0: लता मंगेशकर यांच्या स्वरातील हा अभंग होता संत ज्ञानेश्वर महाराजांचा, संगीतबद्ध केला होता हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन

0: AIR या मोबाइल ऐप पर गांधी वंदना।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरातील शांताबाई जोशी यांचं काव्य संगीतबद्ध केलं आहे दशरथ पुजारी यांनी।

0: आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत होतं. पारंपरिक आणि त्याला संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय नामक माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

माणिक वर्मा यांच्या स्वरातील हा अभंग होता संत नामदेव महाराजांचा आणि संगीतबद्ध केलं होतं बाळ माटे यांनी. या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:50 होत आहेत. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला सुरुवात होईल.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. पहाटेचे 5:55 आणि 28 सेकंद होत आहेत. आजची आपली अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता सुरू होत आहे. आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 9 अश्विन शके 1948 दिनांक 1 ऑक्टोबर 2026. आमचं आजचं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणात ए आय आर मराठी, डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीनं होत आहे. ऐकूया शहनाईवर वाजवलेला राग प्रभात.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्यामा चिकतार यांनी गायलेलं संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीतबद्ध केला आहे कमलाकर भागवत यांनी.

अनंत भोईर यांनी गायलेला हा अभंग होता संत तुकाराम महाराजांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयश्री बलसारे आणि सहकारी यांनी गायलेलं हे भजन. स्वर आहे जयश्री बलसारे यांचा आणि शब्द आहेत यशवंत पारखी.

प्रसाद शेवडे यांनी गायलेलं हे भजन होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह स्वरातील गीत. गीत आहे राजा बढे यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.

0: जगुया आनंदी।
1: नमस्कार श्रोते हो, जगुया आनंदी या कार्यक्रमात मी स्मुग्धा माळी तुमच्या सोबत। श्रोते हो, आपलं आयुष्य कधीच एका रेषेत असं घडत जात नाही। कित्येक जणांना त्यांच्या बालवयापासूनच किंवा बालपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीतून जावं लागतं। ज्या गोष्टी माझ्याकडे हव्यात असं आपल्याला वाटत असताना बऱ्याचदा त्या समोरच्या हातात आपल्याला दिसतात, पण परिस्थिती तशीच राहत नाही। कालांतराने बऱ्याच गोष्टी बदलतात, आयुष्यात चांगले बदल घडत असतात। माणसं आयुष्य कष्टानं, आत्मविश्वासानं आणि मेहनतीनं कमावतात। ज्या गोष्टींची खंत आपल्याला बालवयात जाणवलेली असते ती कालांतराने विसरली जाते, कारण परिस्थिती कायम तशीच राहत नाही। सुखदुःख, यश अपयश, चांगले वाईट दिवस हे सगळं बदलत जातं। आज कठीण वाटणारा एखादा काळ किंवा एखादा दिवस किंवा एखादी परिस्थिती उद्या बदलू शकते, किंबहुना ती बदलतेच, पण त्याला प्रयत्नांची जोड द्यावी लागते। तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे। याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे आयुष्यात किंवा जीवनात निंदा स्तुती यात न अडकता नेहमी समाधानी राहावं। असं जरी असलं तरीही आयुष्यात असलेली कुठलीही प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं मात्र गरजेचं आहे। हातावर हात ठेवून परिस्थिती बदलत नाही। चित्ती असू द्यावे समाधान, अशी त्याची दुसरी ओळ आहे। खरं तर समाधानाची प्रत्येकाची परिभाषा ही वेगळी असते, पण तरीही असं म्हणता येईल की आपल्या मनात किंवा आपल्या अंतःकरणात बाहेरील परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही सदैव समाधान आणि शांती ठेवणं गरजेचं आहे, कठीण असलं तरीही। कारण समाधानी आणि आनंदी शांत परिस्थिती आनंदी जगण्याची गुरुकिल्ली आहे।

0: रघुया आनंदी।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। सकाळचे 6:35 आणि 20 सेकंद झाली आहेत। जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा। कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ राहिलं। कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 33° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 25 आणि सांताक्रूज इथं 24° सेल्सिअस इतकी नोंदवली गेली। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 91% इतकी नोंदवली गेली। पावसाची नोंद सांताक्रूज इथं 4.4 मिलीमीटर इतकी नोंदवली गेली। येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश काहीसं ढगाळ असेल, पावसाच्या 1-2 सरी येतील। कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 25° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही। आता ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 6:40 आणि 2:02 कृषीवाणी, विषय आहे ऑक्टोबर महिन्यात करायची शेतीची कामं। सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा, विषय आहे स्तनांचा कर्करोग भाग पहिला, तज्ज्ञ प्रियांका कोयंडे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर, पारंपरिक बियाणं आणि पर्यावरण संवर्धन भाग पहिला। सकाळी 7:00 आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके, पुस्तकांवर बोलू काही या मालेत रवी ठाकूर यांचा शिल्लक कविता या पुस्तकांचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद। सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना, लेखन मानसिंगराव कुमठेकर। ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 142, लेखक नितीन साळुंखे। सकाळी 11:05 स्वरसंवाद, संवादिका आहेत सुलभा सौमित्र। सकाळी 11:40 ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अनुभव आदर्श आणि आनंदाचा सोहळा, मुलाखतीवर आधारित कार्यक्रम। ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे। 12:00 वनिता मंडळ ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे। त्यानंतर 1:40 अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र। संध्याकाळी 5:30 युववाणी, मालिका सांजवे एआयची दुनिया आणि तरुणाई, सेंद्रिय शेती करणाऱ्या युवा शेतकरी उद्योजक अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची मुलाखत। संध्याकाळी 6:30 कामगार सभा, कामगारांचं आर्थिक आणि सामाजिक जगत या विषयावर सुनील झळके यांची मुलाखत। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसान वाणी, केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी संकलित माहिती, हिरवळीची खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत। रात्री 8:15 लोकसंगीत, त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि

0: 10 वाजता इनसाईट हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. रात्री 10 वाजता प्रादेशिक लोक एवं सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम कलाकार तुलीलेखा दत्ता आणि वंदना कुमारी. रात्री 11:10 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेचं दैनंदिन आढावा. शास्त्रीय संगीतात सकाळी 10:30 मानस विश्वरूप यांचं गायन राग अल्हैया बिलावर, दुपारी 2:30 मारुती पाटील यांचा सतार वादन राग शुद्ध सारंग आणि संध्याकाळी 5:02 अमिता गोखले यांचं गायन राग मारवा. हे होते आजचे ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाली आहेत. कार्यक्रम कृषीवाणी तत्पूर्वी ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकूया ऑक्टोबर महिन्यात करावयाची शेतीची कामं.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. ऑक्टोबर महिन्यात पक्व भाताची कापणी वैभव विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत करावी. वाळलेल्या भाताच्या पेंढ्या बांधून ते भिजणार नाही अशा रीतीने उडवी रचावी. उंदीर घुशींपासून उडव्यांचं संरक्षण करावं. भात पोटरीत असेल अशा वेळी पाणी खेळते राहील याकडे लक्ष द्यावं. लष्करी अळी या किडींचा उपद्रव दिसून आल्यास 2% मिथिल पॅरेथिओन भुकटी 20 किलो प्रति हेक्टर धुराळावी किंवा 500 मिली डायक्लोर व्हॉस 500 लिटर पाण्यातून फवारावं. फवारणी शक्यतो संध्याकाळी करावी. औषधांचा फवारा बुंध्यात पोहोचेल अशा पद्धतीने करावा. हळव्या नागलीची तयार कणसं वेचून घ्यावीत. वेचलेली कणसं उन्हात चांगली वाळू द्यावी. कणसं वाळल्यावर मळणी करावी. नागलीत रोग आणि किडीचा उपद्रव आढळून आल्यास भात पिकांवरील किडीच्या प्रकारानुसार औषधांचा वापर करावा. वरीची तयार कणसं वेचून घ्यावीत. वेचलेली कणसं उन्हात चांगली वाळू द्यावी. काढ वाळताच कापून पेंढ्या रचाव्या. उडीद मूग मटकी या पिकाच्या तयार शेंगा वेचून घ्याव्या. शेंगा वाळल्यानंतर मळणी करावी. तेलबियांची पिकं तयार झाल्यावर जमिनीलगत विळ्याने कापणी करावी. 2-3 दिवस उन्हात वाळू द्यावे. वाळल्यानंतर काठीच्या सहाय्याने मळणी करावी. भुईमूग पिकाची पानं पिवळी दिसू लागतात शेंगा तयार झाल्या असं समजून पिकाची काढणी करावी. वेलापासून वेगळ्या केलेल्या शेंगा उन्हात चांगल्या वाळवाव्यात. बियाण्यासाठी चांगल्या टपोऱ्या शेंगा निवडाव्यात. या शेंगा चांगल्या वाळवाव्यात आणि नंतर साठवण करून ठेवाव्यात. आंब्याच्या अनुत्पादित झाडांची छाटणी करावी. काजूच्या फांद्यांवरील मर फांद्या टोकाकडून वाळू लागतात अशा फांद्या कापून टाकाव्यात आणि कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी आणि 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी झाडावर करावी. नारळ बाग स्वच्छ करावी. काडी कचरा कंपोस्ट खड्ड्यात टाकावा. उंदरांचा बंदोबस्त करावा. जमिनीपासून 2 मीटर उंचीवर बुंध्याच्या सभोवताली 30 सेंटीमीटर रुंदीचा गुळगुळीत पत्रा लावावा. तसंच उंदीर नियंत्रणासाठी झिंक फॉस्फॉइड सारख्या विषारी अमिशाचा वापर करावा. सुपारी बाग स्वच्छ ठेवावी. काडी कचरा गोळा करून नष्ट करावा. अळंबी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पोफळीचा शेंडा पिवळा दिसू लागतो आणि पानं खाली वाकतात. तसंच बुंध्यातून तांबडा चिकट पदार्थ वाहत आलेला दिसतो. नंतर खोडावर अळंबीची वाढ झालेली दिसते. थोड्या अवधीत झाडाचा कोंब वाळतो आणि झाड मरतं. अळंबी उगवून मेलेली झाडं मुळासकट काढून जाळून टाकावीत. तसंच लागण झालेल्या झाडाच्या बुंध्याभोवती चर काढून त्यात गंधक आणि चुना यांची भुकटी 1:1 या प्रमाणात प्रत्येक चरात 1 किलो प्रमाणात टाकावी. नुकतीच लागण झालेल्या पोफळीच्या बुंध्यावर मुळालगत 2% बोर्डो मिश्रण किंवा 0.3% कॅप्टॉनच्या 15 लिटर द्रावणाची भिजवण करावी. मेलेल्या झाडाच्या ठिकाणी कमीत कमी 6 महिने नवीन रोपाची लागवड करू नये. केळीच्या जुन्या बागेतील वाळलेली पाने गोळा करावी. बाग स्वच्छ करावी. विशेषतः पर्णगुच्छ रोग झालेली झाडे आणि मुनवे मुळासकट काढून जाळून टाकावीत. केळफूल आल्यानंतर मुनवे लागवडीसाठी ठेवावे. नवीन लागवडीसाठी निरोगी मुनव्याची लागवड करावी. पर्णगुच्छ नसलेल्या बागेतील झाडाचे मुनवे लागवडीसाठी वापरावे. लागवड करताना प्रत्येक खड्ड्यामध्ये 3% कार्बोफ्युरॉन 50 ग्रॅम टाकावे. ही मात्रा 2.5 महिन्याच्या अंतराने आणखी 2 वेळा द्यावी. काळी मिरीच्या नवीन वाढणाऱ्या वेलींना झाडावर चढण्यासाठी आधार द्यावा. 3 वर्ष आणि अधिक वयाच्या जुन्या वेलींना खतं द्यावीत. वांगी मिरची टोमॅटो आणि इतर फळभाज्यांच्या हिवाळी लागवडीसाठी रोपवाटिका तयार करावी. घोसाळी दोडकी आणि भोपळे या पिकावर काळे आणि तांबडे भुंगे, फळमाशी या किडींचा उपद्रव होण्याची शक्यता

0: शक्यता आहे. या किडी दिसताच डायमेथोएट 1.5 मिली किंवा मेलाथिऑन 2 मिली किंवा कारबारील 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. फळमाशीच्या नियंत्रणासाठी बाग स्वच्छ ठेवावी. गळून पडलेली फळं दररोज वेचून त्यांचा नाश करावा. फळं लागणी सुरू झाल्या लगेच रक्षक सापळे लावून फळमाशांचा नायनाट करावा.
1: श्रोते, आताच आपण ऑक्टोबर महिन्यात करायची शेतीची कामं याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होतं स्वप्रिता शिंदे यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोते हो. ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून जगभरात पाळला जातो. यावर्षीच्या अवेअरनेस कॅम्पेनचा एक अतिशय सुंदर संदेश आहे, एव्हरी स्टोरी इज युनिक, एव्हरी जर्नी मॅटर्स. म्हणजेच प्रत्येक रुग्णाची कहाणी अनोखी असते आणि त्यांचा प्रत्येक प्रवास महत्वाचा असतो. या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? स्तनाचा कर्करोग हा आजार जरी एक असला तरी तो प्रत्येक महिलेसाठी वेगवेगळा अनुभव घेऊन येतो. प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती, तिची लक्षणे, तिची कौटुंबिक परिस्थिती आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद पूर्णपणे वेगळा असतो. कुणाचा कर्करोगावर मात करण्याचा प्रवास लवकर निदानामुळे थोडा सोपा असतो तर कोणाला अधिक मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणूनच आपण कोणत्याही दोन रुग्णांची एकमेकांशी तुलना करू नये. समाजाने आणि कुटुंबाने प्रत्येक रुग्णाच्या या अनोख्या प्रवासात त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे, हेच ही संकल्पना आपल्याला शिकवते. म्हणूनच या चार दिवसांमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहिती घेणार आहोत, भीती कमी करण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य पावलं उचलण्यासाठी. सर्वात आधी ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरातील पेशी ठराविक पद्धतीने वाढतात आणि जुन्या झाल्यावर नष्ट होतात. काही वेळा या पेशींच्या वाढीवरचं नियंत्रण बिघडतं आणि त्या अनियंत्रितपणे वाढू लागतात. जेव्हा हा बदल स्तनाच्या पेशींमध्ये होतो तेव्हा त्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आज आपण एका महत्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कोणाला असतो? काही रिस्क फॅक्टर्स असे आहेत जे आपण बदलू शकत नाही. यामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे वय. वय वाढलं गेलं की ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. महिला असणं हा ब्रेस्ट कॅन्सरचा एक महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे. ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, मात्र पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो जरी पुरुषांमध्ये प्रमाण महिलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तसंच कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास असेल, विशेषतः जवळच्या नातेवाईकांमध्ये किंवा कमी वयात कॅन्सर झाला असेल, तर डॉक्टरांना याची माहिती देणं महत्वाचं आहे. काही महिलांमध्ये BRCA1 किंवा BRCA2 सारख्या इनहेरिटेड जेनेटिक म्युटेशन्स असतात. अशा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असू शकतो. लहान वयात पिरियड्स सुरू होणे किंवा उशिरा मेनोपॉज होणे यासारखे हॉर्मोनल आणि रिप्रोडक्टिव्ह फॅक्टर्स देखील रिस्क परिणाम करू शकतात. आता दुसऱ्या प्रकारचे रिस्क फॅक्टर्स ज्यामध्ये आपण काही प्रमाणात बदल करू शकतो. यामध्ये विशेषतः मेनोपॉज नंतर वाढलेले वजन किंवा ओबेसिटी, शारीरिक हालचाल कमी असणं आणि अल्कोहोलचं सेवन यांचा समावेश होतो. म्हणून नियमित फिजिकल ऍक्टिव्हिटी, हेल्दी वेट मेंटेन करणं, अल्कोहोल टाळणं किंवा कमी करणं आणि स्मोकिंग टाळणं या गोष्टी आपल्या हातात आहेत. पण इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रिस्क फॅक्टर असणं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होणारच असं नाही. आणि उलट कोणताही विशेष रिस्क फॅक्टर नसला तरी ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. आपण रिस्क कमी करण्यासाठी आपल्या हातात असलेल्या गोष्टी नक्की करू शकतो, पण त्याचबरोबर आपल्या शरीरात होणारे नवीन बदल ओळखणं आणि वेळेवर तपासणी करणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि हेच आपण उद्याच्या भागात अधिक विस्ताराने ऐकू.

0: घेणार आहोत. स्तनामध्ये नेमके कोणते बदल आपल्याला जाणवू शकतात, कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नये, कारण प्रत्येकाची स्टोरी वेगळी असली तरी प्रत्येकाची जर्नी महत्वाची आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्र. परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाणांचा वापर करून पर्यावरणाचं संवर्धन कसं करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमात सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार.
4: धन्यवाद सर.
3: श्रोते हो, आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगामध्ये आपले जे काही पारंपरिक, ज्यांना आपण एका पद्धतीने देशी वाण म्हणून सुद्धा संबोधतो, तर या वाणांना आपण एक प्रकारे विसरत चाललो आहोत. पण या वाणांचं संवर्धन करत असताना या वाणांची आणि त्यांच्या महत्वाची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करणारे कुणाल अनेराव, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकूणच त्यांचा हा प्रवास सुरू कसा झाला, त्यांची ही संकल्पना त्यांनी कशी रुजवली आणि पारंपरिक आणि आता सध्या प्रचलित असलेल्या हायब्रिड बियाणे यांच्यातला फरक पर्यावरणाशी कसा संबंधित आहे.
4: सर्वप्रथम खूप धन्यवाद तुमचे इथे बोलवल्याबद्दल. आजचा जो आपला विषय आहे तो आहे आदिम बियाणी म्हणजे पारंपरिक बियाणी. शेतीचा जो आत्मा आहे तो ही बियाणी आहेत आणि त्याच्याशिवाय शेतीचं जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे उभी राहू शकत नाही. भारत हा खंडप्राय देश आहे आणि इथे आपल्याला हिमालयापासून सह्याद्री पर्वत, गंगेचं विस्तीर्ण खोरं आहे, त्याचबरोबर आपल्या इथे खाली जर तुम्ही बघितले तर अरवली पर्वत आहे, राजस्थानचं वाळवंट आहे. तर इतकं विविध वातावरण असलेल्या भागामध्ये जी पिकं आहेत ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला सापडतात. 12 हॉटस्पॉट जी आपल्या UN ने मान्यता दिलेली आहेत त्यातलं भारत एक महत्वाचं जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून गणलं गेलेलं आहे. तर इथे असणारी जी जैवविविधता आहे ती पिकांमध्येही आहे, जंगलांमध्येही आहे आणि इतर जी शेती संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातही आहे.
3: पारंपरिक बियाणं जपणं हे एक तसं बघितलं तर कला म्हणता येईल किंवा एक वेगळ्या पद्धतीचं शास्त्र म्हणता येईल. तर आम्हाला थोडक्यात तुम्ही कसं सांगाल की पारंपरिक बियाणं जपत असताना काय काळजी घ्यावी लागते?
4: पारंपरिक बियाणे जपताना ती ऑथेंटिक किती आहेत हे सर्वात महत्वाचं गरजेचं आहे. मगाशी मी जो मुद्दा तुम्हाला सांगितला तर आपली जी जैवविविधता आहे पिकांमधली त्याचे आकडे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले तर किती विविध जातींना संपूर्ण होतं. तर भाताची आपल्याकडे 2 लाखाहून जास्त बियाणी होती, कडधान्य, भरडधान्य ह्याच्यामध्ये हजारहून भाताच्या जाती होत्या आपल्याकडे. त्यानंतर भाजीपाला आहे, रानभाज्या आहेत, रानभाज्यांची तर हजारहून जास्त आपल्याकडे रानभाज्याच आहेत. नंतर 850हून जास्त कंद आहेत. पण हरित क्रांतीनंतर ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होऊन गेले कारण हायब्रिड बियाणांनी आपल्या बाजारपेठ कब्जा केला आणि त्यामुळे कुठेतरी ही जी पारंपरिक बियाणी होती जी आपल्याकडे काही लोकांनी जपली, तर आपल्याला जर ही पारंपरिक बियाणी जपायची असेल तर सर्वात प्रथम त्याची लागवड होणे मोठ्या प्रमाणात हे गरजेचं आहे आणि ते पारंपरिक पद्धतीने कशी साठवली जातील ह्याचं सुद्धा ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. पारंपरिक बियाणी जपण्याची प्रक्रिया कशी असते तर लागवड केल्यानंतर जेव्हा कुठलंही पीक आहे त्याच्या काही ज्या बिया येतात तर चांगल्या पद्धतीच्या बिया निवडणं हे सर्वात महत्वाचं काम असतं. नंतर ते पूर्ण वर्षभर कसं टिकून राहील म्हणजे आपली जुनी पद्धत होती राख लावून ठेवणं, कडुलिंबाचा पाला किंवा निरगुडीचा पाला आणि मुळात जी साधनं होती ज्याच्यामध्ये वाताच्या टोपल्या असायला त्याच्यामध्ये ठेवणं, त्या नसतील मातीच्या भांडी आहेत त्याच्यामध्ये जपून ठेवणं, अशा पद्धतीने आपण करायचं.
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्याचा वापर करून पर्यावरण संवर्धनाकडे कसं वळू शकतो याबद्दलची जी काही संकल्पना आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या आपल्या परिसर या कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण कुणाल अनेराव यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की याच पारंपरिक बियाण्यांचा कशा पद्धतीने कमी पाण्याचा वापर करून किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतीसाठी वापर केला जाऊ शकतो आणि त्याद्वारे आपल्या भोवताला असलेल्या पर्यावरणाचं आपण संवर्धन करू शकतो. नमस्कार.

0: चक्रे प्रविष्टे येन भारताय द्वे अन्ये पदके सुनिश्चिते। पुरुष क्रिकेट क्रीडायां ह्यः रात्रौ गुवाहाटी नगरस्य बरसापारा क्रीडांगणे आयोजितायाः त्रिस्पर्धायाः एकदिवसीय अन्ताराष्ट्रिय श्रृंखलायाः द्वितीयायां स्पर्धायां भारतेन वेस्ट इंडीज दलम् अष्ट स्तोभिः पराजितम् इति वार्ताः।
1: प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके। तत्पूर्वी काही संदेश।
2: 1 ऑक्टोबर हा गदिमांचा जन्मदिवस। महाकवी शब्दप्रभू पद्मश्री गजानन दिगंबर माडगुळकर यांना 107व्या जयंती निमित्त बेडेकर मसाले तर्फे भावपूर्ण आदरांजली। बेडेकर मसाले 1910 पासून।
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
5: बालगीते, भक्तिगीते, भावगीते, समरगीते, लावण्या अशा विविध गीत प्रकारात 5000 अधिक गाणी लिहिणारे गीतकार पद्मश्री ग धि माडगुळकर यांना 107व्या जन्मदिनानिमित्त कॉस्मॉस बँकेतर्फे भावपूर्ण आदरांजली। कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया रवी ठाकूर यांच्या शिल्लक कविता या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: शिल्लक कविता हे रवी ठाकूर यांनी लिहिलेलं कवितेचं पुस्तक वाचण्यात आलं. राजेंद्र जयदेव ठाकूर या नावाने देखील रवी ठाकूर प्रसिद्ध आहे. जे न देखे रवी ते देखे कवी अशा अर्थाने त्यांनी रवी ठाकूर या नावाने टोपण नाव वापरून लिखाण केलं आहे. शिल्लक कविता, त्यातला शिल्लक शब्द मला फार आवडला. हे शीर्षक आपल्याला का सुचलं नाही असं देखील मनात आलं, कारण आमचं घर जेव्हा पाडण्यात आलं तेव्हा माझ्या बऱ्याच कविता, डायऱ्या, वह्या, काही पुस्तकं त्या घर पाडण्याच्या मलब्यात हरवून गेल्या आणि शिल्लक राहिल्याच नाही. काहीतरी हरवल्याचं शल्य कलाकार जाणतं, त्यामुळेच या शिल्लक कवितातील शिल्लक शब्द मला अधिक आवडला. किती लिहिल्या, किती फाडल्या, काही जाळल्या, काही टाळल्या, काही कुठे ठेवल्या, काही कुठेतरी गेल्या, काही कुठेतरी हरवल्या, काही मनातच राहिल्या, काही शोधल्या, काही सापडल्या. जीवनाचंही असंच असतं. जीवनाच्या कागदावर काही लिहिलं, पुसलं गेलं, कुणी कुणी काय काय लिहिलं, पण शेवटी उरल्या, राहिल्या त्या कविता शिल्लक कविता. श्री स्वानंद बेदरकर या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहितात, आयुष्याच्या आकडेमोडीचे गणिती उत्तर देता येणं सोपं नसतं. सोपं नसतं त्या अरबट चरबट जीवानुभवाचा तळ शोधणं. खरं सांगायचं तर कवितेच्या बाबतीत काहीच सोपं नसतं. या पुस्तकाला पी विठ्ठल यांची प्रस्तावना मिळाली आहे. या पुस्तकाचे अर्पण लेखकाने स्वतःच्या हरवलेल्या कवितांनाच केले आहे. विशेष म्हणजे पानोपानी अप्रतिम रेखाचित्र आहेत जी तुषार देसाई यांनी काढली आहे. 134 पानांच्या या पुस्तकात 36 कविता या अदमासाच्या आहेत, काही स्वशोधाच्या आहेत आणि पुढच्या काही वेगळं वळण घेऊन मग्न झालेल्या अशा कविता देखील आहे. सामान्यतः औषध, पाणी, हवा, पालट, ऋतू बदललेला, प्रेमाचे दोन शब्द, पाऊस, शरीराचे चोचले, याने बरं वाटतं, माझं गाणं ऐकलं की बरं वाटतं, छान वाटलं, प्रेम, प्रेमभंग अशाच विषयांवर कविता आपण वाचत असतो. पण भावनांची उमलती कोवळी किरणं, नंतर हळूहळू येत जाणारा प्रगल्भ भाव,

0: नंतर जगाचे टक्के टोनपे, वळणवाटा फिरून आलेली उदासीनता, नाराजी असा वेगळा आलेख या शब्द आख्यानात वाचायला मिळतो. इतरांशी मला काय करायचं, माझा मी सुखी आहे ना, माझी मुलं माझ्याकडून जे आहेत त्यात जे होतं ते होऊ दे, त्यात मी आनंदी आहे, असा भाव न ठेवता वैश्विक विचार करण्याची क्षमता कवीमध्ये आहे. सूर्यास यात मानवी भावांच्या भावनांचे इंद्रधनुष्य बघायला मिळते. शांत राहून बरंच काही सांगायचं आहे जे न बोलताही समजून घ्यायचं आहे, अशी एक शांतता या कवितांमध्ये जाणवते. जीवन समृद्ध करणाऱ्या अशा या शिल्लक कविता मनात देखील शेवटपर्यंत शिल्लक राहतात.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला रवी ठाकूर यांच्या शिल्लक कविता या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: एक ऑक्टोबर हा गदिमांचा जन्मदिवस. महाकवी शब्दप्रभू पद्मश्री गजानन दिगंबर माडगुळकर यांना 107व्या जयंती निमित्त बेडेकर मसाले तर्फे भावपूर्ण आदरांजली. बेडेकर मसाले 1910 पासून.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमी बातम्या पुणे केंद्रावरून आपण ऐकू शकाल.
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
7: नमस्कार. एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची घोषणा. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. आणि यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यात सरासरीच्या 81% पाऊस. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं 2027-28 रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत या वाढीला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. करडईच्या किमान आधारभूत किमती सर्वाधिक 675 रुपये प्रति क्विंटल तर मोहरीच्या एमएसपीमध्ये 413 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. मसूर 390 रुपये, ज्वारी 336 रुपये, हरभरा 83 रुपये आणि गहू 25 रुपये प्रति क्विंटल अशी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणेनुसार सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 किमान आधारभूत किंमत ठेवण्याचं धोरण कायम ठेवण्यात आलं आहे. अन्नधान्याबरोबरच डाळी आणि तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनं या पिकांना तुलनेनं अधिक एमएसपी देण्यावर भर दिला आहे. दरम्यान एमएसपी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धान आणि भरड धान्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वेळेत मिळावी यासाठी प्रलंबित देयकं तातडीनं अदा करण्याचे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिले. पणन हंगाम 2025-26 राज्यात एमएसपी अंतर्गत धानासह ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरड धान्यांची खरेदी करण्यात आली असून शेतकऱ्यांना देण्यात आलेली रक्कम तसंच देण्याच्या प्रलंबित रकमेची विभागनिहाय माहितीही संकलित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी विस्तृत चर्चा केली. एमपीएससीच्या अध्यक्षांची 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल. एमपीएससी सचिवांची तात्काळ बदली केली जाईल. सर्व परीक्षा ऑफलाईनच होतील. याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही वेगळा निर्णय होणार नाही. तसंच 30,000 रिक्त पदांची भरती केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर उद्या होणारं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यातल्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी उच्चस्तरीय कृती समिती सर्व बाबींचा सखोल अभ्यास करेल आणि 3 महिन्यात राज्य शासनाला अहवाल सादर केला जाईल अशी माहिती कृती समितीच्या अध्यक्ष आणि राज्याच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी काल नाशिकमध्ये दिली. राज्यातल्या तरुणांच्या संशोधनामुळे महाराष्ट्र जगासाठी दिशादर्शक बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत व्यक्त केला. गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्थेच्या समन्वयानं आयोजित द गव्हर्नन्स चॅलेंज या स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीमधील विजेत्यांना फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्राला 2035 संशोधनाच्या दृष्टीनं विकसित करण्यासाठी नवकल्पनांचा आविष्कार हा या स्पर्धेचा विषय होता. ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रासह देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम आहे. 2047 विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे असं फडणवीस म्हणाले. संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन आणि जलस्रोतांचं बळकटीकरण करा. टँकर हा शेवटचा पर्याय ठेवा असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल दिले.

0: छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि पुणे विभागातल्या संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगानं मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होत. नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं आणि 75% अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीनं सुरू करण्यावर भर देण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. तसंच सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा असे निर्देशही त्यांनी दिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया देशातल्या स्थानिक उत्पादनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व्होकल फॉर लोकल या मोहिमेविषयी.
1: आयात केलेली किंवा जागतिक कंपन्यांचीच उत्पादनं चांगली अशी भारतीयांची मानसिकता झाली होती. बाजारपेठेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच कारागिरांना मर्यादित स्थान होतं. देशी उत्पादनांना मागणी कमी होती. व्होकल फॉर लोकल मोहिमेनं भारतीयांना आपल्या हातातली वस्तू कुठे तयार झाली आहे याकडे लक्ष देण्याचं आणि गुणवत्ता चांगली असल्यास स्थानिक उत्पादनाची निवड करण्याचं आवाहन केलं. यात कोणतीही आयात शुल्क वाढ, बंदी किंवा सक्ती नव्हती. केवळ वेगळ्या पद्धतीनं खरेदी करण्याचं आवाहन होतं. मोठ्या कंपन्या आणि आयात वस्तूंमुळे गमावलेली बाजारपेठ स्थानिक उद्योगांनी आणि कारागिरांनी पुन्हा मिळवली. ग्राहकांची दैनंदिन खरेदी देशाच्या आत्मनिर्भरतेशी जोडली गेली. या विशिष्ट उपक्रमामुळे सरकारी तिजोरीवर मात्र कोणताही आर्थिक भार पडला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सेवा म्हणजे पिढ्यांपिढ्यांनी निर्माण केलेल्या गोष्टींचं जतन करणे, म्हणजेच भारतातील कारागीर, हातमाग आणि विश्वकर्मा परंपरांना प्रतिष्ठा, आधार आणि भरभराटीची संधी मिळवून देणे हेच होय. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे.
0: महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या पुणे शाखेचे संचालक जयराम फगरे यांचं नुकतंच निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असणारे फगरे यांनी पुण्याच्या नुमवी प्रशालेत 35 वर्ष हिंदी भाषेचं अध्यापन केलं. अमरेंद्र मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजनं 7 गडी गमावून 405 धावा केल्या होत्या. हे लक्ष गाठताना रोहित शर्मानं केलेली शानदार शतकी खेळी आणि कर्णधार शुभमन गिलच्या वेगवान नाबाद द्विशतकी खेळाच्या जोरावर भारतानं हा विजय साकार केला. रोहित शर्मानं एकदिवसीय कारकिर्दीतील 12,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या सामन्यात भारतानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग केला आहे. पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी कॅनडातल्या विनिपेग इथं झालेल्या राष्ट्रकुल भारतोलन स्पर्धेत 57 किलो वजनी गटात 9 सुवर्णपदकांसह 1 रौप्यपदक पटकावलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कालही भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राचा साहिल जाधव आणि चिकिता तनीपर्थी या भारतीय जोडीनं तिरंदाजीमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. सातारा जिल्ह्यातल्या साहिल जाधवच्या अचूक नेमबाजीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही या कामगिरीचं विशेष कौतुक होत आहे. या सुवर्णपदकाबरोबरच भारतानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी तिरंदाजीतला कोटाही निश्चित केला आहे. या विजयामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकंदर 60 पदकं जमा झाली आहेत. यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या 87% तर राज्यात सरासरीच्या 81% पाऊस पडल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं काल दिली. नाशिक आणि पालघर हे 2 जिल्हे वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. सोलापूर, अहिल्यानगर, लातूर, अकोला, नागपूरसह 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 20% कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान. कोल्हापूर शहर आणि परिसरात सलग 2 दिवस जोरदार पावसानं हजेरी लावली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची घोषणा. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी, शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजी सुवर्णपदक. आणि यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यात सरासरीच्या 81% पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
3: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
2: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
3: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
2: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
3: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
2: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
3: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
2: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
3: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
2: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
3: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा.
4: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
5: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
4: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतली आहे.
5: आता मी पण घेते.
6: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
7: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
3: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
8: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
9: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
10: आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच. मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झ वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल
11: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 20 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 1 ऑक्टोबर 1 ऑक्टोबर 1837 साली भारतात पहिलं पोस्ट ऑफिस सुरू झालं. 1 ऑक्टोबर 1949 साली संगीत, नाट्य, गायक आणि अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वतःची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली. 1 ऑक्टोबर 1906 साली सचिन देव बर्मन, संगीतकार आणि गायक यांचा जन्म. 1 ऑक्टोबर 1919 साली गीतकार, लेखक, पटकथाकार गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा यांचा जन्म. 1 ऑक्टोबर 1919 साली दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरू सुलतानपुरी यांचाही जन्म झाला होता. हे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
12: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आज भारत क्रीडा क्षेत्रात आपली जागतिक पातळीवर क्षमता अधिक दृढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने दीर्घकालीन तयारी करताना भविष्यातील पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी लहान वयापासून गुणवत्तेचा शोध, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि क्रीडा विज्ञानाचा वापर याला विशेष महत्व आहे. आजच्या डिजिटल युगात मुलांचा वाढता स्क्रीन टाइम लक्षात घेता त्यांना मैदानी खेळाकडे वळवणं ही पालक आणि शासन यांची सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रातून भविष्यातील ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक पदक विजेते घडवण्यासाठी राज्य शासनाचं दीर्घकालीन नियोजन काय आहे? उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची ओळख, त्यांचं प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीची तयारी कशा पद्धतीने केली जात आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आपल्या युवा खेळाडूंना आणि पालकांना काय संदेश आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देऊल सर. सर, दिलखुलासच्या विशेष भागात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, दिव्यांग खेळाडूंनीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, तर महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंना एक सक्षम व्यासपीठ मिळावं त्यासाठी शासनाकडून काय विशेष प्रयत्न होत आहेत?
1: आता ऑलिम्पिक्स मध्ये पण किंवा कॉमनवेल्थ मध्ये तर आता कॉमन्स गेम होते. कॉमनवेल्थ मध्ये पाहिला तर ते दिव्यांगची गेम्स पण त्यांच्या रेग्युलर गेम सोबतच होते आणि ऑलिम्पिक्स मध्ये पण तसं आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये पण आम्ही काही शासनामार्फत काही भेदभाव होत नाही, म्हणजे ते जसा दिव्यांग खेळाडू आहे त्यांना पण त्याच पद्धतीने आम्ही प्रोत्साहन देत आहे ज्या पद्धतीने रेग्युलर दुसऱ्या खेळाडूंना देत आहे. आणि आपल्याला माहिती असेल की जे कुठलाही खेळाडूने कोई अवॉर्ड म्हणजे ते मेडल जिंकला जे ते अवॉर्डची अमाऊंट असतात, जर त्या ऑलिम्पिक्समध्ये 1 कोटी रेग्युलर ऑलिम्पिक्समध्ये भेटणार असेल त्या स्वर्ण पदकला, ते म्हणजे 5 कोटी स्वर्ण पदकला. पण ऑलिम्पिक्समध्ये जर ते दिव्यांग खेळाडू असेल त्यांना पण तेवढाच अमाऊंट भेटणार आहे. आणि किंवा जे 5% नोकरीमध्ये जे संधी आहे ते पण म्हणजे त्यांची कामगिरी म्हणजे सारखीच आपण ग्रह धरतो, असा काही ग्रह धरत नाही की ते दिव्यांगसाठी आम्हाला वेगळी नियमावली आणि ते रेग्युलरसाठी वेगळी नियमावली आहे, ते सारखीच आहे.
0: नक्कीच नक्कीच. सर, जेव्हा आपण म्हणतो खेळामुळे आपलं आयुष्य बदलतं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा अनेक खेळाडूंनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांना शासकीय सेवेमध्ये 5% आरक्षणाची तरतूदही आहे, तर कुठले असे निकष आहेत की जे त्याच्यासाठी ग्राह्य धरले जातात किंवा कुठली अशी प्रमाणपत्र त्याची पडताळणी केली जाते?
1: आता जे 5% आरक्षण आहे त्यांचे बेसिक पर्पज आहे की ते एक पर्टिक्युलर एज असतात खेळामध्ये, त्यांच्यानंतर त्यांना ते म्हणजे त्यांच्यानंतर खेळामध्ये त्यांचा कॅरियर राहत नाही, पण तरी खेळाडूसाठी भरपूर कॅरियर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे त्यांच्यानंतर पण. आता आपल्याला माहिती असेल की ते स्पोर्ट्स मॅनेजमेंट किंवा ते इव्हन स्पोर्ट्सचे इव्हेंट असतात त्यांच्यामध्ये अँकरिंग आहे, किंवा आता फिजिओथेरपी आहे, सायकॉलॉजिस्ट आहे ह्यांच्यामध्ये आणि कोचेस आहेत भरपूर ठिकाणी, आता आपल्याला त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे. पण शासनामध्ये ज्यावेळी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असतील तर ते त्यांच्यामध्ये, क्योंकि ते आता स्पोर्ट्समध्ये अधिक राहिलेले आहे आणि अकॅडमिक्समध्ये थोडासा त्यांचा कमी असेल तर ते त्यांच्यासाठी सेपरेट आरक्षण 5% आरक्षण आपण प्रत्येक अ ब क जे वर्ग त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे.

0: ने आम्ही जे फार चांगले खेळाडू आहे, समजा जे ऑलिम्पिक्स मध्ये किंवा एशियन गेम्स मध्ये जिंकतात आणि ते पर्टिक्युलर लेवलला जिंकतात, त्यांच्या ते आता मी इथे फार लांब होईल ते सगळा ते नियमावली सांगितली तर ते त्यांना आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट पण देतो. जसं ऑलिम्पिक्स मध्ये कोणी गोल्ड मेडल सिल्वर किंवा ते आले ते आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट देतो आणि ते रिक्रुटमेंट झाल्यानंतर ऍज अ स्पोर्ट्स कोच म्हणूनच आपण त्यांना नियुक्ती देत आहे सध्याच्या नियमाप्रमाणे. आणि आपल्याकडे जॉईन झाल्यानंतर त्यांना 5 वर्षाचा मॉरिटोरियम पिरियड पण देतात. तुम्ही 5 वर्ष तुम्ही जॉईन व्हा, पण जर तुम्हाला खेळामध्ये एक्सेल करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. जॉब पण राहील तुमच्या, पण खेळ तुमच्या फार महत्वाचा आहे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी. ते खेळत राहायचं आणि आणखी पदक आणायचे, ते पण आपली स्कीम आहे जे एक पर्टिक्युलर लेवल वरून जास्त एक्सेल जे खेळाडू करत आहे त्यांच्यासाठी.
1: शासनाकडून पूर्ण सुविधा आणि सगळ्या धोरण यांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. आत्ताचं सर सगळं डिजिटल युग आहे, मुलांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे आणि तो कमी करावा याच्यासाठी शाळा शासन यांनी कुठली भूमिका काय वाटतं बजावली पाहिजे तुम्हाला असं काय वाटतं?
0: आता ते स्क्रीन टाइम तर कमी केलाच पाहिजे.
1: मुलं मैदानावर येऊन खेळत
0: नाही. मी तर 2-3 ठिकाणी असं पण सांगितलेलं आहे की उदर ज्यावेळी आम्ही लहान होते त्यावेळी ते मला पेरेंट्स सांगायचे की ते घरामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायचे की खेळाच्या मैदानावरून घरी या आणि वाचा. आता आपल्याला उलट वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्याला मुलांना आता खेळाच्या मैदानामध्ये पाठवला पाहिजे आणि म्हणजे स्क्रीन टाइम वरून. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की आम्ही आता या वर्षापासून काही काही जिल्ह्यामध्ये गोदरेज होत आहे, आम्ही आता शाळा क्रीडा प्रदापन सुरू करत आहे. आता ऑक्टोबरमध्ये होणार आहे, म्हणजे शाळा स्तरावर केंद्र प्रमुख स्तरावर क्रीडा स्पर्धा असणार आहे, तालुका स्तरावर असणार आहे, डिस्ट्रिक्ट स्तरावर असणार आहे, जेणेकरून मुलामध्ये ते पुन्हा जे मुलामध्ये ते थोडासा आवड निर्माण व्हावी खेळण्यासाठी. ते पण आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे मुलांना ते खेळणं म्हणजे मैदानामध्ये आणण्यासाठी.
1: खरंच आहे, कारण की मुलं स्क्रीन टाइम कमी करून मैदानात येणं आणि खेळाडू तयार होणं हे खूप गरजेचं आहे. सर खरं तर नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला, तर महाराष्ट्रात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने असं कुठले विशेष उपक्रम राबवले गेले होते का?
0: ज्या राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्टला आपण साजरा करतो मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्ताने, पण आपण त्यावेळी जे उपक्रम आहे ते त्या दिवसासाठीच नसतात, त्या दिवसासाठी एक म्हणजे सांगण्यासाठी असतात की आपण सगळ्यांना काही रॅलीमध्ये आणला पाहिजे, थोडासा जॉगिंग करणार केला पाहिजे किंवा ते छोटे मोठे मॅरेथॉन केले पाहिजे किंवा सायकल रॅली केली पाहिजे, या पद्धतीने प्रयत्न करतो. पण त्यांच्यासोबत हे प्रयत्न करतो की हे आपल्याला आपल्या समाजाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे काही एक दिवसाचा नाही आहे, एक दिवसामध्ये आपण आपला समाज तंदुरुस्त होणार नाही, ते म्हणजे सतत प्रयत्न केले पाहिजे. आणि तेच जे मोटिव्ह तेच आहे की मुलांना पण खेळामध्ये आणण्यासाठी, फक्त सगळेच खेळाडू निर्माण करायचे तसा नाही आहे, पण ज्यावेळी खेळत असेल मूल तर ते शिक्षणमध्ये पण चांगले असणार आहे आणि जे दुसरी ऍक्टिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये पण चांगले असणार आणि ते जर तंदुरुस्त असेल तर डेफिनेटली प्रत्येक गोष्टीमध्ये ते एक्सेल करू शकतात.
1: खेळ ही अशी गोष्ट आहे की तुमच्या आयुष्याला एक दिशा देते, तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं, कारण फक्त जिंकणं किंवा हारणं नाहीये तर तिथे तुम्हाला एक आयुष्याला एक शिस्त लागते. सगळे हे जे खेळाडू आहेत किंवा ह्या किंवा फक्त खेळाडू घडवण्यासाठी समाजाची भूमिका तितकीच महत्वाची आहे, त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल सर?
0: मला वाटतं की खेळ जसा आपण फार चांगल्या पद्धतीने सांगितला की खेळ फक्त खेळणं आता मेडल जिंकण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी नसतात, ते खेळ ज्यावेळी आपण खेळाच्या मैदानामध्ये येतात तर एक तर आपला फक्त ते बॉडीमध्ये मला दिमाग पासून प्रत्येक जे बॉडीचा पार्ट आहे ते ऍक्टिव्ह होतात त्याच्यामध्ये, मला ऍक्टिव्ह बॉडी असतात पण आपण माइंड जे आहे ते बाकी जे रुटीनचे जे टेन्शनचे विषय असतात ते आपण विसरून जातात आणि पूर्णपणे त्या गेममध्ये जातात. आणि ज्यावेळी गेम खेळतात त्यांच्यामध्ये आणखी भरपूर अशी गोष्टी असतात जे तयार होतात, एक तर कॉम्पिटेटिव्हनेस तयार होतात, कॉम्पिटेटिव्हनेस सोबत टीम वर्क पण तयार होतात त्यांच्यामध्ये. आणि कधी कधी आपण पाहिलं असतं ते स्पोर्ट्समॅनशिप आहे ते दुसऱ्याचं, असं फक्त ते तुम्हाला जर जिंकायचं असेल दुसऱ्याकडून अशी आपल्यामध्ये भावना निर्माण होतात ज्यावेळी खेळतात आपण, त्यांच्यापेक्षा आपण चांगला केला पाहिजे त्यांनी चांगला नाही केला ह्या पद्धतीने कुणाचा इच्छा नसतात की आम्ही म्हणजे त्यांना काही झाला त्यांच्यानंतर आम्ही जिंकलो किंवा त्यांची इंजरी झाली आता आपण आम्हाला ते चान्स भेटला ते कुणीही खुश होत नाही त्यांच्यामुळे खेळाडू जे असतात ते म्हणजे हे सगळी गोष्टी मला वाटते ह्यांच्यामधून एक संपूर्ण जे ह्युमन बिंग आहे ते तयार होतात खेळामध्ये आणि मला वाटतं की प्रत्येकाने प्रत्येक

0: केला पाहिजे की आपण जास्तीत जास्त खेळला पाहिजे. आणि आता जे सगळे जे डेव्हलप्ड सोसायटीज आहेत त्यांच्यामध्ये खेळाला फार महत्व आहे, आपल्याला माहितीच आहे. मला वाटते आपला पण आता 47 मध्ये आपला विकसित महाराष्ट्र विकसित भारत असणार आहे, तर ते एक खेळ त्यांच्यामध्ये एक महत्वाचा अंग असणार आहे ते विकसित महाराष्ट्रामध्ये आणि विकसित भारतामध्ये.
1: नक्की सर, आणि खूप छान सांगितलं आता की या विकसित महाराष्ट्र विकसित भारतामध्ये खेळ एक प्रमुख अंग असणार आहे, म्हणून खेळा आणि तंदुरुस्त राहा आणि आयुष्याला एक नवी दिशा द्या. श्रोतेच्या विशेष संवादातून महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राच्या वर्तमानापासून भविष्यातील वाटचालीपर्यंत विविध रूपं आपल्याला जाणून घेता आली. 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करताना आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि युवा पिढीमध्ये क्रीडेची आवड निर्माण करणं, गुणवंत खेळाडूंचा शोध घेणं आणि त्यांना योग्य प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणं अत्यंत महत्वाचं आहे. खेळा आणि निरोगी राहा हा संदेश केवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापुरता मर्यादित न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा हीच अपेक्षा. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक कुटुंबात क्रीडा संस्कृती रुजली तर भविष्यात अनेक गुणवान खेळाडू राज्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील. आजच्या या विशेष संवादातून महाराष्ट्रातील विद्यार्थी, युवा खेळाडू आणि पालकांना निश्चितच प्रेरणा मिळेल. क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजितसिंह देओल सर, दिलखुलास कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि श्रोते हो, आपल्या आवडीचा एखादा खेळ निवडा, मैदानावर उतरा आणि क्रीडेला आपल्या जीवनाचा एक भाग बनवा. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात इतकंच, पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोत्यो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार

0: हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
2: नमस्ते
1: तन्मय. मला असं विचारायचंय की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
2: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी सगळ्या आपल्या मुला मुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
1: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेट भेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
2: अनेकदा मेळावा असं म्हणल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रॅडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, त्याला एक मार्केट फील होतं, बाजार असल्यासारखं वाटतं आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःचं मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार. तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वी, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com.
2: तर अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचा डिझाईन अशा पद्धतीने केलेला आहे त्या इव्हेंटचा की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल. तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. वीकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे. या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
1: श्रोते हो, बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, आताच आपण अनु

0: नवविवाह संस्था हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:45 आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आयुर्वेद हे अतिशय प्राचीन असं शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये एखादा विकार उद्भवला तर उपचार आहेतच, पण तो विकार उद्भवू नये म्हणूनही पथ्य आणि उपचार सांगितलेले आहेत. परंतु हे सगळे पथ्य आणि उपचार आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून नीट घेतले तर आपण कोणत्याही विकारावर मला वाटतं मात करू शकतो. आणि याविषयीचीच माहिती देण्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आपल्या कार्यक्रमात पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे येत असतात. आजही डॉक्टर गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आधी आपण स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती वारंवार देत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. गेले 4 भाग आपण डोळ्यांच्या नसांच्या विकारांवर बोलत होतो. ह्या डोळ्यांच्या नसांना हे जे विकार आहेत, सूज असेल, सुकणं असेल, ते कशामुळे होतात याची कारण तुम्ही सांगताय, तर त्यातली अजूनही काही कारण सांगायची राहिलेत का?
3: अजून बरीच आहेत, त्यातलं आता प्रामुख्यानं जे कॉमन दिसतं त्याच्याबद्दल सांगता येईल. जिरलेली जी सर्दी असते त्याचा परिणाम खूप मेजर आपल्याला ऊर्जू
2: चतुर्थी
3: गळ्याच्या वरच्या विकारांमध्ये येते. हीच जुनी सर्दी तुमचे ऐकणं कमी करू शकते. हीच जुनी सर्दी असेल तर तुमच्या टेस्ट बड्सवरती त्याचा परिणाम येतो. हीच जुनी सर्दी असेल तर तुम्हाला वारंवार जर सर्दी असेल तर भविष्यात टीबी सारखी लक्षणं, एक्समॅश सारखी लक्षणं दिसू शकतात. आणि हीच जर जिरलेली सर्दी असेल तर रातांदळेपणा सारखी लक्षणं आपल्याला मेजर आपल्याला दिसत
2: असतात.
3: रातांदळेपणा म्हटलं की त्याला आयुर्वेदिक निदान कफविदग्ध दृष्टी म्हणजे कफामुळे दृष्टी बाधित होणं. कफामुळे बाधित होते म्हणजे कशामुळे तर कफ तयार होतो ना, त्यातला एक पार्ट असतो तो सर्दीचा. जिरलेली सर्दी असेल तर आपल्याला बऱ्याच वेळेला रातांदळेपणाची लक्षणं असली तर सुरुवातीला रात्री दिसणं कमी होतं, काही दिवसांना मग त्यांचं दिवसा दिसणं कमी होतं आणि मग कायमस्वरूपी त्यांची दृष्टी जाते. ह्या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला दिवसा जे दिसतं तेही फक्त समोरचं दिसतं आणि साईडचं दिसणं कमी व्हायला लागतं. हे ज्या वेळी लक्षात येतं म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार रातांदळेपणा रेटिनायटिस पिगमेंटोसा म्हटलं जातं, हा पडद्याशी संबंधित विकार आहे, पण तो जुना झाला, ते बरेच वर्ष त्या शरीरात राहिला तर मात्र हा पडद्याचा विकार भविष्यात नसांवरती परिणाम करून नसा सुकवायला लागतो, त्याला म्हणायचं ऑप्टिक ऍट्रोपी. आणि मग ह्याची लक्षणं अशी असतात की ह्या रातांदळेपणाच्या पेशंटमध्ये रात्रीचं दिसणं कमी होतं, दिवसाही दिसणं कमी होतं, दिवसा दिसणं जे आहे ते अस्पष्ट राहतं आणि जे दिसतं ते फक्त समोरच्या बाजूला साईड व्हिजन कमी व्हायला लागते. तर हे परत आपण येतोय की सर्दीवरती. आता सर्दी म्हटलं की अशा लोकांची ट्रीटमेंट करताना आधी आपल्याला सर्दीवर फोकस करायला लागतो, मग डोळ्यावर करायला लागतो. अन्यथा त्यांच्या डोळ्याच्या आजारात आपल्याला म्हणावे इतकं यश येताना दिसत
2: मिळणार नाहीत. बरोबर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99. तर डॉक्टर, आता सर्दीमुळे होणारे परिणाम तुम्ही सांगताय तर याबद्दलच अजून काही सांगता येईल का?
3: जसं सर्दीच्या बाबतीत म्हणजे होतं कसं, बऱ्याच वेळेला कसं आहे, सर्दी आणि डोळा ह्याचा काही संबंध हे लोकांच्या लक्षात येत नाही. मला आता सांगतानाच केस टेकिंग आम्ही ज्यावेळी घेतो, खरं तर आयुर्वेदात केस टेकिंगला फार महत्व आहे की पूर्ण केस टेकिंग घेत असतो. कधी झालं, कधीपासून आहे, तुमच्या घरात हिस्ट्री आहे का, तुम्हाला इतर काही आजार आहेत का, पोटाचा त्रास आहे का, सर्दी आहे का, मेंदूचे विकार, हे का घेत असतो, कारण निदान करायला फार सोपं पडतं. बऱ्याच वेळेला रुग्ण इतके वैतागलेले असतात, अरे काय हा डोळ्याचा डॉक्टर आहे, मुळव्याध आहे का विचारतो, काय हा डोळ्याचा डॉक्टर आहे, मुतखडा झालाय का विचारतो. पण डोळ्याचा डॉक्टर मी आलोय रातांदळेपणासाठी, मी आलोय माझी नस सुकली म्हणून, मला साईड व्हिजन नाही म्हणून, हा माणूस सर्दीवर का अडकून बसलाय. तर हे जर सांगायचा मुद्दाच हा आहे, जोपर्यंत अशा लोकांमध्ये ज्याचं निदान जर दुष्ट प्रतिशय झाले, त्याचं निदान जर प्रतिशय झाले, त्याचं निदान जर कफच प्रतिशय झाले आणि अशा लोकांमध्ये जर मी नुसती डोळ्याची औषध देत बसलो

0: तर त्या लोकांची दृष्टी तर सुधरत नाहीच, उलट त्यांच्या भविष्यात अंधत्वेची शक्यता जास्त आहे. त्यामुळे एका बाजूला तर डोळ्याची दृष्टी सुधारायची औषधं द्यावीच लागतात, पण दुसऱ्या बाजूला लिव्हर फंक्शन नॉर्मल करणं, रक्तातला दोष कमी करणं, जर जिरलेली सर्दी आहे ती घालवणं, कफाची सर्दी आहे तर ती घालवणं आणि अशी औषधं देणं जेणेकरून सर्दी तर कमी होईलच पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला डोळ्यावरती होऊ द्यायचे नाहीत, या पद्धतीनं जर ट्रीटमेंट केली गेली तर सर्दी तत्सम कफज विकार जे गळ्याच्या वरचे होतात त्याचा परिणाम स्वरूप जे रातांदळेपणा किंवा नसांना सूज येणं किंवा नसा सुकणं हे जे नसांचे विकार होतात ह्या आजारांमध्ये ते आपल्याला घालवता येतात. फक्त याच्यात म्हणजे बऱ्याचदा मानसिकता आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायला येताना लोकांची मानसिकता अशी असते की कोर्स आहेत मूळव्याधीचा 3 महिन्याचा, मुतखड्याचा 6 महिन्याचा, टीबीचा 9 महिन्याचा, आर्थरायटिसचा 12 महिन्याचा. हा, असे आयुर्वेदात कोर्सेस नसतात. व्यक्तीपरत्वे एखाद्याचा आजार वर्षाभरात बरा होईल तोच, काही लोकांचा 2 महिन्यातही होईल. व्यक्तीची आजार काय आहे, कोणत्या अवयवाशी निगडीत आहे याचा सगळ्याचा विचार तारतम्याने विचार करून ट्रीटमेंट करावी लागते.
1: प्रत्येक व्यक्तीची ट्रीटमेंट वेगळी
0: असते, अगदी बरोबर आहे, वेगळी असते आणि म्हणून कालावधी वेगळा आहे. ठराविक वेळ ट्रीटमेंट होईल असं सांगता येत नाही आणि मुळात हे मोठे विकार आहेत, त्यामुळे ह्याला वेळ देऊन जर केलं तर ह्या मोठ्या आजारांची आयुर्वेदाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करता येऊ शकते.
1: तर तुम्ही कारण सांगता सांगता थोडस आयुर्वेदातल्या उपचारांविषयी सुद्धा सांगत होता, तर याच डोळ्यांच्या नसांच्या विकाराचीच माहिती अजून आपल्याला घ्यायची एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर मग डॉक्टर, आता तुम्ही बऱ्याच कारणं सांगितलीत, म्हणजे मेंदू असेल, अगदी मुतखडा असेल, म्हणजे आर्थरायटिस सारख्या रोगामुळे सुद्धा त्या नसांवर परिणाम होतोय सांगितलं, तर अजूनही काही असे आजार आहेत की ज्याच्यामुळे परिणाम होतो?
0: आता रक्ताशी संबंधित जनरली काय होतं, नसा बाधित होत असतील, नसांना सूज येणं सुकणं हे जर होत असेल तर बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम रक्ताच्या मोठ्या विकारांच्या बाबतीत आहे. लिव्हरचे मोठे विकार असतील तरी त्याचा परिणाम रक्तावरती येतो, नसांवरती येतो, नसांना सूज येते. बऱ्याचदा ऑटोइम्युन डिसीज म्हणून एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं
1: की
0: पण हे जे ऑटोइम्युन डिसीजेस आहेत ते रक्ताला बाधित जास्त करणार आहेत. रक्ताला बाधित करायला लागले की व्हायटरवरती त्याचा परिणाम येतो आणि बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम आपल्याला डोळ्यांवरती नसांना सूज येणं, डोळा लाल होणं, डोळ्याला ठणकणं, डोळ्यातनं पाणी येणं, पडद्याला सूज येणं आणि दिसणं कमी होणं अशी मेजर इम्पॅक्ट आपल्याला दिसत असतात. ह्याची ट्रीटमेंट करताना बऱ्याचदा आयुर्वेदात त्याचा ज्वराचा विचार करायला लागतो, ग्रहणीचा करायला लागतो, पांडूचा करायला लागतो, जीर्ण ज्वराचा करायला लागतो. अशा गोष्टींचा विचार करून ज्यावेळेला ऑटोइम्युन डिसीजेस सारख्याची निदान केलं जातं मग त्या निदान करून ज्यावेळी ट्रीटमेंट करतो त्यावेळी ती रक्तदृष्टी कमी व्हायला लागते आणि मग त्याचा परिणाम सुरू जे नसांना सूज येणं किंवा सुकणं होतं ते टाळता येऊ शकतं. हे जसं मोठे मोठे आजार पण सांगितले, म्हणजे सर्दी आहे, टीबी आहे, आरपी आहे, रेटिनायटिस पिगमेंटोज आहे, याच पद्धतीनं काही बायकांच्या बाबतीत अत्यार्तव म्हणजे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणं हेही नसा सुकण्याचं, नसांना सूज येण्याचं प्रमुख कारण सांगितले. आयुर्वेदानुसार शरीर शुद्ध, स्त्रियांच्या बाबतीत शरीर शुद्धीचं माध्यमून गर्भाशय रक्तदृष्टी जी आहे ती ज्या वेळेला त्याचा परिणाम गर्भाशयावरती व्हायला लागतो आणि अत्यार्तवासारखी लक्षणे दिसायला लागतात. शरीरावर तर ती परिणाम येतोच पण बऱ्याच बायकांमध्ये नसांवरती त्याचा परिणाम येतो आणि आपल्याला त्याच्यामुळे दिसणं कमी होऊ शकतं. कोणताही मोठा विकार असो तो लगेच वैद्यांना दाखवून त्याचं निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे.
1: तो विकार बरा झाला की आपोआप हा विकार बरा होतो. तर डोळ्यांच्या नसा किती महत्वाच्या आहेत आणि त्याच्यावर कोणकोणते अवयव किंवा कोणते विकार इतर परिणाम करू शकतात ह्याची माहिती खूप डिटेल मध्ये डॉक्टर तुम्ही देताय, पण अजूनही काही माहिती याविषयीची, डोळ्यांच्या नसा अतिशय नाजूक असा संवेदनशील असा हा भाग त्याची आम्हाला जाणून घ्यायची, पण ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती

0: संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98225261999.
1: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:55 आणि 35 सेकंद झाली आहेत. ऐकूया काही सूचना.
2: बालगीते, भक्तिगीते, भावगीते, समरगीते, लावण्या अशा विविध गीत प्रकारात 5000 अधिक गाणी लिहिणारे गीतकार पद्मश्री ग. दि. माडगुळकर यांना 107 जन्मदिनानिमित्त कॉस्मॉस बँकेतर्फे भावपूर्ण आदरांजली. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
5: 1 ऑक्टोबर हा गदिमांचा जन्मदिवस. महाकवी शब्दप्रभू पद्मश्री गजानन दिगंबर माडगुळकर यांना 107 जयंती निमित्त बेडेकर मसाले तर्फे भावपूर्ण आदरांजली. बेडेकर मसाले 1910 पासून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह स्वरातील गीत. गीतकार आहेत मंगेश पाडगावकर आणि संगीतकार आहेत कानू घोष.

0: आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या समूहस्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीत असा कार्यक्रम येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. हे दोन्ही बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. सुरुवातीला ठीक 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.
1: आकाशवाणीचे समाचार

शुभमन गिलचं वेगवान द्विशतक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससीचा शताब्दीपूर्ती सोहळा आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. युपीएससीची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 झाली होती. आज होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते युपीएससीच्या शताब्दीच्या स्मरणार्थ एक नाणं एका टपाल तिकीटाचं अनावरण होणार आहे. देशातल्या आयोगाच्या कामकाजावर प्रकाश टाकणाऱ्या एका पुस्तकाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या सहकार्याचा त्यांनी आढावा घेतला. आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. जागतिक शांतता आणि सुरक्षा यासाठी एकत्र प्रयत्न करण्यासह प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय केल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं काल 2027-28 या विपणन हंगामासाठी सर्व रबी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं वैष्णव यांनी सांगितलं. करडईसाठी प्रति क्विंटल 675 रुपये तर मोहरीसाठी प्रति क्विंटल 413 रुपयांची वाढ जाहीर झाली आहे. त्याशिवाय मसूर डाळीसाठी 390 रुपये, बार्लीसाठी 136 रुपये, हरभऱ्यासाठी 83 रुपये तर गव्हासाठी 25 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं 2026-27 या वर्षाच्या खरीप हंगामासाठी उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधील प्रमुख कडधान्य आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 5,547 कोटींहून थोड्या अधिक मूल्याच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आणि आत्मनिर्भर कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याच्या योजनेलाही मान्यता दिली. या उपक्रमामुळे आंतरराज्यीय पारेषण प्रणाली मजबूत होईल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 135 गिगावॅटपर्यंतच्या नवीकरणीय ऊर्जेचं वहन करणं शक्य होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज दिल्लीत संरक्षण लेखा विभागाच्या 279 वार्षिक दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विभागाच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन सिंह यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय लष्कराच्या वित्तीय माहिती प्रणालीचं सक्षम या व्यासपीठाबरोबर एकत्रीकरण, संरक्षण मंत्रालयासाठी सुधारित राष्ट्रीय संकलन प्रणालीचा यात समावेश आहे. त्याशिवाय सिंह यांच्या हस्ते काही पुस्तिकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन इथं आयोजित G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पोलंडचे अर्थमंत्री आंद्रेज डोमान्स्की यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकविषयक संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. तसंच भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करामुळे व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण करण्यावर आणि दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या मुद्द्यावर विचारविनिमय केला. ही भेट फलदायी ठरल्याचं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथक, भारतीय तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी काल एकत्रितपणे केलेल्या कारवाईत 526 किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या पदार्थांची किंमत जवळपास 3,000 कोटी रुपये आहे. लक्षद्वीपच्या किनाऱ्याजवळ मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या इराणी जहाजाला अडवून झडती घेतली असता हा साठा सापडला. या बोटीतून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली असून गुजरात एटीएस पथक पुढील तपास करत आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दुबईहून इस्रायलच्या तेल अबीब इथं जाणाऱ्या फ्लाय दुबईचं विमान अपघातग्रस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानच्या सहवैमानिकाला सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या घटनेत सहवैमानिकानं कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर चाकूनं हल्ला करत 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेत विमान 17,000 फूट खाली नेण्यास भाग पाडलं. मात्र प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करत हल्लेखोराला ताब्यात घेऊन विमान स्थिरावण्यास मदत केली. त्यानंतर विमानाचा मार्ग बदलून ते सौदी
अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्स यांनी या घटनेचं वर्णन एक गंभीर सुरक्षा घटना आणि संशयित दहशतवादी हल्ला असं केलं आहे. या घटनेत भारतीय नागरिक असलेले कॅप्टन स्मिथ मच्छार जखमी झाले असून त्यांनी शौर्यानं प्रतिकार केल्यानं मोठी दुर्घटना टळली. इस्रायलचे पंतप्रधान तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅप्टन स्मिथ मच्छार यांचं कौतुक केलं असून आकाशातील आपत्ती टाळणारे नायक अशा शब्दात मच्छार यांचा गौरव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमांवरील संदेशातून मच्छार यांच्या शौर्याचा गौरव केला आहे. कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले, त्यांच्या धाडसी कार्याला देशाला अभिमान आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. खाण मंत्रालय आजपासून सागरी खनिज पट्टाचा लिलाव सुरू करणार आहे. भारताची सागरी खनिज क्षमता विकसित करण्यासाठी आणि दीर्घकालीन खनिज संसाधन सुरक्षितता बळकट करण्याच्या दिशेनं उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. या लिलावात अंदमान समुद्र क्षेत्रातील दोन सागरी खनिज पट्ट्यांचा समावेश आहे. पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी कॅनडातल्या विनिपेग इथं झालेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेत 57 किलो वजनी गटात 9 सुवर्णपदकांसह एक रौप्य पदक पटकावलं आहे. गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजनं 7 गडी गमावून 405 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गाठताना रोहित शर्मानं केलेली शानदार शतकी खेळी आणि कर्णधार शुभमन गिलच्या वेगवान नाबाद द्विशतकी खेळाच्या जोरावर भारतानं हा विजय साकार केला. रोहित शर्मानं एकदिवसीय कारकिर्दीतील 12,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या सामन्यात भारतानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांक अंकाचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग केला आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना न्यू चंडीगढ इथं येत्या 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही काल भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राचा साहिल जाधव आणि चिकिता तनिपर्थी या भारतीय जोडीनं तिरंदाजीमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. सातारा जिल्ह्यातल्या साहिल जाधवच्या अचूक नेमबाजीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही या कामगिरीचं विशेष कौतुक होत आहे. या सुवर्णपदकाबरोबरच भारतानं 2028 लॉस एंजलिस ऑलिम्पिकसाठी तिरंदाजीतला कोटाही निश्चित केला आहे. भारताच्या महिला हॉकी संघानं दक्षिण कोरियाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर पुरुष आणि महिला स्क्वॅश संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत आणखी 2 पदकं निश्चित केली आहे. या विजयांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकंदर 60 पदकं जमा झाली आहेत. या स्पर्धेत आज पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघानं चीनला पराभूत करून अंतिम सामन्यात आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातला भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीतला सामना होणार आहे. या व्यतिरिक्त भारतीय खेळाडू नेमबाजी, ज्युडो, व्हॉलीबॉल, ट्रॅक सायकलिंग अशा विविध स्पर्धांमध्ये आज सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गुजरातमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 526 किलो अंमली पदार्थ जप्त. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, सकाळचे 8:40 आणि 18 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम म्युझिकल टुरिझम, एक अभिनव संकल्पना.
1: श्रोतेहो नमस्कार. आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त राज्यस्तरीय समन्वित विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना याविषयी माहिती.
2: म्युझिकल टुरिझम मिरजेतली एक अभिनव संकल्पना. रसिक हो, माणूस जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा तो काय शोधत असतो? कधी निसर्गाचं हिरवगार सौंदर्य, कधी समुद्राच्या उचंबळणाऱ्या लाटा, कधी जुन्या किल्ल्यांच्या तटांवर अडकलेला इतिहास, तर कधी मनशांतीसाठी मंदिरं आणि तीर्थक्षेत्र. पर्यटनाची रूपं तरी किती सांगावीत. निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, समुद्र पर्यटन आणि जिथं वैद्यकीय उपचार उत्तम मिळतात तिथं विकसित झालेलं मेडिकल टुरिझम. पण मला सांगा, कधी तुम्ही केवळ आणि केवळ सुरांच्या मागं सफर केली आहे? असा प्रवास जिथं हवेतही रागांचे तरंग असतात, जिथं प्रत्येक गल्लीत तंबोऱ्याची सुरेल झंकार ऐकू येते आणि जिथल्या मातीत संगीत महर्षींच्या पावलांचे ठसे जपलेले असतात. आज आपण अशाच एका अनोख्या प्रवासाला जाणारे. एक अशी संकल्पना जी देशात पहिल्यांदाच आकाराला आली आहे, म्युझिकल टुरिझम म्हणजेच संगीत पर्यटन. आणि या अद्भुत संगीतमय सफरीचं केंद्रस्थान आहे आपली संगीत पंढरी मिरज. श्रोते हो, मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभिनव उपक्रमातून मिरजेतलं संगीत वैभव प्रत्यक्षात अनुभवण्याची, डोळ्यांनी पाहण्याची आणि कानात साठवण्याची पर्वणीच उपलब्ध झाली आहे. चला तर मग आजच्या या जागतिक संगीत दिनाच्या कार्यक्रमात आपण घर बसल्याच मिरजेच्या या संगीतमय गल्ल्यांमधून फिरूया. तिथल्या प्रत्येक वास्तूचा, प्रत्येक स्मारकाचा आणि वाद्यनिर्मितीच्या अलौकिक कौशल्याचा प्रवास अनुभवूया. रसिक हो, उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातलं प्रसिद्ध ग्वाल्हेर घराणं महाराष्ट्रात आणण्याचं ऐतिहासिक कार्य ज्यांनी केलं ते महादेवबुवा गोखले हे याच मिरजेचे. पुढे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी अनेक वर्ष रसिकांची सेवा केली. बाळकृष्णबुवांच्या पायाशी बसून पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गायनविद्या संपादन केली. विचार करा, ज्या विष्णू दिगंबरांनी संपूर्ण देशात संगीताचा प्रचार केला, ज्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली, त्या गानमहर्षींचं संगीत बालपण या मिरजेच्या मातीत घडलं. आणि ही साखळी इथंच थांबत नाही. पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य विनायकबुवा पटवर्धन आणि प्रोफेसर बी आर देवधर हे सुद्धा याच भूमीशी जोडलेले. हेच ते बी आर देवधर ज्यांनी पुढे जाऊन पंडित कुमार गंधर्वांसारख्या अलौकिक प्रतिभेला गायनाचे धडे दिले. दुसरीकडे बाळकृष्णबुवांचे दुसरे शिष्य मिरजेतले निळकंठबुवा जंगम यांच्याकडे कुणी धडे घेतले माहितीये? ख्यातनाम गायक, तानसम्राट पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी. म्हणजे बघा, ग्वाल्हेर घराण्याची ही सगळी दिग्गज मंडळी कुठल्या ना कुठल्या रूपानं मिरजेशी बांधलेली होती. पण मिरज फक्त ग्वाल्हेर घराण्यापुरती मर्यादित राहिली नाही. ती जशी ग्वाल्हेर घराण्याची कर्मभूमी होती, तशीच ती किराणा घराण्याच्या अलौकिक सुरांनी न्हाऊन निघालेली नगरी ठरली.

संगीतरत्न खासाहेब अब्दुल करीम खान यांनी तब्बल 40 वर्ष मिरजेत वास्तव्य केलं. त्यांनी या शहराला आपल्या सुरांनी पुनीत केलं. खरं सांगायचं तर किराणा घराण्याला मिरज घराणं म्हणावं इतका घट्ट आणि आपुलकीचा संबंध किराण्याचा आणि मिरजेचा आला. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि खासाहेब अब्दुल करीम खान या दोघांचंही मिरजेवर इतकं अथांग प्रेम होतं की मृत्यूनंतर सुद्धा त्यांचा देह याच मिरजेच्या पवित्र मातीत एकरूप झाला. याशिवाय मिरजेच्या संगीताच्या आकाशात चमकलेले इतर तारे आठवूया. ख्यातना मृदंगवादक गुरुदेव पटवर्धन, पंडित केशवराव दातार, शापित गंधर्व वामनबुवा चाफेकर, तबलावादक गणपतराव कवठेकर, भानुदासबुवा गुरव, ज्येष्ठ संगीतकार वसंत पवार, राम कदम, सनई वादक एस बी माने आणि तिप्पान्ना मुळे अशी एकाहून एक सरस गायक वादक आणि संगीतकारांची नामावली मिरजेच्या नावावर आहे. या सगळ्या महान कलाकारांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या वास्तू, त्यांची स्मृतीस्थळं, त्यांनी लिहिलेली दुर्मिळ कागदपत्र आणि त्यांचे पुतळे आजही जसेच्या तसे जतन केलेले आहेत. आणि याच सर्व गोष्टी पर्यटकांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी म्युझिकल टुरिझमची ही अभिनव संकल्पना पुढे आली आहे. हा प्रवास सुरू होतो मिरजेच्या त्या ऐतिहासिक गल्ली बोळांमधून जिथे संगीताचा इतिहास घडला. गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर राहत असलेलं त्यांचं ऐतिहासिक घर, पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचे गुरु निळकंठबुवा जंगम यांचं घर, तबलावादक भानुदासबुवा गुरव यांचं घर आणि अप्रतिम संगीतकार वसंत पवार यांची समाधी आणि विनायकबुवा पटवर्धन यांनी स्थापन केलेलं पलुस्कर स्मृती मंदिर. ज्या वास्तूंच्या भिंतींनी पंडितजींच्या ताना ऐकल्या असतील, जिथं संगीताचे रियाज रात्र रात्र चालले असतील, तिथं उभं राहणं हाच एक भावूक अनुभव असतो.

या म्युझिकल सफरीतला सगळ्यात भाऊक आणि महत्वाचा टप्पा म्हणजे ख्वाजा शमना मीरा साहेब दर्गा आणि संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेबांची समाधी. खान साहेबांची मीरा साहेबांवर असीम श्रद्धा होती. एकदा खान साहेब प्लेगच्या गंभीर आजारानं ग्रस्त झाले होते. मीरा साहेबांच्या कृपेनंच आपल्याला पुनर्जन्म मिळाला अशी खान साहेबांची दृढ भावना होती. म्हणूनच त्यांनी मृत्यूपूर्वी इच्छा व्यक्त केली होती, माझ्या मृत्यूनंतर माझा देह मीरा साहेबांच्या चरणीच दफन करण्यात यावा. त्यांच्या इच्छेनुसार दर्गा आवारातच त्यांचं पार्थिव दफन करण्यात आलं. आज तिथं अतिशय सुंदर असं स्मारक उभारण्यात आलं आहे. शेजारीच त्यांच्या पत्नी बनुबाई लाटकर यांची सुद्धा समाधी आहे. आणि या समाधीचं खास वैशिष्ट्य माहिती आहे? खान साहेबांच्या समाधीवर त्यांच्या अत्यंत आवडत्या दरबारी कानडा या रागाच्या स्वररचना कोरण्यात आलेल्या आहेत. एखाद्या संगीत उपासकासाठी याहून मोठं स्मारक काय असू शकतं? आणि याच दर्गा आवारात उभं आहे एक ऐतिहासिक चिंचेचं झाड. हे झाड खान साहेबांच्या अथांग संगीत सेवेचं मूक साक्षीदार आहे. याच झाडाखाली बसून खान साहेब आपली गायन सेवा अर्पण करत असत. खान साहेबांच्या मृत्यूनंतर किराणा घराण्याचे गायक आजही या झाडाखाली बसून सुरांची सेवा अर्पण करतात. म्युझिकल टुरिझम मध्ये या झाडाखाली क्षणभर थांबून तो इतिहास आठवणं हा पर्यटकांसाठी एक विलक्षण अनुभव ठरतो. पुढे हा प्रवास आपल्याला घेऊन जातो मिरजेच्या प्रसिद्ध आंबाबाई मंदिरात. हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नाही तर संगीताचं मोठं व्यासपीठ आहे. इथं होणारा नवरात्र संगीत महोत्सव जगभरातील संगीत रसिकांचं आकर्षण ठरलं आहे. तिथंच असलेलं बालगंधर्व नाट्यगृह मराठी नाट्यसंगीताच्या सुवर्ण काळाची साक्ष सांगणारं बालगंधर्व नाट्यगृह सध्या नव्या रूपात मिरजेत उभं आहे. मिरजेच्या पर्यटनात आणखी एक दुर्लक्षित पण रंजक टप्पा दाखवला जातो, तो म्हणजे जुन्या काळातल्या गझल गाणाऱ्या नायकिणींचे वाडे. त्या काळात शास्त्रीय संगीत आणि गझल गायकीला राजाश्रय आणि लोकाश्रय कसा मिळत होता याची रंजक माहिती इथं मिळते. रसिक हो, या संगीतमयी पर्यटनाचा पुढचा अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय.

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक संस्थेचं मुख्य कार्यालय कुठं आहे माहितीये? आपल्या याच मिरजेत. संपूर्ण देशभरात चालणाऱ्या संगीत, नृत्य आणि वाद्य परीक्षांचं नियंत्रण याच मिरजेच्या कार्यालयातून केलं जातं. तसंच 60 वर्षांहून अधिक काळ अविरतपणे प्रकाशित होणारं संगीत कलाविहार हे प्रसिद्ध मासिक सुद्धा याच मिरजेतून प्रसिद्ध होतं. रसिक हो, मिरज इतिहास संशोधन मंडळाद्वारे मिरजेच्या संगीत परंपरेचा एक अथांग ऐतिहासिक दस्तऐवज जपून ठेवला आहे. म्युझिकल टुरिझममध्ये पर्यटकांना हा दुर्मिळ खजिना जवळून बघता येतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जुन्या ग्रामोफोन रेकॉर्ड प्लेअरवर मिरजेच्या प्राचीन गायकांनी गायलेली दुर्मिळ गाणी ऐकण्याची संधी आपल्याला मिळते. जेव्हा तो जुना रेकॉर्ड प्लेअर फिरू लागतो आणि त्यातून 19व्या शतकातलं खास साहेबांचं किंवा बाळकृष्णबुवांच्या परंपरेतले सूर बाहेर पडतात, तेव्हा काळ

रसिक हो, आता आपण जाऊया मिर्झेच्या ओळखीच्या सगळ्यात मुख्य, अतिशय महत्वाच्या आणि नयनरम्य भागाकडं. मिरज शहराची सगळ्या जगात सगळ्यात मोठी ओळख कोणती असेल तर ती म्हणजे तंतुवाद्यांचं माहेरघर. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं भारतीय शास्त्रीय संगीत गायलं किंवा वाजवलं जातं तिथं मिर्झेचा तानपुरा किंवा सतार असणारच. मग ते लंडन असो, पॅरिस असो, न्यूयॉर्क किंवा टोकियो, मिर्झेच्या तंतुवाद्याशिवाय भारतीय संगीताची मैफिल रंगूच शकत नाही. पण ही तंतुवाद्यांची निर्मिती मिर्झेत कशी सुरू झाली याचा इतिहास अतिशय रंजक आणि प्रेरणादायी आहे. गोष्ट आहे साधारण सन 1950 आसपासची. त्या काळी महाराष्ट्रात गवयांना लागणारे तंबोरे, सतार, बीन, दिलरुबा ही वाद्य उत्तर हिंदुस्थानातल्या जयपूर, बनारस किंवा लखनौवरून आणावी लागत असत. महाराष्ट्रात फक्त लाकडी एकतारे किंवा सुरसोटे बनायचे. बाहेरून वाद्य आणणं अतिशय खर्चाचं आणि धोक्याचं असायचं, त्यामुळं मोजक्याच गायकांकडे स्वतःची वाद्य असायची. मग मिर्झेत हा चमत्कार कसा घडला? मिर्झेतल्या तंतुवाद्यांचे आद्य निर्माते होते फरीद साहेब शिकलगार आणि त्यांचे बंधू मोहितदीन साहेब शिकलगार. या शिकलगार घराण्याचा मूळ व्यवसाय काय होता माहितीये? युद्धासाठी लागणारी हत्यारं, तलवार, भाले, बरचा, जांबिया, दांडपट्टा बनवणे आणि त्यांना धार लावणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ते मूळचे विजापूरचे. आदिलशाही राजवटीत मिर्झेच्या सुभेदारानं सैन्यासाठी हत्यारं बनवण्यासाठी या शिकलगार कुटुंबाला मिर्झेत आणलं, त्यांना राहायला जागा दिली आणि जमिनी इनाम दिल्या. पुढे ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला आणि तलवारी भाल्यांची मागणी घटली. मग हे शिकलगार कुटुंब कात्र्या, सूर्या, वस्तारे यांना धार लावून उदरनिर्वाह करू लागले. मिर्झेचे तत्कालीन संस्थानाधिपती श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन दुसरे हे कलाप्रेमी होते. त्यांच्या दरबारात अनेक प्रसिद्ध गायक गायिका येत असत. फरीद साहेब या कलाकारांची गाणी ऐकायला जायचे. गाता गाता कुणाचं वाद्य पिघडलं, तुटलं तर फरीद साहेब ते मोफत आणि कौशल्यानं दुरुस्त करून द्यायचे. दुरुस्त करतानाच त्या वाद्याचा सखोल अभ्यास करायचे, वाद्य पूर्ण उघडून त्याची रचना समजून घ्यायचे. आणि अनेक वर्षांच्या अशा अभ्यासानंतर फरीद साहेबांनी निश्चय केला, मी महाराष्ट्रात स्वतःच्या मातीत तंतुवाद्य तयार करणार. पण श्रोते हो, हा प्रवास सोपा नव्हता. अनंत अडचणींचा डोंगर समोर होता. तंबुरासाठी लागणारे मोठे भोपळे कुठे मिळत नव्हते, वाद्य बनवायला हत्यारं नव्हती. पण बंधू मोहितदीन साहेबांनी स्वतःच्या कल्पकतेनं करवत, रंधा, कानस बनवून दिली. डिंक नव्हता, तो चांबड्यापासून बनवला. भोपळा आणि लाकडी दांडी जोडण्यासाठी झाडांच्या डिंकाचा वापर केला. पॉलिश पेपर नव्हता तर काचेची पूड कागदावर चिकटवून पॉलिश पेपर तयार केला. वाद्यांना लाल रंग देण्यासाठी पानाचा विडा कुटून रंग बनवला आणि छत्रीच्या जुन्या लोखंडी तारा तापवून निरनिराळ्या छिद्रांमधून ओढून हव्या त्या जाडीच्या तारा तयार केल्या. अशा रीतीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सन 1950 मध्ये महाराष्ट्रातल्या पहिल्या वहिल्या तंतुवाद्याचा जन्म मिर्झेत झाला.

तंतुवाद्य बनवण्यासाठी सगळ्यात कठीण आणि नाजूक काम म्हणजे जवारी काढणं. फरीद साहेब जवारी खोदण्याच्या कामात इतके निष्णात झाले की सगळ्या देशात त्यांचा हात धरणारा कारागीर नव्हता. त्याकाळी ब्रिटिशांच्या पॉलिटिकल एजंटने फरीद साहेबांना एक तंबोरा, सतार आणि ताऊस बनवायला सांगितले. फरीद साहेबांनी तयार केलेली वाद्य बघून तो इंग्रज अधिकारी इतका खुश झाला की त्यानं वाद्यांची किंमत तर दिलीच, पण खास पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देऊन फरीद साहेबांचा गौरव केला. सन 1990 प्रसिद्ध बॉम्बे गॅझेटियर यामध्ये फरीद साहेबांचा विशेष उल्लेख आढळतो. त्यात लिहिलंय, द सतार्स और गिटार्स मेड ॲट मिरज, इस्पेशली दोज मेड बाय फरीद, आर इन ग्रेट डिमांड. फरीद साहेबांनंतर त्यांचे उत्तराधिकारी आणि सोबतीच्या सतारमेकर मंडळी अशा अनेक धुरंधर कारागिरांनी ही कला वृद्धिंगत केली. पुढे 1913 धारवाडच्या अखिल भारतीय हस्तव्यवसाय प्रदर्शनात मिरजेच्या तंतुवाद्यांना कांस्यपदक मिळालं. गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांनी सुद्धा या कलेचं तोंड भरून कौतुक केलं. आता मिरजेत या उद्योगाची एक भव्य पेठ वसली आहे. तिथल्या मुख्य रस्त्याला आद्य निर्माते फरीद साहेब मार्ग असं नाव देण्यात आलं आहे. आज 500 अधिक कारागीर आणि 30 अधिक दुकानं या व्यवसायात कार्यरत आहेत. म्युझिकल टुरिझममध्ये जेव्हा पर्यटक सतारमेकर गल्लीत जातात तेव्हा त्यांना भोपळा निवडण्यापासून, लाकूड तासण्यापासून, तारा बसवण्यापासून ते जवारी काढण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष बघायला मिळते. इतकंच नाही तर आजच्या तरुण पिढीनं मिरजेच्या या कलेचं सुंदर सोविनियर्स म्हणजे प्रतिकृती बनवल्या आहेत. छोट्या सुबक सतारी, तंबोऱ्याचे किचेन्स, टेबल लॅम्प्स, लहान लहान भेटवस्तू पर्यटकांसाठी मोठी आकर्षणं ठरत आहेत आणि यातूनच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होत आहेत. श्रोते हो, मिरज ही केवळ भूतकाळात रमणारी भूमी नाही तर ती वर्तमानात सुद्धा तितकीच गाजणारी संगीताची पंढरी आहे. मिरजेत वर्षभरात तब्बल 10 अधिक भव्य संगीत महोत्सव होतात. या सर्व महोत्सवांमुळे संपूर्ण वर्षभर मिरज नगरी संगीतात न्हाऊन निघते. या म्युझिकल टुरिझम सफरीला येणाऱ्या पर्यटकांसाठी संपूर्ण दिवसभराचा प्रवास झाल्यानंतर संध्याकाळी मिरजेच्या संगीत परंपरेवर आधारित एक विशेष माहितीपट दाखवला जातो आणि त्यानंतर एखाद्या नामवंत किंवा स्थानिक कलाकाराच्या थेट गायनवादनाच्या मैफिलीनं या पर्यटनाचा गोड समारोप होतो. म्हणजे बघा, इतिहास बघणं, वाद्यनिर्मिती अनुभवणं, दुर्मिळ दस्तऐवज बघणं आणि शेवटी कानात सुरांची अमृतवृष्टी घेऊन घरी परतणं, असा परिपूर्ण अनुभव जगात कुठं मिळेल? फक्त आणि फक्त आपल्या मिरजेत.

रसिक हो, इतिहास, कला, कष्ट आणि सुरांचा हा अद्भुत मिलाफ म्हणजे मिरजेचं म्युझिकल टुरिझम. मिरज इतिहास संशोधन मंडळ यांच्या या संकल्पनेला मनापासून सलाम. जर तुम्ही संगीतप्रेमी असाल, इतिहासप्रेमी असाल किंवा पर्यटनाची आवड असणारे रसिक असाल, तर आयुष्यात एकदा तरी या संगीत पंढरी मिरजेच्या म्युझिकल टुरिझमला नक्की भेट द्या. तिथली माती, तिथले रस्ते आणि तिथली हवा तुम्हाला एकच सांगेल, संगीताला कोणताही धर्म नसतो, सुरांना सीमा नसतात. जिथं मन जुळतं तिथंच खरा रियाज घडतो. याच सुरेल विचारासह आजच्या या संगीतमय सफरीतून मी यशश्री जोशी इथंच तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना याविषयी माहिती ऐकलीत. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं मानसिंगराव कुमठेकर यांनी. वाचक स्वर यशस्वी जोशी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह राज साने यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोत्या, आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 142.

0: श्रोता हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज आपण ऐकणार आहोत फ्लोरा फाउंटनच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: फोर्ट मधल्या हुतात्मा चौकात असलेलं फ्लोरा फाउंटन आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण त्याचा संबंध भायखळ्याच्या राणीच्या बागेशी आहे हे मात्र खूप कमी जणांना माहीत असेल. 19 नोव्हेंबर 1862 ला झालेल्या राणीच्या बागेच्या उद्घाटनाच्या दिवशी बागेसाठी भेट म्हणून हे कारंज देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मुंबईतले दानशूर शेठ करसेटजी फर्दूनजी पारीख यांनी ते उभारून देण्याचं जाहीर केलं होतं. बागेचं उद्घाटन गव्हर्नर बार्टल फ्रियर यांच्या हस्ते झालं असल्यानं या कारंजाला नाव देण्यात आलं होतं फ्रियर फाउंटन.
2: शेठ करसेटजी यांनी कारंज घडवण्याचं काम इंग्लंड मधल्या मेसर्स फोर्सित नॉर्मन शॉ आणि थॉमस वुलनर या ब्रिटिश आर्किटेक्ट फर्म कडे सोपवलं. आर्किटेक्ट फर्मने तयार केलेल्या डिझाईनवर प्रत्यक्ष कारंज घडवणार होते शिल्पकार जेम्स फोर्सित. बागेमध्ये कारंज उभारण्याची जबाबदारी बागेचे आर्किटेक्ट मेसर स्कॉट मॅक्लिलंड अँड कंपनी यांची होती. 1864 मध्ये इंग्लंडहून या कारंजाची 2 ड्रॉइंग्स पसंतीसाठी मुंबईला पाठवण्यात आली. त्यातलं एक करसेटजी आणि बागेच्या आर्किटेक्टनी पसंत केलं. थोडं महागच होतं ते, पण होतं मात्र सुरेख. त्या डिझाईन प्रमाणे कारंज घडवण्याची ऑर्डर देण्यात आली. कारंज घडवणारी इंग्लंड मधली मंडळी आणि मुंबईतली अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी यांच्यात मध्यस्थ म्हणून इंग्लंड मधल्या कलाक्षेत्रातल्या एका मातब्बर व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. डिझाईन प्रमाणे कारंज घडवून घेणं आणि आर्थिक व्यवहार पार पाडणं या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या.
1: कारंज घडवण्यासाठी 40,000 रुपये लागणार होते. त्यापैकी रोख 30,000 रुपये करसेटजींनी सोसायटीकडे जमा केले. या पैशातून सोसायटीने इंग्लंड मधल्या मध्यस्थांमार्फत इंग्लंडच्या शिल्पकार फर्मला कारंजाची किंमत चुकती करायची होती. त्यापैकी 10,500 रुपये मध्यस्थांमार्फत शिल्पकार कंपनीकडे आगाऊ रक्कम म्हणून पाठवण्यात आले. 1865 वर्ष उजाडलं. कारंज 3 टप्प्यांमध्ये तयार होणार होतं. खालचा गोल हौद, मधला मुख्य भाग आणि सर्वात शेवटी वरच्या बाजूला फ्लोरा या ग्रीक देवतेचा पुतळा बसवण्यात येणार होता. या वर्षभरातच कारंजाचा सर्वात खालचा भाग म्हणजे हौद घडवून जहाजातून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आला. शिल्पकारांनी पुढचा भाग घडवायला सुरुवात करावी म्हणून सोसायटीने पुढची 10,500 रुपयांची रक्कम मध्यस्थांमार्फत शिल्पकार फर्मकडे धाडून दिली. काही महिन्यांनी ही रक्कम शिल्पकार फर्मला मिळाली नसल्याचा निरोप आला. अधिक चौकशी केली असता मध्यस्थ समाधानकारक खुलासा करू शकला नाही की पैसेही परत देऊ शकला नाही. पाठवलेल्या रकमेचा अपहार झाल्याचं सोसायटीच्या लक्षात आलं. तातडीने मध्यस्थ बदलण्यात आला. नवीन मध्यस्थ म्हणून मिस्टर मायकल स्कॉट यांची नियुक्ती करण्यात आली. स्कॉट यांनी शिल्पकाराकडून कारंजाचं उर्वरित काम पूर्ण करून घ्यायचं होतं, त्याबरोबरच मध्यस्थाकडून अपहृत रक्कमही वसूल करण्याची जबाबदारी नवीन मध्यस्थांवर सोपवण्यात आली.
2: बराच पाठपुरावा आणि कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा दिल्यावर पहिल्या मध्यस्थाकडून काही रक्कम वसूल झाली. बाकी पैशांवर पाणी सोडावं लागलं. यात बराच वेळ वाया गेला. अखेर कारंज पूर्ण होऊन जहाजाने मुंबईत आले. त्याचे सगळे सुटे भाग बागेच्या आवारात येऊन पडले. आता फक्त त्यांची जुळणी करून बागेत लावायचं काम शिल्लक राहिलं होतं. त्यासाठी काही खर्च होताच. बागेचा कारभार हाकणाऱ्या अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीकडे मात्र तेवढेही पैसे नव्हते.
1: त्यावेळी संपूर्ण मुंबई आर्थिक संकटातून जात होती. अमेरिकन यादवी युद्ध संपुष्टात आल्यामुळे मुंबईचा बाजार कोसळला होता. व्यापारी पेढ्या, बँका बुडाल्या. शेठ लोक कंगाल होऊन

0: रस्त्याने फिरत होते. तेजीच्या काळात केलेले वायदे पुरे करताना अनेकांना आपल्या मालमत्ता विकाव्या लागल्या. त्यातलेच एक होते शेठ करसेटजी फर्दुनजी पारीख. करसेटजी यांनाही आपली मालमत्ता विकून कर्जफेड करावी लागली होती.
1: या पार्श्वभूमीवर बागेत कारंज बसवण्यासाठी येणारा खर्च उचलण्याची करसेटजींची ऐपत उरली नव्हती. सुरुवातीपासून कर्जात असलेल्या सोसायटीला तर तो विचारही करता येत नव्हता. बागेचा खर्च भागवतानाच सोसायटी कर्जबाजारी झालेली होती. तिथं कारंज बागेत बसवण्याचा खर्च कुठून झेपणार. तरीही सोसायटीने पैसे उभे करायचा प्रयत्न केला, पण त्यात यश काही मिळालं नाही. परिणामी इंग्लंडहून आलेल्या कारंजाचे सुटे भाग बागेच्या आवारात उन्हा पावसाचा मारा खात तसेच पडून राहिले.
0: पुढची 2-1 वर्ष ते तसेच पडून होते. उन्हा पावसाचा मारा खाऊन ते काळवंडून गेले होते. त्या देखण्या शिल्पाची पार रया गेली होती. त्यांचं नेमकं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. 1868 सालच्या अखेरीस त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांनी मुंबईच्या किल्ल्याची तटबंदी तोडण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात आणला होता. तटबंदी खालच्या मोकळ्या झालेल्या जागेची प्लॉट पाडून विक्री करण्यासाठी एस्प्लनेड फी फंड कमिटीची स्थापना करण्यात आली. मुंबईची पुनर्रचना करून हे शहर देखणं करण्याची जबाबदारी या कमिटीकडे होती. या कमिटीने बॉम्बे ग्रीनचं सुशोभीकरण करण्याचं काम हाती घेतलं होतं. बॉम्बे ग्रीन म्हणजे नंतरचं एल्फिन्स्टन सर्कल आणि आजचं हॉर्निमन सर्कल. त्या काळातल्या मुंबईतली अत्यंत मध्यवर्ती जागा होती ही.
1: पण केवळ बॉम्बे ग्रीनचं सुशोभीकरण करून चालणार नव्हतं, तर चर्चगेट कडून ग्रीनच्या दिशेने येणाऱ्या चर्चगेट स्ट्रीटचं रुंदीकरण सुशोभीकरण करणंही गरजेचं होतं. तरच त्या परिसराला शोभा येणार होती. तेव्हाचा चर्चगेट स्ट्रीट म्हणजे आजचा वीर नरिमन रोड हा तेव्हाच्या फोर्ट मधला प्रमुख रस्ता होता. मोठमोठ्या व्यापारी पेढ्या, वकिलांची कार्यालयं, वर्तमानपत्रांची कार्यालयं याच रस्त्याच्या दुतर्फा होती. टाइम्स ऑफ इंडियाचं कार्यालयही इथेच होतं. मुंबई समाचार या गुजराती भाषेतल्या सर्वात जुन्या वर्तमानपत्राची इमारत तर आजही इथेच उभी आहे, अगदी हॉर्निमन सर्कलच्या शेजारीच. असो, तर या सगळ्याचा आपल्या कारंजाशी काय संबंध त्याबद्दल ऐकूया पुढच्या भागात.
2: आज आपण ऐकत होतो फ्लोरा फाउंटेनच्या गोष्टीचा पहिला भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळुते आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.

अज्ञात मुंबई आज ऐकलात आपण भाग 142 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:10:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज 1 ऑक्टोबर अर्थात ग दि माडगुळकर म्हणजेच गजानन दिगंबर माडगुळकर मराठी चित्रपटसृष्टीतील गीतकार, कथालेखक आणि पटकथाकार यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज आपण

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. इतक्या साध्या सोप्या ओळीतून गदिमांनी आईबद्दलचं महत्त्व सांगितलं आहे. गदी माडगुळकर यांचं संपूर्ण नाव गजानन दिगंबर माडगुळकर. मराठीतील अत्यंत लोकप्रिय कवी, गीतकार, कथालेखक, पटकथाकार, संवाद लेखक आणि अभिनेतेसुद्धा. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 साली सांगली जिल्ह्यातील शेळफळे या गावी झाला होता. गदिमांनी मराठी चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद आणि गीतं लिहिली. त्यांनी अभिनयही सुद्धा केला होता. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण 157 मराठी चित्रपटांसाठी लेखन केलं होतं आणि 2000 हून अधिक मराठी गाणी चित्रपटांसाठी लिहिली होती.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
4: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात ग दि माडगुळकर यांच्या लेखणीतून उतरलेली गाणी आजच्या गीतबहार या कार्यक्रमात. ग दि माडगुळकर यांच्या साहित्यामध्ये कविता, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रपर लेखन आणि गीतरचना यांचा समावेश होताच त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली होती. त्यातील गीतरामायण, त्याच्यानंतर जोगिया, गीतगोपाळ, गीतसौरभ, गीतसौभद्र, कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप, असे अनेक अशी अनेक पुस्तकं त्यांच्या लेखणीतून उतरली होती. ग दि माडगुळकर त्यांच्या साहित्यिक आणि कलात्मक योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

श्रोते हो, ग दि माडगुळकर यांच्या अनेक गोष्टी, अनेक आठवणी सर्वश्रुत आहेत, किंवा काही किस्से सर्वश्रुत आहेत. त्यातील एक किस्सा असा आहे की पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर जे उभं राहिलं होतं, त्यावेळेला तिथे प्रसिद्ध चित्रकार गोपाळ देऊस्कर यांनी बालगंधर्वांच्या चित्राजवळ काही चार ओळी लिहिण्यासाठी गदिमांकडे विनंती केली होती. त्यावेळेला गदिमांनी फार कमी वेळातच, म्हणजे काही वेळ न दवडता एक वाक्य त्यांना सुचवलं होतं. ते वाक्य असं होतं की असा बालगंधर्व आता न होणे. इतक्या थोड्या शब्दात एखाद्या महान कलाकाराला आदरांजली देण्याची गदिमांची ताकद ही विलक्षण होती.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोते हो, गदिमांनी सगळेच गीतप्रकार हाताळले होते, त्यातील लावणी हा गीतप्रकार सुद्धा कसा सुटेल? ऐकूया सुलोचना चव्हाण यांनी गायलेली ही अतिशय मधाळ लावणी. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीता बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत सकाळी परत 10 वाजता गीतबहार या कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांची काही गाणी ऐकण्यासाठी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: अबोली गद्रे यांनी गायलेलं हे गीत होतं प्रल्हाद सोनावणे यांचं. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 1 ऑक्टोबर हा गदिमांचा जन्मदिवस. महाकवी शब्दप्रभू पद्मश्री गजानन दिगंबर माडगुळकर यांना 107व्या जयंती निमित्त बेडेकर मसालेतर्फे भावपूर्ण आदरांजली. बेडेकर मसाले 1910 पासून.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: श्रोते, आत्ताच आपण ऐश्वर्या सहस्रबुद्धे यांनी गायलेलं गिरी यांचं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा, सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने, वा
4: बसला। अनोळखी पासून बचाव करा,
5: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा।
6: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेलं गीत। गीतकार आहेत सुरेश भट।

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमा शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह स्वरातील गीत. गीत आहे डॉक्टर जयराम चव्हाण यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

श्रोतो हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, आज 1 ऑक्टोबर अर्थात गदी माडगुळकर यांचा 107वा जन्मदिवस आणि त्यानिमित्त आपण त्यांनी चित्रपटात लिहिलेली अनेक सुंदर सुंदर गाणी आज ऐकत आहोत. गदी माडगुळकरांनी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद आणि गीतं लिहिलीच आहेत. त्यांच्या कारकिर्दीत एकूण 157 मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलं आहे आणि 2000 अधिक गाणी लिहिल्याचा उल्लेखही आहे. त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये राम जोशी, पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, जगाच्या पाठीवर यांचा समावेश होतो. त्यांनी सगळेच

त्या प्रकार मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत, त्यातील हे एक अतिशय गोड असं बालगीत ऐकूया.

ग. दि. माडगुळकर यांचं नाव अजून एका गोष्टीसाठी जोडलं गेलेलं आहे, ते म्हणजे गीतरामायण. गीतरामायण नावाचा एक वेगळाच अध्याय गदिमांच्या नावावरती आहे. मराठी साहित्य आणि संगीतसृष्टीला झालेला हा परिसस्पर्श आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. ग. दि. माडगुळकर आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके या मैत्रीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे गीतरामायण. गदिमांनी शब्द लिहिले आणि सुधीर फडके यांनी 56 गीतांना चाली लावल्या. 1955 या गीतरामायणाचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही अजूनही होत आहे

डोळ्यात वाच माझ्या तू गीतभावनांचे. गदिमांच्या आठवणी सांगताना त्यांचा विनोद, त्यांची शब्दांवरील पकड, त्यांची प्रतिभा आणि त्याचबरोबर मित्रांबद्दलचा मोठेपणा हा प्रकर्षाने जाणवतो. एक किस्सा असा आहे की एकदा गदिम माडगुळकर आणि पु ल देशपांडे रात्रीच्या चित्रपटांच्या चित्रीकरणानंतर पुण्यात फेरफटका मारायला निघाले होते. अचानक रस्त्यावरील महानगरपालिकेचे दिवे बंद झाले आणि त्या अंधाराच्या प्रसंगातून गदिम माडगुळकर यांना एक ओळ सुचल्या होत्या. त्या ओळी अशा होत्या की विझले रत्नदीप नगरात आता जागे व्हा यदुनाथ. एखाद्या साध्या प्रसंगातूनही त्यांच्या मनात इतकं सुंदर आणि तरल काव्य उमटत असे.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

0: गुळाचा गणपती या चित्रपटातील हे गीत होतं. आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं. गीतकार अर्थात ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार होते पु. ल. देशपांडे.
1: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय नामक माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
0: श्रोते हो, ग. दि. माडगुळकर यांनी अनेक गीतप्रकार हाताळले, त्यातील युगुल गीतांचा पट सुद्धा खूप मोठा आहे. ऐकूया वंशाचा दिवा या चित्रपटातील हे ललिता फडके आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गीत.
3: रंगू बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, दही टिक्का यांनी ते घेऊ द्या, दही टिक्का यांनी ते घेऊ द्या. रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला.

বুঝি মজা জানি নজর কারোর।

श्रोतेहो, सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गदी माडगुळकरांची अनेक युगुलगीतं गायली आहेत आणि त्यांचे जसे शब्द इतके सहज सोपे होते तितक्याच सहज सोप्या अशा स्वरांनी त्यांनी ही गाणी अजरामर केली आहेत आणि अजूनही आपण ती गाणी गुणगुणतो आणि ती अतिशय गोड अशी गाणी आहेत. गदी माडगुळकरांनी अजून एक प्रकार हाताळला, तो म्हणजे सवाल जवाब. पूर्वीच्या काळी मराठी चित्रपटांमध्ये सवाल जवाब हे मोठ्या प्रमाणात आपण ऐकले आहेत, तर त्यांची मजा काही वेगळीच होती. गदी माडगुळकरांचं नाव आज इतक्या वर्षांनीसुद्धा आपण आपली आजची पिढी आणि पुढच्या अनेक पिढ्या घेत राहणार आहे, कारण त्यांच्या गाण्यांमध्ये त्यांच्या शब्दांमध्ये ती जादू होती. ऐकूया सवाल जवाब.

श्रोतेह, ग दि माडगुळकरांच्या नावाचं गारुड मराठी चित्रपटसृष्टीला आणि अर्थात मराठी मनावर कायमचं वेढलेलं राहील आणि किती वर्ष झाली तरीही अद्यापही गाणी गुणगुणताना मान आपोआप डोलायला लागते आणि पाय ताल धरू लागतात. पुढच्या अनेक पिढ्या या गाण्यांची जादू अशीच तरल राहील. ग दि माडगुळकरांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन आणि मराठी मनाला सोन्यासारखं शब्दांसह आणि गीतांचं दान त्यांनी दिलंय आपल्याला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मानस विश्वरूप यांचं गायन, राग अलहिया बिलावल. त्यांना तबला साथ आहे मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियम साथ आहे विनोद पडगे यांची. मध्यलय अद्धा तीन तालात निबद्ध आहे आणि तराणा तीन तालात निबद्ध आहे. ऐकूया मानस विश्वरूप यांचं गायन, राग अलहिया बिलावल.

श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मानस विश्वरूप यांचं गायन ऐकलत. राग होता अलैया बिलावल, त्यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची. यासोबतच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 11:05 दिल्ली केंद्रावरून UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोगाचा भव्य शताब्दी महोत्सव दिल्ली येथे साजरा होत आहे. त्यानिमित्त दिल्ली केंद्रावरून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल ठीक 11:10.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 अर्थात 558 kHz AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच प्रसारभारतीच्या वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही श्रोते हो आम्ही आपल्यासोबत आहोत.

प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. श्रोते हो, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या आयोगाचा भव्य शताब्दी महोत्सव नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं साजरा केला जात आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते एका विशेष स्मारक नाण्याचं आणि टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही आता थोड्याच वेळात करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, आत्ताचे हे दिवस नवरात्रीच्या सणाच्या पूर्वतयारीचे. अनेक मैत्रिणींचे या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम ठरत असतात. त्यांची तशी तयारी सराव सुरू असतो. काय खरं ना सख्यांनो, या सराव करण्यात प्रॅक्टिस करण्यात सुद्धा अनोखी मजा असते. सख्यांनो, आजच्या मैत्रिणी तर प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, पण तरीही त्यांच्यातलं ममत्व वात्सल्य भाव तितकाच टिकून आहे. साऱ्या जबाबदाऱ्या त्या इतक्याच आत्मीयतेनं हाताळतात. घरातल्या ज्येष्ठांची, आजारी व्यक्तींची देखील तितक्याच आदरानं, नम्रतेनं, मायेनं काळजी घेणाऱ्या सख्या बघितल्या ना की मन आनंदानं अगदी भरून येतं. सख्यांनो, परिचारिका हे क्षेत्र तर त्यांच्या या सेवेला, त्यागाला, समर्पणाला सलाम करायला लावणारं. मैत्रिणींनो, आपण आपल्या घरात, घराबाहेर अतिशय सुरक्षित असतो, कारण देशसेवा करणारे ते सैनिक सीमेवर खंबीरपणे उभे असतात, कर्तव्य तत्पर असतात. प्रसंगी या सैनिकांना जखम झाली, वेदना झाल्या, तर त्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या, कठीण परिस्थितीत शिस्तीनं, धैर्यानं, माणुसकीनं त्यांना सोबत देणाऱ्या असतात या लष्करी परिचारिका. श्रोते हो, आज आपण हे बोलतोय कारण आज 1 ऑक्टोबर हा लष्करी परिचारिका सेवा दिवस म्हणून जगभर साजरा होतो.

युद्धजन्य परिस्थिती असो, नैसर्गिक आपत्ती असो किंवा लष्करी रुग्णालयातील दैनंदिन सेवा, त्यांची देशभक्ती, त्यांची आपुलकी, त्यांचा सेवाभाव यापुढे सुद्धा नतमस्तक व्हावंसं वाटतं.

मैत्रिणींनो, आपण पाहतो की ज्या घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असतात त्या घराची शान, त्या घराचा थाट काही वेगळाच असतो. आज आपणही या ज्येष्ठांची काळजी घ्यायला हवी, त्यांना आधार द्यायला हवा. काही मजेशीर गोष्टी, हलक्या फुलक्या गोष्टी, दैनंदिन गोष्टी याबाबत त्यांच्याशीही गप्पा करायलाच हव्यात. आज आपण हे बोलतोय कारण आज 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे. चला तर या सर्व ज्येष्ठ व्यक्तींचं जीवन निरोगी, आनंदी, आदरानं, प्रेमानं भरलेलं ठेवण्याचा प्रयत्न करूया.

मैत्रिणींनो, क्रीडा म्हटलं की अनेक खेळ आपल्या डोळ्यासमोर येतात. प्रत्येक खेळाचं एक वेगळं तंत्र असतं, वेगळी भाषा असते. काही खेळात अचूकता महत्वाची, तर काही खेळामध्ये चपळाई किंवा वेग महत्वाचा, तसंच काही खेळामध्ये असामान्य ताकद देखील महत्वाची असते. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत प्यारा पॉवर लिफ्टर प्रतिमा बोंडे यांची मुलाखत घेऊ ऐकूया. त्यांच्यासोबत संवाद साधलाय राखी पाटील या मैत्रिणींनी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत. जिद्दीच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या पॅरा पॉवर लिफ्टर प्रतिमा बोंडे आज आपण यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी छान संवाद साधून या खेळाचा प्रवास जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार प्रतिमाताई.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: प्रतिमाताई, पॉवर लिफ्टिंग हा खेळ आम्हाला या खेळाविषयी सविस्तर जाणून घ्यायचा आहे. कशा पद्धतीने त्याचे रूल्स आहेत, कशा पद्धतीने ही स्पर्धा जिंकली जाते आणि तुमचे इंटरनॅशनल नॅशनल अनुभव सुद्धा. भारत देशासाठी तुम्ही आजवर अनेक मेडल्स मिळवलेले आहेत, तर किती त्याचा आनंद झाला आणि किती अभिमान तुम्हाला वाटतो?
1: अभिमान तर नेहमीच वाटतो. अभिमानास्पदच गोष्ट आहे. आपल्या भारताला रिप्रेझेंट करतो, कंट्रीला रिप्रेझेंट करतो आणि खेळायला जातो आणि समाजासाठी काहीतरी करतो, कुटुंबासाठी काहीतरी करतो आणि आपल्या शिक्षकासाठी काहीतरी करतो. त्यामुळे हा अभिमानाचा विषय आहे.
0: खूप छान. मॅडम, किती वर्ष झाले तुम्ही या खेळामध्ये आहात?
1: मला साधारणतः 8-9 वर्ष झाले आहेत या खेळात आहे.
0: सुरुवातीला आपण या मुलाखतीविषयी बोललो होतो आणि तुमच्याशी जेव्हा मी चर्चा केली होती तेव्हा तुम्ही सांगितलं होतं इंटरनॅशनल वर्ल्ड रँकिंग 6 आहे आपला, तर त्याबद्दल जाणून घ्यायचंय.
1: तिथपर्यंतही जायला एखाद्या खेळाडूला रक्ताचं पाणीच करावं लागतं. प्रत्येक संघर्षावर मात करून जिद्दीने तिथे तिथपर्यंत पोहोचणं ही एका खेळाडूला खूप अभिमानाची गोष्ट आहे.
0: आणि तुम्ही ते साध्य करून दाखवलंय आणि अनेक वर्ष तुम्ही हा रेकॉर्ड टिकवलेला आहे. त्यामुळे प्रॅक्टिस ही अशी दमदार चालत असेल.
1: हा, म्हणजे रोज प्रॅक्टिसला सरावाला जायचं. काहीतरी अडचणी मागे टाकून किंवा आपले काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही रोजच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक मनुष्याला काही ना काही आपल्या समस्या असतात, तर त्या प्रॅक्टिस करताना फक्त त्याच गोष्टीवर फोकस राहून त्याच गोष्टीला फोकस करून मी माझा रोजचा सराव करत असते.
0: हो, पॉवर लिफ्टिंग या खेळाकडे तुम्ही कशा वळलात?
1: दिव्यांगाचं सर्टिफिकेट असतं ते बनवायला मी गेलो होती. तिथनं मला अशा प्रकारचे गेम्स असतात हे कळालं. मी मला घरच्यांनी असं काहीतरी न्यूनगंड किंवा असं तू आहे किंवा ह्या गोष्टी करू नको असं काही कुठेच रोकटोक केली नाही. सतत पुढे जायला प्रोत्साहितच केलं. त्यामुळे मला आधीपासून काहीतरी करायची इच्छाशक्ती होती. तर मला खेळातनं माहिती मिळालं, त्यालाच मग मी म्हटलं की आपण याला आपलं ध्येय बनवायचं आणि यात समोर जायचं. मला हे उजव्या पायाचा पोलिओ आहे. जेव्हा मी 9 महिन्याची असताना मला हा पोलिओ झाला होता. वन साइड पूर्ण पॅरालिसिस झाला होता. त्यातून मग माझे 2 ऑपरेशन झाले. आणि बालपणापासून माझ्या आई बाबांनी जे काही करता येईल त्यांच्या मुलीसाठी ती व्यवस्थित चालावं, तिने आपलं काहीतरी पायावर उभी व्हावं त्याकरिता त्यांनी जे शक्य होईल ते त्यांनी माझ्यासाठी केलंय.
0: पण कुठेतरी खेळाची आवड तुम्हाला असेल, सतत तुम्ही कुठे कधी टीव्हीवर मॅचेस बघत असाल किंवा कुठल्या खेळाविषयी काही माहिती वाचत असाल, असं काही होतं का?
1: मी शाळेत असताना पण मी तिथे काही ना काही ऍक्टिव्ह राहायची. म्हणजे कुठे फुगडीची स्पर्धा किंवा कुठे काही लॉंग जम्प शालेय स्पर्धा व्हायच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तिथे मी ऍक्टिव्ह राहायची. असं स्वतःला मला हे नाही जमत, मी हे नाही करू शकत

0: त्याचा कधीच मी मनात विचार केला नाही.
1: मग या खेळाची सुरुवात, त्याची प्रॅक्टिस कोणत्या वयापासून झाली?
0: साधारणतः मी असेल 25 वर्षाची असेल तेव्हापासून माझी या प्रॅक्टिसला सुरुवात झाली.
1: जेव्हा तुम्ही ठरवलं की या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये उतरायचं आहे, तशा पद्धतीने तुमची प्रॅक्टिस सुरू झाली, तर सुरुवातीला काय आव्हानांचा सामना करावा लागला?
0: एक तर हा पॅरा स्पोर्ट्स मध्ये फार मेहनती आणि ताकदीचा गेम आहे. सामना म्हणजे याचं मार्गदर्शन माझे जे गुरु आहे विजय मुनीश्वर द्रोणाचार्य, एक अर्जुन पुरस्कार, त्यांनी मला त्यांच्याकडनं मला मार्गदर्शन मिळालं. आणि सराव काय असतो, कशा म्हणजे नियोजन पद्धतीने सराव करायचा, कसं काय रूल्स फॉलो करायचे, आणि त्यांनी सगळं मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव दिला.
1: हो, मग या खेळात जेव्हा उतरला तेव्हा या खेळाविषयीची तुम्ही माहिती जाणून घेतली असेल, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो, पण मनामध्ये असं काही क्षण विचार आला का की नाही मी एवढं वजन उचलू शकेल का?
0: सुरुवातीला बरेच विचार आले की आपण त्या वजन गटापर्यंत कसं पोहोचू, काय पोहोचू, पण सातत्य ठेवून आणि नियमित सरावाने कसं टार्गेट अचीव करता येतं.
1: हो, ते तुम्ही करून दाखवलं.
0: हो,
1: या खेळामध्ये प्रशिक्षकाची भूमिका किती महत्वाची ठरली?
0: मी तर माझ्या प्रशिक्षकालाच पूर्ण योगदान देईल, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आणि माझ्या आईमुळे. तर त्यांचं वेळोवेळी आपलं
1: मार्गदर्शन
0: आणि सगळं पॉझिटिव्हिटी काय असते, कसं कुठपर्यंत पोहोचायचं, रुल्स अँड रेग्युलेशन कसे ठेवायचे, पॉझिटिव्ह कसं राहायचं, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले.
1: हो, बरं, आता प्रतिमाताई आम्हाला उत्सुकता आहे की ह्या पॉवर लिफ्टिंगमध्ये काय नियम असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
0: एकतर हा अतिशय महिलांसाठी ताकदीचा गेम म्हटल्या जातातच. प्रत्येक जण असं म्हणतात की अरे बापरे तुम्ही हा गेम खेळता, कसा काय खेळता, तुम्ही हाच गेम का निवडला, असे त्यांचे बरेच प्रश्न असतात. तुम्हाला दुसरा गेम नाही मिळाला का? यात असे नियम असतात की म्हणजे वजनाचा दुप्पट उचलायचं असते वजन. हा, आणि त्या मसल्स आणि त्या विशिष्ट स्नायूंची आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची असते, त्याला रेस्ट असते, त्याला डाएट असते, त्याला जपून ठेवणं, मेंटली असो फिजिकली असो याला सगळ्या गोष्टींचा एक कटिबद्धता लागत असते.
1: बरं, मग तुम्ही कुठल्या वजनाच्या गटामध्ये स्पर्धेत उतरता?
0: मी 50 वजन गटात उतरते.
1: बरं, आणि सराव कशा पद्धतीने केला जातो, काय पोझिशन असते?
0: सर सांगतील, माझे जे गुरु सांगतील, लिफ्ट अशी झोपून अपर बॉडीचाच यात प्रयोग केला जातो आणि त्याची त्याच लेवलला विशिष्ट त्याची ताकद लागत असते.
1: बरं, आणि किती मिनिटाचा तो खेळ असतो आणि कसे त्याचं वर्गीकरण केलेलं असतं?
0: वर्गीकरण हे वजन गटाचं असते, या वजन गटात इतके इतके प्लेयर उतरणार आणि एक वजन असतं, त्या पलीकडे जर तुमचं 1-2 पॉइंट पुढे असलं, वजनाचं पण नियम कटिबद्धता असते की तेवढंच वजन भरलं पाहिजे. जर तुमचं 1-2 पॉइंट पुढे असलं की तुम्ही दुसऱ्या वजन गटात उतरता.
1: बरं,
0: हा, यालाही आपल्या वजनाला पण सांभाळून ठेवावं लागतं, ते कंट्रोल ठेवून आपल्याला पुढे लिफ्टला कसं वाढवायचं, आपला म्हणजे परफॉर्मन्सला कसं ग्रो करायचं, हे त्यावर फार लक्ष केंद्रित करावं लागतं.
1: बरं,
0: स्पर्धेमध्ये 3 चान्स देतात, 3 चान्समध्ये तुम्ही आपल्या तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं असते आणि 3 लिफ्ट असतात आणि 3 लिफ्ट पैकी मग तुम्ही एकही लिफ्ट, त्याचंही प्रेशर असते, 3 लिफ्ट पैकी तुम्ही एकही गुड लिफ्ट नाही दिली तर प्लेअर हा वर्षभरासाठी स्पर्धेपासून हुकला जातो.
1: हो, जेव्हा तुम्ही सराव करत असाल तेव्हा इंजुरीज सुद्धा झाल्या असतील.
0: हो, इंजुरी झाल्या की इंजुरीचं एक वेगळं प्रेशर असते, त्याला रिकव्हर करणं, त्याला मग त्याच प्रॅक्टिस पासून थोड्या दिवसांसाठी बाहेर राहणं किंवा डॉक्टरांशी कन्सल्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात.
1: त्यामुळे काळजीपूर्वक
0: काळजीपूर्वक एकदा इंजुरी झाली की माणूस कसा थांबल्यासारखा होऊन जातो.
1: हो,
0: त्या ताकदीने आणि त्या एका याच्याने आपण सराव नाही करू शकत, म्हणून इंजुरी पासून वाचून ठेवावं लागतं स्वतःला.
1: पहिली स्पर्धा कोणती होती, कोणत्या इयर मध्ये तुम्ही पहिल्या स्पर्धेत उतरलात?
0: मी 2014 नागपूरला स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेत मी पहिल्यांदा उतरले.
1: बरं, आणि किती खेळाडू होते आणि कसा तो अनुभव होता?
0: अनुभव असा चांगलाच होता, म्हणजे एक इच्छाशक्ती, म्हणजे मला माझं स्वतःचं प्रदर्शन दाखवायचं होतं की मी पण काहीतरी करू शकते, मी पण खेळू शकते. आणि होत्या त्या स्पर्धेत 7-8 मुली होत्या.
1: बरं,
0: पहिली स्पर्धा होती तर मला 3राच मेडल लागला होता, ब्रॉन्झ मेडल.
1: बरं, पहिलीच स्पर्धा आणि त्याच्यात तुम्ही ब्रॉन्झ मेडल मिळवलं, क्या बात आहे. आणि कसं असतं ना, जेव्हा आपण स्पर्धा जिंकत जातो तेव्हा आपला उत्साह वाढत जातो. मग जसं आता तुम्ही स्टेट लेवल, नॅशनल लेवलमध्ये तुम्ही पुढे सहभागी होत गेल्यात, तर स्टेट लेवलच्या किती स्पर्धेत तुम्ही

0: घेतला आणि किती मेडल्स मिळवले?
1: साधारणतः स्टेट लेवलला तर मी अजून पण खेळते, कारण की एक प्लेअर इंटरनॅशनल खेळूनही आला तरी त्याला स्टेटला पार्टिसिपेट करावं लागतं. म्हणजे
0: बरं,
1: जो प्लेअर वर जातो त्याला कुठेतरी म्हणजे खेळातूनच कळतं की आपल्याला खाली पण यायचं आहे.
0: बरं, खेळ किती काय काय शिकवतो?
1: हां, कसं बॅलन्स ठेवायचं हे खेळच शिकू शकतो.
0: तर कुठे कुठे त्या स्पर्धा झाल्यात?
1: पुण्याला, नाशिकला, औरंगाबादला, नागपूरला अशा बऱ्याच महाराष्ट्रामध्ये स्पर्धा झाल्यात
0: बरं,
1: आणि मी गोल्ड मेडल मिळवले तिथे.
0: आणि नॅशनल लेवलवरचा काय रेकॉर्ड आहे?
1: नॅशनल लेवलचा रिकॉर्ड आहे माझा, गोल्ड मेडलचाच राहिलेला आहे. बरे मध्ये माझी आई गेल्यानंतर मी थोडंसं मागे आले होते, त्यामुळे मी दुसऱ्या नंबरवर आले होते, पण तेच मी स्वतःला पूर्ण त्याच परफॉर्मन्सवर नेऊन गोल्ड मेडलवर मी स्वतःला आणून ठेवले.
0: या नॅशनल लेवलवरच्या मॅचेस आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. कुठे कुठे तुम्ही खेळायला गेला होतात?
1: कोलकाताला गेली आहे मी खेळायला, बँगलोरला गेली आहे, दिल्लीला बऱ्याचदा गेली आहे, दिल्ली, चेन्नई झालं, उत्तराखंड झालंय. नॅशनल गोल्ड मेडल मला दिल्लीमध्ये, उत्तराखंड. मॅक्झिमम टाइम आमच्या स्पर्धा दिल्लीलाच होतात,
0: बरं.
1: नॅशनल स्पर्धा. ह्या सगळ्या सिटीमध्ये मी खेळून आलेले आहे आणि नॅशनल 9 गोल्ड मेडल मला मिळालेले आहे.
0: वा वा वा. तर आता एखादा असा त्या स्पर्धेतील अनुभव तुम्हाला आठवतोय का? तो क्षण आठवतोय का की अगदी काही पॉइंटनी तुम्ही ती स्पर्धा जिंकलात? अटीतटीचा सामना होता वजन उचलण्याच्या बाबतीत.
1: महाराष्ट्रामधनं मला स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताब

0: छान स्पर्धा गाजवून येता. ही आम्हासारख्या प्रेक्षकांसाठी मैत्रिणींसाठी एक जमेची बाजू आहे की काय गुण एखाद्या प्लेअरमधनं घ्यावेत. आज जेव्हा आपली ही मुलाखत आपल्या मैत्रिणी ऐकतील तेव्हा नक्कीच त्यांना कौतुकही वाटेल आणि या मुलाखतीतून त्या काहीतरी नक्कीच शिकतील हेही तेवढंच खरं आहे. पुढचं ध्येय काय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे कारण इथवर तुम्ही थांबणाऱ्या नाहीये. पुढचं ध्येय तुम्हाला हाक घालतंय आणि त्यानुसार तुमची प्रॅक्टिस सुरू आहे. कुठल्या स्पर्धेत उतरायचंय?
1: मला पुढे ऑलिम्पिक खेळायचं आहे आणि असे बरेच मोठे गेम खेळायचे आहे आणि त्यात तो मेडल मिळवायचा आहे.
0: वा.
1: आणि आयुष्यात इथेच नाही थांबायचं आहे, इथून पुढे माझा प्रवास कुणाला घडवायचा म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रात मला उतरून काहीतरी समाजासाठी पण करायचं आहे कारण की आपण समाजाचा एक भाग लागतोय आणि काहीतरी देणं लागतंय. त्यामुळे मला सोशली एखाद्या एनजीओला
0: जॉईन
1: करायचंय, काहीतरी स्वतःचं आयुष्य सार्थकी लावायचंय. आणि आता इथून माझा पुढचा प्रवास पुढे वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, नॅशनल गेम्स आहे, खेलो इंडिया आहे, असे बरेच गेम्स आहेत, त्यामध्ये मला प्रॅक्टिस करून मला उतरायचं आहे.
0: वा वा. आणि नक्कीच तुम्ही मेडल घेऊन याल.
1: हो,
0: या शुभेच्छा आमच्या आहेतच तुम्हाला. या खेळात येणाऱ्या मुलींना काय संदेश द्याल तुम्ही?
1: एक महिला सगळं काही करू शकते. एका महिलेजवळ जी जिद्द इच्छाशक्ती असते की ती सगळ्या समस्यांना उरून पुरून स्वतःला घडवू शकते. प्रत्येकाने आपल्याला आपली काय पॉझिटिव्ह बाजू आहे ती ध्यानात ठेवून आपण पण काहीतरी करू शकतो ते करायलाच पाहिजे नक्की.

ती सगळ्या समस्यांना उरून पुरून स्वतःला घडवू शकते. प्रत्येकाने आपल्याला आपली काय पॉझिटिव्ह बाजू आहे ती ध्यानात ठेवून आपण पण काहीतरी करू शकतो, ते करायलाच पाहिजे नक्की.

0: एक डॉक्टर तर आहेतच, शिवाय एक लेफ्टनंट म्हणूनही आहेत. लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे या सहाय्यक प्राध्यापक पशुपोषण शास्त्र विभाग नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय तसंच महाविद्यालयात त्यांच्या युनिटच्या ANO आहेत. तसंच त्या NCC ऑफिसर सुद्धा आहेत. मुलींसाठी NCC मधील संधी, प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि करिअरच्या दृष्टीनं त्यांचे अनुभव केंद्रस्थानी ठेवून आपण त्यांच्याशी आज गप्पा करणार आहोत. आणि विषय आहे मुलींसाठी NCC, संधी, प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास. तर सर्वात आधी लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
0: शीतलताई, एक डॉक्टर आणि एक लेफ्टनंट म्हणून वेगळी करिअर आहेत ही दोन, पण उद्देश मात्र सारखाच आहे की समाजाची सेवा करणं, देशाची सेवा करणं. यासाठी बरेचदा बऱ्याच गोष्टींची तडजोडही करावी लागलेली असेल, कारण लेफ्टनंट होणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. अनेक परीक्षा यासाठी द्याव्या लागतात, शारीरिक फिटनेस सुद्धा तेवढाच आवश्यक असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे मनातून सुद्धा तयारी असावी लागते. तर हे वेगळं करिअर म्हणून आपण कसं निवडलं, याकडे तुम्ही कशा वळलात?
1: सर्वांना नमस्कार. मुळात मी एक व्हेटरनरी डॉक्टर आहे आणि मी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे.
0: अच्छा.
1: आणि या सोबतच मी आमच्या कॉलेजचं जे युनिट आहे वन महाराष्ट्र R&V स्क्वाड्रन NCC जे महाराष्ट्रातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेलं एकमेव युनिट आहे.
0: अच्छा.
1: महाराष्ट्रात या प्रकारचं हे पहिलं आणि एकमेव युनिट आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना NCC प्रशिक्षण दिलं जातं.
0: अच्छा.
1: तर मला सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्य करत असताना संधी मिळाली आणि मी असोसिएट NCC ऑफिसर या पदासाठी परीक्षा दिली.
0: अच्छा.
1: आणि ह्यातून मग मला एक बेसिक मिलिटरी ट्रेनिंग असतं असोसिएट NCC ऑफिसर बनण्यासाठी, ते पूर्ण केल्यानंतर मला लेफ्टनंट ही रँक मिळाली. तर सुरुवातीला तुम्ही एक केअरटेकर ऑफिसर म्हणून काम करता NCC मध्ये तुमच्या युनिटसाठी, ज्यामध्ये तुम्हाला या प्रशिक्षणाचा अनुभव मिळतो. त्यानंतर एक पुण्याला इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं आणि त्यानंतर तुम्हाला एक OTA म्हणून ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आहे, तिथेच असोसिएट NCC ऑफिसरचे ट्रेनिंग होतात आणि हे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग असतं. ते 3 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर मला लेफ्टनंट ही रँक मिळाली आणि त्यानंतर मी सन 2019 पासून लेफ्टनंट या पदावर कार्यरत आहे.
0: अच्छा. मग शीतल, यासाठी कुठलं कुठलं शिक्षण घ्यावं लागलं?
1: मुळात एक व्हेटरनरी डॉक्टर म्हणून मी BVSC अँड AH, MVSC आणि PhD इन अॅनिमल न्यूट्रिशन हे माझं मूळ एज्युकेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर तर लेफ्टनंट बनण्यासाठी मी आता सांगितल्याप्रमाणे वुमन ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ग्वालियर येथून 3 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट ही रँक मिळाली आणि ह्या पदावर मी 2019 पासून असोसिएट NCC ऑफिसर म्हणून काम करते.
0: अच्छा. पण जेव्हापासून तुम्ही या NCC प्रशिक्षणामध्ये गेल्यात किंवा या लेफ्टनंट म्हणून तुम्ही जो आता तो कार्यभार जो तुम्ही सांभाळताय, तर याकडे जेव्हा तुम्ही गेला, तर प्रशिक्षण जेव्हा तुम्ही घेत होता तेव्हाचा तुमचा अनुभव कसा होता?
1: नक्कीच खूप थ्रिलिंग अनुभव होता, कारण हे मिलिटरी ट्रेनिंग असल्यामुळे तिथे काहीही भेदभाव नसतो. स्त्री असो, महिला असो, पुरुष असो, त्यांचं ट्रेनिंग सगळ्यांना सारखंच असतं. आणि ह्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, जसं फायरिंग आहे किंवा मॅप रिडिंग आहे किंवा वेगवेगळे टास्क दिले जायचे. आणि हे सांगायला मला अत्यंत अभिमान वाटतो की आमची जी ट्रेनिंगची बॅच होती 100 जणांची, त्याच्यामध्ये मी एकमेव व्हेटरनरी डॉक्टर होती.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामुळे मला तिथे पण थोडंसं वेगळं ट्रीट केलं जायचं. आणि बाकीच्या माझ्यासोबत ज्या होत्या त्या वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या शिक्षिका किंवा लेक्चर महिला होत्या आणि मी एकटी त्यामध्ये व्हेटरनरी डॉक्टर होती.
0: अच्छा.
1: तर ट्रेनिंग खूप कठीण असतं, पण तेव्हा तुम्ही स्वतः जर संयम ठेवला आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास जर असेल तरच तुम्ही ते ट्रेनिंग पूर्ण करू शकता. त्या ट्रेनिंगच्या दरम्यान आम्हाला काही असाइनमेंट दिल्या जायच्या, जसं तुम्ही इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग

0: एनसीसी एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी ते कसं महत्वाचं आहे आणि कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं?
1: एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कोर, म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना. आता एनसीसी मध्ये एनरोल केलेले जे आमचे छात्र आहेत ते इतर विद्यार्थ्यांमध्ये नेहमी उठून दिसतात, कारण एनसीसी मधून आम्ही त्यांना शिस्त, आत्मविश्वास हे शिकवत असतो, किंवा त्यांच्यामध्ये काही गुण जे आहेत ते आपोआप आत्मसात केले जातात. जसं नेतृत्व गुण आहे, देशभक्ती आहे, जबाबदारीची भावना आहे, किंवा युनिटी आहे. तर एनसीसीचा हा मूळ उद्देश आहे. केवळ सैनिकी प्रशिक्षण एवढापुरतं एनसीसी मर्यादित नाही, तर मला हे इथे सांगणं महत्वाचं वाटतंय की एनसीसी म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, यासाठी हे एक प्रभावी माध्यम आहे. एनसीसी मध्ये मुख्य म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती, किंवा प्रथमोपचार असेल, किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल, किंवा शस्त्र प्रशिक्षण असेल, नेतृत्व प्रशिक्षण असेल, ह्या सगळ्यांबद्दल मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि आमचं जे युनिट आहे त्यामध्ये आम्ही याच्या व्यतिरिक्त त्यांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण देतो.
0: अच्छा, खूप छान. बरं, मग मुलींसाठी हे कसं महत्वाचं आहे, एनसीसी मध्ये सहभागी होणं कसं महत्वाचं आहे आणि का महत्वाचं आहे?
1: आजच्या काळात मुलींनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाणं आवश्यक आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर एनसीसी मुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि या व्यतिरिक्त शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती सुद्धा विकसित होते. त्यांना आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जाण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता सुद्धा मिळते. त्यामुळे मुलींसाठी एनसीसी मधून पुढे जाणे ही एक खूप चांगली संधी आहे.
0: खरंच आहे. बरं, मग एनसीसी मध्ये मुलींना कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं?
1: एनसीसी मध्ये मुलींना आम्ही परेड आहे, ड्रिल आहे, त्याच्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती, नकाशा वाचन आणि प्राथमिक उपचार, सोशल अवेअरनेस ऍक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या आम्ही त्यांना वेळोवेळी शिकवतच असतो, कारण ह्या त्यांच्या परीक्षेसाठी सुद्धा एक अभ्यासक्रमाचा भाग आहे. आणि याशिवाय त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतं ते वेगळं. सुरुवातीला काही मुलींना परेड किंवा प्रशिक्षण हे खूप कठीण वाटू शकतं, पण नियमित प्रशिक्षणामुळे त्यांच्यामधला आत्मविश्वास आणि शिस्त वाढते आणि सर्वांसमोर उभं राहून बोलण्याचा जो आत्मविश्वास आहे तो येतो. वेळेचं नियोजन कसं करायचं ह्या गोष्टी त्या शिकतात. संघामध्ये काम करणे, एकत्रितपणे काम कसं करायचं, नेतृत्व गुण कसे विकसित करायचे हे त्यांना, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या त्यांना पुढे जाऊन शिक्षण आणि नोकरीच्या मध्ये सुद्धा खूप उपयोगी पडतात.
0: खरंच आहे. म्हणजे एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व विकास हे घडतं, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होतं आपल्याला म्हणता येईल, हो ना? नेमके कुठले बदल होतात त्यांच्यात?
1: एनसीसी मध्ये असलेलं जे योग्य प्रशिक्षण आहे, शिस्त आहे, सातत्य आहे, आत्मविश्वास आहे, याच्या बळावर मुली अनेक कामं करू शकतात जी एरवी आपल्याला शक्य होत नाही. आणि जसं आता आमच्याकडे ज्या मुली आहेत, रायडर आहेत, त्या तर त्या हॉर्स रायडिंग करतात, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. किंवा इतर आम्ही एनसीसी मध्ये जे एक सिनियर म्हणून हे करतो, त्या सिनियर ज्या व्यक्ती असतात त्यांना आपोआपच आपण कसं आपल्या संघाला पुढे न्यायचं हे गुण त्यांच्यामध्ये विकसित होतात. आता एक उदाहरण मी सांगते. आमची एक व्हेटरनरी डॉक्टर आमची स्टुडंट आहे, होती डॉक्टर हर्षिता, ती आता कॅप्टन हर्षिता राघव आहे आणि ती आरव्हीसी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेली आहे. तर ती पहिली लेडी आरव्हीसी ऑफिसर आहे. आता आपल्याला माहिती आहे की मुलींना सुद्धा सैन्य दलामध्ये संधी मिळत आहे आणि बऱ्याचशा मुली आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सुद्धा जॉईन करत आहेत. तर त्याच्यासाठी ह्या जे कॅप्टन हर्षिता राघव ज्या आहेत त्या पहिली महिला आरव्हीसी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाली आहे. आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आहे की ह्या वर्षीच्या रिपब्लिक डे परेडमध्ये तिने परेड कमांडंट म्हणून पूर्ण कॉन्टिंजंटचं लीडर म्हणून काम केलेलं आहे.
0: खरंच खूप छान आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे, हो ना? तसंच आणखी मला हे विचारायचं आहे की एनसीसी मुळे मुलींना करिअरच्या दृष्टीने सुद्धा संधी उपलब्ध आहेत का?
1: एनसीसी मधील प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रांचा विविध करिअर क्षेत्रामध्ये नक्कीच उपयोग होऊ शकतो. आता जे आपण गुण बोललोत की एनसीसीमुळे हे गुण सगळे आपल्यामध्ये अंगीकृत केले जातात, तर त्या गुणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अर्थातच जे संवाद कौशल्य किंवा इतर गुणही विकसित होतात त्याचा त्यांना करिअर साठी निश्चितच उपयोग होतो. आणि एनसीसी कडे केवळ अतिरिक्त उपक्रम म्हणून न पाहता जर त्याच्याकडे व्यक्तिमत्व आणि करिअर विकासाच्या संधी म्हणून पाहिल्या तर आपल्याला जसं सैन्य दल आहे किंवा इतर कुठले क्षेत्र असतील यामध्ये निश्चितच मुली आमच्या एनसीसी कॅडेट्स पुढे जातात.
0: शीतलताई, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील एनसीसी युनिटची स्थापना कधी झाली आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे?
1: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रात अंतर्गत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये वन महाराष्ट्र आर एन वी स्क्वाड्रन एनसीसी या युनिटची स्थापना सन

0: 2004 साली झाली.
1: अच्छा
0: आणि हे महाराष्ट्रातील, आधी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील हे एकमेव रिमाउंटन व्हेटनरी स्क्वाड्रन युनिट आहे. तर या युनिटमध्ये आपण विद्यार्थ्यांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण देतो आणि
1: अच्छा
0: त्यासोबतच त्यांना एनसीसीचे इतर नेतृत्व गुण सुद्धा शिकवले जातात. आमच्या युनिटमध्ये सध्या 13 घोडे आहेत जे
1: अच्छा
0: आर्मी डेपोकडूनच येतात आणि यामध्ये आपण विद्यार्थ्यांना बेसिक तसंच स्पेशलाइज इक्वेस्ट्रियन ट्रेनिंग देतो आणि याच्यामध्ये मुलं शो जम्पिंग किंवा टेंट पेगिंग किंवा ड्रेसाज या घोडेस्वारीमधल्या काही गोष्टी आहेत त्यांचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. घोडेस्वारीसोबतच घोड्यांची निगा राखणे, घोड्यांचं मॅनेजमेंट करणे या सुद्धा किंवा त्यांची ट्रीटमेंट करणे ह्याचं सुद्धा प्रशिक्षण त्यांना दिलं जातं.
1: अच्छा, आताच आपण एनसीसी युनिटच्या स्थापनेबद्दल बोललो आहे शीतलताई, तर एनसीसी मध्ये बरेच कॅम्प जातात बाहेर आणि त्यात मुली पण असतात, तर हे उपक्रम मुलींसाठी कसे उपयुक्त ठरू शकतात?
0: या आधी मी हे सांगू इच्छिते की एनसीसी हा 3 वर्षाचा उपक्रम आहे. पहिल्या वर्षी आपण त्यांना बेसिक ट्रेनिंग देतो, मूलभूत ट्रेनिंग प्रशिक्षण, आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी आपण त्यांना बी सर्टिफिकेट या एक्झामसाठी त्यांची तयारी करतो, ज्यामध्ये त्यांना आपण विविध प्रकारचं प्रशिक्षण तर देतोच शिवाय एक परीक्षा द्यावी लागते आणि एक कॅम्प करावा लागतो. तसंच थर्ड इयर मध्ये त्यांना एक कॅम्प करावा लागतो, एक परीक्षा द्यावी लागते आणि तेव्हा त्यांना सी सर्टिफिकेट मिळतं.
1: अच्छा,
0: तर ह्या सगळ्या प्रशिक्षणामध्ये जेव्हा मुली कॅम्प मध्ये जातात तर तेव्हा त्यांना विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांसोबत राहण्याची संधी उपलब्ध होते, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं प्रशिक्षण मिळतं किंवा वेळेचं नियोजन कसं करायचं, टीमवर्क कसं करायचं, नवीन नवीन परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं, किंवा जे 11th आवरला आपल्याला काही टास्क दिले जातात त्याच्यासाठी आपण कसं नेहमी तयार राहायचं. आणि ह्या सगळ्या कॅम्पमुळे मुलींमध्ये स्वावलंबन आणि आत्मविश्वास सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढतो, कारण आमच्या कॅम्पमध्ये ज्या मुली येतात त्या बरेचदा घरातून पहिल्यांदाच बाहेर पडलेल्या असतात.
1: खरंच आहे शीतलताई, आपण स्वतः सहाय्यक प्राध्यापक म्हणून तसंच एनसीसी मध्ये लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहात, तर या दोन्ही भूमिकांमधला अनुभव कसा आहे तुमचा?
0: मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून जेव्हा काम करते तेव्हा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञान देणे हा एक वेगळा अनुभव आहे आणि एनसीसी अधिकारी म्हणून त्यांच्या व्यक्तित्व विकासासाठी प्रामुख्याने काम करणे हा एक वेगळा अनुभव आहे, पण ह्या दोन्ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे. वर्गामध्ये मी माझ्या विषयाचं ज्ञान मुलांना देते तर एनसीसीच्या माध्यमातून इतर सगळ्या गोष्टी जसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून तर त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासापर्यंत आम्ही त्यांना धडे देत असतो. तर विशेषत या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याची जी संधी मिळते त्याचं मला खूप समाधान वाटतं. आणि विशेषतः मुलींना आत्मविश्वासाने पुढे जाताना बघणे हा एक अनुभव खूप छान असतो.
1: खरंच आहे. आणि साधारण किती वर्ष झाले तुमच्या या कामाला?
0: मी 8 वर्षापासून एनसीसीशी निगडीत आहे.
1: अच्छा शीतलताई, आताच आपण कॅम्प बद्दल बोललो आहे, तर आरडीसी या कॅम्प मध्ये तुमच्या युनिटच्या पण विद्यार्थिनी असतात का?
0: अर्थातच आमच्या युनिटचे आतापर्यंत दरवर्षी 5 मुलं आरडीसी कॅम्पला जायचे. आरडीसी म्हणजे रिपब्लिक डे कॅम्प जो नवी दिल्लीला असतो.
1: अच्छा,
0: जानेवारीमध्ये. तर हा एकूण 40 दिवसाचा कॅम्प असतो आणि सध्या स्थितीत आमच्या युनिटचे 3 कॅडेट्स म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी
1: अच्छा
0: हे आरडीसीला जात असतात आणि आरडीसीसाठी आमच्या युनिटचे घोडे सुद्धा दिल्लीला जातात. तिथे जे इक्वेस्ट्रियनच्या ज्या कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आमचे विद्यार्थी जातात, कॅडेट जातात आणि दरवर्षी ते काही ना काही मेडल सुद्धा घेऊन येतात. तर सन 2008 पासून आमच्या आरएनव्ही स्क्वाड्रनचे प्रशिक्षित जवळपास 50 च्या वर कॅडेट्स आमचे नवी दिल्ली येथे आरडीसी मध्ये सहभागी झालेले आहेत.
1: अच्छा, खूप छान. आणि हा एक वेगळा अनुभव सुद्धा राहत असेल ना?
0: निश्चितच.
1: तर कसा अनुभव आहे
0: या कॅम्पच्या दरम्यान? त्यांना खूप साऱ्या गोष्टी शिकायला तर मिळतातच, पण बऱ्याच जणांच्या भेटी म्हणजे त्यांना अगदी गव्हर्नर पासून तर पीएम पर्यंत, कधी कधी प्रेसिडेंट हाऊसला सुद्धा नेलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपोजर त्यांना आरडीसी कॅम्प मधून मिळतं आणि अर्थात हे नॅशनल कॅम्प आहे. जसं नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प आहे, एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प, आरडीसी हे जे कॅम्प आहे, किंवा बेसिक लीडरशिप कॅम्प, ऍडव्हान्स लीडरशिप कॅम्प, हे जर कॅम्प आपण बघितले तर हे नॅशनल लेवलला होतात, त्याच्यामुळे ऑल ओव्हर इंडिया मुलं तिथे आलेले असतात आणि हे सगळे मुलं जे देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून सहभागी होतात तो एक अनुभव एवढ्या वेगवेगळ्या मुलांशी इंटरॅक्ट करण्याचा. जसं माझ्या ट्रेनिंगमध्ये पण आम्ही 100 प्रशिक्षणार्थी पूर्ण भारतातून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सगळ्या एरियातून आम्ही सगळ्याजणी आलेलो होतो. तर हे अनुभव आपण जेव्हा नॅशनल लेवलला कुठेतरी रिप्रेझेंट करतो तर तो एक अनुभव खूपच

0: सुंदर असतो.
1: खरंच आहे. तर शीतलताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपल्या या कार्यक्रमात ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: मला नेमजसीने परत मातृभूमीला.

0: तर मैत्रिणीनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. आज आपण आपल्या नवी वाट या मालिकेमध्ये लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे यांच्याशी आपण गप्पा करतोय. शीतल, ते वळूया आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर आता आपण एनसीसी बद्दल बोलत होतो, तर प्रशिक्षण हे किती वर्षाचं असतं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय शिकवलं जातं?
1: एनसीसीचं प्रशिक्षण हे 3 वर्षाचं असतं. खरं तर शाळेतील एनसीसी प्रशिक्षण आहे ते 2 वर्षाचं असतं. त्याच्यामध्ये मुलं 2 वर्षांमध्ये पहिल्या वर्षी मूलभूत प्रशिक्षण घेतात आणि दुसऱ्या वर्षी एक परीक्षा देऊन त्यांना ए सर्टिफिकेट मिळतं.
0: अच्छा.
1: आणि जेव्हा कॉलेजमधले मुलं, जसं आमचं कॉलेजचं युनिट आहे, तर कॉलेजमधले मुलं जेव्हा एनसीसीला भाग घेतात तर तेव्हा ते प्रशिक्षण 3 वर्षाचं असतं. याच्यामध्ये पहिल्या वर्षी फक्त मूलभूत प्रशिक्षण दिलं जातं. दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षणासोबतच एक कॅम्प अटेंड करावा लागतो आणि ह्या कॅम्प नंतर त्यांना एक परीक्षा द्यावी लागते ज्यामध्ये त्यांना बी सर्टिफिकेट मिळतं.

0: आणि तिसऱ्या वर्षी त्यांना एक प्रशिक्षण, याशिवाय एक कॅम्प, आणि कॅम्प झाल्यानंतर एक परीक्षा, यानंतर त्यांना सी सर्टिफिकेट एक्झाम देऊन सी सर्टिफिकेट मिळत. तर ह्या सी सर्टिफिकेटला खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे
1: तसंच मग या युनिटमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर सहभागी होण्याची संधी मिळते का? मग
0: होय, आमच्या युनिटमधून प्रशिक्षित कॅडेट्सना राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रम याच्यामध्ये सहभागी होण्याची नेहमीच संधी मिळते. जसं मी आत्ताच उदाहरण दिलं आरडीसीचं, तर रिपब्लिक डे कॅम्प हे सुद्धा राष्ट्रीय पातळीवरील कॅम्प आहेत. याच्या व्यतिरिक्त एक नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प असतो, ज्याला आत्ता एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प म्हणतात. किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही कॅम्प असतात, ज्यांना बेसिक लीडरशिप कॅम्प किंवा ऍडव्हान्स लीडरशिप कॅम्प, किंवा वेगवेगळे ट्रेकिंग कॅम्प्स असतात, किंवा माउंटेनिअरिंग कॅम्प्स असतात. याच्यामध्ये आम्ही काही कॅडेटचं सिलेक्ट करून त्यांना, कारण याच्यासाठी सुद्धा कॉम्पिटिशन खूप असते, तर मग मुलं युनिटला पहिल्यांदा आम्हाला स्पर्धा घ्याव्या लागतात, आणि मग त्यातून योग्य त्या मुलाला आम्हाला तिकडे पाठवतो आम्ही.
1: बरोबर.
0: हा, जसं आमच्याकडे आता माउंटेनिअरिंग किंवा ट्रेकिंग कॅम्पसाठी खूप मुलं इच्छुक असतात, पण त्यांचा फिजिकल फिटनेस किंवा त्यांच्यातील क्षमता बघून आम्हाला त्या त्या मुलांना, किंवा या व्यतिरिक्त आम्हाला ज्या ट्रेनिंग अकॅडमीज आहे, जसं इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे, किंवा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी जी वुमन ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आहे चेन्नईला, तर त्यांचे अटॅचमेंट कॅम्प सुद्धा येतात. किंवा मेरठला जे आमचं आरव्हीसी कॉलेज अँड सेंटर आहे, तर तिथे आमचं जे आर अँड व्ही स्क्वाड्रन, जे मी म्हटलं रिमाउंट अँड व्हेटरनरी स्क्वाड्रन, तिथल्या ऑफिसर्सचं ट्रेनिंग तिथे दिलं जातं त्यांना. तिथे सुद्धा आमच्या कॅडेटला अटॅचमेंट कॅम्पसाठी एक संधी मिळते, आणि दरवर्षी आमचे 13 कॅडेट 10 दिवसासाठी मेरठला सुद्धा जातात.
1: अरे वा, खूप छान. आता शीतल, ते तुम्ही पण यात काम करताय आणि एवढ्या दिवसांपासून कॅम्प सुद्धा बरेच अरेंज केले असतील, किंवा कॅम्पसाठी पण बाहेर गेला असाल, तर या सगळ्या गोष्टी करताना आपल्या घरातल्या लोकांचा सहभाग या सगळ्यांमध्ये खूप महत्वाचा असतो, किंवा त्यांचा सपोर्ट महत्वाचा असतो. कशी मदत होते या सगळ्यांमध्ये घरातल्या लोकांची?
0: अर्थातच मला घरातून सपोर्ट आहे, म्हणूनच मी ही नोकरी करू शकते किंवा हे काम करू शकते. आणि जेव्हा आपण एनसीसी म्हणतो, तर तेव्हा तुम्हाला किती वेळासाठी बाहेर जावं लागेल ह्याला काही मर्यादाच नसतं.
1: बरोबर.
0: जसं पहिल्यांदा बोलली की माझं जे प्री कमिशन ट्रेनिंग होतं ते 3 महिन्याचं होतं, त्याच्यानंतर मी एक रिफ्रेशर कोर्स केला आहे तेव्हा मी 1 महिना बाहेर होती, आणि दरवर्षी आमचे 10 दिवसाचे कॅम्प्स असतात तेव्हा आम्हाला कॅडेट्सला घेऊन बाहेर जावं लागतं. आणि ह्या व्यतिरिक्तही आमचं जे युनिट आहे ते स्पेशलाइज युनिट आहे, जिथे घोडेस्वारीचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यामुळे इतर युनिटमध्ये जर शुक्रवार शनिवार परेड असेल, तर आमचं जे युनिट आहे तिथे आठवडाभर प्रशिक्षण सुरू असतं. आणि जे मुलं घोडेस्वारीमध्ये, मुलं किंवा मुली जे सहभागी होतात, त्यांचं रोज सकाळी 5:30 आमचे छात्र जे घोडेस्वार आहेत किंवा घोडेस्वारीमध्ये इच्छुक आहेत, ते रोज सकाळी 5:30 युनिटला येतात, आणि 6 ते 7:30 ते रायडिंग करतात, आणि 8 वाजता परत जातात. त्याच्यामुळे खूपदा असं होतं की मला 6:30 घर सोडावं लागतं, आणि मी 6:30

0: अभिमान वाटतो. आणि आमचे विद्यार्थी जेवढे मोठे होतात तेवढेच शिक्षक मोठे होतात, त्यामुळे खूप
1: खरंच
0: या मुलांचा अभिमान वाटतो. आणि हे मुलं जेव्हा जेव्हा इथे नागपूरला येतात तेव्हा ते इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा इच्छुक असतात.
1: खरंच शीतल, ते आजच्या तरुण पिढीला भारत

0: भारतीय सैन्यात येण्यासाठी सहभागी होण्यासाठी काय सांगणार, आपल्या मैत्रिणींना सुद्धा काय सांगणार?
1: मी विशेष करून महिला किंवा मुलींना हे सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. नवीन संधी स्वीकारण्यास कधीही घाबरू नये. आणि जर ते एनसीसीच्या कॅडेट असतील तर एनसीसी म्हणजे केवळ गणवेश आणि परेड इतक्यापुरतं मर्यादित न ठेवता आत्मविश्वास, नेतृत्व, देशसेवेची भावना विकसित कशी करता येईल यासाठी ही एक खूप सुंदर संधी आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थिनींना एनसीसीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते त्यांनी ती नक्कीच स्वीकारावी आणि पूर्ण उत्साहाने त्याचा अनुभव घ्यावा. हेच मी मुलींना आणि महिलांना सांगू इच्छिते.
0: खरंच खूप छान. तर लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि नवी वाट या मालिकेमध्ये आपल्या मैत्रिणींना खूप छान आपली मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात नवी वाट या मालिकेमध्ये लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत.

मैत्रिणींनो, आता बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ इथेच संपत आली आहे. सखांनो, ऋतू कोणताही असू दे, आपल्या आरोग्याची काळजी घेऊया, आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवूया. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. आता मात्र मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: ताया है। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और विदेश मंत्री डॉ एस जयशंकर ने कहा कि देश को कैप्टन स्मिथ मच्छार पर गर्व है। प्रधानमंत्री ने आज कैप्टन स्मिथ मच्छार की पत्नी और उनके माता पिता से बात की। श्री मोदी ने कहा कि भारतीय मिशन हर संभव मदद पहुंचा रहे हैं। अफगानिस्तान के कुनार और हेलमंद प्रांतों में पाकिस्तान के हवाई हमलों में महिलाओं और बच्चों सहित 9 अफगान नागरिक मारे गए और 11 घायल हो गए। भारत जापान एशियाई खेलों में पुरुष क्रिकेट के फाइनल में पहुंच गया है। आज दूसरे सेमीफाइनल में भारत ने श्रीलंका को 124 रन से हराया। फाइनल शनिवार को भारत और पाकिस्तान के बीच होगा। श्रीलंका ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया था। एशियाई खेल 2026 में भारत ने नौकायन के क्षेत्र में अपना पहला पदक जीता। मनु फ्रांसिस और प्रिंस कुरिसिंकल नोबल ने पुरुषों के स्किफ स्पर्धा में रजत पदक हासिल किया। ग्रीको रोमन पहलवान नितेश ने आज मंगोलिया के गंखू यांग गनबातार को तकनीकी श्रेष्ठता के आधार पर हराकर पुरुषों के 97 किलोग्राम वर्ग के फाइनल में प्रवेश किया। स्क्वाश में भारतीय महिला टीम को सेमीफाइनल में कांस्य पदक मिला। भारत के कुल पदकों की संख्या 62 हो गई है, जिसमें 10 स्वर्ण, 22 रजत और 30 कांस्य पदक शामिल हैं। जापान एशियाई खेलों में भारतीय कंपाउंड तीरंदाज गणेश मणिरत्नम थिरुमुरु ने आज पुरुषों के व्यक्तिगत वर्ग में कांस्य पदक जीता। गणेश ने कांस्य पदक के प्लेऑफ में वियतनाम के कोंग डुक डांग को 149-144 से हराया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचा 1:05 झालेली आहे। श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अनुभव आदर्श आणि आनंदाचा सोहळा। हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे।
2: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अनुभव आदर्श आणि आनंदाचा सोहळा। सहभाग ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंग राजपूत, शहरातील रक्तपेढीसाठी कार्यरत असलेल्या डॉ मंजुषा कुलकर्णी, बालकुमार साहित्यिक लीला शिंदे आणि अल्ट्रा मॅरेथॉन पटू बालाजी नारागुडे। निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले। सादर करते नयन पवार। श्रोते हो, आज 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिन। आजचा दिवस विशेष नक्कीच आहे। तो दिवस सांगतोय ज्या अनुभवाच्या आणि शिस्तीच्या मदतीनं आपण आपल्या जीवनात यश मिळवतो आहोत, त्याचे खरे मानकरी आहेत आपल्या सभोवती असलेले ज्येष्ठ नागरिक। त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आहे एक उत्साह, आणि त्या उत्साहाच्या जोरावरच हे ज्येष्ठ नागरिक प्रत्येक यश तर मिळवतातच, आणि कधीतरी आपल्याला अपयश पत्करावं लागलं तरी ते स्वीकारावं कसं याचा एक आदर्श त्यांच्या अनुभवातून आपण घेऊ शकतो। ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे त्यांनी मिळवलेले अनुभव, ज्ञान यांचा सन्मान करणं, आणि ज्येष्ठांच्या आयुष्याची सेकंड इनिंग ही आणखी उत्साही कशी होईल यासाठी प्रयत्न करणं। त्यासाठीच ऐकूया ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध ज्येष्ठ नागरिकांशी साधलेला संवाद। तर श्रोते हो, जाणून घेऊया ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर काय म्हणतायत।
3: नमस्कार। हा दिवस आनंदाचा आहे, तसाच तो आत्मचिंतनाचाही आहे। खरं तर ज्येष्ठत्व ही समस्या नाहीच आहे, ती आनंददायी अवस्था असते असा एक सकारात्मक संदेश, आणि याबाबत सुरुवातीलाच मी आनंद व्यक्त करतो। आणि सर्व ज्येष्ठ बांधवांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या प्रसंगी आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी खूप शुभेच्छाही देतो। खरं तर जीवनामध्ये एक टप्पा असा येतो जेव्हा अनुभवाचं संचित आपल्या सोबत असतं, चढउतार पाहिलेले असतात, यश अपयश असतं, ठेचा खाल्लेले असतात, अपमान सोसलेले असतात, मात्र आयुष्यानं हे सगळं आपल्या वाट्याला देताना दुसऱ्या बाजूला कुटुंब असतं, नाती असतात, मैत्री असते, जबाबदाऱ्यांच्या चक्रव्यूहातून काही आनंदाचे क्षणही आपल्या वाट्याला आलेले असतात, विश्वासघाताचे प्रसंगही असतात आणि देव माणसं देखील भेटतात। असूया, मत्सर, प्रेम, आस्था, सहभाव सगळं मिळून आयुष्याचा एक दीर्घ असा अनुभवपट हाती असतो।

0: ज्यात आयुष्यानं आपल्याला खूप काही शिकवलेलं असतं, आता मात्र आयुष्यातला एक नवीन डाव सुरू होणार असतो. तर मग अशा प्रसंगी पुढल्या पिढीसमोर मी कुठलं उदाहरण ठेवावं? आपण असं ठरवायला पाहिजे की शारीरिक मर्यादांचा आता स्वीकार करायचा, पण त्याचवेळी मानसिकतेत मात्र प्रयत्नपूर्वक बदल करायचा. म्हणजे एकटेपणावर मात करण्याची युक्ती स्वतःच शोधायची, प्रसंगी मदत घ्यायची पण ओझं टाकायचं नाही. खरं तर पाखरांना पंख फुटावेत म्हणून आपण राबलो आहोत, तर आता त्यांच्या पायात दोरा अडकवायचा नाही. संवादासाठी देव निवडायचा, माणसांकडून अपेक्षा ठेवायची नाही. भूतकाळाचा उच्चार चार चौघात अजिबात करायचा नाही. आपली गरज असेल तिथं तत्परतेनं हजर राहायचं, गरज नसेल तिथून अदृश्य व्हायचं. मन रमवण्याचं साधन तर शोधलंच पाहिजे. बौद्धिक खेळ, कोडी सोडवणं, बुद्धिबळ, वाचन, लेखन, संगीत शिकणं, ऐकणं, स्वयंसेवी संस्थेत काम करणं, असं काहीतरी. आणि शक्य होईल तितका व्यायाम आणि त्रास होणार नाही असा आहार. आणि हे सगळं जर मी करणार असेल तर मग जीवन म्हणजे आनंदाचा मला सोहळाच वाटतो. म्हणजे मग अगदी मोजके जीवलग देखील आपल्या सुखदुःखाला पुरेसे होतात. मुलाबाळांना, नातवंडांना आपला सहवास हवा असेल तर तो भरपूर देता येतो. स्वतःचा मात्र आध्यात्मिक प्रवास करणं या इतका दुसरा आनंद या दुसऱ्या जीवनाच्या टप्प्यामध्ये दुसरा कुठलाच असू शकत नाही. भजन, प्रार्थना तुम्हाला त्या शांत जगाची सफर घडवतात जिथे संतांची सावली अनुभवता येते. आपला अहंकार वितळतो, मत्सर, द्वेष नाहीसा होतो. माणसांबद्दलचं आणि देवाबद्दलचं प्रेम तेवढं शिल्लक राहतं. आणि तुकोबांचे शब्द आयुष्य उजळून टाकतात. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुणिया. धन्यवाद.
1: अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना आपलं आयुष्य सुखमय करण्यासाठी एक मार्ग मिळू शकतो. मात्र अनेक वेळा जीवनामध्ये येत असणाऱ्या अडचणी, वैफल्यग्रस्त परिस्थिती यांची सांगड घालत परिस्थितीवर विजय मिळवून आनंदी कसं राहावं हे सांगत आहेत निवृत्त शिक्षणाधिकारी आणि निवृत्ती पश्चात समाजकार्याला वाहून घेतलेले धोंडीराम सिंग राजपूत.
2: ज्येष्ठ नागरिक हे अनुभव संपन्न असतात. त्यांनी अनेक उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेले असतात. जीवनातील चढ उतारांना सामोरे जात ते जीवन जगत असतात. आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. मी किती आनंदी आहे यापेक्षा माझ्यामुळे किती आनंदी असतील हे धोरण ते वृद्धापकाळात ठेवून जगतात. अनुभव, आदर्श व आनंदाचा सोहळा हाच ज्येष्ठांच्या जगण्याचा नात्याचा गोतावळा आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता स्वतःसाठी जगा, स्वतःची काळजी घ्या, ते आनंदानं जगूया. येईल साठी येईल सत्तरी, करायची नाही कुणी चिंता. प्रत्येक दिवस मजेत घालवायचा, वाढवायचा नाही अपेक्षाचा गुंता. वय झालं, म्हातारपण आलं, तुम्हीच सांगा बरं ज्येष्ठांनो, छंद जोपासायला वयाचं बंधन असतं का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? करमत नाही करमत नाही सारखं असं म्हणायचं नाही. आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाच कुडात बसायचं नाही. गुडघे गेले कंबर गेली म्हणायचं नाही. स्वतःला समजायचं असतं, पुढं पुढं चालायचं असतं. माझ्या ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, आनंदाने राहा. वृद्धापकाळात मित्र हा खरा आधार असतो. आपण मित्र जोडा आणि आनंदी जीवन जगा. ज्येष्ठ नागरिक ह्या देशाचे आधार वड आहेत, ह्या देशाची ठेव आहे. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांनो, समाजात चला, लोकांबरोबर मिसळा, आपल्या जुन्या आठवणी आठवा आणि आनंदाने आपण जीवन जगूया. आरोग्याची काळजी घ्या, पैसे आपल्या आरोग्यासाठी राखून ठेवा. पैसे आपल्याला कधीही कामा येतात, लेख लक्षात ठेवा. वृद्धापकाळामध्ये आपली नाती गोती सांभाळा, आपल्या मित्रांबरोबर राहा आणि मस्त राहा, स्वस्थ राहा, आरोग्यदायी राहा, आनंदी राहा.
1: अशा प्रकारे आनंद मिळवत असताना बऱ्याच वेळा शारीरिक कमजोरी माणसाला ज्येष्ठत्वाची बोचरी आठवण करून देते. मात्र त्याही परिस्थितीत मार्ग काढत ज्येष्ठ लोक सुद्धा ज्येष्ठांसाठी कसे मदतीचा हात बनतात हे एका ज्येष्ठ अनुभवी आणि समाजासाठी मदतीचा हात देणाऱ्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आपल्याला सांगतायत.
3: 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण ज्येष्ठ नागरिक झालो याची थोडीशी खरं म्हणजे गंमतच वाटते. मागे वळून पाहताना लक्षात येतं कितीतरी

0: चांगले वाईट अनुभव आपण घेत राहिलो, काही गोष्टी शिकतही राहिलो. या सगळ्या ह्याच्यामध्ये खरं म्हणजे सुरुवात जी होते ती आपल्या आई वडिलांपासून. त्यामुळे आदर्श कोणाचा असावा आपल्या समोर, तर आपल्या आई वडिलांचा आदर्श तोच माझ्या समोर होता. माझे वडील एकदम तसे कडक प्रामाणिक शासकीय अधिकारी आणि आई एक सहनशील गृहिणी, या दोघांकडे पाहतच मी मोठी झाले. येणाऱ्या प्रसंगाला अतिशय धीराने तोंड कसं द्यायचं हे त्या दोघांकडनं मी शिकले. आपण कुठलीही जबाबदारी नाही म्हणायची नाही, आपण ती घ्यायची आणि ती उत्तम पद्धतीने पार पाडायची हे आम्ही शिकलो. काही चांगले अनुभव नक्की आयुष्यामध्ये आले, संधी पण चांगल्या मिळाल्या, सहकारीही चांगले मिळाले. आनंद ही गोष्ट अशी आहे की ती खरं म्हणजे तुमच्या मनातूनच लागते. आनंद बाह्य गोष्टींवर आपण नाही ठेवला पाहिजे याची शिकवण आम्हाला फार लहानपणीच मिळाली. वडील आम्हाला दासबोध वाचून दाखवायचे, त्यामुळे आयुष्य हे बाह्य गोष्टींवर अवलंबून न ठेवता जे आहे त्याला स्वीकारून त्यात आनंद मानणं हे आम्ही त्यांच्या वागण्यातून शिकलो. वैद्यकीय अधिकारी आहे, डॉक्टर आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे रक्त केंद्रामध्ये मी काम करते गेली अनेक वर्ष, 33 वर्ष असं म्हणता येईल. त्याशिवाय मी 14 रक्त केंद्र महाराष्ट्रात आहे, त्याची एक अंडरसेक्शनेट कंपनी आहे, त्याची कार्यवाह म्हणून पण काम करते. पण हे कसं आहे सगळं की हे स्वतःच्याही आनंदासाठी आणि त्याचा आपोआप समाजाला उपयोग होतो. म्हणजे रक्त ही गोष्ट अशी आहे की अनेकांना ते बऱ्याच वेळा लागतं आणि ते वेळेवर देण्याचं काम आमची टीम करत असते. आणि खरं म्हणजे आमची टीम करते म्हणत असताना रक्तदाते रक्त केंद्रातून रक्तदान करतात किंवा शिबिर घेतात, म्हणून हे सगळं शक्य होतं. इथे अनेक सेवाव्रती अशा पद्धतीचं काम करतात. कदाचित रक्तदात्यांना हे माहिती आहे की त्यांना रक्त केंद्रातनं त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फोन येतो. हे काम सेवाव्रती करतात आणि ते आनंद घेतात त्या विषयाचा. म्हणजे अनेक रुग्णांना काही मार्गदर्शन करणं, अडचण असेल तर ती सोडवणं, अशा पद्धतीचं काम काही सेवाव्रती करतात. म्हणजे जे तसे एका अर्थाने या संस्थेचे कर्मचारी नाही तरी पण ते स्वेच्छेने येतात आणि त्या गोष्टींचा ते आनंद घेतात. खरं सांगू का, खरं म्हणजे आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर आदर्श सुद्धा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा जवळपास 50 ते 55 समूह आहे की जो रक्त केंद्रात आणि रुग्णालयामध्ये काम करतो आणि आम्ही पाहतो त्यांना ते काम करताना आणि ते खूप आनंदाने करतात. त्यामुळे खरं म्हणजे आमच्या समोर हा आदर्श नक्की आहे. असं कुठलं तरी काम आपण स्वीकारू शकतो. आपली एका अर्थाने आरोग्य आपलं जर चांगलं आपण ठेवलं, मानसिक आणि शारीरिक दोन्हीही चांगलं ठेवावं आणि असं कुठेतरी काही योगदान आपल्याला देता येतं का याचा प्रत्येकाने विचार करावा. कारण सगळ्यात जास्त दुसऱ्यांसाठी काहीतरी करताना होतो ना, त्याच्या इतका आनंद कशातच नसतो. त्यामुळे सगळ्यांनी अशा पद्धतीचं काही करावं असं मला वाटतं.
1: ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व हे मिळवावं लागतं. अनुभव संपन्न लोकांची मदत आजच्या पिढीला गरजेची आहे असं बोलत असतो. मात्र आपण आपला मार्ग पक्का करावा आणि नवीन पिढीला मदत करता येत असेल तर प्रयत्न करावेत असं मनापासून वाटत असलेले बालाजी नारागुडे जीवनाची सेकंड इनिंग उत्साहात कशी घालवतायत याबद्दल बोलताना म्हणाले,
2: मी वयाच्या 55 वर्षापासूनच ठरवलं होतं की आपल्याला 60 वर्षानंतर आपल्याला आपल्या प्रमाणे जगायचं. माझ्या ज्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या होत्या त्या हळूहळू हळूहळू करत मी माझ्या व्यवसायातल्या ज्या काही जिम्मेदाऱ्या होत्या त्या जिम्मेदाऱ्या कमी करत गेलो. मला फिरण्याचा छंद होता आणि दुसरा छंद होता पुस्तक वाचणे, रिडिंग. तर माझ्याकडं मी तेव्हानंतर मग पुस्तकं विकत घ्यायला सुरू केले, पुस्तकं वाचतोय. समवयस्क मित्रांच्या चर्चेमधून असं हे झालं की 55 वर्षानंतर तब्येत चांगली राहू म्हणून आपण थोडस व्यायाम वगैरे करूया, जो की तो फरक करत नव्हतो. त्यांच्यासोबत मग ग्राउंडवर वगैरे जाणं चालू झालं आणि मला तेव्हापासून रनिंगचा छंद लागला. आता मी 55-56 वर्षानंतर हळूहळू इथल्या काही आणि बाहेरच्या काही अशा मॅरेथॉन्स मध्ये सहभाग घ्यायला चालू केला, त्यामुळे माझी तब्येत पण चांगली आहे. मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये, कोण मधुमेह किंवा ब्लड प्रेशर वगैरे कुठलाही मला त्रास नाहीये. एवढं बाहेर जाताना मी माझ्या सौभाग्यवतीला पण सोबत घेऊन जात असतो. या वयात सुद्धा आपण नव्या उमेदीनं नव्या आशा आकांक्षा हे करून आपण आपलं आयुष्य जगू शकतो आणि जगायला पाहिजे. आपले जे काही छंद राहिलेले आहेत अडी अडचणीमुळं, कुठल्याही व्यावसायिक अडचणीमुळं म्हणा, आर्थिक अडचणीमुळं म्हणा, आर्थिक सुबत्त बसतील असे आपले छंद पूर्ण करावेत आणि छान आयुष्य जगावं एवढंच माझं म्हणणं आहे.
1: आनंदी जीवन जगणं, जीवनाचा एक सोहळा अनुभवणं हे तेव्हाच जमू शकतं ज्यावेळी आपलं मन आपल्याला स्वतःला मदत करेल. हेच समजावून सांगतायत बालकुमार साहित्यिक लीला शिंदे त्यांच्या शब्दात.

0: सुंदर असं बुद्ध टीचिंग आहे. द ओल्डर यू गेट द मोर यू रिअलाइज पीस इज प्राइसलेस, नेचर इज मेडिसिन, हेल्थ इज एव्हरीथिंग अँड हॅपीनेस इज सिम्पल. या अवस्थेबद्दल किती सुंदर अशा प्रकारच्या प्रतिमा आणि त्या किती सहज बुद्धाने मांडलेल्या आहेत. खरं म्हणजे ना आपल्याकडे असं आहे की वृद्धत्व वार्धक्य म्हटलं की न्यूनत्व निसर्गाचा नियम आहे. हे निसर्गाचे टप्पे आहेत, इतके छान टप्पे आहेत, हे इतके शिस्तबद्ध टप्पे आहेत. अगदी जन्मापासून ते तारुण्यापर्यंत आपण जर पाहिलं तर आपल्याला इतका सुंदर असा हा काळ असतो. जसे जसे टप्पे वाढत जातात, फांद्या, मग बहर, सुंदर फुलं, पानं आणि फळं, मग ते वृक्ष जो आहे तो अतिशय देखणा दिसू लागतो. आणि मग केव्हा तरी तर निसर्गाच्या नियमानुसार तो देखील थकतो ना. मग त्यातून आपल्याला त्याचा बहर कमी होतो, त्याला फुलं येणं कमी होतं, फळं येणं कमी होतं. हा टप्पा किती सुंदर पद्धतीने आपण जगू शकतो याच शहाणपण आपल्याला दिलेलं आहे. एक नवीन अवस्थेमध्ये आपण प्रवेश करतो. म्हणजे खरं तर बघा, माझ्या बाबतीत मी जर पाहिलं ना, मी समाजशास्त्राची शिक्षिका होते, मी विद्यार्थिनी आहे असं मी समजते आजही. ज्येष्ठत्वाच्या टप्प्यामध्ये मला असं वाटतं की जगून झालेलं माझं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये मला त्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कळल्या नव्हत्या, समजल्या नव्हत्या, वाईटही वाटलं होतं, दुःखही झालं होतं. पण आज ती गोष्ट मी जेव्हा आठवते त्या बाबतीत मला काहीतरी शिकून गेलेले आहेत असं मला वाटतं. मुलं मोठी होणार, ती घर सोडून जाणार, पण याचा अर्थ असं नाही की आपल्या नात्यामध्ये अंतर निर्माण होईल. आत्मीयता ही जी आहे, प्रेम जे आहे, हे तर आपल्यामध्ये कायमचं पेरूनच गेलेलं असतं. आणि हेच प्रेम, हीच आत्मीयता, हीच करुणा, हेच आपुलकी ही जी आहे, ही आपल्याला समाज जीवनामध्ये देखील मार्गदर्शन करत असते. बालसाहित्याच्या बाबतीमध्ये मी म्हटलं तर मी थोडंफार लिखाण करते बालसाहित्याचं. आपण म्हातारे जरी झालो तरी कधीतरी आपण निखळ निरागस बालकासारखं देखील आपण वर्तन करू शकतो, विचार करू शकतो. आपण त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपण अनुभवू शकतो. हे किती मोठं आपल्याला ही देणगी ह्या टप्प्याने आपल्याला दिलेले असं मला वाटतं. त्या टप्प्यामध्ये तुम्ही गेलेला आहात, अगदी जी एक समृद्ध जाणीव आपल्या मनामध्ये ती निर्माण झालेली ती स्वीकारायला पाहिजे. किंवा असू दे, मी हे एक माझं वृद्धत्व किंवा माझ्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर दिसणाऱ्या सुरकुत्या असतील, पांढरे केस असतील, हे माझं न्यूनत्वाचं प्रतीक नाही, उलट ते समृद्धतेचं प्रतीक आहे. आत्मभान निर्माण करते, एक वेगळं सौंदर्य ह्या प्रतिमेचं आपल्या मध्ये आपण आपल्या व्यक्तित्वामध्ये ते जोपासायला पाहिजे. टप्प्याने दिलेली जी काही एक बक्षीस जे आहे जे आपण सन्मानाने ते स्वीकारायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही कमीपणा आपल्यामध्ये यायला नको. एक नटी इंटरव्ह्यू घेण्यात येत होता तेव्हा ती म्हणाली की तुम्ही माझ्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या आणि अंगावर पडलेल्या सुरकुत्याकडे तुम्ही न्यूनत्वाने बघू नका, हा ते मी वृद्धत्वाने कमावलेले ही एक शहाणपण आहे. एकूण एक ज्या सुरकुत्या आहेत त्या माझ्या व्यक्तित्वाला समृद्ध करणाऱ्या आहेत. अशा पद्धतीने आपण जर हा टप्पा स्वीकारला तर तो अत्यंत आनंददायी होऊ शकतो.
1: या सर्व ज्येष्ठ नागरिकांना ऐकल्यावर असं वाटतं, खरंच वय हा फक्त एक आकडा आहे, या आकड्यात व्यक्तीनं अडकून पडूच नये. हे ज्येष्ठ नागरिक आपल्याला सांगत असतात आजच्या धकाधकीच्या काळात यशानं फुगून जाऊ नका आणि अपयशानं बावरू

जाऊ नका. म्हणूनच कधी वाटतं जेव्हा अपयशामुळे खचून गेलेली मंडळी समोर येते यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह मात्र नवं जग जिंकण्याचं बळ आपल्याला देत असते. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. विषय होता अनुभव, आदर्श आणि आनंदाचा सोहळा. सहभाग ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंग राजपूत, शहरातील रक्तपेढीसाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, बालकुमार साहित्यिक लीला शिंदे आणि अल्ट्रा मॅरेथॉन पटू बालाजी नारागुडे. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता अढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू। पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जण ठार 11 जखमी। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक, एकूण पदक संख्या 63 वर। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात प्रशासन, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते। केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेनं प्रेरित युवा पिढीला या सेवेत सामावून घेण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले। 21व्या शतकातला भारत आज नवीन कार्यसंस्कृतीसह पुढे जात असून जनकेंद्रित सक्रिय सुशासन हे याचं प्रमुख सूत्र असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।
1: हमें प्रो पीपल, प्रो एक्टिव, गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराए लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है।
0: UPSC शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रधानमंत्री मोदी यांनी आज एक विशेष नाणं, टपाल तिकीट आणि 100 लँडमार्क जजमेंट्स शेपिंग द पॉलिसीज ऑफ UPSC अँड पब्लिक सर्व्हिस कमिशन्स इन इंडिया या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित केलं। आजच्या कार्यक्रमाने गेलं वर्षभर चाललेल्या UPSC शतक महोत्सवी सोहळ्याची सांगता झाली। बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू झालाय। राष्ट्रपतींनी 13 ऑगस्ट रोजी या कायद्याला मंजुरी दिली होती। हा नवीन कायदा बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 1891ची जागा घेईल। हा कायदा बँकिंग नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्यासाठी आधुनिक कायदेशीर चौकट उपलब्ध करून देईल। सध्याच्या बँकिंग व्यवस्थेच्या गरजांनुसार कायदेशीर चौकट आधुनिक करणं

0: वराळे यांच्या पीठानं यावेळी सांगितलं. राजधानी दिल्ली आणि उत्तरेकडच्या इतर राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला. धार्मिक भावना आणि वायू प्रदूषणाचे गंभीर परिणाम यामध्ये समतोल साधण्याची गरज असल्याचं न्यायालयानं यावेळी सांगितलं. अहमदाबादमध्ये 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या सदस्याच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. या प्रकरणात दोषी असलेल्या अहमद बावा यानं आपल्या फाशीच्या शिक्षेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसी आणि संदीप मेहता यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. बावा याला शिक्षा देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या कामकाजाचा वृत्तांत सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले आणि त्याच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पणभाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांविषयी.
1: भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांसाठी सुरुवातीच्या काळात गुजरात हे प्रायोगिक क्षेत्र ठरलं. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरण राबवणारं गुजरात हे पहिलं राज्य बनलं. राज्य पातळीवरचा हा प्रयोग देशातील एका मोठ्या परिवर्तनाचा भाग बनला. 2014 केवळ 2.8 GW असलेली भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता जुलै 2026 जवळपास 165 GW पर्यंत पोहोचली. यामुळे सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक बनलाय. त्यापुढचं पाऊल होतं सौर ऊर्जेला ग्रीडपासून थेट घराघरात पोहोचवणं. 2024 सुमारे 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद असलेली पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. ऑगस्ट 2026 या योजनेचा लाभ 51 लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी घेतला असून 14.8 GW क्षमतेचे रुफटॉप म्हणजे छपरावरचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेत. जवळपास 19 लाख कुटुंबांचं वीज बिल शून्य आलंय. या दूरदर्शी धोरणाचा विस्तार ग्रामीण भागातील ऊर्जा स्वयंपूर्णतेपर्यंतही झाला आहे. पीएम कुसुम योजनेच्या समन्वयातून शेतकरी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीकडे वळू शकतात. यामुळे डिझेलवरचं अवलंबित्व कमी होऊन शेतीचा आवर्ती खर्चही कमी होतो. केवळ पीएम सूर्यघर योजनेमुळे उत्पादन प्रक्रिया, लॉजिस्टिक्स, वित्त पुरवठा आणि देखभाल या क्षेत्रात सुमारे 17 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या कुनार आणि हेल्मंद प्रांतातल्या नागरी वस्तीवर काल केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 9 जण ठार तर 11 जण जखमी झाल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यानं दिली. पाकिस्ताननं देशांतर्गत राजकीय आणि आर्थिक समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ले केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच या हल्ल्याला अफगाणिस्तानकडून योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. अमेरिकन लष्कराची अंतिम तुकडी इराकमधून बाहेर पडत असून ऑपरेशन इनहेरंट रिझॉल्वची अधिकृतपणे सांगत आहोत असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं. आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधातला हा निर्णायक विजय असून अमेरिकेबरोबरच इराकचा देखील हा विजय असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. या माघारीबरोबरच अमेरिकेचा इराकमधला गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ चाललेला लष्करी हस्तक्षेप संपुष्टात येत असल्याचं ते म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवसाची सुरुवात भारतानं आज पदक तालिकेत आणखी भर घालत केली. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॉशमध्ये महिलांच्या सांघिक उपांत्य फेरीत भारताला हाँगकाँगकडून 1-2

0: असा पराभव पत्करावा लागला आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. सेपकट क्रॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालंय. हॉकीमध्ये पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे, तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या सुवर्णपदकाच्या सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलंय. क्रिकेटमध्ये गतविजेता भारत पुन्हा मैदानात उतरणार असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताच्या पदकांची एकूण संख्या 63 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण, 22 रौप्य आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत 8 स्थानावर आहे. कर्नाटकचा किनारपट्टी भाग केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये देखील जोरदार पाऊस पडेल, तर रायलसीमा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, ओदिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्येही वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता आढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जण ठार, 11 जखमी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक, एकूण पदक संख्या 63. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधू कसबे आणि सुनील कांबळे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ नुकताच जाहीर करण्यात आला. यात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोट, अकोला, बाळापूर, पातूर, बार्शी टाकळी आणि तेल्हारा या 7 तालुक्याचा समावेश असल्यानं अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सरकारतर्फे शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल अशी ग्वाही अकोला आणि बुलढाणा दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली. 6 मंत्र्यांच्या उपस्थितीत विभागीय आढावा बैठक अकोल्यात पार पडली. या बैठकीत जिल्हानिहाय पीक नुकसानीचा आढावा घेण्यात आला. ही बैठक पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, उद्योग आणि बांधकाम मंत्री राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि काही आमदार उपस्थित होते. अकोला शहरात प्रथमच 4 वेगवेगळ्या विभागात पर्यावरणपूरक गणपती या महाकार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. मागील वर्षी एकाच वेळी 10,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अकोल्याचं नाव नोंदवलं होतं. यावर्षी हा उपक्रम अधिक व्यापक करत शहरात 4 केंद्रांवर तब्बल 20,000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या मोठी असली तरी गावागावात सामूहिक गणेशोत्सवाची संकल्पना रुजताना दिसत आहे. यंदा अकोला जिल्ह्यात तब्बल 4,000 गणपतीची स्थापना झाली. त्यापैकी 545 ठिकाणी सार्वजनिक गणपती तर 421 ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात आला. अनेक मंडळांमध्ये सजावट, रोषणाई, देखावे आणि ध्वनी व्यवस्थेवर होणारी स्पर्धात्मक खर्चाची प्रवृत्ती कमी करण्यास या उपक्रमाची मदत होते. गंभीर आजार, अपघात आणि महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च पेलणं आर्थिकदृष्ट्या अडचणीचं ठरणाऱ्या रुग्णांसाठी वैद्यकीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी आधार ठरत आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत अकोला जिल्ह्यातील 1,468 रुग्णांना 10,08,90,498 रुपयांची आर्थिक मदत या निधीतून वितरित करण्यात आली. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसंच तालुक्यामध्ये संभाव्य पाणी टंचाई संदर्भात प्रभावी उपाय योजना राबवण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत देण्यात आले. शहरातील मोठ्या विहिरी हाय इल्डिंग बोअर अधिग्रहित करण्याची सूचना देण्यात आली. वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून पाऊस नसल्यानं जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट पसरलं. या पृष्ठभूमीवर जिल्ह्याचे

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 2 दिवसाचा जिल्ह्यात दुष्काळी दौरा केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पिकांची पाहणी केली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर आणि मालेगाव या 3 तालुक्यातील प्रातिनिधिक गावांमध्ये शेतीच्या बांधांवर जाऊन पिकांची पाहणी केली. राज्य शासनानं राज्यातील 265 तालुक्यात ट्रिगर 1 कोरडा दुष्काळ जाहीर केला. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड आणि वाशिम या 6 तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात लवकरच शेती सर्वे सुरू होणार असून सोयाबीनचं एकरी सरासरी उत्पादन काढण्यासाठी पीक कापणी प्रयोग शेतात सुरू झाले आहेत. जिल्ह्यात पावसाचा खंड कायम राहिल्यानं जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. पाटबंधारे विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाच्या 27 आणि 28 सप्टेंबरच्या अहवालातील आकडेवारी एकत्रित केल्यास 419.13 दशलक्ष घनमीटर संकल्पित साठ्याच्या तुलनेत केवळ 172.84 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. म्हणजेच एकूण क्षमतेच्या अवघ्या 41.24% साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील काळात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन आतापासूनच काटेकोरपणे करावं. उपलब्ध पाणीसाठ्याचं योग्य नियोजन करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रशासनाला दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. रंजना जोगळेकर यांना ऐकूया.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया रवी ठाकूर यांच्या शिल्लक कविता या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: शिल्लक कविता हे रवी ठाकूर यांनी लिहिलेलं कवितेचं पुस्तक वाचण्यात आलं. राजेंद्र जयदेव ठाकूर या नावाने देखील रवी ठाकूर प्रसिद्ध आहे. जे न देखे रवी ते देखे कवी अशा अर्थाने त्यांनी रवी ठाकूर या नावाने टोपण नाव वापरून लिखाण केलं आहे. शिल्लक कविता, त्यातला शिल्लक शब्द मला फार आवडला. हे शीर्षक आपल्याला का सुचलं नाही असं देखील मनात आलं. कारण आमचं घर जेव्हा पाडण्यात आलं तेव्हा माझ्या बऱ्याच कविता, डायऱ्या, वह्या, काही पुस्तकं त्या घर पाडण्याच्या मलब्यात हरवून गेल्या आणि शिल्लक राहिल्याच नाही. काहीतरी हरवल्याचं शल्य कलाकार जाणतं. त्यामुळेच या शिल्लक कवितातील शिल्लक शब्द मला अधिक आवडला. किती लिहिल्या, किती फाडल्या, काही जाळल्या, काही टाळल्या, काही कुठे ठेवल्या, काही कुठेतरी गेल्या, काही कुठेतरी हरवल्या, काही मनातच राहिल्या, काही शोधल्या, काही सापडल्या. जीवनाचंही असंच असतं. जीवनाच्या कागदावर काही लिहिलं, पुसलं गेलं, कुणी कुणी काय काय लिहिलं, पण शेवटी उरल्या

0: आईल्या त्या कविता शिल्लक कविता. श्री स्वानंद बेदरकर या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहितात, आयुष्याच्या आकडेमोडीचे गणिती उत्तर देता येणं सोपं नसतं. सोपं नसतं त्या अरबट चरबट जीवानुभवाचा तळ शोधणं. खरं सांगायचं तर कवितेच्या बाबतीत काहीच सोपं नसतं. या पुस्तकाला पी विठ्ठल यांची प्रस्तावना मिळाली आहे. या पुस्तकाचे अर्पण लेखकाने स्वतःच्या हरवलेल्या कवितांनाच केले आहे. विशेष म्हणजे पानोपानी अप्रतिम रेखाचित्र आहेत जी तुषार देसाई यांनी काढली आहे. 134 पानांच्या या पुस्तकात 36 कविता या अदमासाच्या आहेत, काही स्वशोधाच्या आहेत आणि पुढच्या काही वेगळं वळण घेऊन मग्न झालेल्या अशा कविता देखील आहे. सामान्यतः औषध, पाणी, हवा, पालट, ऋतू बदललेला, प्रेमाचे दोन शब्द, पाऊस, शरीराचे चोचले, याने बरं वाटतं, माझं गाणं ऐकलं की बरं वाटतं, छान वाटलं, प्रेम, प्रेमभंग, अशाच विषयांवर कविता आपण वाचत असतो. पण भावनांची उमलती कोवळी किरण, नंतर हळूहळू येत जाणारा प्रगल्भ भाव, नंतर जगाचे टक्के टोनपे, वळणवाटा फिरून आलेली उदासीनता, नाराजी, असा वेगळा आलेख या शब्द आख्यानात वाचायला मिळतो. इतरांशी मला काय करायचं, माझा मी सुखी आहे ना, माझी मुलं माझ्याकडून जे आहेत त्यात जे होतं ते होऊ दे, त्यात मी आनंदी आहे, असा भाव न ठेवता वैश्विक विचार करण्याची क्षमता कवीमध्ये आहे. सूर्यास यात मानवी भावांच्या भावनांचे इंद्रधनुष्य बघायला मिळते. शांत राहून बरंच काही सांगायचं आहे जे न बोलताही समजून घ्यायचं आहे, अशी एक शांतता या कवितांमध्ये जाणवते. जीवन समृद्ध करणाऱ्या अशा या शिल्लक कविता मनात देखील शेवटपर्यंत शिल्लक राहतात.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला रवी ठाकूर यांच्या शिल्लक कविता या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. ऑक्टोबर महिन्यात पक्व भाताची कापणी वैभव विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत करावी. वाळलेल्या भाताच्या पेंढ्या बांधून ते भिजणार नाही अशा रीतीने उडवी रचावी. उंदीर घुशींपासून उडव्यांचं संरक्षण करावं. भात पोटरीत असेल अशा वेळी पाणी खेळते राहील याकडे लक्ष द्यावं. लष्करी अळी या किडींचा उपद्रव दिसून आल्यास 2% मिथिल पॅरेथिओन भुकटी 20 किलो प्रति हेक्टर धुराळावी किंवा 500 मिली डायक्लोर व्हॉस 500 लिटर पाण्यातून फवारावं. फवारणी शक्यतो संध्याकाळी करावी. औषधांचा फवारा बुंध्यात पोहोचेल अशा पद्धतीने करावा. हळव्या नागलीची तयार कणसं वेचून घ्यावीत. वेचलेली कणसं उन्हात चांगली वाळू द्यावी. कणसं वाळल्यावर मळणी करावी. नागलीत रोग आणि किडीचा उपद्रव आढळून आल्यास भात पिकांवरील किडीच्या प्रकारानुसार औषधांचा वापर करावा. वरीची तयार कणसं वेचून घ्यावीत. वेचलेली कणसं उन्हात चांगली वाळू द्यावी. काढ वाळताच कापून पेंढ्या रचाव्या. उडीद मूग मटकी या पिकाच्या तयार शेंगा वेचून घ्याव्या. शेंगा वाळल्यानंतर मळणी करावी. तेलबियांची पिकं तयार झाल्यावर जमिनीलगत विळ्याने कापणी करावी. 2-3 दिवस उन्हात वाळू द्यावे. वाळल्यानंतर काठीच्या सहाय्याने मळणी करावी. भुईमूग पिकाची पानं पिवळी दिसू लागतात शेंगा तयार झाल्या असं समजून पिकाची काढणी करावी. वेलापासून वेगळ्या केलेल्या शेंगा उन्हात चांगल्या वाळवाव्यात. बियाण्यासाठी चांगल्या टपोऱ्या शेंगा निवडाव्यात. या शेंगा चांगल्या वाळवाव्यात आणि नंतर साठवण करून ठेवाव्यात. आंब्याच्या अनुत्पादित झाडांची छाटणी करावी. काजूच्या फांद्यांवरील मर फांद्या टोकाकडून वाळू लागतात अशा फांद्या कापून टाकाव्यात आणि कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी आणि 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी झाडावर करावी. नारळ बाग स्वच्छ करावी. काडी कचरा कंपोस्ट खड्ड्यात टाकावा. उंदरांचा बंदोबस्त

बंदोबस्त करावा. जमिनीपासून 2 मीटर उंचीवर बुंध्याच्या सभोवताली 30 सेंटीमीटर रुंदीचा गुळगुळीत पत्रा लावावा. तसंच उंदीर नियंत्रणासाठी झिंक फॉस्फॉइड सारख्या विषारी अमिषाचा वापर करावा. सुपारी बाग स्वच्छ ठेवावी. काडी कचरा गोळा करून नष्ट करावा. अळंबी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पोफळीचा शेंडा पिवळा दिसू लागतो आणि पानं खाली वाकतात. तसंच बुंध्यातून तांबडा चिकट पदार्थ वाहत आलेला दिसतो. नंतर खोडावर अळंबीची वाढ झालेली दिसते. थोड्या अवधीत झाडाचा कोंब वाळतो आणि झाड मरतं. अळंबी उगवून मेलेली झाडं मुळासकट काढून जाळून टाकावीत. तसंच लागण झालेल्या झाडाच्या बुंध्याभोवती चर काढून त्यात गंधक आणि चुना यांची भुकटी एकास एक या प्रमाणात प्रत्येक चरात 1 किलो प्रमाणात टाकावी. नुकतीच लागण झालेल्या पोफळीच्या बुंध्यावर मुळालगत 2% बोर्डो मिश्रण किंवा 0.3% कॅप्टॉनच्या 15 लिटर द्रावणाची भिजवण करावी. मेलेल्या झाडाच्या ठिकाणी कमीत कमी 6 महिने नवीन रोपाची लागवड करू नये. केळीच्या जुन्या बागेतील वाळलेली पाने गोळा करावी. बाग स्वच्छ करावी. विशेषत पर्णगुच्छ रोग झालेली झाडे आणि मुनवे मुळासकट काढून जाळून टाकावीत. केळफूल आल्यानंतर मुनवे लागवडीसाठी ठेवावे. नवीन लागवडीसाठी निरोगी मुनव्याची लागवड करावी. पर्णगुच्छ नसलेल्या बागेतील झाडाचे मुनवे लागवडीसाठी वापरावे. लागवड करताना प्रत्येक खड्ड्यामध्ये 3% कार्बोफ्युरॉन 50 ग्रॅम टाकावे. ही मात्रा 2.5 महिन्याच्या अंतराने आणखी 2 वेळा द्यावी. काळी मिरीच्या नवीन वाढणाऱ्या वेलींना झाडावर चढण्यासाठी आधार द्यावा. 3 वर्ष आणि अधिक वयाच्या जुन्या वेलींना खतं द्यावीत. वांगी मिरची टोमॅटो आणि इतर फळभाज्यांच्या हिवाळी लागवडीसाठी रोपवाटिका तयार करावी. घोसाळी दोडकी आणि भोपळे या पिकावर काळे आणि तांबडे भुंगे फळमाशी या किडींचा उपद्रव होण्याची शक्यता आहे. या किडी दिसताच डायमेथोएट 1.5 मिली किंवा मेलाथिऑन 2 मिली किंवा कार्बारिल 2 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात घेऊन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. फळमाशीच्या नियंत्रणासाठी बाग स्वच्छ ठेवावी. गळून पडलेली फळं दररोज वेचून त्यांचा नाश करावा. फळं लागणी सुरू झाल्या लगेच रक्षक सापळे लावून फळमाशांचा नायनाट करावा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो. ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून जगभरात पाळला जातो. यावर्षीच्या अवेअरनेस कॅम्पेनचा एक अतिशय सुंदर संदेश आहे, एव्हरी स्टोरी इज युनिक, एव्हरी जर्नी मॅटर्स. म्हणजेच प्रत्येक रुग्णाची कहाणी अनोखी असते आणि त्यांचा प्रत्येक प्रवास महत्वाचा असतो. या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? स्तनाचा कर्करोग हा आजार जरी एक असला तरी तो प्रत्येक महिलेसाठी वेगवेगळा अनुभव घेऊन येतो. प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती, तिची लक्षणे, तिची कौटुंबिक परिस्थिती आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद पूर्णपणे वेगळा असतो. कुणाचा कर्करोगावर मात करण्याचा प्रवास लवकर निदानामुळे थोडा सोपा असतो तर कोणाला अधिक मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणूनच आपण कोणत्याही दोन रुग्णांची एकमेकांशी तुलना करू नये. समाजाने आणि कुटुंबाने प्रत्येक रुग्णाच्या या अनोख्या प्रवासात त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे, हेच ही संकल्पना आपल्याला शिकवते. म्हणूनच या चार दिवसांमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहिती घेणार आहोत, भीती कमी करण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य पावलं उचलण्यासाठी. सर्वात आधी, ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरातील पेशी ठराविक पद्धतीने वाढतात आणि जुन्या झाल्यावर नष्ट होतात. काही वेळा या पेशींच्या वाढीवरचं नियंत्रण बिघडतं आणि त्या अनियंत्रितपणे वाढू लागतात. जेव्हा हा बदल स्तनाच्या पेशींमध्ये होतो तेव्हा त्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आज आपण एका महत्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कोणाला असतो? काही रिस्क फॅक्टर्स असे आहेत जे आपण बदलू शकत नाही. यामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे वय. वय वाढलं गेलं की ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. महिला असणं हा ब्रेस्ट कॅन्सरचा एक महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे. ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, मात्र पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो जरी

0: पुरुषांमध्ये प्रमाण महिलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तसंच कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास असेल, विशेषतः जवळच्या नातेवाईकांमध्ये, किंवा कमी वयात कॅन्सर झाला असेल तर डॉक्टरांना याची माहिती देणं महत्वाचं आहे. काही महिलांमध्ये BRCA1 किंवा BRCA2 सारख्या इनहेरिटेड जेनेटिक म्युटेशन्स असतात. अशा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असू शकतो. लहान वयात पिरियड्स सुरू होणे किंवा उशिरा मेनोपॉज होणे यासारखे हॉर्मोनल आणि रिप्रोडक्टिव्ह फॅक्टर्स देखील रिस्क परिणाम करू शकतात. आता दुसऱ्या प्रकारचे रिस्क फॅक्टर्स ज्यामध्ये आपण काही प्रमाणात बदल करू शकतो, यामध्ये विशेषतः मेनोपॉज नंतर वाढलेले वजन किंवा ओबेसिटी, शारीरिक हालचाल कमी असणं आणि अल्कोहोलचं सेवन यांचा समावेश होतो. म्हणून नियमित फिजिकल ऍक्टिव्हिटी, हेल्दी वेट मेंटेन करणं, अल्कोहोल टाळणं किंवा कमी करणं आणि स्मोकिंग टाळणं या गोष्टी आपल्या हातात आहेत. पण इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रिस्क फॅक्टर असणं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होणारच असं नाही, आणि उलट कोणताही विशेष रिस्क फॅक्टर नसला तरी ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. आपण रिस्क कमी करण्यासाठी आपल्या हातात असलेल्या गोष्टी नक्की करू शकतो, पण त्याचबरोबर आपल्या शरीरात होणारे नवीन बदल ओळखणं आणि वेळेवर तपासणी करणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि हेच आपण उद्याच्या भागात अधिक विस्ताराने ऐकणार आहोत. स्तनामध्ये नेमके कोणते बदल आपल्याला जाणवू शकतात, कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नये, कारण प्रत्येकाची स्टोरी वेगळी असली तरी प्रत्येकाची जर्नी महत्वाची आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरणाचं संवर्धन कसं करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमात सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार.
1: धन्यवाद सर.
0: श्रोते हो, आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगामध्ये आपले जे काही पारंपरिक, ज्यांना आपण एका पद्धतीने देशी वाण म्हणून सुद्धा संबोधतो, तर या वाणांना आपण एक प्रकारे विसरत चाललो आहोत. पण या वाणांचं संवर्धन करत असताना या वाणांची आणि त्यांच्या महत्वाची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करणारे कुणाल अनेराव, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकूणच त्यांचा हा प्रवास सुरू कसा झाला, त्यांची ही संकल्पना त्यांनी कशी रुजवली, आणि पारंपरिक आणि आता सध्या प्रचलित असलेले हायब्रिड बियाणे यांच्यातला फरक पर्यावरणाशी कसा संबंधित आहे.
1: सर्वप्रथम खूप धन्यवाद तुमचे इथे बोलवल्याबद्दल. आजचा जो आपला विषय आहे तो आहे आदिम बियाणी, म्हणजे पारंपरिक बियाणी. शेतीचा जो आत्मा आहे तो ही बियाणी आहेत, आणि त्याच्याशिवाय शेतीचं जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे उभी राहू शकत नाही. भारत हा खंडप्राय देश आहे आणि इथे आपल्याला हिमालयापासून सह्याद्री पर्वत, गंगेचं विस्तीर्ण खोरं आहे, त्याचबरोबर आपल्या इथे खाली जर तुम्ही बघितले तर आरवली पर्वत आहे, राजस्थानचं वाळवंट आहे. तर इतकं विविध वातावरण असलेल्या भागामध्ये जी पिकं आहेत ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला सापडतात. 12 हॉटस्पॉट जी आपल्या UN मान्यता दिलेली आहेत त्यातलं भारत एक महत्वाचं जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून गणलं गेलेलं आहे. तर इथे असणारी जी जैवविविधता आहे ती पिकांमध्येही आहे, जंगलांमध्येही आहे, आणि इतर जी शेती संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातही आहे.
0: पारंपरिक बियाणं जपणं हे एक तसं बघितलं तर कला म्हणता येईल किंवा एक वेगळ्या पद्धतीचं शास्त्र म्हणता येईल. तर आम्हाला थोडक्यात तुम्ही कसं सांगाल की पारंपरिक बियाणं जपत असताना काय काळजी घ्यावी लागते?
1: पारंपरिक बियाणी जपताना ती ऑथेंटिक किती आहेत हे सर्वात महत्वाचं गरजेचं आहे. मगाशी मी जो मुद्दा

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज मारुती पाटील यांचं सतारवादन आपल्याला ऐकत आहोत. सतारीवर राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत तीन तालात आहे. त्यांना तबल्याची साथ कौस्तुभ दिवेकर यांनी केलेली आहे. ऐकूया मारुती पाटील यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग.

मारुती पाटील यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग श्रोतेहो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ कौस्तुभ दिवेकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता अढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसंच सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबईत मनोरी भागात अडकलेल्या जहाजात वायुगळती होऊन चौघांचा मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक. एकूण पदक संख्या 63. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात प्रशासन, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते. केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित युवा पिढीला या सेवेत आणण्याची गरज आहे असं ते म्हणाले. 21व्या शतकातला भारत आज नवीन कार्यसंस्कृतीसह पुढे जात असून जनकेंद्रित सक्रिय सुशासन हे याचं प्रमुख सूत्र असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: हमें प्रो पीपल प्रो एक्टिव गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराएं, लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है.
0: यूपीएससीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी आज एक विशेष नाणं, टपाल तिकीट आणि 100 लँडमार्क जजमेंट्स शेपिंग द पॉलिसीज ऑफ यूपीएससी अँड पब्लिक सर्व्हिस कमिशन्स इन इंडिया या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित केलं. गेल्या वर्षभर चाललेल्या यूपीएससीच्या शतक महोत्सवी सोहळ्याची सांगता आजच्या कार्यक्रमानं झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. 3 महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाईल असं त्यांनी काल मुंबईत एमपीएससी विद्यार्थ्यांशी बोलताना स्पष्ट केलं. तसंच सचिवांची बदली करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. अध्यक्षांना हटवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केला. लवकरच मोठ्या प्रमाणात भरती केली जाईल आणि 1 महिन्यात याचा आराखडा जाहीर केला जाईल. गट क संयुक्त परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या जागांची संख्या वाढवण्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं. एमपीएससीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्र जमा करावी लागू नयेत यासाठी नवीन यंत्रणा उभारण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज जिल्ह्यात 9 ठिकाणी छापे टाकले. फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2022 या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ईडीनं म्हटलं आहे. बँकेच्या माध्यमातून सुमारे 242 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून बँक अधिकारी आणि कर्जदार यांच्यातलं संगनमत उघड झाल्याचा ईडीचा आरोप आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव याचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज

0: आपण ऐकणार आहोत सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणाविषयी.
1: भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांसाठी सुरुवातीच्या काळात गुजरात हे प्रायोगिक क्षेत्र ठरलं. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरण राबवणारं गुजरात हे पहिलं राज्य बनलं. राज्य पातळीवरचा हा प्रयोग देशातील एका मोठ्या परिवर्तनाचा भाग बनला. 2014 केवळ 2.8 GW असलेली भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता जुलै 2026 पर्यंत जवळपास 165 GW पर्यंत पोहोचली. यामुळे सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक बनलाय. त्यापुढचं पाऊल होतं सौर ऊर्जेला ग्रीडपासून थेट घराघरात पोहोचवणं. 2024 सुमारे 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद असलेली पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. ऑगस्ट 2026 पर्यंत या योजनेचा लाभ 51 लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी घेतला असून 14.8 GW क्षमतेचे रूफटॉप म्हणजे छपरावरचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेत. जवळपास 19 लाख कुटुंबांचं वीज बिल शून्य आलंय. या दूरदर्शी धोरणाचा विस्तार ग्रामीण भागातील ऊर्जा स्वयंपूर्णतेपर्यंतही झाला आहे. पीएम कुसुम योजनेच्या समन्वयातून शेतकरी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीकडे वळू शकतात. यामुळे डिझेलवरचं अवलंबित्व कमी होऊन शेतीचा आवर्ती खर्चही कमी होतो. केवळ पीएम सूर्यघर योजनेमुळे उत्पादन प्रक्रिया लॉजिस्टिक्स वित्त पुरवठा आणि देखभाल या क्षेत्रात सुमारे 17 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गोराई भागात मनोरी समुद्र किनाऱ्याजवळ परदेशी ध्वज असलेल्या एका जहाजावर झालेल्या विषारी वायुगळतीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ते जहाजावर चोरीच्या उद्देशानं शिरले होते असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे हे जहाज गेले काही महिने या ठिकाणी अडकून पडलं असून 3 ते 4 दिवसांपूर्वी ही घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या जहाजाचा तेलाच्या बेकायदेशीर व्यापारात सहभाग असल्याचा संशय असून जहाजाचा मालक परदेशात फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी जहाज मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवसाची सुरुवात भारतानं आज पदक तालिकेत आणखी भर घालत केली. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये महिलांच्या सांघिक उपांत्य फेरीत भारताला हाँगकाँगकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. सेप कटर रॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालं आहे. हॉकीमध्ये पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे, तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या सुवर्णपदकाच्या सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये गतविजेता भारत पुन्हा मैदानात उतरणार असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताच्या पदकांची एकूण संख्या 63 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात सर्व प्रकारच्या चाऱ्याच्या वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबरच्या नोंदणीनुसार जिल्ह्यात सुमारे 60 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे, त्यामुळे चारा टंचाई टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाअभावी भातशेती संकटात सापडली आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. आतापर्यंत जिल्ह्यातल्या सुमारे 1200 हेक्टर क्षेत्रावरच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अकोला जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष पिकाची स्थिती पेरा आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं बुलढाणा जिल्ह्यात खामगाव औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीच्या गोदामात बेकायदा पद्धतीनं साठवलेलं 2.5 लाख किलोपेक्षा जास्त सुटं सोयाबीन तेल सील केलं. या तेलाची किंमत 3.51 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. गेल्या शतकभरात विविध

0: पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता आढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसंच सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबईत मनोरी भागात अडकलेल्या जहाजात वायुगळती होऊन चौघांचा मृत्यू आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्यपदक. एकूण पदक संख्या 63. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

नमस्कार, ए आय आर मराठी डीटेच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. सुरुवातीला हवामान वृत्त. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं आणि येत्या 48 तासातही हवामान कोरडं राहील. हे होतं हवामान वृत्त. ए आय आर मराठी डीटेच उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम.

पुस्तक नावाचं मन। घराला कोऱ्या पुस्तकांची पालवी फुटली। पुस्तक वाचण्याआधीच जणू निमंत्रण देतात आपल्या कोऱ्या गंधातून। मला नेहमी वाटतं, अगदी नवं पुस्तक हाती आल्यावर चटकन उघडून लगेच टेबल खुर्चीवर बसतो तो खरा वाचक नव्हेच। कुठलंही अगदी नवं पुस्तक कळू लागलेल्या छोट्या तान्हुल्याप्रमाणे थोड्या कौतुकासाठी आसुसलेलं असतं। उघडून वाचणं हे तर पुस्तकाचं उद्दिष्ट असतंच, पण जरा मायेनं नव्या पुस्तकाचं देखणं मुखपृष्ठही बघा ना। चित्रकारानं लेखकाच्या अंतरंगात शिरून त्यात स्वतःच्या कल्पकतेचे रंग भरून नेमक्या तरल रेषातून किती अर्थपूर्ण वेधक भावविश्व निर्माण केलेलं असतं। ते तसंच दुर्लक्षून पुढे जाऊन कसं बरं चालेल? मग पुस्तकाच्या संपूर्ण नव्या पानांचा स्पर्श। अजून ह्या पुस्तकाच्या छुपल्या हृदयाला कुणीही स्पर्श केलेला नाही। तो स्पर्श आपल्या मायेनं मोहरला की पुस्तकाची आणि आपली मैफल जुळणार याची नांदी गुंजू लागते। ह्या पानांना, नव्या कोऱ्या पानांना त्यांचा स्वतःचा एक गंधही असतो। संवेदनशील वाचक स्वतःच्याही नकळत तो गंध घेतो। आपल्याला वाटतं आपणच सुखावलंय, पण पुस्तक नावाचं मिटलेलं मन सुद्धा सुखावतं, फुलारतं आणि आपल्या मनाबरोबर पानोपानी बहरून देखील येतं। पुस्तक शब्दातून वाचणं संस्कार आहेच, पण पुस्तक स्पर्श गंधातून अनुभवणं ही एक आगळी वेगळी कृतज्ञता आहे। कृतज्ञतेनं एकमेकांना बरं वाटतं। व्यक्त करणाऱ्याला आणि ज्याच्याबद्दल कृतज्ञ आहोत त्यालाही।

बंद मूठ. भाच्यानं अभावितपणे प्रश्न केला, मामा छोट्या छोट्या बाळांच्या मुठी अशा गच्च वळलेल्या का रे असतात? काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात? आतापर्यंत इतक्या जणांची कित्येक बाळं पाहिली, त्या सगळ्यांच्या बालमुठी वळवलेल्या होत्या, पण हा प्रश्न मला कधीच पडलेला नव्हता. छोट्या रुचिरला मात्र तो पडला. बहीण म्हणाली, अरे बाबा, कालपासनं मला विचारून भंडावलाय, म्हणून मीच तुझ्याकडे पाठवलाय. दे आता उत्तर. शेजारच्या घरात नवं बाळ आलाय, स्वारीनं पाहिलं आणि हेच विचारतोय. भाच्यानं माझा चांगलाच मामा केला होता, पण त्याला देण्यासाठी एका उत्तराचा विचार करताना नवाच विचार तरारून आला. मी म्हटलं, काय माहितीये का बाळा, अरे देवाच्या घरून जेव्हा बाळ येतं ना पृथ्वीवर, तेव्हा देव प्रत्येकाच्या हातात एक एक नवी गंमत देतो आणि म्हणतो, याच्या सहाय्यानं स्वतः आनंद घे आणि जगाला आनंद दे. बघ, कुणाच्या हातात सुरेल गळ्याचा खाऊ, कुणाला तबला वाजवण्याची कला, कुणाच्या हाती उत्तम भाषणाची कुवत, कुणाला खेळाचा छंद, कुणाला झाडच लावण्याची आवड, कुणाला कवितेचे पंख. एक ना दोन, जितके हात तितक्या प्रकारचा खाऊ देवाकडे आहे बेटा. देव म्हणतो, ही कला देतोय मी, मूठ घट्ट कर आणि पृथ्वीवर जा. हळूच उघडून बघ, मी ओळख स्वतःकडे कुठली कला आहे ते. म्हणजे मामा, सर्वांकडे एखादी कला असतेच. हो, परमेश्वर कुणालाच मोकळ्या हातानं पाठवत नाही. शहाण्या मुलांना वेळीच कळतं आणि ते त्या कलेच्या छंदाच्या सोबतीनं सारं जग आनंदी करतात. असं मामा, माझ्याही हातात कलेचा खाऊ दिला असणारच देवानं. होय, निश्चितच. चल, आत्तापासून स्वतःत कुठली कला, कुठली क्षमता आहे हे शोधायला सुरुवात कर. आपल्याही भोवती असे पुतणे भाचे असतीलच. त्यांच्या बंद मुठीतल्या क्षमतांचं भान देणारे मामा, काका, आई, बाबा होता येणं ही कलाच आहे, हो ना? अहो, मूठ उघडून बघा तरी.

लीनतेतील उंची चांगले 90% वर ओंकारला गुण मिळाले. निकालाच्या सुवर्ण क्षणी मी उपस्थित होतो. त्याचे आजोबा तर आनंदाने गहिवरले होते. ओंकारने आजोबांना पेढा दिला. जवळ असलेले मोठे काका काकू शेजारचे काळे आजोबा कदमाजी सगळ्यांना पेढे दिले. पण मला एक गोष्ट जाणवली. कुठल्याही थोर माणसाला पेढा देताना त्याने त्यांना नमस्कार केला नाही की किंचित वाकून अभिवादनही नाही. इतक्या थोरांचे आशीर्वाद घेण्याची हाताशी आलेली संधी त्यानं कदाचित अजाणतेपणी सोडली असावी. ओंकारचे बाबा माझे मित्र. 2-3 दिवसांनी सहज माझं निरीक्षण मी नोंदवलं. ते हसून म्हणाले, तसंच घडवलंय मी मुलांना. कुणाही पुढे वाकायचं म्हणून नाही. काही चर्चांना प्रस्तावनेतच आटपतात. मलाही निर्विवाद विषय वादाचा करायचा नव्हता. म्हणजे ओंकारची चूक नव्हती तर त्याच्या बाबांच्या विचार करण्याच्या पद्धतीत काहीशी गफलत असावी. लीनता आणि लाचारीतला फरक कळण्यातली गफलत असावी. शरण जाणे मिंधेपणा हुजरेगिरी यातले वाकणे वेगळे आणि ज्ञानाचा आणि वयाचा सन्मान कृतज्ञता प्रतिभेची ज्येष्ठता कर्तृत्वाचा आदर यासाठीचा नमस्कार वेगळा. काही उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या समोर आली की त्यांच्या विश्ववंद्य साधनेपुढे आपण आपसुकच नतमस्तक होतो. त्यात लाचारीचा भाव असतो का हो? अशा वेळी आपल्या लीनतेनेच आपल्या उंचीसाठी आकाश मोकळं होतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, लता दिदी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशी थोर व्यक्तिमत्व जर एखाद्या भाग्यक्षणी आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष समोर आली तर आपल्याला न कळताच आपण आपोआप नतमस्तक होऊ. ओंकार नक्कीच गुणी मुलगा आहे. त्याच्या बुद्धिमत्तेचं मला कौतुकच वाटतं. पण त्याने जर पेढा देताना स्वतःच्या आजोबांना वाकून नमस्कार केला असता तर त्याची उंची माझ्या दृष्टीत अधिक वाढली असती. स्वभावातील रुजुता माणसाला आत्मप्रकाश देते. अहंकाराचा कोश त्या प्रकाश मार्गाचा अडसर होतो. निवड अर्थातच आपण करायची.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, वाढत्या जागतिकीकरणाच्या युगात एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, संवाद साधण्यासाठी एकमेकांची भाषा येणं, समजणं खूप आवश्यक आहे. त्यामुळेच या बदलत्या युगात भाषांतरालाही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. दरवर्षी 30 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो. आद्य भाषांतरकार संत जेरोम यांचं स्मृतिदिन, फिस्ट ऑफ द सेंट, जागतिक भाषांतर दिन म्हणून साजरा करतात. थेट भाषांतर, पुस्तकांची योग्य निवड अशा विविध मुद्द्यांवर माहिती देण्यासाठी आज आपल्या भेटीला आले आहेत पॉप्युलर प्रकाशनचे संस्थापक, लेखक, गांधी अभ्यासक, नाटककार डॉक्टर रामदास भटकळ. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे. सर, आज आपण भाषांतर या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्या जीवनात भाषेचं महत्त्व काय आहे याबद्दल सुरुवातीला तुम्ही थोडं सांगा.
1: भाषा ही प्रत्येकाकडे आहेच आणि भाषेतूनच आपण आपलं जे काही सांगायचं ते व्यक्त करत असतो, तेव्हा त्या भाषेचं काही वेगळं महत्त्व सांगण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे ती सगळ्या भाषांचं महत्त्व सांगण्याची. म्हणजे आपण उगाचच आपली भाषा ही सर्वश्रेष्ठ असं जे म्हणतो ते कुठल्याही भाषेच्या बाबतीत खरं नसतं, अगदी इंग्रजीच्या बाबतीतसुद्धा. कारण प्रत्येक भाषेमध्ये आपापल्या त्यांच्या पार्श्वभूमीप्रमाणे हे चांगलं साहित्य प्रसिद्ध होत असतं. सगळंच प्रसिद्ध झालं नाही तरी ते तयार होत असतं, म्हणजे मग ते मौखिक रूपात असेल. त्यामुळं ते इतर भाषांमध्ये पोचणं हे आवश्यकच आहे. आणि त्या आपल्या हिंदुस्थानात खरं म्हणजे हजारो भाषा होत्या, त्यापैकी निदान 40-50 भाषांमध्ये प्रत्यक्ष साहित्य निर्माण होत होतं आणि होत आहे, आणि ते इतर भाषांना कळणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामुळे भाषांतराचं महत्त्व हे हिंदुस्थानात विशेष आहे.
0: अच्छा.
1: आणि हे महत्त्व खरं म्हणजे अनेकांना पटलेलं होतं. अनेक भाषातून आम्ही पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत आणि मराठीतील इतर भाषातसुद्धा प्रसिद्ध केलेली आहेत. तर हे महत्त्व आमच्या परिणामाला लक्षात आलं होतं. असं वाटतं की जर आपण स्वतंत्र झाल्याबरोबर लक्षात घेतलं असतं की हे अतिशय महत्त्वाचं राष्ट्रीय निर्मितीचं काम आहे, आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनीच, फक्त शासनानं नव्हे, शासनानं, विद्यापीठांनी, लेखकांनी, अनुवादकांनी प्रयत्न केले असते, तर खरोखर एव्हाना आपण एकमेकांना अधिक समजून घेतलं असतं.
0: अगदी. आपल्या देशात अनेक भाषा आहेत आणि अनेक संस्कृती पण आहेत, आणि मला वाटतं तुम्ही सांगता तसं देवाणघेवाण त्याच्यातून अधिक चांगल्या प्रकारे झाली असती. तरी आपल्याकडे जी भाषांतराची सुरुवात झाली ती केव्हापासून झाली त्याबद्दल काय सांगा?
1: ती थोडी गमतीची गोष्ट अशी आहे की 19व्या शतकामध्ये प्रबोधनाचे जे दिवस आपण म्हणतो त्याला अनेक इंग्रजीतून पुस्तकांची भाषांतर झाली. उदाहरणार्थ शेक्सपिअरची जवळजवळ सगळी नाटकं त्यावेळेला रूपांतर किंवा भाषांतर प्रसिद्ध झाली. पण त्यावेळेला ही भूमिका मात्र निश्चितच होती, हे सगळं आपल्याकडे यायला पाहिजे. म्हणजे अगदी त्यात कार्ल मार्क्ससुद्धा भाषांतर झालेलं आहे, किंवा अशा अनेक महत्त्वाच्या पुस्तकांची त्यावेळेला भाषांतर झाली अशी आपण सूचीवरनं म्हणू शकतो.
0: अच्छा.
1: ती टिकलेली दिसत नाही. त्याला एक कारण असं असेल की त्यावेळच्या भाषेप्रमाणे ती झाली. भाषा बदलत असते, त्यामुळे महत्त्वाच्या पुस्तकांची पुन्हा पुन्हा भाषांतर होण्याची आवश्यकता असते. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की आपल्याकडे भाषांतरात तपासून पाहणं हे फारसं कधी कोणी पाहिलं नाही.
0: अच्छा.
1: आणि त्यामुळं ती भाषांतर किती चांगली झाली, किती योग्य झाली, किती अचूक झाली वगैरे सांगणं कठीण आहे. आणि तेही एक कारण असू शकेल की ज्यामुळे ती मागे पडली. परंतु

0: भाषांतरांचं महत्त्व 20व्या शतकापेक्षा 19व्या शतकात जास्त लक्षात गेलेलं होतं.
1: सर, आता तुम्ही म्हणालात की भाषांतर तपासली गेली नाहीत, तर भाषांतर तपासणं हे किती आवश्यक असतं आणि ते किती सोपं असतं किंवा अवघड असतं?
0: भाषांतर करण्यापेक्षा तपासणं जास्त अवघड असतं. भाषांतर करणाऱ्याला निदान त्याबद्दल एक आत्मीयता असते, तपासणारा त्या मानाने त्यापासून दूर असतो. त्यामुळं जे काही तपासणारे आहेत ते अनेक वेळेला नुसतं वरवर पाहतात
1: व्याकरण
0: आणि आपलं ठीक आहे असं सांगतात. आता माझं उदाहरण सांगायचं तर मी इंडियन होम रूल ह्या गांधीजींच्या पुस्तकाचा अनुवाद केला आणि गांधीजींचं पुस्तक म्हणून ती जबाबदारीची जाणीव एवढी होती की त्यामुळे ते अनेकांना दाखवून मी विनंती केली की तपास आणि अगदी कुठेही चूक झाली तर सांगा. सगळेजण वाचून म्हणायचे नाही अरे चांगलं केलं आणि आशीर्वाद द्यायचे, परंतु तपशिलात जाऊन की हा शब्द चुकीचा आहे, हा शब्द पर्याय दुसरा आहे, हे मला कधी कोणी सांगितलं नाही. याचं कारण ती मोठी माणसं होती, त्यांनी खूप अभ्यास केलेला होता, परंतु इतक्या कसोशीनं ते पाहणं ही आपल्याकडे सवयच नाही आणि त्यामुळं ते होत नाही. तर पहिली गोष्ट अशी की पुस्तक कोणतं आहे हे जसं अनुवादकाने समजून घेतलं पाहिजे तसं या तपासनिसाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे, म्हणजे त्याने त्याचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे. कारण शब्दाला शब्द म्हणजे भाषांतर नव्हे, त्यामुळे पुस्तकाचं एकूण म्हणणं काय हे लक्षात घेऊनच ते तपासलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ते शब्दशहासुद्धा बरोबर आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि शब्दांचे अनेक अर्थ असतात. ते गंमत म्हणून मी सांगतो की एक भाषांतर मी स्वतः तपासत होतो आणि त्याच्यामध्ये अचानक मोतीबिंदू हा शब्द आला.
1: अच्छा.
0: आणि त्या संदर्भामध्ये मोतीबिंदूला स्थानच नव्हतं, म्हणून मी जाऊन मूळ पाहिलं तर मुळात इंग्रजी शब्द होता तो कॅटरॅक्ट असा होता. आता कॅटरॅक्टचा दुसरा अर्थ धबधबा असा आहे आणि तो तिथं योग्य होता. मग मी ते लेखकाला विचारून घेतलं आणि त्याप्रमाणे बदललं, म्हणजे एक उदाहरण सांगितलं. त्यामुळे ते शब्दाला शब्द हे सुद्धा नीट तपासावं लागतं. त्यानंतर नुसते शब्द नव्हे, इथं मला एक मुद्दाम सांगावं असं वाटतं. विश्राम बेडेकर आणि मालती बेडेकर यांच्या पुस्तकाचे अनुवाद आमच्यासाठी आमच्या एका मैत्रिणीनं केले आणि तिनं जेव्हा त्यांना ते दाखवलं तेव्हा त्यांना काही सुचवावं असं वाटलं. मग त्याने एक गुरुमंत्र सांगितला. आता उदाहरणार्थ माहेर या शब्दाला इंग्रजीत शब्द काय, तर नेमकं असं सांगणं कठीण आहे. तर ते म्हणाले की तुम्ही माहेर शब्द विसरा, म्हणजे माहेर शब्दाला प्रतिशब्द शोधू नका. जर लेखिक म्हणजे समजा विभावरी शिरूरकर इंग्रजीत लिहित असती तर तिनं काय केलं असतं, कदाचित तिने एक चार शब्द वापरले असते, कदाचित तिने एक पॅरेग्राफ वापरला असता. पण माहेर या शब्दामध्ये जे जे काही आहे ते आपण सांगितलं पाहिजे या भावनेने तिनं काहीतरी केलं असतं ना, ते तुम्ही करा. माहेर शब्दाला मायका हा हिंदी शब्द असेल पण इंग्रजीत तसा योग्य शब्द नाही ज्यात सगळं काही सापडेल. असे अनेक शब्द आहेत, अगदी कोकणीत आहेत, मराठीत आहेत, इंग्रजीतसुद्धा आहेत की ज्याला प्रतिशब्द नाही.
1: त्यामुळे मला वाटतं की लेखकापेक्षा भाषांतरकाराला अधिक अभ्यास करावा लागत असेल, कारण लेखक तर जे स्फूर्त सुचत ते लिहित असेल.
0: लेखक हा स्वतःचा मालक असतो, म्हणजे त्यानं कदाचित मनातलं जरी त्याला सांगता आलं नाही तरी तो जे सांगतो तेच अंतिम आपण धरतो. भाषांतरकाराच्या बाबतीत तसं नाही, ते मूळ लेखकाच्या किती जवळ जातं हे पाहावं लागतं.
1: सर, म्हणून बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की भाषांतर आणि अनुवाद यात नेमका फरक काय?
0: आता नेमका शाब्दिक फरक मला माहीत नाही, पण मी साधारण असं समजतो की भाषांतर रूपांतर म्हणजे एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत जाणं. आता उदाहरणार्थ लॅम्ब टेल्स ऑफ शेक्सपियर म्हणजे एकाच भाषेत पण त्याने ते आपल्या पद्धतीनं सांगितले, त्या अर्थी तो अनुवाद होता म्हणजे भाषांतर नसूनही. किंवा आता कलांतर हा एक शब्द की एक तुम्ही त्याचा सिनेमा करता किंवा नाटक करता वगैरे, पण अनुवादमध्ये प्रामुख्यानं शब्दाला शब्द नसून तो अर्थ कुठेतरी आलेला आहे असं मी तरी मानतो. म्हणजे एक नेहमी प्रश्न येतो की भाषांतर कोणी करावं. एक फार जुनी गोष्ट मी सांगतो की त्यावेळेला साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाली तेव्हा अनेक महत्त्वाच्या पुस्तकांची यादी करण्यात आली आणि ती वेगवेगळ्या मोठमोठ्या लेखकांना वाटून देण्यात आली. त्यातली जवळजवळ कोणतीच प्रसिद्ध होऊ शकली नाही. याचं कारण असं होतं की त्यात ते लेखकाला विचारलेलं नव्हतं की तुला कुठलं करायचं आहे. त्यांनी म्हटलं चला ऑथेलो तुम्ही करा पुशी रेगे किंवा कोणी,

0: या पद्धतीनं होत नसतं. स्वतःला आतून वाटलं पाहिजे की आपल्याला ते केलं पाहिजे, त्या पुस्तकाशी एक काहीतरी संबंध आपला जुळला पाहिजे, मगच तो अनुवादक त्याचं खरोखर चांगलं भाषांतर करू शकतो. या पद्धतीनं फार थोडे झालेले
1: आहेत. अच्छा.
0: आणि त्या पद्धतीनं होणं हेच खरं आवश्यक आहे. त्यामुळं कोणीही जेव्हा योजना आखतं की चांगल्या पुस्तकांची अनुवाद करून घ्यायचे, त्यावेळेला त्यांनी त्यातनं निवड मात्र त्या अनुवादकाला दिली पाहिजे,
1: त्याला ते ठरवू दिलं पाहिजे.
0: तर मी प्रकाशक म्हणून मला कोणी विचारतं की मला अमुक अमुक भाषा येतात, मला भाषांतराचं काम द्या, तर मी त्याला हेच म्हणतो. परंतु आता समजा इंग्रजीतनं मराठी करायचं म्हणजे तू शेक्सपियर करू शकशील का, तू नेहरू करू शकशील का, तू ऑस्कर वाईल्ड करू शकशील का, मी तुला कोणती गोष्ट जवळची वाटते हे मला सांग ना.
1: अच्छा.
0: त्यावर मग पुढचं अवलंबून राहील.
1: नक्कीच. पण मग सर, जेव्हा भाषांतर केलं जातं त्याच्यासाठी काही असे नियम असतात का की हे असं झालं पाहिजे किंवा असं केलं पाहिजे असं काही ठराव?
0: नियम नाही, परंतु ज्यावेळेला साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टमध्ये आम्ही आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्र सुरू केलं आणि त्या संस्थेच्या वतीने विंदा करंदीकर यांनी दिलेल्या पैशातून जांभेकर पुरस्कार द्यायला लागलो, तर त्यावेळेला आम्ही विचार केला की आपण कोणत्या निकषावर हा पुरस्कार देणार.
1: अच्छा.
0: तर पहिला निकष होता की तुम्ही कोणतं पुस्तक निवडता, कारण ते महत्त्वाचं असलं पाहिजे. कुठल्या तरी पुस्तकाचं याला तर काही अर्थ नाही. दुसरं असं की ते पुस्तक मराठीत आल्यामुळे मराठी भाषेला काहीतरी वृद्धिंगत होता आलं पाहिजे, हा दुसरा भाग होता. मग तिसरा जो भाग होता की ते थेट असायला पाहिजे. आता इथं एकच अपवाद कदाचित करावा लागेल की रशियन म्हणा किंवा जपानी म्हणा, ह्या भाषा आणि मराठी जाणणारे कमी असतील किंवा त्याच्या इंग्रजी अनुवादावरनं करावा लागेल, त्यामुळे थोडंसं तिथे आपल्याला सैल सोडावं लागेल. पण शक्यतो मूळ भाषेतूनच केलेलं भाषांतर याला पुरस्कार दिला पाहिजे, हा एक होता. मग चौथा भाग होता की आता सहसा हे भाषांतर हिंदी किंवा इंग्रजीतूनच होणारे होते, बंगालीतनं वगैरे झालेले आहेत, मग तसं असेल तर मग त्यासाठी कोणीतरी एक जाणता शोधावा लागेल. परंतु जर पहिल्या चाळणीतून अशी आली नाहीत पुस्तकं तर इंग्लिश हिंदी पुरतं ते शब्दशहा अधिक बरोबर आहे का, आणि शब्दशः करताना तो अर्थ बरोबर आला आहे का, आणि मग हे सगळं केल्यानंतर ते पुस्तक मराठी वाटतं का.
1: अच्छा.
0: कारण इतकं केल्यानंतर तो अनुवाद वाटता का माने, ते मूळ हे मराठीच वाटलं पाहिजे पण इंग्रजी किंवा हिंदीपासून दूर जाता का माने, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ते पुरस्कार कोणाला द्यायचा हे ठरवत असत. आणि मला वाटतं ते नियम असं आपण समजायला हरकत नाही.
1: अच्छा. सर, तुम्ही सुद्धा भाषांतर केलेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला पुरस्कार आहे, तर त्या पुस्तकाविषयी आम्हाला काय सांगा?
0: काय झालं की मी गांधी सावरकर आणि आंबेडकर या विषयावर प्रबंधच लिहिला मुंबई विद्यापीठासाठी, आणि त्यासाठी बरीच गांधीजींची पुस्तकं वाचत होतो. त्यांचं जे हिंद स्वराज हे अतिशय महत्त्वाचं पण छोटेखानी पुस्तक आहे, ते मी मूळ गुजराती, त्याचा इंग्रजी अनुवाद, त्याचा मराठी अनुवाद हे मी अनेक वेळा वाचले, कारण ते पुस्तक तेवढ्या महत्त्वाचं आहे. आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की पहिली गोष्ट की गांधीजींनी स्वतः गुजरातीतून इंग्रजीत स्वतःचं पुस्तक भाषांतर हे एकच केलं, बाकी त्यांची सगळी पुस्तकं आत्मकथा वगैरे सुद्धा हे इतरांनी केलेली आहेत. गांधीजींनी स्वतः इतर भाषातून गुजरातीमध्ये भावानुवाद केलेले आहेत बरेचसे, पण तो भाग वेगळा. आणि हे वाचत असताना माझ्या लक्षात आलं की गांधीजींनी त्यात एक 8-10 महत्त्वाचे शब्द असे बदललेले आहेत की त्यामुळे ती संपूर्ण चर्चा ही फार वेगळ्या पातळीवर होत आहे.
1: अच्छा.
0: आणि आज जे जगभर हिंद स्वराज किंवा इंडियन होम रूलवर चर्चा होते ती त्या इंग्रजी शब्दावरूनच होते, आणि आपल्याकडे मराठी जे अनुवाद उपलब्ध होते ते गुजरातीतून केलेले होते.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यात उदाहरणार्थ की गुजरातीत त्याने एक सुधारो शब्द वापरला आहे, आणि सुधारोचा त्यांनी इंग्रजीमध्ये सिव्हिलायझेशन असे शब्द केले, तर तो इतका मोठा फरक आहे. मराठी अनुवादामध्ये सुधारणा शब्द तो तर अत्यंत चुकीचा आहे, कारण गांधीजींनी उलट या सुधारणा नाहीत असंच म्हटलेलं आहे. आता असा मी तो विचार करून शेवटी ते इंग्रजीवरनं करायचं ठरवलं. त्याच्यात हा सिव्हिलायझेशन हा शब्द फार कठीण होता भाषांतर करायला, कारण एका बाजूने संस्कृती शब्द वापरला तो अत्यंत व्यापक, मग ते जीवन पद्धती हा शब्द मला अधिक तिथं समर्पक, आणि त्याला गांधीजींच्या इतर लेखनातूनही मला आधार सापडला. त्यामुळे मग मी जीवन पद्धती, काही ठिकाणी संस्कृती आणि काही ठिकाणी

0: त्याची जोड दाखवणं असं मला ते करावं लागलं. इतरही शब्द होते, उदाहरणार्थ त्यांनी त्यावेळेला दारुगोळो हा गुजरातीत वापरला आणि त्याचं इंग्रजी केलं ब्रूट फोर्स.
1: अच्छा.
0: आणि गुजरातीमध्ये सत्याग्रह शब्द वापरला, तो त्यावेळेला नवीन शब्द होता, आणि त्याला इंग्रजीत करताना लव फोर्स किंवा सोल फोर्स असं केलं. त्यामुळं लव फोर्स आणि ब्रूट फोर्स यातील द्वंद्व हा विचार फार वेगळ्या पद्धतीनं विचार त्याचा झाला, तो दारुगोळो आणि सत्याग्रहाने झाला नसता. तर यासाठी मला तो खूप विचार करावा लागला आणि त्याप्रमाणे आता खूप प्रयत्न केले. आणि मी नेहमी सांगत असतो की मी केलं हा अंतिम शब्द नाही, इतरांनी सुद्धा केले पाहिजे. म्हणजे अनेक पुस्तकांचे केले पाहिजेत, पण विशेषतः हिंद स्वराजसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकांचे. म्हणजे मग त्यातील हळूहळू अधिक अधिक आपण त्या मूळ लेखनाच्या जवळ जाऊ शकू.
1: वा, खूप छान अशी माहिती देत आहे सर तुम्ही. आणि खरंच लक्षात येते की एक भाषांतर करताना किती अभ्यास आणि किती संदर्भांचा अभ्यास करावा लागतो ते. सर, भाषांतर केंद्राचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात, तर हे भाषांतर केंद्र म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कशा प्रकारे काम करतं?
0: मला अगदी सुरुवातीपासून, मी प्रकाशनाला सुरुवात केल्यापासून भाषांतराचं महत्त्व पटलेलं होतं. मला असं वाटतं कोणत्याही विषयावर मराठीत इतकी चांगली पुस्तकं आहेत जी इतर भाषात पोचलेली नाहीत, आणि तेच इतर भाषांबद्दल खरं असणार. तर माझी ताकद कमी होती, त्यापणाने आम्ही थोडंफार काम केलं. पण त्यामुळं कुठेही भाषांतराचं काम कसं चालतं याविषयी मला कुतूहल होतं. तर अमेरिकेत एक असं केंद्र सुरू झाल्याचं मी वाचलं, म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो त्यावेळेला. हे 1965 सालची गोष्ट आहे.
1: अच्छा.
0: तर ते म्हणाले की आम्ही प्रामुख्यानं युरोपियन भाषांमधून इंग्रजीत कसं आणता येईल यासाठी ही संस्था केलेली, आणि आता नुकतीच सुरू झालेली. मी त्यांचं काम फारसं झालेलं नव्हतं. पुढे जर्मनीमध्ये अशाच एका केंद्राबद्दल मी वाचलं. तर तिथेही फ्रँकफर्ट बुकफेअरच्या निमित्तानं मी जात असे तेव्हा मी पाहिलं. तर त्यांनी काय केलं होतं की एक असं शांत जागा होती, एक बंगला होता म्हणायला हरकत नाही, आणि तिथं त्यांनी बऱ्याच डिक्शनरीज आणून ठेवलेल्या आहेत, त्या प्रामुख्यानं युरोपियन भाषांच्या. आणि तिथं राहण्याची सोय होती की त्या मानानं कमी खर्चामध्ये आणि इतर व्याप नसताना, आणि कोणीही भाषांतरकारानं तिथं जाऊन भाषांतरं करावी अशी ती इच्छा होती. आणि पुढं मला कोणी सांगितलं की युलिसिससारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचं भाषांतर तिथे झाल्यामुळे मग त्या केंद्राला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. तर इथं जेव्हा मी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या माणगावच्या जागेत गेलो तेव्हा लक्षात आलं की त्यांच्याकडे जागा आहे. आंतरभारतीय कल्पना साने गुरुजींनी दिलेलीच आहे. म्हणजे आता फक्त प्रश्न राहिला की तिथं त्या डिक्शनरीज आणून ठेवणं आणि व्यवस्था करणं. तर त्याप्रमाणे हळूहळू आम्ही ती करतो. परंतु तेवढंच नव्हे, त्या संस्थेच्या मार्फत आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम करतो, वर्कशॉप्स घेतो.
1: अच्छा.
0: त्यानंतर हे पुरस्कार आम्ही देऊन काहींना भाषांतर करायची संधी दिली. असं वेगवेगळ्या तऱ्हेनं या कार्याला कसं पुढे नेता येईल हे तिथं पाहिलं जातं.
1: पण मग त्याला प्रतिसाद कसा आहे सर?
0: तर हे पुरस्कार जे देतो त्याने पुष्कळ साधलेले आहे, की निदान त्या पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांच्याबद्दल लोकांना कळतं आणि ते पुस्तकं मग वाचली जातात. ते होत राहिलं पाहिजे.
1: सर, कधी कधी आपण असं बघतो की एखादं नवं पुस्तक एकाच वेळी अनेक भाषांत प्रकाशित केलेलं असतं, मग त्याची तयारी कशी केलेली
0: असते? आपल्याकडे काय होतं की बहुधा पुस्तक आज त्याचं प्रकाशन असेल तर कदाचित आज सकाळी पुस्तक तयार होतं आणि ते लगेच निघतं. म्हणजे आपल्याकडची पद्धत वेगळी आहे. परदेशामध्ये वेगवेगळ्या कारणाने पुस्तक छापून झाल्यानंतर काही दिवसांनी प्रकाशन, म्हणजे प्रकाशनाची तारीख ही नंतर असते. बरं, तिथं पुस्तक तयार करण्याची पद्धत पूर्वीही वेगळी होती आणि आता तर फारच वेगळी आहे. त्यामुळे त्याची डमी कॉपी ही आधी तयार होते, त्या डमी कॉपीवरनं अनुवादक तयार करू शकतो. आणि तिथं बऱ्याच वेळेला ते आता अनुवादाच्या कामाला अतिशय महत्त्व त्यांनी दिल्यामुळे हे व्यावसायिक अनुवादक तयार झाले, त्यामुळे ते काम भरभर होऊ शकतं. आणि त्यामुळे अनेक वेळेला युरोपमध्ये 4-5 भाषांमधून अशी पुस्तकं एकत्र तयार झालेली आहेत. आपल्याकडे ते कठीण आहे कारण ह्या पद्धतीमुळे. आणि समजा अगदी मराठी पुस्तक आपण तयार करून ठरवलं की 3 महिन्यांनी प्रसिद्ध करायचं, तर त्या 3 महिन्यामध्ये त्याचं हिंदी म्हणा कानडी म्हणा किंवा भाषांतर होणं हे सोपं असतं. त्यामुळे सायमल्टेनियस पब्लिकेशन किंवा एकाच वेळी अनेक भाषांतून प्रसिद्ध करणं हे आपल्याकडे तरी कठीण दिसतंय मला.
1: अच्छा. सर, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि बऱ्याचदा आपण असं बघतो की इंग्रजीतून आलेला एखादा टेक्स्ट एका सेकंदात मराठीत आपल्याला वाचायला मिळतं. तर या तंत्रज्ञ

0: तंत्रज्ञानाच्या युगात या भाषांतराकडे तुम्ही कसं बघता?
1: एक ज्याला मशीन ट्रान्सलेशन म्हणतात हा प्रकार आलेला आहे, मी तो पाहिला, परंतु त्याच्यात 50% फार तर आपण स्वीकारू शकतो, कारण मशीनला ती अक्कल नसते, म्हणजे किती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे ते तुम्हाला पर्याय देऊ शकतं की बाबा ह्याचे अमुक अमुक 10 शब्द आहे, त्यातला कुठला शब्द, म्हणजे शेवटी तुम्हाला त्याच्यावर थोडं काम करावंच लागतं, कळलं चुकीचंही करावं लागतं. आता म्हणी वगैरे असतात तर त्याचा तुम्ही शब्दशः भाषांतर करूच शकत नाही, तिथं एक वेगळाच विचार करावा लागतो. आता पांढऱ्यावर काळं करणं, आता ह्याचं तुम्ही इंग्रजी भाषांतर करणार का? किंवा त्याचप्रमाणे इंग्रजी अनेक शब्द आहेत की ज्याचे तुम्ही मराठी तसं शब्दशः भाषांतर करू शकत नाही.
0: सर, आपण मगाशी बोललो तसं आपल्या देशातच अनेक भाषा बोलल्या जातात आणि ती आपली समृद्धी पण आहे, पण मग भाषांतराचा आपल्या देशाला बलशाली करण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो?
1: मला वाटतं पहिली गोष्ट अशी की आपण इतर भाषांबद्दल मान ठेवला पाहिजे आणि प्रत्येकाची भाषा ही महत्त्वाची. दुसरी गोष्ट अशी की त्याप्रमाणे आपण सुविधा निर्माण केल्या पाहिजे, म्हणजे आज अनेक विद्यापीठामध्ये स्वतःची भाषा सुद्धा शिकवली नीट जात नाही, मग दुसरी तर सोडा. आता खरं समजा महाराष्ट्रामध्ये काही विद्यापीठं ही कानडी मुलखाच्या जवळ आहेत, काही तेलुगूच्या जवळ आहेत, काही गुजरातच्या जवळ आहेत, काही कोकणीच्या जवळ आहेत, इथं त्या इतर भाषा शिकवण्याची, शिकली जाण्याची, पुस्तकं ठेवण्याची अशी सोय पाहिजे.
0: खरं
1: किंबहुना तिथं मुद्दाम अभ्यासवृत्ती देऊन निदान दरवर्षी 4-6 माणसं ही त्या दोन्ही भाषांमध्ये काम करतील अशी सोय केली पाहिजे, आणि अशी प्रत्येक विद्यापीठानं केली तर आपल्या 200-300 विद्यापीठात मिळून दरवर्षी 1-2-3 हजार माणसं अशी तयार होतील, आणि अशी 8-10 वर्ष झाली तर मग पुढे हळूहळू आपण एकमेकांना समजून घेऊ शकू. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग समजून घेतल्यानंतर आपण प्रेम करणार का प्रेम नाही करणार हा वेगळा भाग, पण समजलंच नाही तर काय करणार हा प्रश्न राहतो.
0: सर, आपल्या ज्या अनेक देशी भाषा आहेत त्यातलं जे साहित्य आहे ते अंतर्गतरित्या आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल याच्यासाठी काय करता येईल आणि त्यासाठी कोणत्या सुविधा आपल्याकडे?
1: पहिली गोष्ट अशी की मी स्वतः 4-5 भाषा थोड्याशा वाचतो किंवा मी प्रसिद्ध केले, आणि माझ्या लक्षात येतं यापैकी प्रत्येक भाषेमध्ये हे काहीतरी महत्त्वाचं साहित्य आहे आणि ते दुसऱ्या भाषांना पोचत नाही, याचं यासाठी आपण प्रयत्नही फारसे करत नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे खरं विद्यापीठं, कॉलेजेस, प्रकाशक, लेखक या सगळ्यांनी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला पाहिजे एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, परंतु तसं होत नाही. त्यासाठी काही सुविधांची आवश्यकता आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण मराठी भाषा घेऊ, आपण मराठीबद्दल इतकं सगळं बोलतो ना, मराठीत कोश किती आहेत? कोश याचा अर्थ शब्दकोश म्हणतो आहे मी, तर शब्दकोशचा अर्थच आपण बदलून टाकला आहे, म्हणजे इंग्रजीतून मराठी हा शब्दकोश, पण खरा कोश हा त्या त्या भाषेत आधी लागतो. म्हणजे इंग्रजीत जे 1000 कोश आहेत ते सगळे इंग्रजीतून इंग्रजीत आहेत, आणि तरी त्यामुळे ती भाषा अधिक उलगडली जाते. तर असे कोश आधी आपल्याकडे व्हायला पाहिजे, त्यात सिनोनिम्स अँड अँटोनिम्स पाहिजेत, मग त्याच्यात युसेज अँड अब्युसेज पाहिजे, म्हणजे त्या शब्दांचा योग्य उपयोग कसा आणि चुकीचा उपयोग कसा, असे अनेक तऱ्हेचे कोश निर्माण प्रत्येक भाषेत व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर ते द्विभाषिक व्हायला पाहिजे, आणि द्विभाषिक म्हणजे पुन्हा मराठी बंगाली, मराठी ओरिया, मराठी मल्याळम असे व्हायला पाहिजे. आता एक एक कोश काही प्रमाणात आपल्या भाषा संचालनालयानं केलेलं आहे, पण हे काम एका कोशानं होणारच नाही आहे, अनेकांनी अनेक वेगवेगळ्या दृष्टीनं हे काम व्हायला पाहिजे. म्हणजे आधी प्रत्येक भाषेचं, त्यानंतर द्विभाषिक, आता हे पुढं त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे त्या भाषेचा उपयोग होणं आणि ते साहित्य समजून घेणं. आता नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकॅडमी वगैरे फार मोठं काम करत आहेत, परंतु तिथं पहिली गोष्ट की कोण भाषांतर करतं, तर त्यामुळं हे काम अत्यंत कसोशीनं जर होत राहिलं तर निदान आपल्या देशातल्या भाषा एकमेकांना कळायला 1-10 वर्ष लागतील
0: नक्कीच.
1: त्यानंतर मग आपल्या भाषातनं परदेशी कसं जावं ते तर त्याहून कठीण आहे, कारण तिथं संस्कृतीच वेगळी आहे, त्या त्या भाषेचे नियम काय, म्हणजे आता रशियामध्ये काय चालतं, जर्मनीत काय चालतं, फ्रान्समध्ये काय चालतं, किंवा अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये वेगवेगळं आहे, हे सगळं लक्षात घेऊन ती भाषांतर व्हायला पाहिजे. ती सहजी होणारी गोष्ट नाही, आणि त्यातून जर ती आतून वाटून ती केली पाहिजे तर आणखीन कठीण आहे, परंतु या सर्वात सुरुवात तरी कुठेतरी व्हायला पाहिजे. आणि जी काही तत्त्वं मला तरी जाणवलेली आहेत एक प्रकाशक म्हणून, लेखक म्हणून, अनुवादक म्हणून, ती जर बरोबर असतील तर ती लक्षात घेऊन हे पुढचं काम व्हायला पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. शब्दकोशाविषयी एक कल्पना माझे थोरले

0: नो आता ते नाही आहे, सदानंद यांनी काढलेली होती. त्यांना असं वाटत होतं की एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत आणि त्या दृष्टीनं शब्दकोश निर्माण व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचा कोश हा छापील स्वरूपात कठीण आहे, कारण आज ती कोश निघाला आणि दुसरा शब्द सापडला तर तो लगेच येऊ शकत नाही. परंतु सध्या जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यामुळे जर हे ऑनलाईन ही हा कोश किंवा डिक्शनरी केली तर तो दर सेकंदाला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये शब्द टाकू शकता. आणि ही जबाबदारी मात्र कोणतरी घेतली पाहिजे. म्हणजे त्या कोशाला कोणीतरी माता पिता पाहिजे. म्हणजे कोणीतरी काहीतरी केलं म्हणजे चालणार नाही की कोणी त्याच्यात घालावं, चुकीचं असलं तरी चालतं असं. तर तसं न करता जर एक त्याला कोणीतरी जबाबदार व्यक्तीनं ती जबाबदारी घेतली. परंतु या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक गोष्टी करून घेता येतील ही मात्र गोष्ट खरी आहे.
1: नक्कीच. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. ही जी तुमची कल्पना आहे तंत्रज्ञानाची मदत घेऊन अधिकाधिक सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची, ती सफल हो अशी सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप
0: धन्यवाद. या निमित्तानं या काहीशा वेगळ्या विषयावर मला बोलता आलं याचा मला खूप आनंद होतो.
1: धन्यवाद सर. मंडई आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत रश्मी महामरेचा नमस्कार.

0: ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपचे कार्यक्रम. आता ऐकूया मालिका विशेष.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या आपण IQ लावणीबद्दल बोलत आहोत आणि आपण गेल्या भागामध्ये पाहिलं की IQ लावणी लिहिणारे शाहीर फारसे आता उरलेले नाहीत. ते शाहीर फारसे शिकलेले नव्हते, पण त्यांचं समाजाचं निरीक्षण

चांगलं होतं, त्यांची कल्पनाशक्ती चांगली होती, त्यामुळं प्रत्येक ऐकीव लावणीतून समाजाला चांगला विचार देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि या ऐकीव लावणीतूनच त्यांनी लोकांचं मनोरंजनही केलेलं आहे. शामराव भीमराव नावाची एक ऐकीव लावणी आहे. या लावणीतून आपला एक मित्र दुसऱ्या मित्राला संकटातून कसा वाचवतो याचं अतिशय सुंदर असं वर्णन आहे. शिवाय ऐकीव लावणीची कथा ही मनाची पकड घेणारी आहे. ही लावणी अशी आहे. शामराव भीमराव दोघं जीवाचं मैत्र, लहानपणापासून दोघे गावात बरोबर. पण शामरावाचं लहानपणीच लग्न झालेलं होतं, बायको मात्र माहेरी राहत होती. तेव्हा शामरावनं ठरवलं की बायको आणायला आपण सासूरवडीला जायचं. मग त्यानं त्याच्या मित्राला म्हणजे भीमरावला हे मनोगत सांगितलं. तेव्हा भीमरावनं सांगितलं की मी तुझ्याबरोबर सासूरवाडीला येतो, पण तिथं गेल्यानंतर तू मला एकटं सोडून कुठंही जायचं नाही, आपण एकत्रच जेवण करायचं आणि एकत्रच राहायचं. हे तो कबूल करतो आणि त्याच्याबरोबर जातो. शामरावानं होकार त्यास दिला, दोघे मिळून आले सासूरवाडीला. शामरावाची बायको रंगू छान छबेली राहत होती झोकात, एका साधून जमवलं होतं तिच्याबरोबर सूत. गावाबाहेर होता त्याचा मठ, सामसूम झाल्यावर रंगू घेई त्याची भेट. अशा पद्धतीनं ही काव्यरचना असते. शामराव भीमराव दोघेही मित्र सासूरवाडीला आलेले असतात. रात्रीचं जेवण झाल्यानंतर शामरावाची आणि रंगूची माडीवर झोपण्याची व्यवस्था केलेली असते, पण शामरावानं भीमरावाबरोबरच एकत्र झोपण्याचं वचन दिलेलं असतं. त्यामुळं तो रंगूजवळ न जाता दोघं जण एकत्र खालीच विश्रांती घेत असतात. त्या संधीचा फायदा रंगूने घेतलेला असतो. पुढं काय होतं ते जाणून घेणार आहोत एका ढंगदार अशा लावणीनंतर. आता जी लावणी आपण सुरुवातीला ऐकणार आहोत ती केशर जैनू चांद आणि सहकाऱ्यांनी गायलेली आहे. ही रचना शाहीर अमर शेख यांची आहे.

श्यामराव भीमराव या ऐकीव लावणीबद्दल सध्या आपण बोलत आहोत. श्यामराव आणि भीमराव दोघेही सासूरवाडीला आलेले असतात आणि रंगू काय करते ते आपण पुढं जाणून घेऊया. रंगू गुपचूप गेली साधूला भेटायला. भीमरावांना पाहिलं जाताना तिला. तिच्या पाठोपाठ चोर पावलानं गेला. रंगू गेली मठात साधूला केला नमस्कार. रागारागानं साधू म्हणे आज उशीर का केला. ती म्हणे नवरा माझा घरी आला. साधू म्हणे तुझं खरं प्रेम आहे कुणावर. मी पाहिजे तुला का तुझा भरतार. रंगू म्हणे तुम्हीच माझे दिलदार. मग साधू म्हणे असं असेल तर कर नवऱ्याला ठार. हे साधूंचं आणि रंगूचं बोलणं भीमराव चोरून ऐकत असतात. रंगू गेल्याबरोबर तो साधूचा खून करतो आणि घाईघाईनं त्यांना श्यामरावच्या शेजारी आणून झोपवतो आणि श्यामरावला उठून बाहेर पाठवतो. रंगू घरी येते. मुडदाव झोपवलेला असतो. त्याचा खून करते आणि मोठ्यांदा हंबरडा फोडून म्हणते भीमरावानं घात केला माझ्यासाठी. त्यांना माझ्या नवऱ्याचा खून केला. रंगूच्या ओरडण्यानं जमा झालेल्या सगळ्या लोकांना भीमराव खरी हकीकत सांगतो. गावकऱ्यांपुढं श्यामरावला हजर करतो आणि तो मृतदेह कुणाचा आहे ते उघड करतो. त्यामुळं रंगूचं पितळ उघडं पडतं. तिला काय बोलावं ते सुचत नाही. काय बोलावे सुचेना नारीला मित्राने मित्र तारीला. असा हा ऐकीव लावणीचा शेवट होतो. या ऐकीव लावणीतली भाषा काही फारशी काव्यमय नसते. ती उबडधोबडच असते. मात्र कथेची गुंफण अशा पद्धतीनं केलेली असते की ऐकणारा शेवटपर्यंत ऐकतच राहतो. शिवाय वाद्यमेळ्यामध्ये त्याला रंगत आलेली असते. शाहिराचं गायन हावभाव यामुळं लावणीतलं चित्र हुबेहूब लोकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. प्रत्यक्ष घटना घडताना आपण पाहतो आहोत असंच त्यांना वाटतं. शाहिरांनी आपल्या या लावणीमध्ये श्रोत्यांना गुंतून ठेवलेलं असतं. म्हणूनच ऐकीव लावणी हा काव्यप्रकार लोकप्रिय झालेला आहे. चला आपण आणखीन एक लावणी ऐकूया. केशर जैनूचंद आणि सहकाऱ्यांच्याच आवाजामध्ये ही रचना श्रीपाल सबनीस यांची आहे.

श्रोते हो, ऐकीव लावणीबद्दल सध्या आपण बोलतोय. ऐकीव लावणी ही काव्यमय भाषेतच लिहिली पाहिजे असं नाही आहे, मात्र तिचं कथानक श्रोत्यांना आकर्षित करणारं असं असावं, श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारं असावं. पुराणातल्या किंवा इतिहासातील कथात्मक काव्यांना ऐकीव म्हटलं जात नाही, मात्र पुराणातील किंवा इतिहासातील पात्र घेऊन त्यांच्या आधारे जर एखादं कथात्मक काव्य तयार केलं असेल तर त्याला ऐकीव लावणी म्हणता येईल. जांभूळ आख्यान हे गोंधळामध्ये सादर होत असलेलं आख्यान हे ऐकीवच आहे. त्यातील कृष्ण, युधिष्ठिर, द्रौपदी, भीम, अर्जुन, कर्ण ही सगळी पात्र पौराणिक आहेत, मात्र आख्यानातील कथा महाभारतातली नाही तर ती एक प्रचलित लोककथा आहे. ब्रिटिश काळात ऐकीवच्या लावण्या लिहिल्या जायच्या, पण आधुनिक काळात ऐकीव लावणी लिहिली जात नाही. भेदिक गाणारे आहेत, ऐकीव गाणारेही आहेत, पण नवीन रचना करणारे कुणी नाहीत, त्यामुळं ऐकीव लावण्या लिहिणं जवळजवळ थांबलेलंच आहे. ऐकीव लावण्यांनी मराठी माणसाचं मनोरंजन केलं, अनेक वगांना, फारसना अनेक विषय पुरवले. छेल बटाव मोहना राणी या ऐकीव लावणीचा प्रसिद्ध तमासगीर उमाबाबू सावळजकर यांनी मोहना बटाव नावाचा वग केला आहे. 32 नखऱ्याची नार या ऐकीव लावणीवर तमासगीर फारसा करत होते. वगांना आणि नाटकांना समृद्ध कथानक देणारी ऐकीव लावणी आता मात्र ऐकिवात नाही, ही एक दुर्दैवाचीच गोष्ट म्हणावी लागेल. लावण्यरंग कार्यक्रमात यानंतर सुशीला हंडोरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी.

शोधे हो, आतापर्यंत आपण आयक्यू लावण्या कशा असतात ते बघितलं. शाहिरांनी जशा आयक्यू लावण्या लिहिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आख्यानपर लावण्या देखील लिहिलेल्या आहेत आणि गायलेले देखील आहेत आणि त्यातल्या बऱ्याच लावण्या लोकप्रिय देखील झालेल्या आहेत. पण हे आख्यान म्हणजे काय, ते तमाशामध्ये कसं आलं? आख्यान म्हणजे काय तर कथा सांगणं. कथा या संस्कृत धातूचा अर्थ सांगणं असा आहे. पण सांगण्यातही कसब आहे. ज्यांना हे कौशल्य जमलं त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली आणि तोच त्यांचा व्यवसाय झाला. त्यांनी रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या, कधी लोककथा सांगितल्या, कधी आख्यायिका.

सांगितल्या या सगळ्या सांगीवांगीच्या गोष्टी, खऱ्या खोट्याचा पडताळा बघायचा कुठं? मग या आख्यायिकेवरूनच दीर्घ कथानक करण्याचा प्रकार जन्माला आला आणि त्यालाच आख्यान असं म्हणू लागले. तमाशा अस्तित्वात येण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये असं आख्यान कुणी लावलं? जागरणामध्ये वाघ्या मुरळीनं लावलं, गोंधळामध्ये गोंधळ सादर करणाऱ्यांनी लावलं, भारुडात भारूड सादर करणाऱ्यांनी लावलं, कीर्तनामध्ये कीर्तनकारानं अशी आख्यानं लावली आणि मग लोकांची धार्मिक भावना जागृत ठेवली. खंडोबा, भवानी माता, भैरोबा ही महाराष्ट्राची कुलदैवत. त्यांचा कुलाचार पाळला जातो. घरात शांतता नांदावी, धनप्राप्ती व्हावी, पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी कुणी जागरण घालतं, कुणी गोंधळ घालतं, कुणी भैरोबासाठी भराड घालतं. या धार्मिक विधीसाठी पै पाहुणे, सगे सोयरे, मित्र, आप्तेष्ट सगळे जमतात. धार्मिक कार्यक्रम पार पाडला जातो आणि मग त्यांच्या मनोरंजनासाठी आख्यान लावलं जातं. असं लावणीसाठी लिहिलेलं आख्यान म्हणजेच आख्यानपर लावणी. याबद्दल आपण अधिक बोलणार आहोतच एका दंगदार अशा लावणीनंतर. सुशीला हंडोरे आणि सहकाऱ्यांनीच गायलेली आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: मालिका विशेष अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून।

थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरूनही ऐकता येतील.

0: श्रोते हो नमस्कार। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होत आहे। सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत UPSC अर्थात

0: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते. केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित युवा पिढीला या सेवेत आणण्याची गरज आहे असं ते म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने आज जिल्ह्यात 9 ठिकाणी छापे टाकले. फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2022 या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ईडीनं म्हटलं आहे. मुंबईत गोराई भागात मनोरी समुद्र किनाऱ्याजवळ परदेशी ध्वज असलेल्या एका जहाजावर झालेल्या विषारी वायुगळतीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला. ते जहाजावर चोरीच्या उद्देशाने शिरले होते असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. हे जहाज गेले अनेक महिने या ठिकाणी अडकून पडलं असून 3 ते 4 दिवसांपूर्वी ही घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नकाझातोकडून 0-4 असा पराभव झाला. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 571 अंकांची घसरण होऊन तो 71,910 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 199 अंकांची घसरण नोंदवत दिवसअखेर 22,422 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अमिता गोखले यांचं गायन राग मारवा. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडात आलात पिया मोरे, द्रुतख्याल ऐकतालात लागी लगन, तबला साथ मिलिंद जोशी, संवादिनी जयंत फडके, अमिता गोखले यांचं गायन राग मारवा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अमिता गोखले यांचं गायन आपण ऐकलं, राग मारवा. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांनी केली, संवादिनी साथ होती जयंत फडके यांची. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

फ्रेंड्स, सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 1 ऑक्टोबर जागतिक वृद्ध दिवस. तसं पाहायला गेलं तर आपण रोजच आपल्या घरातील ज्येष्ठांचा आदर करतो, पण आजचा दिवस विशेष आहे आपल्या घरातल्या त्या अनुभवाच्या खजिन्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, 14 डिसेंबर 1990 ला संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलं की 1 ऑक्टोबर हा दिवस आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या नावे करायचा. आणि तेव्हापासूनच जगभरात 1 ऑक्टोबर रोजी जागतिक वृद्ध दिवस साजरा केला जाऊ लागला. पण मित्रांनो, हा दिवस फक्त कॅलेंडरवरची एक तारीख किंवा शुभेच्छा देण्यापुरता मर्यादित नाहीये, तर समाजातील ज्येष्ठांचं असलेलं योगदान अधोरेखित करणं आणि त्यांच्या समस्यांबद्दल जनजागृती करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक वृद्ध व्यक्तींना एकाकीपणाचा सामना करावा लागतो. खरं तर त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतलेले असतात, आपल्याला आपल्या पायावर उभं केलेलं असतं आणि त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना हवी असते ती फक्त आपली थोडीशी साथ, प्रेम आणि आपण दिलेला वेळ. आपल्या घरातील किंवा समाजातील आजी आजोबांच्या सुरकुतलेल्या हातांमधला स्पर्श आणि त्यांनी दिलेल्या सुरस गोष्टी हाच आपल्या संस्कृतीचा आणि आयुष्याचा सर्वात मोठा आधार आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आजपासून एक गोष्ट नक्की करूया, आपल्या आजी आजोबांसोबत बसून दिवसातून किमान एकदा तरी एक कप चहा किंवा कॉफी घेऊया आणि त्यांच्या जुन्या आठवणी ऐकूयात. थोडा वेळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सोबत घालवूया. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या कार्यक्रमात मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवेळ मालेत. मित्रांनो, आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे. मला सांगा, तुम्ही आज दिवसभरात किती वेळा फोनवर, लॅपटॉपवर कुठलं सोशल मीडिया ॲप वापरलं किंवा गुगल AI वर जाऊन काही गोष्टी सर्च केल्या आहेत किंवा ChatGPT वर जाऊन नुसता संवाद केला आहे. विचार करा, आजकाल आपल्या हातातला छोटासा फोन आपल्याला काय करू, कुठे जाऊ, काय खाऊ हे सगळं सांगतो. आणि हा जो भाग आपल्या आयुष्यात आला आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. तंत्रज्ञान इतिहासातला एक मोठा आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा हा चमत्कार, जणू काही अलीबाबाची गुहाच. आणि अर्थातच हे येतं अनेक धोके, तोटे आणि त्याच्या मर्यादांसहित. AIचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे अनेक वेळा खोटी, चुकीची आणि असंबद्ध माहितीचा प्रसार. त्यामुळे त्याच्यावरचं 100% अवलंबित्व हे धोकादायक ठरू शकतं, आपल्याला संकटात टाकू शकतं. आणि ही माहिती बरेचदा कुठल्या तरी जुन्या, चुकीच्या किंवा बनावटी माहितींच्या आधारावर असते. आजकाल AIने बनवलेले फोटो, व्हिडिओ, आवाज सगळं इतकं खरं दिसतं की आपल्याला काय खरं काय खोटं सांगता येत नाही. यालाच म्हणतात डीप फेक. एका चांगल्या आवाजाच्या क्लिपमधून तुमचा आवाज चोरून तुमच्या नावानं खोटं बोलता येईल. हे केवळ व्यक्तीच्या नाही तर संपूर्ण समाजाच्या, विश्वाच्या संकटाचं लक्षण आहे. दुसरी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा म्हणजे AI आणि इतर सगळ्या डिजिटल ॲप्सवरचं तंत्रज्ञान हे कायम आपल्या खाजगी गोष्टींवर, बारीक सवयींवर जणू पाळत ठेवून असतं. थोडक्यात काय, तुकाराम महाराजांनी जसं म्हटलंय, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असा हा काळ आहे. त्यामुळे सदैव सजग राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स हे अशा तऱ्हेने तयार होतात जेणेकरून आपण जास्तीत जास्त त्याच्यात गुंतल्या जाऊ. माणसाच्या मनात जे सुरू असतं किंवा त्याला जे हवं असतं असंच सगळं त्याला सारखं त्याच्या स्क्रीनवर दिसत असतं. त्यामुळे नकळत आपली तुलना सतत दुसऱ्यांशी होते, आपल्याला असुरक्षित वाटतं आणि यातूनच बऱ्याचदा मानसिक आजारांची सुरुवात

0: AIचा गैरवापर, फसवणुकीसाठी, चोरीसाठी, खोटी माहिती पसरवण्यासाठी, या सगळ्या गुन्हेगारी कृत्यांसाठीही AIचा वापर होऊ शकतो. आणि या सगळ्या दुष्परिणामांसोबत निसर्ग आणि पर्यावरणाची होणारी हानी ही तर आपल्या म्हणजेच मानवजातीच्या अस्तित्वालाच तुरुंग आहे. त्यामुळे लवकर यातून शहाणं होणं हाच एक उपाय आहे. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, तुमच्या एका AI सर्चमुळे जवळजवळ 1000 लिटर पाणी वाया जातं. तेव्हा AIला आपला चाकर किंवा जास्तीत जास्त सहकारी या मर्यादितच ठेवूया आणि ते आपला कधीही ताबा घेणार नाही आणि आपण त्यांच्या नियंत्रणाखाली जाणार नाही याची काळजी घेऊया. पुन्हा भेटूयात पुढच्या सांजवळ मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका ऐकलीत सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात तरुणाई या मालिके अंतर्गत अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची अंकिता पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई म्हणजे काय तर नवीन विचार, नवीन ऊर्जा आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द. आजची तरुण पिढी ही फक्त सोशल मीडिया किंवा करिअरच्या पारंपरिक वाटांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती मातेशी नातं जोडत निसर्गाचा समतोल राखण्यासाठीही पुढाकार घेत आहे. आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये अशाच दोन खास पाहुणे आलेले आहेत, अंजली आणि दीपाली राठोड. अवघ्या 11वी आणि 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या, अभ्यासासोबतच अत्यंत यशस्वीपणे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच सेंद्रिय शेती करणाऱ्या दोन युवा शेतकरी उद्योजक. वयाच्या या टप्प्यावर जिथे अनेक जण भविष्याचा विचार करत असतात, तिथे या मुलींनी प्रत्यक्ष कृतीतून निसर्ग आणि आरोग्याचा संदेश दिलेला आहे. चला तर मग गप्पा यांच्यासोबत सुरू करूया. तुम्हा दोघींचं पण तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: सगळ्यात आधी तर मला कौतुक वाटतंय तुम्हा दोघींचं आणि जाणून घ्यायला आवडेल की 11वी 12वी मध्ये असताना तुम्ही या ऑर्गॅनिक फार्मिंग कडे कशा वळले.
3: नमस्कार, माझं नाव दीपाली श्रीपत राठोड. आज आपण बघतो दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या हेल्थच्या समस्या भरपूर आहेत. आईच्या दुधामध्ये एंडोसल्फॅन म्हणजे 800% पेस्टिसाइड आलेला आहे. आणि अशा भरपूर अशा बाबी जेव्हा आमच्या लक्षात आल्या तेव्हा आम्हाला वाटलं की हेल्थ इज वेल्थ. आणि आज शहरामध्ये राहत असताना नेबर्स असतात, फ्रेंड्स असतात, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यानंतर आम्हाला एक भयावह अशी परिस्थिती समोर येते की हेल्थचा सिनॅरिओ जे आहे दिवसेंदिवस त्याचा रेकॉर्ड घसरत चाललेला आहे.
2: अगदी बरोबर.
3: आपण आजी आजोबांच्या काळामध्ये गेलो तेव्हा तंत्रज्ञानाची काहीच सोय नव्हती. रस्ते नव्हते, वीज नव्हता, मोबाईल फोन सुद्धा नव्हता. आणि त्या काळात म्हणजे आपण त्यांना मागासलेली पिढी म्हणतो, त्यात काही विकास नाही या पिढीमध्ये, पण ते 100 वर्ष जगायचे.
2: बरोबर.
3: आज युग असं आहे की करलो दुनिया मुठ्ठी में, सोशल मीडिया आहे, इन्फ्लुएन्सिंग आहे, किंवा भरपूर असे तंत्रज्ञान आहे जे आपल्या जीवनाला सोपं करतात, पण जीवनच कमी होत चाललेलं आहे.
2: अगदी.
3: भारतीय माणूस हा जेव्हा 65-67 हा ऍव्हरेज त्याचा आयुर्मान झालेला आहे, तर हा कसा झाला या विषयावर आम्ही अभ्यास केला. आणि हा अभ्यास 11वी आणि 12वी मध्ये सुरू झाला नाही, हा अभ्यास 6वी आणि 7वी मध्ये सुरू झाला.
2: अच्छा.
3: हो. आणि त्या अभ्यासामधून आम्हाला भरपूर अशा गोष्टी कळाले, आम्हाला भरपूर अशा गोष्टी आमच्या निदर्शनात आले. आणि आई बाबांचे संस्कार असे होते की आम्हाला लहानपणापासूनच जिज्ञासा होती नवीन काही जाणून घेण्याची. 6वी आणि 7वी मध्ये नॅशनल चिल्ड्रन सायन्स मध्ये आम्ही नॅशनल लेवल पर्यंत आमचा हा प्रोजेक्ट घेऊन गेलो. आणि या प्रोजेक्ट माध्यमातून ऑर्गॅनिक फार्मिंगच का तर ही आत्ताची गरज आहे. या सगळ्या वक्तव्याला जर मी एका वाक्यामध्ये सांगेल तर ते हे आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणलं आहे, हे ना म्हणावे साधारण, अन्न हे ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतू कारण विश्वाया. कोणताही माणूस खाऊन झोपतो आणि झोपल्या उठल्यानंतर ते काही ना काही खातो.
2: बरोबर.
3: और हिंदी में ऐसा कहते हैं जैसा अन्न वैसा मन.
2: बरोबर.
3: आपण जसं खातो

0: तसंच आपली हेल्थ राहते. आणि हेल्थ हे खूप इम्पॉर्टंट आहे. आज जेव्हा आम्हाला हे सगळं नैसर्गिक ऑर्गॅनिक आम्ही करत असतो तेव्हा आम्हाला लक्षात येते की 10 वर्ष 12 वर्ष आम्हाला नागपूरमध्ये झाली आणि आमचा हॉस्पिटलचा खर्च 5,000 सुद्धा नाही.
1: वा,
0: म्हणून ऑर्गॅनिक ही एक गरज आहे. आणि केमिकल किती हानिकारक आहे, किती आजार त्याच्याने होतात हे सगळं आम्हाला कळालं, म्हणून ऑर्गॅनिकची आम्ही वाट धरली.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. पण दीपाली, तू खूप बरोबर बोललेली आहे. ऑर्गॅनिक शेती कशी तुम्ही तयार केली किंवा कसा प्रवास तुमचा झाला हे तर आम्हाला कळलंय, पण ऑर्गॅनिक शेती म्हणजे नेमकं काय हे आजकालच्या तरुणांना आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, तर तू आम्हाला सांग ना.
2: ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा जैविक शेती हे एक असं कॉन्सेप्ट आहे की ज्यामध्ये शेतीत आजकाल आम्ही बघत असतो की ग्रीन रिव्होल्युशन नंतर केमिकल यांचा खूप उपयोग केला जातो. HYV सीड्स असतात, त्यांचा उपयोग केला जातो, पण त्याने फक्त यील्ड्स हे वाढतात, पण त्याने जे गुणधर्म आहेत खाण्याचे आणि अन्नाचे किंवा फळांचे भाज्यांचे ते गुणधर्म कमी होत असतात. त्यात न्यूट्रियंट्स, ते सिंथेटिक न्यूट्रियंट्स आपण कधीही त्यात टाकू शकत नाही. तर ऑर्गॅनिक फार्मिंगने आपण नॅचरलरित्या नॅचरल पद्धतीने जे फुलं किंवा फळं किंवा भालेभाज्या हे सगळे जे आपण वाढवतो त्यात काही रसायन नसतात, काही केमिकल्स नसतात, आणि तेच शेतीत न करता आम्ही आपल्या टेरेसवर केलं आहे. आम्ही जाणून बुजून जे खूपच महागायचे किंवा एक्सपेन्सिव्ह त्या रीते आम्ही नाही केलं. सगळ्यांना कसं करता येईल ह्याचं आम्ही बघितलं आहे. त्यावर जे कुंड्या आम्ही वापरले किंवा जे आम्ही सीड्स वापरले, फर्टिलायझर्स वापरले, ते पण आम्ही कधी कधी फर्टिलायझर्स वरच बनवतो. कंपोस्ट आम्ही वरच तयार करतो, जीवामृत आम्ही वरच तयार करतो
1: छतावर,
2: हो, आपल्या टेरेस गार्डनवर. माती आम्ही बाजारातून आणत नाही, माती आम्ही शहराच्या बाहेर जाऊन 3 फुटावरची आम्ही माती घेतो, कारण त्यात न्यूट्रियंट्स असतात, ह्युमस असतो, आणि ते जे झाडाला जेवढे पण लागतात ते न्यूट्रियंट्स ते त्या मातीत असतात, ते आम्ही माती तिथूनच घेतो. हे सगळे जे गोष्टी आहे हे आम्हाला आमच्या आईबाबांनी हे सांगितले होते, त्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो असं मला वाटते.
1: आता तुम्ही दोघांनी पण सांगितलं की आईबाबांनी तुम्हाला हे सगळं शिकवलं आहे किंवा हे संस्कार त्यांचे आहेत, तर आईबाबांकडनं तुम्ही म्हणजे ही त्यांनी खरं तर ही त्यांची कॉन्सेप्ट होती की हे तुमची कॉन्सेप्ट होती?
2: ऍक्च्युली इनिशियली हे आईबाबांची कॉन्सेप्ट होती, तेच त्यांनी हे जे लेगसी आहे ते आम्हाला दिलेली आहे. लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला हे कळून चुकवलं की प्रत्येक व्यक्तीकडे एक मॉरल ऑब्लिगेशन असतं, एक सोसायटल ऑब्लिगेशन असतं, की सोसायटीला आम्ही काय देऊ शकतो, आपला अभ्यास असेल, आपली हॉबीज असेल, ह्याच्या व्यतिरिक्त आपण सोसायटीसाठी काय करू शकतो हे त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि त्यावरूनच बाकी सगळे जे प्रकल्प आहेत ते लोक राबवत असतात, त्यातच ऑर्गॅनिक फार्मिंग हेच या देशाचा किंवा जगाचा हे भविष्य आहे असं त्यांनी आम्हाला कळून चुकवलं. त्याचीच लेगसी आम्ही चालवत राहू.
1: नक्कीच, क्या बात आहे, खूप छान आहे हे सगळं. तुम्ही दोघे पण आता कॉलेजमध्ये आहात, अंजली 11वीत आहे आणि दीपाली 12वीत आहे, पण हे सगळं शाळेत तुम्ही आहे, तुमचा अभ्यासही सुरू आहे, तर कुठला विषय तुमचा आहे हेही आम्हाला सांगा. आणि अभ्यास सुरू असताना हे सगळं करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट, सो तुमचं टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं करतात हे पण आम्हाला सांगा.
0: अगदी लहानपणापासूनच आम्हाला ट्युशन्स नाहीत, नो ट्युशन्स, नो क्लासेस, त्यामुळे ट्युशनचा टाइम एकतर वाचला. आणि टाइम मॅनेजमेंट असा की शाळेच्या नंतर आम्ही जो अभ्यास करायचा तो अभ्यास, आता आमची जी परसबाग आहे त्याबद्दल सांगायचं असेल तर ती आमच्या फ्लॅटच्या जस्ट टेरेसवरच आहे. टेरेसवर जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही फक्त झाडं जगवायसाठी जात नाही तर स्वतः सुद्धा जगतो तिथं. जेव्हा आम्ही टेरेसवर जातो तेव्हा अभ्यासाविषयी चर्चा होते, तर कामही होऊन जातात, अभ्यासही होऊन जातो, चर्चा झाली म्हणजे स्पीकिंग स्किल्स सुद्धा वाढतात. आणि अनेक अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आम्हाला, म्हणजे पुस्तकी नॉलेज हा तर एक पार्ट झालाच, पण आईबाबांसोबत जेव्हा आम्ही बोलतो, त्यांच्या अनुभवाला जेव्हा आम्ही त्या सब्जेक्ट सोबत जोडतो, तेव्हा एक सकस असा दृष्टिकोन निर्माण होतो. मॅथ्स असो, माझी आई मॅथ्स मध्ये खूप चांगली आहे, तर एक डेव्हलपमेंट म्हणजे एक म्हणजे आम्ही एकमेकांसोबत एक डिपेंडन्सी आहे. आम्ही जेवढं वेळ आमच्या परसबागेला देतो तेवढाच वेळ आम्ही आईबाबांना देतो, तेवढाच वेळ आम्ही आमच्या हॉबीजला देतो. टाइम मॅनेजमेंट असं आहे की आम्ही एका आजीकडे गेलो होतो आणि त्यांनी खूप सुंदर उदाहरण

0: दिलं होतं की एका माठात तुम्ही सगळं दगड भरली तर त्या माठामध्ये जागा नाही, पण तुम्ही पाणी टाकलं तर पाणी बरोबर त्याची जागा घेईल. तर टाइम असाच असतो, आपण ज्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतो त्याचा टाइम आपणच बिल्ड करू शकतो.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण मला असं कळलं आहे की ऍग्रोव्हिजन सारख्या मोठ्या ठिकाणी तुम्ही स्पीकर म्हणून जाता आणि या वयात ही अचीव्हमेंट मिळणं किंवा कमवणं खूप कौतुकास्पद आहे. सो ही संधी तुम्हाला कशी मिळाली आणि अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही स्पीकर म्हणून जाता?
0: गेल्या 4 वर्षापासून आम्ही सतत ऍग्रोव्हिजनमध्ये स्पीकर्स आहोत. तिथे आमची ट्रेनिंग वर्कशॉप असते, आमच्या सगळ्यांची असते, आम्ही दोघी आणि आई बाबा. ही अपॉर्च्युनिटी आम्हाला सी डी माई सर, जे ऍग्रोव्हिजनचे ॲडवायझर आहेत आणि कृषी शास्त्रज्ञात भरपूर त्यांनी काम केलं आहे, त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली होती. आणि मागील 2 वर्षापासून ऍग्रोव्हिजन फाउंडेशन ते आमच्या इथे येऊन ट्रेनिंग घेतात. एक पेड ट्रेनिंग असते आणि आमच्याच टेरेसवर ते एक ट्रेनिंग घेतात, टेरेस गार्डनिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग अवेअरनेसची. ऍग्रोव्हिजनमध्ये आम्हाला एक भरपूर मोठी संधी मिळाली, एक चांगला क्राऊड आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. त्याशिवाय मी जर सिरियल वाईज सांगत असेल तर 6th आणि 7th मध्ये नॅशनल प्रोजेक्ट झाला आमचा. आम्ही नागपूर जिल्ह्यामधून त्यामध्ये प्रथम होतो, मग स्टेट आणि मग नॅशनल. त्याशिवाय या विषयाशी संबंधित आम्ही रिजनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सुद्धा 5th ऑफ डिसेंबर सॉइल डेच्या दिवशी ट्रेनिंग दिलेली आहे. आणि भरपूर असे संस्था आहेत ज्यामध्ये आम्ही ट्रेनिंग देतो, ते आमच्या इथं येतात, अभ्यास दौरे होतात. की एक परसबाग जी आहे ती फक्त झाडे न लावता त्याचा सिस्टम कसा असावा, जसं अंजलींनी सांगितलं, आम्ही कंपोस्ट, जीवामृत ते सगळं सुद्धा घरीच निर्माण करतो. आणि जागा असं ऐकायला गेलं तर आपल्याला वाटते भरपूर जागा असेल, पण मी असं सांगू इच्छिते की 1100 स्क्वेअर फीटचा आमचा फ्लॅट आहे. त्यामध्ये जीना, लिफ्टचा हे एरिया सुद्धा मायनस करून तेवढ्याशा जागेमध्ये फक्त झाडच नाही आहेत, 4 वॉकिंग ट्रॅक्स आहेत, 4 योगासन स्पॉट्स आहेत आणि 20 to 30 पीपल कॅन इझिली गिव्ह अ मीटिंग. त्यामध्ये अॅक्युप्रेशर पॉईंट आहे. अॅक्युप्रेशर पॉईंट इज ऑल्सो बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ बेस्ट आउट ऑफ वेस्ट. तिथं खर्चिक काहीच नाही. आम्ही कूलरचा ट्रे तुटला त्याच्यामध्ये पालक काढली आहे, सुटकेस तुटला त्याच्यामध्ये गोभी काढली आहे. असे अनेक प्रयोग आम्ही तिथं करत असतो. आता अजून काही म्हणायचं असेल तर या विषयावर मी आणि अंजली आम्ही दोघांनी मिळून एक पुस्तक सुद्धा लिहिली आहे, वसंत बहार, कार्विंग द लाईफ विथ हेल्थ. आणि भरपूर अशा आम्हाला अपॉर्च्युनिटीज भेटत राहतात ज्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट अजून समोर घेऊन जातो.
1: क्या बात आहे, खरंच खूप मस्त आहे. हे सगळी कल्पनाच मुळात खूप छान आहे. पण अंजली मला सांग, आम्ही असं ऐकलंय की तुमची जी लाईफस्टाईल आहे ती जरा इतर मुलांपेक्षा वेगळी आहे, तर ती नेमकी काय आहे आणि तुमच्यावर जे पॅरेंटिंग झालेलं आहे ते सुद्धा वेगळं आहे असं आम्हाला कळलंय. सो ते काय आहे आम्हाला सांग ना.
2: ऍक्च्युली फॉर पॅरेंटिंग आईबाबांनी लहानपणापासूनच आम्हाला खूप सपोर्ट केलं आहे. ते आमची हॉबीज असो किंवा स्कूल असो, स्कूलमध्ये जेवढे पण प्रोजेक्ट्स असायचे, सपोज ताईने म्हटले की बेस्ट आउट ऑफ वेस्ट, हे ताईने त्याचा उल्लेख केलेला आहे, त्यात पण आईबाबांनी आम्हाला खूपच इन्स्पायर केलं. ते कूलरचे ट्रे आणि ब्रीफ केस असो, आम्हाला आधी असं वाटायचं की ओ माय गॉड, आय मीन एवढं संकल्पना कशा येतात त्यांच्या डोक्यामध्ये. पण त्यांनी आम्हाला ते पण करून दिलं आमच्यावर. ते त्यांनी जे संस्कार केले त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे असं मला सांगायचं वाटतं. मला खूप आवडते जेव्हा आमच्या आई वडिलांबाबत कोणी आम्हाला विचारतं, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यापासून जे आम्हाला मोटिवेशन भेटतं किंवा जे इन्स्पिरेशन भेटतं तेच आम्ही यूज करतो आपल्या लाईफमध्ये. लोकांशी बोलताना, त्यांच्याशी संवाद करताना जनरली काय असतं, आमच्या एजच्या जे मुलं आहेत त्यांना त्यांच्याशी तर संवाद करताना आम्हाला खूप ईज असतोच, पण आमच्याशी मोठे असतील किंवा लहान असतील त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांचे काय विचार असतील, हे आम्हाला त्याच्याबद्दल खूप माहिती असते, कारण त्यांनीच आम्हाला सांगितलं आहे आई वडिलांनी. आणि हे सगळंच आम्ही त्याच्यापासून इन्स्पायर होत असतो.
1: मला सांगा, तुम्ही घरीच तुमची शेती आहे आणि तुम्ही घरीच हे सगळं करताय, तर तुमचे काय काय पीक तुमच्या इथे उत्पन्न होतं?
0: शहरी भागामध्ये परसबाग ही संकल्पना म्हणजे शोभेची झाडं हे खूप जनरलाइज झालेलं आहे. पण आमच्या गच्चीवर आम्ही फक्त शोभेची झाडं नाही, तर फळ

0: फुलं, भाज्या, मेडिसिनल प्लांट्स, ऑक्सिजन प्लांट्स हे सगळं घेत असतो. असा फ्लावर्समध्ये आम्ही बघितलं 9 प्रकारचे गुलाब आहेत. मोगरा आहे, निशिगंधा आहे, मॅरीगोल्ड आहे. आपण मेडिसिन प्लांट्समध्ये बघितलं शतावरी आहे, 3 प्रकारच्या गुंज आहे, हळद आहे पांढरी, काळी आणि पिवळी, अशा 3 हळद पण आहेत आमच्याकडे. असा एक स्पेसिफिकेशन मी सांगू इच्छिते की मागच्या वर्षी आम्ही मार्केटमधून फक्त 1 किलो मिरची पावडर आणलं, फक्त 1 किलो, आणि बाकीचं सगळं मिरची जी आहे ती वरची होती. हळद पावडर आम्ही घेत नाही मार्केटमधलं. वांगे, टमाटर, मक्का, दुधी, काकडे, कोथिंबीर, आलू, शेवगा, पपई, पेरू, संत्रा, आंबा, चिकू, सीताफळ, इवन दिवाळीमध्ये 7 फळं आमच्या गच्चीवरचे असतात.
1: वा वा वा.
0: दिवाळीमध्ये लागणारा वाती जी असते ती कपासाचा एक झाड आमच्याकडे असतं. ज्वारी असते, 5 प्रकारची आत्ता भेंडी आहे, वांगे आहेत, असे 10 महिने पुरेल एवढा भाजीपाला 4 लोकांसाठी तिथे आम्ही काढतो. मागच्या वर्षी 10 किलो भुईमुग आली होती.
1: 10 किलो
0: भुईमुग. आमच्याकडे 130 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती, फळे, भाज्या आहेत आणि त्या आम्ही जैविक पद्धतीनेच उगवतो.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच हे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. किती कौतुक करावं, इतकं कमी आहे तुमच्यासाठी खरंच. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला या व्यतिरिक्त पण काही हॉबीज आहेत का?
2: ऑफकोर्स, प्रत्येक व्यक्तीला हॉबीज असतात. मला स्केचिंग करायला खूप आवडते आणि मला पोएट्री कलेक्ट करायला खूप आवडते. मला स्टोन कलेक्ट करायला खूप आवडते. स्टोनमधून जे आपण लोकांना संदेश देत असतो ते पण मी त्यातून संदेश देते. आणि ताईचं मला खूप कौतुक करावंसं वाटतं. तिला बोलायला, स्पीच द्यायला खूप आवडते. कधी कधी ताई आणि मी टेरेसवर जातो असंच गोष्टी करायला, तेव्हा बोलताना पण ताई ज्या प्रकारे बोलते ते एवढं ऐकावंसं वाटतं की एवढं इन्स्पायर करते ताई मला. ताईला बोलायला आवडतं, ताईला वाचायला पण आवडतं. ताई खूप काही करू शकते, एडिटिंग पण करू शकते. जेव्हा आम्ही प्रोग्रॅम्स घेत असतो त्यात जे लोकं आहेत किंवा जे लोकं येऊ शकले नाहीत प्रोग्रॅममध्ये, त्यांचं जे AI व्हॉइस ओवर आहे ते पण ताई स्वतः करते. एडिटिंग असो किंवा बोलणे असो किंवा रीड करणे असो, हे एवढे सगळे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे माझी बहीण असं मला वाटते.
1: क्या बात आहे. म्हणजे तुमच्या घरी सगळे सर्व गुण संपन्न तुम्ही सगळे आहात असं म्हणायला हरकत नाही. काय सांगशील दीपाला?
0: आमच्या घरी असं आहे की सगळ्यांमध्ये जी कला आहे ती कला आपण कशी जोपासली पाहिजे याच्यावर भरपूर भर दिलेला आहे. अंजलीने माझ्याबद्दल खूप सांगितलं पण तिच्याबद्दलच तिने सांगितलं नाही असं मला वाटते. अंजलीची स्केचिंग खूपच सुंदर आहे. वॉटर कलर तिने काहीच क्लासेस लावली नाही पण ए ग्रेड एलिमेंटरी. शी इज रिअली अ गुड आर्टिस्ट. आणि त्यासोबतच आम्हा दोघांना स्पीकिंगचा खूप आवड आहे. इंग्लिशमध्ये तिला 100 आहेत, मला 99 आहेत. आणि स्केचिंग, कलेक्टिंग स्टोन्स अँड सिंगिंग, एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हासुद्धा डिबेट्स असेल, ॲलोकेशन्स असेल, स्पीच कॉम्पिटिशन्स, ऑलिम्पियाड, मॅथ्स, इंग्लिश, सायन्स, सोशल सायन्स, हिंदी, या सगळ्यांमध्ये आम्ही पार्ट घेतला आहे आणि सगळ्यांमध्ये गोल्ड मेडल्स आम्हाला भेटलेले आहेत. त्यासोबतच ट्रेनिंग्स असोत, अनेक अशा प्रोग्राम्स असतात जे आम्ही घेत असतो ज्यामध्ये आमचा सहभाग असतो. वेगवेगळ्या स्किल्स आहेत ते आम्ही अपस्किल करत असतो आपल्या स्वतःला आणि आईबाबांचा त्याच्यामध्ये भरपूर सपोर्ट असतो. मला असं वाटते की पुस्तक ही खूप इम्पॉर्टंट आहे. वाचणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट माझे बाबा एक शब्द सांगतात सगळ्यांना, भिंती बाहेरची शाळा. आपण पुस्तकी ज्ञान घेतलंच पाहिजे, त्यासोबतच आपली एक स्किल, आपली एक आवड, हे सगळं सुद्धा आपण जीविकेसाठी प्रवास करत आहोत. आपल्याला जेव्हा आपण म्हणतो ही आमची जीविका आहे आणि ही आमची उपजीविका आहे. खरं असेल तर आवड ही उपजीविका नसली पाहिजे, आवड ही जीविका असली पाहिजे. जसं आम्ही नैसर्गिक शेती आहे किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग आहे यामध्ये आमचा इंटरेस्ट आहे, त्यासोबतच आम्हाला जे आवडते त्याच्यासोबत आम्ही टाईम मॅनेज करून हे सगळं करत असतो.
1: खूप छान तुम्हा दोघींशी पण बोलून मला तर खूप मजा आलेली आहे आणि खूप छान तुमचा उपक्रम आहे आणि तुम्ही असंच पुढे करत राहा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. अवघ्या 17व्या 18

0: दरवर्षी निसर्गाचे महत्त्व समजून माहिती गोळा करून मातीशी घट्ट नातं जपत ही सगळी तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्ही सगळे करत आहात ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
1: आकाशवाणी नागपूरचे खूप खूप धन्यवाद आणि आभार की त्यांनी आमच्या प्रयोगाला एक संधी अशी उपलब्ध करून दिली की आम्ही युवांना या प्रयोगाबद्दल सांगू शकलो. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस हियर.
0: थँक्यू. मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असतीलच, तेव्हा नव्या गोष्टींचा विचार करा, शिकत रहा, आनंदी रहा. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेअंतर्गत अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची अंकिता पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. पण तुम्हाला आपला आजचा युवण कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वार केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com ह्या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवण कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे

संध्याकाळचे सहा वाजतंय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

संजीवनी बोखील यांचं गीत आपण ऐकलं, कल्याणी साळुंखे यांनी गायलं होतं, संगीत होतं मधुराणी गोखले प्रभुलकर यांचं. आणि चित्रपट सुंदर माझं घर याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 6:20 होत आहेत. संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज कामगार सभा या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत सुनील झळके. मंडळी, आज सुनीलजींकडून आपण त्यांच्या विविध क्षेत्रातल्या कामाविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर निम्न

0: आर्थिक लोकांचा स्तर उंचावण्यासाठी सुद्धा त्यांनी जे महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत त्याची माहितीही करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम कामगार सभेत आपलं मनपूर्वक स्वागत सुनीलजी.
1: धन्यवाद.
0: सुनीलजी, आता तुम्ही बऱ्याच क्षेत्रामध्ये काम केलंय आणि सामाजिक कार्याची तुमची सुरुवात कशी झाली यापासून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: बर, माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात एका ठराविक किंवा विशिष्ट वेळेपासून सुरुवात झाली असं नाही सांगता येणार, परंतु ज्या सर्वसामान्यांमध्ये ज्या वेळेला फिरत होतो त्यावेळेला त्यांची दुःख अडचणी आणि माझ्या या जवळजवळ सारख्याच होत्या.
0: बर,
1: त्यामुळे त्या समस्या त्या अडचणी त्या त्यांच्याही होत्या आणि माझ्याही होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची किंवा सुरुवातीला तर मला असं वाटतंय की आपण आपल्यापासून सुरुवात करावी. त्याचं कारण असं की सगळेजण म्हणतात की माझ्या घरी डॉक्टर आंबेडकर साहेब किंवा शिवाजी महाराज हे जन्माला नको आहेत, कोणीतरी दुसऱ्याने सुरुवात करावी. त्यामुळे मला असं वाटलं की आपण सुरुवात करावी, जेणेकरून या लोकांना मदत होईल आणि आपलाही उद्देश साध्य होईल. आपल्याला तो मानसिक समाधान, जो आत्मिक समाधान असतो लोकसेवेचा, तो आपल्याला त्यातून मिळेल. परंतु त्यामागे माझा कुठलाही स्वार्थ नव्हता आणि पुढेही नसणार आहे. शासकीय सेवेत असताना मी केवळ माझ्या पदाचा कार्यालयीन वापर न करता तो लोकांसाठी कसा वापर करता येईल लोकांच्या सेवेसाठी, त्याचं कारण असं की आपण ज्यावेळेला सरकारी नोकरीत असतो तेव्हा आपल्याला सरकारी प्रचलित शब्द आहे लोकसेवक, त्या लोकसेवकाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य निश्चित आहेत. त्यामुळे आपण लोकांच्या कामासाठी बसलो, त्यांच्या अडचणीसाठी बसलोय ही भावना माझ्यामध्ये होती. आणि शासकीय सेवेमध्ये असताना सुद्धा माझा सर्वांशी संबंध माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदावर असताना आला. माहिती आणि जनसंपर्क अधिकारी हे पद ती संस्था आणि जनता किंवा नागरिक यामधला एक मोठा दुवा असतो.
0: बरोबर,
1: त्या दृष्टीने मला या मुळातच सामाजिक सेवेची आवड असल्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन माझी मानसिक भावना आणि मला प्रोत्साहन मिळालं आणि अशा माध्यमातून मला समाजसेवेचं कार्य करायला मिळतंय, ती संधी मिळते. आज आदिवासी समाज, सहकार क्षेत्र, पत्रकारिता आणि इतर विविध उपक्रमांमध्ये माझे काम सुरू आहे. माझ्यासाठी समाजसेवा ही प्रसिद्धी नाही, त्यामुळे प्रसिद्धी नाही, मी कुठेही प्रसिद्धी घेत नाही. आज योग आला आणि या कामगार सभेमध्ये आपल्या निमंत्रणाखातर मी आज इथे आलोय.
0: बरं, खरं तर सुनीलजी, म्हणजे तुम्ही काम करत असता त्यामागे कुठली निरपेक्ष बुद्धीने तुम्ही काम करताय आणि महापालिकेमध्ये कार्यरत असताना सुद्धे किंवा आता सुद्धा विविध माध्यमातून काम करताय आणि हे लोकांपर्यंत पोचलं तर प्रत्येकाला एक ती प्रेरणा मिळते आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कामगार सभेत अशा तुमच्यासारख्या व्यक्तींना आमंत्रित करत असतो की आपणही समाजाचा भाग आहोत, समाजाचं काही देणं आहे आणि त्या दृष्टीने आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. सुनीलजी, आता तुमचा अजून विशेष भर असायचा तो म्हणजे ज्यांचा निम्न आर्थिक स्तर असलेले लोक आहेत तर ते उंचावण्यासाठी तुम्ही पालिकेमार्फत भरपूर प्रयत्न केले, विविध उपक्रम राबवले, तर ते नेमके कशा प्रकारचे असायचे?
1: ते आता शासनाच्या ज्या ज्या विविध योजना आहेत त्या लोकांपर्यंत प्रभावीपणे आणि परिणामकारकतेने आपल्या पोचायला हवेत. त्यासाठी आम्ही बरेच म्हणजे आम्ही प्रयत्न केले. काही पल्स पोलिओ असतील किंवा रुबेला मिशन असेल, त्यामध्ये तर आम्ही भिवंडी महानगरपालिकेने एक पॅटर्न, भिवंडी महानगरपालिकेचा पॅटर्न म्हणून तो महाराष्ट्रात नंतर इतर महानगरपालिकेने राबवला.
0: बर,
1: माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना मधला दुवा काम कसा करतोय त्याच्यावर त्या संस्थेची प्रतिमा निर्भर असते. त्यामुळे अशा लोकांनी, मध्यस्थ्यांनी किंवा मग मधला दुवा असतो त्या लोकांनी जास्तीत जास्त अशा योजना शासनाच्या आहेत, महानगरपालिकेच्या वेगवेगळे डिपार्टमेंट 52 डिपार्टमेंटच्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही ती जबाबदारी त्या पीआरओ म्हणून ती निश्चित होत असल्यामुळे आणि मी जर्नालिझमचा डिग्री होल्डर असल्यामुळे मला त्यात आवड तर होती समाजसेवेची, परंतु याही पद्धतीने आपल्याला समाजसेवा करता येईल तर ती मी संधी बरोबर उपयोगात आणली आणि तिचा वापर केला. अशा पद्धतीने लोकांपर्यंत आमच्या महानगरपालिकेचं चित्र चांगलं करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहत होतो आणि राहिलो.
0: बरोबर, आणि हे सगळं करत असताना आदिवासी समाजाशी तुमचं एक

0: त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणं ही माझी सामाजिक बांधिलकी मानून मी या क्षेत्रामध्ये आलो आणि आदिवासींच्या समस्या मांडणं, काही त्यांचे हक्क आहेत, शिक्षण, रोजगार, आर्थिक विकास, वन हक्क, पेसा किंवा बोगस आदिवासींचा आता लढा सुरू आहे भरपूर, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडतायत चुकीच्या, त्या ठिकाणी आम्ही नक्कीच पाठपुरावा करून त्या गोष्टी साध्य करतोय आणि त्या लोकांना न्याय मिळून देतोय. काही सपोर्टेड पेपर असतील आणि काही गोष्टी असतात की पूर्वी आमचे पूर्वज शिकले नव्हते, अशिक्षित होते, जे गुरुजी सांगतील, सर सांगतील, त्याच नोंदी व्हायच्या.
1: बरोबर.
0: तर त्याला सपोर्टेड डॉक्युमेंट जर कधी असतील तर तुम्ही ते नाकारणं योग्य नाही, ते अन्याय त्या माणसावर होतो, संपूर्ण कुटुंबावर.
1: त्यासाठी तुम्ही त्या समाजाचाच एक भाग असल्यामुळे त्यांची दुःख, त्यांच्या समस्या नेमकेपणाने तुम्हाला माहिती आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही काम करत असतात. आणि त्याचबरोबर कामगाराने आपलं जीवनमान उंचावण्यासाठी काय करणं आवश्यक आहे असं तुमचं मत आहे?
0: सर्वप्रथम तर मी कामगारांना सांगेन की आपल्या कष्टांची किंमत ओळखा. मेहनत तर आहे, ती महत्वाची आहे, पण त्याचबरोबर आपापल्या क्षेत्रामध्ये तुमचं शिक्षण आहे, मेहनत करणं आहेच, त्या कामामध्ये कौशल्य विकास करता येईल, बचत करता येईल तुम्हाला, कारण भावी पिढी किंवा तुमच्या कुटुंबाची मुलाबाळांची साठी ती बचत करणं योग्य ठरेल. आर्थिक नियोजन आणि खास करून कामगारांसाठी जे व्यसनाधीन झालेले कामगार आहेत तर त्यांना मी सांगेल की व्यसनमुक्त व्हा. उत्पन्न वाढवण्याच्या बरोबरच अनावश्यक खर्च टाळणं आपल्या कामगारांनी ते केलं पाहिजे.
1: बरं.
0: आणि नियमित बचत करणं, त्याचप्रमाणे आपापल्या मुलांना, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिक्षणामध्ये त्यांना प्रावीण्य द्या, काहीतरी कौशल्य विकास, जेणेकरून त्यांचा स्वतःचा विकास होईल, त्या कुटुंबाचा, त्या शहराचा आणि मग भारताचा.
1: कामगारांसाठी सरकारच्या सुद्धा विविध योजना असतात, त्याचा फायदा आपले कामगार बंधू घेऊ शकतात.
0: सरकारच्या बऱ्याच योजना आहेत, आता जिथे कायदे आहेत तिथे फायदे आहेत, परंतु याची माहिती कामगारांपर्यंत जातच नाही.
1: बर.
0: तर त्या त्या संबंधित आता कामगार आयुक्त आहेत, कामगार विभाग आहे, या मंडळींनी स्पेशल कॅम्प घेऊन, जसे शासनाचे काही गोष्टी होतात त्या पद्धतीने, जर कधी एक एक एरिया किंवा जिल्हा स्तरीय तसे कार्यक्रम लावून त्या कामगारापर्यंत त्या योजना पोहोचवल्या, त्यांना सुखसुविधा काय आहेत, काय सुरक्षिततेसाठी त्यांच्या भविष्याच्या काय काय योजना आहेत, कुठले प्लॅन्स आहेत, किंवा जीवन विमा आहे का किंवा नाही, म्हणजे त्यांची सुरक्षा आर्थिक किंवा कौटुंबिक ती कशी वाढेल, या दृष्टीने जर कधी प्रयत्न केलं तर मला वाटते की कामगारांना ते कळेल असं माझं स्पष्ट मत आहे.
1: आणि सुनीलजी, तुम्ही सुद्धा महापालिकेत असताना वेगवेगळे उपक्रम राबवत होता, तर ते नेमके कशा प्रकारचे असायचे?
0: महानगरपालिकेमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडताना बरेच उपक्रम, म्हणजे महिला बाल कल्याण आहे, समाज विकास आहे किंवा आरोग्यसेवा आहे, स्वच्छता आहे, घंटागाड्या कशा असतील, कशा वेळा असतील, या सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्लॅनिंग असतात.
1: बर.
0: आणि त्या नियोजनानुसार सन्माननीय आयुक्त जेव्हा मीटिंग घेत असतात त्यावेळेला त्या अधिकारांच्या पुरती मर्यादित असतात, परंतु त्या लोकांपर्यंत कशा पोहोचाव्यात, तर त्याचा दुवा जो PRO आहे, प्रेस कॉन्फरन्स किंवा काही बाईट आयुक्तांच्या घेऊन समाज माध्यमातून प्रसारित करणं किंवा काही कार्यक्रमाचे खास नियोजन करून त्या कार्यक्रमाअंतर्गत माहिती देणं, त्यांचे कॅम्प्स घेणं विविध या पद्धतीने आम्ही एक PRO म्हणून आणि एक शासनाचा अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त असताना की शिक्षण विभागामध्ये कोणकोणते शिक्षण उपक्रम आहेत, मुलांना त्याचा काय फायदा होईल, आता महानगरपालिकेत आमच्या शाळेत तर मोफतच शिक्षण आहे, परंतु तरी सुद्धा काही गोष्टी आहेत जे त्यांना शिष्यवृत्त्या मिळतात, त्यांच्या वडिलांच्या पालक सभा घेणं वगैरे, हे जर कधी निर्देश वारंवार आपण देत झालो, म्हणजे संबंधित एक उदाहरण सांगितलं संबंधित विभागाचं, तर आपलं काम चालेल. आणि माझं एक सगळ्यांना विनंती असायची त्यावेळेला आणि आत्ता पण आहे की सरकारी विभागामध्ये काम करणारी चांगली लोक आहेत, नाही असं नाही, खरं तर सरकारी विभागामध्ये काम करताना शिव्या आणि ओव्या बरोबर आपल्या येत असतात, अर्धा पगार शिव्यांचा आणि तोच ओवी होऊन आपल्याला कामाचे प्रोत्साहन मिळतं.
1: बरं.
0: त्या दृष्टीने जर कधी आपण काम केलं ना एक निरपेक्ष बुद्धीने, जे आपल्याला घरी गेल्यानंतर रात्री सुखाची झोप लागेल या पद्धतीने जर

0: आपल्या सर्व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलं, कुठलंही टार्गेट संध्याकाळी मला हे हवे तर हे टार्गेट ठेवून न येता जर कधी निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने काम केलं तर मला वाटतं या सगळ्या सुविधा, ही सगळी माहिती आपल्या संबंधित नागरिकांना पोहोचेल आणि मला वाटते ते या दृष्टीने शिक्षित होतील.
1: बरोबर, आणि त्याचा फायदा सुद्धा जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचेल, म्हणजे गरजू जनतेपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं.
0: मुळातच शासन किंवा सरकार आणि त्यांचे मधले दुवे आपल्यासारखे,
1: बरं,
0: जरी आम्ही सेवानिवृत्त झालो असू तरी आत्ता जे कार्यरत अधिकारी सर्व संस्थांमधले सर्व विभागामधले ते दुवा आहेत, त्यामुळे आपण हे सगळे बसलोय काम करण्यासाठी, हे कामगारांसाठी, हे नागरिकांसाठी आपल्या, त्यामुळे प्रथम प्राधान्य नागरिकांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी आपण जर कधी दिल्या तर मला वाटते आपलं कार्य, आपलं काम, आपलं ते पद आणि त्या पदावर राहून केलेलं काम हे नक्कीच यश मिळेल आणि समाधान मिळेल असं मला नक्की वाटतं.
1: बरोबर, आणि हा तुमचा प्रत्यक्ष स्वानुभव तुम्ही सांगत आहात.
0: बरोबर
1: सुनीलजी, त्याचबरोबर तुम्हाला अभिनयाची सुद्धा विशेष आवड आहे आणि अनेक भूमिका तुम्ही केलेल्या आहेत, तर या तुमच्या कलागुणाविषयी आम्हाला सांगा.
0: मुळामध्ये अभिनय हे अशी गोष्ट आहे की
1: म्हणजे हे सगळं आता तुमचं सामाजिक काम झालं म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तुमची ओळख ही खरं तर आता ह्या मुलाखतीमधून उलगडत गेलेली झाली आहे, कारण हा जो अभिनय म्हणजे पूर्णतः वेगळं क्षेत्र झालं, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगली मुसाफिरी केलेली आहे, तर त्याबद्दल सांगा.
0: कलेची आवड आम्हाला मुळापासून म्हणजे घरात होती, म्हणजे गाणी बोलणं किंवा आमच्या समाजामध्ये तारपा वगैरे नाचून वाजून नाच करणं, नवीन आता कोळी गीतं वगैरे आले तर म्हणजे सर्वांनाच हे असतं, असं नाही की आदिवासी समाजच नाचतोय किंवा काय, सगळ्यांना कलेविषयी आदर आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे आणि आवड आहे, त्यामुळे पहिल्यापासूनच ती आम्हाला आवड होती. माझ्या बहिणी गायच्या, आम्ही पण गायचो, गणपतीमध्ये पण आम्ही एक रात्र लाईव्ह प्रोग्राम सर्व असतं. तर अभिनय एक असं क्षेत्र आहे की त्यामध्ये आपली आत्मवृद्धी आणि आपला विकास घडतो, एक आत्मविश्वास वाढतो की आपण हे काहीतरी करू शकतो, कारण जी कॅमेरा समोर जाताना किंवा स्टेजवर जाताना जी एक प्रकारची भीती असते ती गेल्यानंतरच तुम्ही सक्षमपणे त्याच्यामध्ये काम करू शकता. दोन्ही माध्यमांचे महत्त्व वेगवेगळे आहे, कारण इथे स्टेज आहे नाटकाला आणि तिथे कॅमेरा आहे, ते कसे फेस करायचे, स्टेजवरच्या जागा कशा घ्यायच्या आणि मुख्य आपले रोल जे आहेत ज्या रोलसाठी आपली निवड झालेली आहे आपला रोल काय आहे, तर ती भूमिका पार पाडताना त्या भूमिकेला समरसून म्हणजे ज्या पद्धतीने तुमची भूमिका आहे त्या भूमिकेसाठी तुमचं अभ्यास काय आहे त्या भूमिकेसाठी त्या कलाकाराच्या भावना त्याचे दुःख हे सगळं आतमध्ये उतरल्यानंतर जे अभिनय येतं मग नाटक असो आणि सिनेमा सिरियल असो तर ते उत्तम साधलं जातं आणि त्याचं यश आपण सर्व मोठमोठ्या सेलिब्रिटी पाहून बघतोय की अरे ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले त्याचं कारण आहे. आणि अभिनय व्यक्तिविकास आणि संपूर्ण व्यक्तिमत्व खुलवतं, त्यामुळे अभिनय क्षेत्र हे चांगलं. माझे सिनेमा नाटक मी केलेले आहेत आणि नाटकं लिहिलेले आहेत. मला 1993 नाट्य दर्पण पुरस्कार सतीश दुभाषी जे होते त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मिळालेला आहे. त्यावेळेला मध्ये आमच्याकडे श्रीकांत मोगे सर आलेले, बरीच चर्चा झाली नाटकं लिहिण्यावर. त्यांनी सांगितलं की नाटकं लिहिणारे हल्ली कमी झालेत, आता कलावंत जास्त झालेत, त्यामुळे तुम्ही नाटकं लिहा. आता माझं प्रयत्न सुरू आहे नाटक लिहिण्याचं.
1: बरं,
0: एक कादंबरी मी लिहितोय भाग्यलक्ष्मी जी आपल्या समाजामध्ये स्त्रीची भूमिका करताना तिला किती त्रास होतो आणि ती किती समर्पण करते आपल्या समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी त्यावर एक मी कादंबरी लिहितोय.
1: बरं,
0: फायनल ड्राफ्ट सुरू आहे. आणि खरं तर माझी आई सुंदराबाई धावजळके ही निरक्षर असताना मला तिने शिक्षित बनवलं आणि या सगळ्या गोष्टीसाठी मोकळं सोडलं, कारण जेव्हा मुंबईला यायचो तेव्हा फक्त एकच सांगायची ती की चांगलं कर. तिला बाकीचं समजत नव्हतं की मुंबईला गेला हा जाणार आहे किंवा काय करणार आहे, पण चांगलं कर आणि त्याचा गैरफायदा आम्ही कधी घेतला नाही. मला प्रत्येक सामाजिक क्षेत्रात लेखन क्षेत्रात तिचा सपोर्टरच राहिला, त्यामुळे ही माझी भाग्यलक्ष्मी ही कादंबरी ही मी माझ्या आईला समर्पित करणार आहे.

0: अशा पद्धतीने लेखन, पत्रकारिता, अभिनय हे चालू आहे. मी शांता कुकडी म्हणून नाटक लिहिलेलं आहे, एकांकिका. ती आता मोठे अभिनेता झाले, डायरेक्टर प्रसाद ओक पुण्याचे,
1: बर
0: आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी ही माझी एकांकिका केलेली आणि तिकडे फार त्यांनी स्पर्धांमध्ये गाजवली, कारण शन्ना नवरेंच्या कथावरून आधारित होती आणि नाट्य दर्पण सारख्या संस्थेने ती आयोजित केली होती आणि मला राज्यस्तरीय पुरस्कार त्या मिळालेला एकांकिकेला. त्यामुळे हे सगळे क्षेत्र प्रत्येक ठिकाणी मी माझी मुसाफिरी झालेली, परंतु समाधान आहे.
1: बरोबर. सुनीलजी, आता थोडक्यात तुम्हाला अनेक पुरस्कार सुद्धा जे मिळालेत, तर त्याबद्दल आम्हाला थोडस सांगा.
0: पुरस्कार प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक संस्था ज्या लक्ष केंद्रित असतं की वर्षभरात कोण चांगलं काम करतं, चांगली माणसंही या जगामध्ये आहेत, चांगल्या संस्था आहेत हे आपण पाहिले तुम्ही आम्ही.
1: बरोबर.
0: आणि मग आपल्या कार्यावर आपण किती निस्वार्थीपणे काम करतोय, कसं करतोय, यावर या सर्वांचं लक्ष केंद्रित असतं. आणि मग त्याची दखल घेऊन या सगळ्या संस्था आपल्याला दरवर्षी निमंत्रित देतात, त्यांच्या अटी शर्तीमध्ये आपण बसलो किंवा काही गोष्टी असतात प्रत्येक संस्थांच्या, तर ते नक्कीच आपलं ते दखल घेऊन सत्कार वगैरे करतात. आता मला लेखन, समाजसेवा, आदिवासी सेवा याबद्दल अनेक संस्थांनी पुरस्कार दिलेले आहेत. मध्येच आता पुण्याला शिवरत्न भूषण म्हणून मला पुरस्कार मिळाला.
1: बर.
0: आता नुकताच मी पापलेटवाली होशील का माझी नवरी, आमचे मित्र चिंतामणी शिवडीकर म्हणजे वरळीचे, त्यांचं दोन गाणी होती आत्ता, नारळी पौर्णिमेचं आणि गणपतीचं, तर त्या गाण्यांमध्ये पण मला त्यांनी बोलवलंय आणि आम्ही त्यात काम केलंय. त्यामुळे आता सेवानिवृत्तीनंतर जिथे जिथे कामाची संधी मिळेल, जे चांगलं असेल ते मी अजिबात सोडत नाही. मग कला असो, शिक्षण असो, समाजसेवा असो किंवा आणखीन लेखन असो,
1: पत्रकारिता मध्ये सुद्धा तुमचं विशेष काम असतं. तर
0: पत्रकारितेचा मी मूळचा म्हणजे विद्यार्थी आहे, जर्नालिझम केलेला डिग्री, त्याच्यामुळे पत्रकारितेमध्ये मला आवड आहे. त्यानंतर वृत्तपत्र लेखक संघ जे 35 वर्षापूर्वी आमचं कल्याणला ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ, त्याचा आत्ता मी अध्यक्ष आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच सामाजिक कार्य करीत असतो. दिवाळी अंकाली दिवाळी अंक स्पर्धा, मग दिवाळी झाली का मग ते अंक काय करायचे, तर आम्ही मग कैद्यांना, जेलच्या कैद्यांना, सुप्रिटेंडंटना बोलून त्यांना वाचण्यासाठी देतो, असे बरेच उपक्रम, बस स्थानक, रेल्वे स्थानक, स्वच्छता मोहीम वगैरे, जे जे आपल्या परीने जे जे करता येईल समाजासाठी, लोकांसाठी, ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मग ही संधी आता सोडत नाही, कारण आता सेवानिवृत्तीनंतर नुसतं घरी बसून पण बुद्धीला गंज लागण्यापेक्षा हे केलेलं बरं, मूड फ्रेश राहतो.
1: आणि तुमचं सामाजिक कार्यामध्ये तर तुम्हाला कायमच रस राहिलेला आहे आणि त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. तर एवढा तुमचा जो अनुभव आहे तो कुठेतरी आता तुम्हाला समाजाचा म्हणजे उपयोगी पडण्यासाठी कामी येतो. सुनीलजी, आता शेवटी आमच्या जाता जाता कामगार बंधूंना काय सांगाल?
0: कामगार बंधू भगिनींना मी एकच सांगेन की आपल्या कष्टाचा अभिमान बाळगा पहिले तर मूळ, कारण आत्मभान किंवा स्वतःचं जर कधी तुम्ही इज्जत केली नाही, स्वतःच्या कामाची किंमत केली नाही, तर दुसरा कोणी करणार नाही, कारण करायचं ते आपल्यालाच. त्यामुळे तुम्ही तुमच्या कष्टाचा अभिमान बाळगा, पण भविष्याचं पण त्यासोबत नियोजन करा, कारण ते तुमच्या भावी पिढीसाठी, कुटुंबासाठी फार आवश्यक आहे. आणि जे तुम्ही कष्ट करता ना, त्यातून केवळ संसार चालला पाहिजे असं नाही, तर उद्याचं भविष्य सुरक्षित झालं पाहिजे, ही विचारसरणी तुमच्यामध्ये कायम ठेवा. नियमित बचत करा, शासनाच्या सुविधा किंवा योजनांचा माहिती घ्या. खास करून कामगार बंधू जे आहेत ते लगेच बळी पडतात काही गोष्टींना, तर मी त्यामुळे सांगेन त्यांना की तुम्ही एकत्रित राहा, कारण एकीचं बळ फार मोठं असतं, त्यामुळे अन्याय जास्त होणार नाहीत, त्याला वाचा फुटेल. मुळामध्ये जर कधी एक असाल तुम्ही, तर तुम्हाला कोणी त्रासही देणार नाही, कारण ती एक अनाहूत भीती असते की बाबा यांच्या मागे संघटना आहे किंवा यांची एकी आहे, त्यामुळे तसे कोणी धजावत नाही. एकी असणं गरजेचं आहे, कुठेतरी एकवटलं पाहिजे तुमच्या सुरक्षित आयुष्यासाठी. त्याही नंतर मुलांचं भविष्य बघा, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की हक्कांची जाणीव आहे तुमच्या, त्या बघा. आणि कामगार एकटा असताना त्याची ताकद अशी मर्यादित असते, परंतु संघटित असेल तर ती ताकद वाढते आणि कोणी आपल्या समोर जास्त बोलत नाही आणि त्रास देत नाही, त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता. शेवटी एकच सांगेन की कष्टाला पर्याय नाही.

0: बरोबर, वा.
1: कष्टे आपल्याला करावीच लागतात, पण कष्टाला दिशा दिली ना तर प्रगतीचा मार्ग एक चांगला तयार होतो आपल्यासमोर. स्वतः उभे राहा, कुटुंबाला उभे करा, त्यासोबत समाजाला उभे करा, आणि त्यानंतर भारताला सक्षमपणे उभे राहण्यास तुमची जर कधी मदत लाभली तर सोन्याहून पिवळे
0: वा.
1: हा दुग्ध शर्करा योग जर कधी आपल्याकडे दिसला तर मी माझी या मुलाखतीची धन्यता नक्कीच वाटेल मला, आणि मनापासून समाधान वाटेल.
0: वा, अगदी म्हणजे योग्य शब्दात तुम्ही सांगितलं की खरंच म्हणजे कामगारांनी या सगळ्या दृष्टिकोनातून जर स्वतःचा विकास केला आणि स्वतःच्या म्हणजे तुम्ही जे म्हटलं नुसतं कष्ट न करता कौशल्याची सुद्धा त्याला जोड देऊन आणि
1: बरोबर.
0: भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे स्वतःला घडवणं खूप महत्त्वाचं आहे. सुनीलजी, छान गप्पांच्या माध्यमातून हे जे मार्गदर्शन केलं आणि यामध्ये तुमचा स्वानुभव खूप महत्त्वाचा मोलाचा ठरला आमच्या मार्गदर्शनासाठी. तर आणि वेळात वेळ काढून तुम्ही इथे येऊन जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
1: तुमचेही आभार, धन्यवाद.
0: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथे संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शपथ तुला बाळाची या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांचं गीत होतं, संगीतकार दीपक पाटेकर.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. कर्जवसुलीला स्थगिती. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नवरात्रोत्सव आणि इतर कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. आणि विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मिता मच्छर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. दुष्काळग्रस्त भागात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर वनमध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांनाही अचूक पंचनामे आणि आणीबारीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत आणून न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करायला तसंच शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यायचा आदेश सहकार विभागानं जारी केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या यंदाच्या खरीप हंगामातलं पीक कर्ज पुनर्गठित करावं, ही कार्यवाही 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करावी असे आदेश सहकार विभाग

0: विभागानं दिले आहेत.
1: राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करावेत आणि त्यातून वाचलेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपला अन्नदाता संकटात असताना आपण सर्वजण त्याच्या मदतीला धावून गेलो तर या नैसर्गिक आपत्तीवर मात करणं सहज शक्य होईल असं त्यांनी म्हटलं आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारमधल्या 1.5 लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचं या महिन्यातलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं याबाबतचं अधिकृत निवेदन दिलं आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयानं हे प्रश्न उपस्थित केले. ही सरकारी जमीन अत्यंत कमी दरात खरेदी करणाऱ्या अमेडिया एंटरप्राइजेस LLP कंपनीत मोठा हिस्सा असूनही राज्यसभा खासदार पार्थ पवार हे या व्यवहाराचे लाभार्थी नाहीत का अशी तोंडी विचारणा उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारकडे केली. या प्रकरणात कंपनीत केवळ 1% हिस्सा असलेल्या व्यक्तीला आरोपी केला आहे, परंतु ज्या व्यक्तीकडे 99% हिस्सा आहे त्याच्याबाबत तपास यंत्रणेनं काहीही भाष्य केलेलं नाही किंवा तपास त्या दिशेनं झालेला नाही असं निरीक्षण न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठानं नोंदवलं. या वादग्रस्त व्यवहाराला चालना देण्यासाठी अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तहसीलदार येवली यांच्यावर आहे. मात्र या व्यवहारात आपली कोणतीही भूमिका नसून आपल्याला खोट्या प्रकरणात गोवलं जात असल्याचा दावा येवली यांनी केला आहे. या प्रकरणात पार्थ पवार अत्यंत प्रभावशाली व्यक्ती असल्यानं त्यांना आरोपी केलं नसल्याचा दावा त्यांनी आपल्या अर्जात केला होता. त्यावर न्यायालयानं पोलीस महासंचालकांचं म्हणणं मागवलं होतं. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की या प्रकरणाचा अधिक व्यावसायिक आणि सविस्तर तपास होणं गरजेचं आहे, त्यामुळे पुढचा तपास करण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातला 3,160 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारनं आज वितरित केला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल घडवण्याची गरज असून निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नव्हे तर सार्वजनिक सेवेत येण्यामागची त्याची प्रेरणा जाणून घेणारी असावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते.
2: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा. हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो. इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है, बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है.
1: आपल्याला एखादी सेवा मिळेल यासाठी आजचा नागरिक दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही. नागरिकांच्या विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षा खूप मोठ्या असून परिवर्तनाची ही चिन्ह ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ सेवा वितरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सेवा या आजच्या त्वरित सेवा देणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळून घेत आहेत का आणि तेवढ्याच वेगानं पुढे जाऊ शकतील का हा असल्याचं ते म्हणाले. प्रशासकीय फेररचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली. परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी गुणवत्तेशी तडजोड न करता परीक्षा प्रक्रिया जलद करण्यासाठी निश्चित कालमर्यादेचं तत्व स्वीकारावं आणि देशाच्या व्यापक सुधारणा प्रक्रियेशी वेगानं जुळवून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत मॅपिंग न झालेल्या किंवा मॅपिंगमध्ये विसंगती असलेल्या मतदारांनी प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या मतदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याकरता

0: सूचित केलं होतं त्या मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष जाऊन आवश्यक ती कागदपत्रं जमा करून घेतील आणि त्या आधारे मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. तसंच नोटीस मिळालेले मतदार व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही बीएलओकडे आवश्यक कागदपत्रं सादर करू शकतील असंही या पत्रकात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या दिवे आगार इथं समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा आज मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह हाती आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे सर्वजण पुण्याचे असल्याचं वृत्त आहे. 180 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात करायचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हेरगोज यांनीही कॅप्टन स्मिथ यांचे आभार मानले आणि विमानातल्या 4 प्रवाशांची प्रेसिडेंट्स मेडल फॉर सिव्हिलियन ब्रेव्हरीसाठी शिफारस केली. स्मिथ हे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी काढलेत. संयुक्त अरब अमिरातीतले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज मच्छर यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन स्मिथ यांचे कौतुक केलं. स्वतः गंभीर जखमी असतानाही त्यांनी इतरांचा जीव वाचवला असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावर काढले. कॅप्टन स्मिथ यांच्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यासारखा मोठा हल्ला टळला. 140 कोटी भारतीय त्यांना सलाम करत आहेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन स्मिथ यांचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गुजरात सरकार त्यांना कॅप्टन स्मिथ यांना पुरस्कारानं गौरवणार आहे. कॅप्टन स्मिथ यांच्या मुंबईतल्या घराबाहेर हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या प्रशंसकांची मोठी गर्दी दिसून आली. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. भारताच्या पदकांची एकूण संख्या 64 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नाकाझातोकडून 0-4 असा पराभव झाल्यानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅश क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत पुरुष संघाला मलेशियानं तर महिला संघाला हाँगकाँगनं पराभूत केलं. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नवरात्रोत्सव आणि इतर कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. रायगड जिल्ह्यात दिव्याघर इथल्या समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू आणि विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मिथ मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी।

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या वाटचालीत देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या कामगारांचे कल्याण आणि सक्षमीकरणाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं. याच अनुषंगानं त्यांनी केलेल्या कामांचा विश्लेषणात्मक आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमधून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. नरेंद्र मोदींनी शासन प्रमुख म्हणून कामगार कायद्यांबाबत एक स्पष्ट भूमिका घेतली, ती म्हणजे कायदे कामगारांना संरक्षण देतील, पण त्याचवेळी ते रोजगार निर्मितीला अडथळाही ठरणार नाहीत. याच भूमिकेतून त्यांनी कालबाह्य कायद्यांचं एकात्मीकरण घडवून 4 नव्या कामगार संहिता आणल्या. हा बदल केवळ कायद्यातल्या सुधारणांचा नव्हता, तर कामगारांच्या हक्कांच्या परिभाषा नव्याने लिहिणारा होता. याचबद्दल अधिक सांगतायत भारतीय मजदूर संघाचे नेते अॅडव्होकेट अनिल धुमणे.
1: गेली 25 वर्ष नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून देशात काम करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक बदल झाले. त्यातील कामगार क्षेत्रातील महत्वाचे बदल आपण पुढील प्रमाणे सांगू शकतो.
2: कामगार विषयक महत्वाचे बदल म्हणजे नवीन कामगार कायदे, जुन्या कामगार कायद्यांची संख्या 54 कायदे आणि विविध राज्य सरकारांनी केलेले 100 कायदे असे

0: दीडशे कामगार कायदे लागू होते, त्यामुळे सामान्य कामगाराला हे समजणं मुश्किल होतं. आवश्यकता होती ती नवीन कामगार कायदे सुसूत्रीकरण करण्याची, समान विषयाचे कायदे एकाच पुस्तकात आणण्याची आणि सामान्य कामगारांना देखील आपले हक्क आणि अधिकार समजतील या पद्धतीने कामगार कायदे तयार करण्याची. दुसऱ्या श्रम आयोगाच्या अनुषंगाने ह्या प्रोसेसला सुरुवात केली आणि सर्व कामगार संघटना मालक यांच्याशी चर्चा करून जवळपास 10 वर्ष चर्चा चालली आणि त्यानंतर हे कामगार कायदे अस्तित्वात आले. आता 54 कामगार कायद्यांच्या ऐवजी 29 कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून 4 कोड तयार करण्यात आलेले आहेत. ते कामगारांना सूट झालेले आहेत. संबंधातील वेतन, किमान वेतन, समान काम समान वेतन, वेळेवर वेतन या संबंधातील कायदे आणि बोनस हा एकच कायद्याच्या पुस्तकात पाहायला मिळतील. तर दुसरा कोड आहे तो सामाजिक सुरक्षे संबंधित आहे. त्यात ESI, EPF, ग्रॅच्युटी, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन आदी सर्व सुविधा त्यामध्ये आलेले आहेत. आणि अन्य 2 कामगार कायदे हे औद्योगिक संबंध आणि सुरक्षा या संबंधित आहेत. त्यामुळे जुन्या कामगार कायद्यांमध्ये आवश्यक कालानुरूप बदल करण्याची आणि सुटसुटीतपणा आणण्याची आवश्यकता होती, जी नवीन कामगार कायद्यांनी पूर्ण केलेली आहे. या कामगार कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या दुरुस्त करण्यासाठी सरकारबरोबर कामगार संघटना सातत्याने भारतीय मजदूर संघ प्रयत्न करीत आहे. नवीन कामगार कायद्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना किमान वेतनाची हमी आता मिळालेली आहे. राष्ट्रीय स्तरावर नॅशनल फ्लोर मिनिमम वेजेस जाहीर केले जाणार आहेत. समान काम समान वेतनाचा विषय सुटसुटीत झालेला आहे. प्रत्येक कामगाराला अपॉइंटमेंट लेटर या नवीन कामगार कायद्यांमध्ये देणे सक्तीचे झालेले आहे. वेळेवर वेतन हा त्या ठिकाणी मिळणारा एक महत्वाचा अधिकार आहे. ESI ही योजना आता सर्व देशभरामध्ये लागू करण्यात आलेली आहे. 10 कामगार असलेल्या सर्व ठिकाणी ही योजना लागू राहील. EPFचा विषय हा देखील आता सोपा करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटमध्ये 1 वर्ष जरी काम केले तरी ग्रॅच्युटीचा अधिकार त्या कामगारांना मिळणार आहे. अशा अनेक चांगल्या सुविधा ज्या आहेत या नवीन कामगार कायद्यांच्या माध्यमातून या कामगारांना मिळणार आहेत. त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाचा म्हणजे देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळण्याचा नवीन कायदा सरकारने आणलेला आहे, ज्याचा लाभ देशातील सुमारे 30 ते 35 कोटी कामगारांना त्या ठिकाणी मिळेल. अशा रीतीने कामगार कायद्यांमध्ये केलेले हे नवीन बदल कामगार हिताचे आहेत. काही तरतुदींबाबत सरकार आणि कामगार संघटनांमध्ये मतभेद आहेत, ते देखील चर्चेने सोडवले जातील अशा प्रकारची अपेक्षा आहे. प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे ऑनलाईन काम करणारे, स्विगी झोमॅटो सारखे सेवा देणारे, ओला उबर सारख्या सेवा देणारे हे ज्या संस्था आहेत, या कामगारांना देखील सामाजिक सुरक्षा मिळण्याचा अधिकार नवीन कायद्याने करण्यात आलेला आहे. केवळ या कामगारांची जबाबदारी सरकारवर न राहता या संस्था ज्यांच्या माध्यमातून या योजना चालवल्या जातात त्यांना देखील आपल्या नफ्याचा 1% भाग हा या कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी देण्याची सक्ती या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीने असंघटित क्षेत्रातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक, फेरीवाले, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, स्वतंत्र रोजगार करणारे कामगार, विणकर अशा सर्वच प्रकारच्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा, त्यामध्ये निवृत्ती वेतन, आरोग्याविषयी लाभ, शिक्षण विषयक लाभ या नवीन कायद्याने देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावर टाकलेली आहे. हा एक अत्यंत महत्वाचा बदल सरकारने केलेला आहे. त्याचबरोबर बोनसच्या कायद्यामध्ये देखील आधी किमान 3,500 रुपये मिळणारा बोनस हा किमान 7,000 करण्यात आला. वेतनाचा एवढा बोनस किमान दिला पाहिजे अशाही प्रकारची बंधन घालण्यात आलेली आहे. त्यामुळे कामगारांना कमीत कमी मिळणारा 3,500 बोनस ते मॅक्झिमम मिळणारा 10,000 बोनस आता किमान 15,000 रुपये इतका मिळू लागलेला आहे. हा देखील एक सकारात्मक बदल झालेला आहे. ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातील अंगणवाडी कामगार, आशा कामगार यांचे मानधन देखील या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले. ही देखील एक महत्वाची बाब आहे. महिला कामगारांच्या साठी देखील अनेक योजना सरकारने राबवलेल्या आहेत. 6 महिन्यांची प्रसूती रजा ही याच सरकारच्या काळामध्ये झालेली आहे. ही देखील एक महत्वाची बाब आहे. महिलांना रात्रपाळीमध्ये काम करण्यास अनुमती देताना त्यांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या आवश्यक कन्सेंटची जबाबदारी देखील मालकावर टाकण्यात आलेली आहे. अशा प्रकारे विविध बदल त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. कामगार क्षेत्रात देखील त्यांनी अनेक महत्वाचे बदल केले. त्यामुळे कामगारांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत. त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल. त्याचबरोबर कामगारांना सन्मान आणि प्रतिष्ठा देखील प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, विकासाच्या वाटचालीत रोजगार निर्मिती आणि सामाजिक सुरक्षा या 2 महत्वाच्या बाजू असतात. नरेंद्र मोदींनी 25 वर्षाच्या शासन कारभारात रोजगाराला आकडेवारी न मानता सामाजिक सुरक्षेचा आणि प्रगतीचा निर्देशक मानलं. त्यादृष्टीनंच त्यांनी लाखो नवीन कामगारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ

0: राजा कक्षेत आणलं. कोविडसारख्या संकट काळातही रोजगारविषयक विशेष योजना राबवल्या. त्यांच्या अशाच कामांची माहिती देत आहेत भारतीय मजदूर संघाचे नेते अॅडव्होकेट अनिल धुमणे.
1: भविष्य निर्वाह निधीची वेतन मर्यादा जी 15,000 होती ती आता 25,000 पर्यंत वाढवलेली आहे. याचा परिणाम ज्या कामगारांना केवळ 15,000 पर्यंत पगार आहे त्यांचाच भविष्य निर्वाह कपात होत होता आणि त्यामुळे अनेक कामगार हे या मर्यादेच्या बाहेर गेलेले होते. त्यांना आता 25,000 पर्यंत ही मर्यादा वाढवल्याने ते सुद्धा या मर्यादेमध्ये येणार आहे आणि त्यांना भविष्य निर्वाह निधी लागू होणार आहे. याचा परिणाम म्हणजे कामगारांना निवृत्तीच्या वेळेला जास्त रक्कम तर मिळेलच, त्याशिवाय पेन्शन मध्ये देखील त्यामुळे वाढ होणार आहे आणि त्याचा देखील चांगला लाभ हा कामगारांना होईल. ही अनेक दिवसापासून सरकारकडे केली जाणारी मागणी होती की भविष्य निर्वाह निधीची या ठिकाणी मर्यादा ही वाढवण्याची आवश्यकता आहे, वेतन मर्यादा. आणि ती सरकारने 17 सप्टेंबर म्हणजेच विश्वकर्मा जयंतीच्या दिवसापासून त्यामध्ये बदल केलेला आहे, याचे देखील भारतीय मजदूर संघाने स्वागत या ठिकाणी केलेले आहे. आणखी एक या काळामध्ये झालेला महत्वाची घटना म्हणजे कोविडच्या काळामध्ये अनेक उद्योगधंदे त्या काळात बंद होते, मात्र या काळामध्ये उद्योगांना सहकार्य म्हणून भविष्य निर्वाह निधीचा मोठा भार हा सरकारने त्या काळात उचललेला होता आणि सरकारला उद्योगही चालू ठेवता यावेत आणि उद्योगांवर भारही आर्थिक कमी व्हावा या दृष्टीने मालकांचा असणारा आणि कामगारांचाही असणारा भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही सरकारकडनं त्या ठिकाणी जमा करण्यात आलेली होती आणि त्यामुळे उद्योगांना देखील एक चांगली मदत त्या ठिकाणी झालेली होती. सामाजिक सुरक्षा कायद्यामुळे झालेला महत्वाचा बदल म्हणजे देशात सुमारे 50 कोटीपेक्षा जास्त कामगार काम करतात, त्यात संघटित क्षेत्रात साधारण 8 ते 10%, असंघटित क्षेत्रातले 90%, जे आतापर्यंत सामाजिक सुरक्षेच्या बाहेर होते हे सर्व कामगार आता सामाजिक सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणार आहे आणि त्यामुळे एक मोठा कामगार वर्ग की ज्यांना आजपर्यंत कुठलेही सामाजिक सुरक्षाचे लाभ लागू होत नव्हते किंवा हक्क नव्हते त्यांना देखील ते हक्क आता मिळणार आहेत, ही आनंदाची बाब आहे. नरेंद्र मोदी जी एक अनुभवी राजनेता आहेत, समाजाच्या सर्व क्षेत्राची त्यांना जाण आणि जाणीव आहे. समाजातील श्रमिक हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि त्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले पाहिजे असेही त्यांना वाटते. त्याच्यातून अनेक योजना त्यांनी राबवल्या, त्याचाच भाग म्हणून आपण या बदलांकडे पाहू शकतो.
0: श्रोते हो, भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात असंघटित क्षेत्र म्हणजे कामगारांचं सर्वात मोठं विश्वच आहे. दशकांपासून या कामगारांना स्वतंत्र ओळख नव्हतीच, मात्र नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीनं ई श्रम पोर्टल सारखा उपक्रम हाती घेतला, त्यामुळेच आज 31 कोटींपेक्षा जास्त असंघटित कामगारांना डिजिटल ओळख मिळाली आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेद्वारे वृद्धापकाळासाठी निवृत्ती वेतनाची हमी मिळाली आहे, सामाजिक सुरक्षेचे कवच लाभले आहे. या कामगारांच्या जगण्याला नवी दिशा देण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीबद्दल अधिक सांगतायत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते अविनाश दौंड.
2: माननीय नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान काळामध्ये असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने काही योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यातली सर्वात पहिली आणि महत्वाची म्हणजे ई श्रम पोर्टल. या पोर्टलवरती या देशातल्या वय वर्ष 16 ते 59 वर्षापर्यंत कोणीही कामगार, तो असंघटित क्षेत्रातील असेल, बांधकाम कामगार असेल, घरकाम करणारा असेल, रिक्षाचालक असेल, शेतमजूर असेल, मोलमजुरी करणारे आहेत, हॉटेल बॉईज आहेत, ते कोणीही नोंदणी करू शकतात आणि नोंदणीची प्रक्रिया सुद्धा तशी सोपी आहे. आधार कार्ड, बँक खातं आणि मोबाईल नंबर हे लिंक असणं आवश्यक आहे. त्याचे फायदे मात्र असे आहेत की यावरती 2 लाखांचा मोफत विमा आपल्याला मिळतो. जे नोंदणी करतात त्यांना हा विमा आहे. अपघाती जर मृत्यू झाला तर 2 लाखापर्यंतची मदत त्यांना मिळते. अंशतः जर अपंगत्व आलं तर 1 लाख रुपयापर्यंत त्यांना ते मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या इतर ज्या काही योजना आहेत त्याचा थेट लाभ ई श्रम पोर्टलवरती ज्यांनी नोंदणी केली आहे त्या देशातल्या सर्व कामगारांना मिळेल अशी तरतूद केलेली आहे. दुसरं जे आहे ते पीएम श्रमयोगी मानधन योजना. तर या योजनेमध्ये ज्यांची नोंदणी होणार आहे किंवा केलेली आहे त्यांना 60 वर्षानंतर दरमहा ₹3,000 पेन्शन मिळण्याची सुविधा केलेली आहे. आणि जर त्या कामगाराचा मृत्यू झाला 60 वर्षानंतर तर या 3,000च्या 50% रक्कम म्हणजे 1,500 रुपये त्यांच्या पत्नीला मिळू शकते अशी ही योजना आहे. त्याचबरोबर ह्याची पात्रतेची अट जी आहे ती मात्र वय वर्ष 18 ते 40 या वयापर्यंत आहे. आणि दुसरी एक महत्वाची अट त्याला आहे की ही नोंदणी होत असताना महिना 15,000 पेक्षा उत्पन्न त्या कामगाराचं कमी असलं पाहिजे. त्याने नोंदणी केल्यानंतर त्याला ई श्रम कार्ड काढावं लागेल आणि शासकीय धोरणानुसार केंद्र शासनाच्या त्यांनी एक तक्ता तयार केलेला आहे आणि दरमहा वयानुसार त्यांना ऑनलाईन हप्ते भरावे लागतात.

0: दरमहा आणि तेवढीच रक्कम केंद्र सरकार सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करते आणि त्याचा हा जो लाभ आहे तो 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन अशी त्यांना मिळू शकते. आणि ह्या दोन्ही योजना ज्या आहेत, ई श्रम पोर्टल असेल किंवा पीएम श्रमयोगी मानधन योजना असेल, या नव्यानं सुरू झालेल्या आहेत आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. दुसरं असं की केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 पासून 29 जुने कामगार कायदे रद्द करून 4 नवीन लेबर कोड लागू केलेले आहे. त्यामध्ये सुद्धा या असंघटित कामगारांसाठी काही महत्वाच्या तरतुदी आहेत, त्या केल्या गेलेल्या आहेत. विशेषतः वेतन संहिता असेल, औद्योगिक संबंध संहिता असेल, सामाजिक सुरक्षा संहिता असेल किंवा शेवटची सुरक्षा आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीची संहिता असेल, यामध्ये गिग आणि असंघटित कामगार जे आहेत त्यांना पहिल्यांदाच कव्हरेज दिलेले आहे. म्हणजे पहिल्यांदाच त्यांची सुरक्षा यामध्ये पाहिली गेलेली आहे. मग ते झोमॅटोचे असतील, स्विगीचे असतील, उबेरचे असतील. म्हणजे मी उदाहरण देतो, हे ऍप आधारित जी डिलिव्हरी आहे त्याचे बॉय असतील किंवा ड्रायव्हर्स असतील त्यांना सुरक्षा कवच दिलेलं आहे. महत्वाचं सुरक्षा कवच म्हणजे ESIC जे कव्हरेज आहे ते पूर्वी फक्त कामगारांनाच लागू होतं, आता असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग जो आहे तो यात समावेश होऊ शकतो. दुसरं असं की महिलांसाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा काही चांगले नियम नवीन संहितांमध्ये केलेले आहेत. विशेषतः महिलांना समान काम आणि समान वेतन आणि सन्मानही देण्याची योजना त्यामध्ये आहे आणि या सर्वांना 40 वर्षांवरील जे कामगार आहेत त्यांची नियमित मोफत आरोग्य तपासणी करण्याची तरतूद यामध्ये केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणी जर अपघात झाला तर नुकसान भरपाई यापूर्वीच्या कायद्याने मिळत होती ती आताही मिळेल, परंतु वर्क ऍक्सिडेंटची व्याप्ती वाढवून कामावर येताना किंवा जाताना जर अपघात झाला तर त्याला सुद्धा ESIC भरपाई मिळेल. अशा प्रकारच्या या काही नवीन योजना केंद्र सरकारने लागू केलेल्या आहेत आणि त्याचा निश्चितपणे लाभ या असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई श्रम पोर्टल असेल, पीएम श्रमयोगी मानधन योजना असेल किंवा कामगार संहिता ज्या नवीन आलेल्या आहेत त्याद्वारे होऊ शकतो आणि त्याद्वारे अनेक लाखो असंघटित क्षेत्रातील कामगारांचं जीवनमान राहणीमान सुधारण्यास मदत होईल, त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा निश्चितपणे मिळेल अशा या योजना आहेत, त्याचं आम्ही स्वागत करीत आहोत.
1: श्रोते हो, कामगारांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षेच्या माध्यमातून त्यांच्या भविष्याला स्थैर्य देणं हीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक वाटचालीची मुख्य दिशा राहिली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.
2: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
3: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान

0: फसल बीमा।
1: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
2: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
1: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
2: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
1: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
3: शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार। तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते। वातावरणातलं कर्बवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते। तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचं संतुलन बिघडेल। हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो। किडींच्या संख्येमध्ये अनुवांशिकरित्या बदल होतो। वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत। अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो, तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो। हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो। पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते। अति जास्त किंवा अति कमी तापमानात किडी मरतात, जिवंत किडींची वाढ होत नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं। पण त्यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोष आहे, त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोशावस्थेत जाऊन आपला बचाव करतात। पतंगवर्गीय किडी प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात। आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादी वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं। किडींची नैसर्गिक वाढ कमी होते, खाण्यावर परिणाम होतो। किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाहीत, तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते। अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान, अगर आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल, खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो। वाऱ्यामुळे मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो। याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, गर्भवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो। कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो। त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो। या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित राहते। जैविक घटकाचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो। अति आणि अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो। साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात। त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष्य कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो। मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस, तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात, आणि मग असे मित्र कीटक आणि मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात। किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असं दिसून आलं की सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो। अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं। पानं खाणाऱ्या आणि गुंडाळणाऱ्या अळीला पावसाची खूप दिवसांची उघडीप आणि नंतर अनियमित पाऊस असं वातावरण पोषक असतं। उंट अळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो। भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो, उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फूल किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो। खूप दिवसांनी उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असं वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे। मृगाचा जोराचा पाऊस पडल्यानंतर जमिनीत हुमणीच्या कोशावस्थेतून भुंगेरे बाहेर पडतात। तुरीवर फुलोऱ्याच्या वेळी 25 अंश तापमान असल्यास पिसारी भुंगे यांचा प्रादुर्भाव वाढतो। पेरणीच्या वेळी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील आणि

0: पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण पिकांमध्ये खतांचा वापर करताना बऱ्याचदा वेगवेगळ्या खतांचा वापर हा करत असतो, तर या खतांचा वापर करताना नेमकी कोणती खतं वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल, यासाठी हिरवळीची खतं आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे तर हा नेमका कसा करायला हवा, त्याचे काय फायदे आहेत आणि शेतीच्या दृष्टीने त्याचं काय महत्व आहे, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. हिरवळीची आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे हाच आपला आजचा विषय आहे आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कार्यक्रम सहाय्यक डॉक्टर सचिन कारले सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, आता आपण खतांबद्दल बोलणार आहोत, तर सुरुवातीला जी हिरवळीची खतं जी आहेत, तर ही खतं म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो. हिरवळीची खते म्हणजे जी आपण पिकांमध्ये घेत असलेली हिरव्या अवस्थेतील जमिनीत नांगरून किंवा जी पिकं आहेत ती जमिनीमध्ये उगवायची असतात, ती नंतर हिरव्या अवस्थेत आल्यानंतर एक फुलोऱ्याच्या अगोदर त्यांना जमिनीमध्ये डायरेक्ट गाडायचं असतं.
1: अच्छा.
2: म्हणजे नांगरून पूर्ण जमीन काढायची आणि जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो आपल्याला वाढवायचा असतो. यासाठी जी वापरली जाणारी पिकं आहेत त्यांना हिरवळीची खते असे म्हटलं जातं.
1: अच्छा अच्छा. पण आता सर, त्याचे जे प्रकार आहेत आणि आपण कोणत्या पिकांमध्ये याचा प्रामुख्याने वापर करतो?
2: हिरवळीची खते जी आहेत यामध्ये प्रमुख पिकं येतात ती म्हणजे ताग, देंच्या, बरसीम, त्यानंतर चवळी, मूग, उडीद, गवार, ही पिकं सुद्धा आपण हिरवळीच्या पिकांसाठी घेत असतो. यामध्ये त्यांची पद्धत कशी आहे, काही पीक लागवडीच्या अगोदर जमिनीमध्ये ती पेरावी लागतात.
1: बरोबर.
2: ओलाव्यावरती किंवा थोडंफार पाणी देऊन जी वाढ करायची, साधारण महिनाभरात त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि ती फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर म्हणजे त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण झालेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांचा जे सेंद्रिय घटक जो आहे तो वाढलेला असतो, त्यावेळेस ती आपण जमिनीमध्ये पूर्णपणे गाडतो. जेणेकरून आज पिकांना जे सेंद्रिय पदार्थ देण्याची गरज आहे ती यातून पूर्णपणे भागवली जाते. तर यामध्ये दोन प्रकार आहेत, एक जागेवर हिरवळीचे खत तयार करणे आणि दुसरं हिरव्या पानांचे खत. तर जे जागेवर केलं जातं त्याला इन्सिटू प्लांटेशन म्हटलं जातं, ज्यामध्ये आपण ही जी काय ताग, धेनच्या, बरसी ही जी काय आहेत किंवा मूग, उडीद ही पेरतो आणि ती लागवड करून ती नंतर गाडली जातात.
1: बरोबर.
2: तसेच ग्लिरीसिडिया, ज्याला गिरीपुष्प म्हटलं जातं, अशा प्रकारची जी काही झाडं आहेत त्यांची आपण बांधावरती लागवड करतो किंवा बाहेर लागवड करतो आणि त्याची पानं आणून आपण ती शेतामध्ये गाडली जातात, तर त्याला हिरव्या पानांची खतं असं म्हटलं जातं. असे दोन प्रकारची याच्यामध्ये लागवडीची पद्धत आहे.
1: अच्छा. आता सर, हिरवळीच्या खतांचे जे फायदे आहेत तर ते काय काय सांगाल तुम्ही?
2: हिरवळीचे खत हे सेंद्रिय पदार्थ जमिनीतले वाढवतात, तसेच जमिनीची सुपीकता वाढवतात.
1: बरं.
2: जमिनीची जी रचना आहे म्हणजे जमीन कडक झालेली असेल ती भुसभुशीत करायची जी आहे ती रचना याच्यामुळे सुधारते. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची जी क्रिया आहे ती याच्यामध्ये वाढली जाते, कारण की त्यांना सेंद्रिय कर्ब हा खाद्यासाठी मिळत असतो. तसेच शेंगवर्गीय पिकांमुळे नत्राचे प्रमाण वाढवण्यास पण मदत होते. जी काही हिरवळीची खते वापरतात त्याच्यात काही शेंगवर्गीय पिक आहेत त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढवण्यास मदत होते. रासायनिक खतांचा वापर कमी केला जातो, जो आपल्या सध्याचा ज्वलंत विषय आहे. तसेच जमिनीचे आरोग्य सुद्धा सुधारते. या सर्व हिरवळीच्या खतांमुळे हा असा फायदा
1: होत असतो. बरोबर. पण सर, ही खतं वापरताना शेतकरी बांधवांनी काही काळजी वगैरे घेणं गरजेचं असतं का, कि म्हणजे काही प्रमाण आहे किंवा कसं, म्हणजे काय सांगाल?
2: ही जी हिरवळीची खत ही लाईव्ह घेत असल्यामुळे त्यांना वेळेची मर्यादा असते आणि ही जी वेळेची मर्यादा आहे ती आपल्याला सांभाळण्यासाठी पीक जे आपल्याला घ्यायचंय त्याच्या अगोदर याचं प्लॅनिंग करायला पाहिजे आणि ती त्याच्या महिना दोन महिने अगोदर करून त्याची लागवड, म्हणजे ही वेळ खाणारी प्रक्रिया आहे. तसेच याला पाण्याची सुद्धा गरज भासू शकेल, आपण नुसत्याच ओलाव्यावरती हे नाही करू शकत, त्याला पाणी सुद्धा देण्याची कधी वेळ येऊ शकते, तर त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच पीक घेण्यासाठी कधी उशीर होऊ शकेल, कारण की गाडण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ जाऊ शकतो, याचं नियोजन जर का आपण व्यवस्थित केलं तर हे

0: खतं वापरण्यासाठी काहीच अडचण येणार
1: बरोबर,
0: नाही,
1: म्हणजे एक चांगली आणि सोपी अशी पद्धत आपण
0: पद्धत
1: म्हणू
0: आहे.
1: शकतो, नाही का?
0: येस
1: सर, आता या हिरवळींच्या खतांच्या बरोबरीने जैविक खतांचा सुद्धा वापर शेतीमध्ये केला जात असतो, तर जैविक खतं म्हणजे काय?
0: जैविक खतं
1: हा,
0: म्हणजे जे प्रयोगशाळेमध्ये हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या किंवा अविद्राव्य स्फुरद विरघळवणाऱ्या ज्या जीवाणू आहेत त्यांची वाढ करून लिग्नाइट सारख्या माध्यमांमध्ये जतन करून
1: बरं,
0: त्याची जी खत तयार करतात त्याला जीवाणू खत असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ह्याची गरज कशी आहे, मार्केटमध्ये आज पाहिलं गेलं तर भारतात आज आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे, अन्नधान्यांचं वापर आहे वाढवणं गरजेचं आणि जागेची उपलब्धता कमी होत चाललेली आहे, त्यामध्ये प्लस रासायनिक खतांचा आपण वापर वाढवलेला आहे. आज रासायनिक खतांचा विचार केला तर मार्केटमध्ये दर खूप वाढलेले आहेत, तुम्ही पाहिलं तर त्यांची उपलब्धताही आजकाल कमी आहे, कारण की आज जागतिक मार्केटमध्ये पाहायला गेलं तर खतांचा मुबलकताही कमी होत चाललेली आहे, त्यामुळे त्यांच्या किमती वाढत आहेत आणि मग ह्या सर्वांना पर्याय म्हणून जीवाणू खतांचा वापर करू शकतो. तर जीवाणू खतं ही किंमत त्यांची अगदीच नगण्य आहे, इझिली आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. आणि जीवाणू खत ही काय, आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहेत ह्यांची संख्या वाढवण्याचं काम करत असते, कारण की तुम्ही जी खतं जमिनीत देता ती जमिनीत दिलेली खतं ही लगेच उपलब्ध होत नसतात आणि ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. आज काय झालेलं, आपण रासायनिक खतांचा वापर करून करून जमिनीची जी जीवाणू आहेत हे आपण मारण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी यामध्ये जागृती येत चाललेली आहे, रासायनिक खतांचा वापर कमी करून तिथे जर का जीवाणू खतांचा वापर होतो, आपली जी जमीन आहे याच्यामध्ये फक्त सेंद्रिय खतांचा मारा जर का केला आणि त्याच्यात तुम्ही जीवाणू खतं टाकली तर ते जीवाणू खतांचं खाद्य हे सेंद्रिय पदार्थ आहे, ते सेंद्रिय पदार्थ कार्य करून आपल्याला अन्नद्रव्य पिकांसाठी उपलब्ध करून देतात. मग हा जो आपला होणारा फायदा आहे हा याच्याने खूप चांगल्या रीतीने शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो.
1: सर, आता जैविक खतं जी आहेत तर ही आपण का वापरायला पाहिजे आणि जे त्याचे फायदे सुद्धा आहेत काही, तर काय सांगाल त्याविषयी?
0: कोणतेही पीक घ्यायचं असेल तर जमिनीची सुपीकता ही सर्वात महत्वाची आहे, आपण बोललो आहोत. तर ही अन्नद्रव्य जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात आणि काही अन्नद्रव्य ही पुरवावी लागतात. हे पुरविलेले अन्न घटक जे आहेत जसेच्या तसे उपलब्ध त्यांना होत नसतात, ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. मग ह्या जीवाणूची संख्या आणि कार्यक्षमता ही महत्वाची आपल्या शेतीमध्ये आणि ती वाढवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत जैविक खतं म्हणजे जीवाणूंची वाढ करणं ही गरजेची आहे. मग ह्यासाठी बरेचसे जे खत आहेत म्हणजे जसे अझोटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ यांचा आपण त्याच्यामध्ये वापर करून ती जीवाणू आपण संख्या वाढवू शकतो. तर एक साधारण उदाहरण द्यायचं म्हटलं तर जी जमीन आहे त्या जमिनीमधली जर का तुम्ही वरचा लेअर काढून टाकलात आणि लेवल करताना त्याचा लेवल काढला तर तिथे येणारी जी पिकं आहेत नंतरची त्यांचं उत्पादन हे घटतं, कारण की त्या वरच्या जो थर आहे त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या ही सर्वात
1: जास्त असते
0: आणि तोच थर आपण काढला तर 2-3 वर्ष तुम्हाला तिथं उत्पन्न कमी मिळतं. मग ज्यावेळेस हळूहळू जीवाणूची संख्या वाढते त्यावेळेस तुम्हाला तिथून उत्पन्न चांगलं
1: मिळतं.
0: हा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊ शकेल. रासायनिक खतांचा जो आपण वापर करतो, वारेमाप वापर करतो, हा कमी करेल आणि त्यांचा कार्यक्षम वापर होईल, त्याच्यामुळे आपली त्याच्यामध्ये बचत होऊ शकेल. जैविक खतं ही पर्यावरणपूरक आहेत, ही चांगल्या रीतीने
1: पर्यावरण
0: संवर्धनही
1: होईल.
0: तसेच जैविक खतांमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. जैविक खत ही सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत जिबरेलिक ऍसिड, सायटोकायनिन, इंडॉल ऍसिटिक ऍसिड यासारखी जी संप्रेरक आहेत ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देत असतात आणि व्हिटॅमिन बी सारखी अन्नद्रव्य ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे जैविक खतांमुळे जमिनीमध्ये जी प्रतिजैविक सोडली जातात याच्यामुळे बरेचसे बुरशीजन्य जे रोग आहेत हे सुद्धा कमी होतात.
1: बरोबर,
0: त्यांची सेल्फ इम्युनिटी पॉवर आपण जी म्हणतो ती वाढली आणि त्याच्यामुळे जो कीटकनाशकांसाठी करावा लागणारा खर्च आहे हा सुद्धा कमी होतो.
1: बरोबर,
0: तसेच उत्पन्नामध्ये 15-20% वाढ होते. अशा रीतीने जैविक खतांचा जर का वापर केला तर हे फायदे आपल्याला शेतकऱ्यांना नक्कीच मिळू शकतात.
1: सर, आता जैविक खतांचे जे प्रकार आहेत आणि कोणत्या पिकांसाठी आपण ते वापरू शकतो?
0: जैविक खतांचे प्रकार मध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू जसे रायझोबियम, अझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, निळे हिरवे शेवाळ, अझोला हे आहे. त्यानंतर दुसरे आहेत ते स्फुरद विरघळणारे जीवाणू, त्याला आपण फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो, किंवा पालाश विरघळणारे जीवाणू त्याला पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो. तसेच सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे विघटन करणारे किंवा उपलब्ध करून देणारे जीवाणू असे प्रकार येतात. उदाहरणादाखल सांगायचे म्हटले तर या खतातील अझोटोबॅक्टर हे जीवाणू मुळांभोवती राहून सहजीवी पद्धतीने कार्य करतात. या खतांमुळे हेक्टरी 15-20 किलोग्राम नत्र स्थिर होण्यास मदत होते आणि जीवाणू हवेतील मुक्त नत्र म्हणजे जो 78% हवेमध्ये जो नत्र आहे तो मुक्त नत्र शोषून घेऊन ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतात.
1: अच्छा
0: हे जीवाणूयुक्त खत आहे. एक दल

0: आणि तृणधान्य पिकांसाठी वापरावे. द्विदल पिकांमध्ये याचा वापर करू नये कोणत्या अझोटोबॅक्टरचा. द्विदल पिकांसाठी वेगळे आहेत. याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, भात, कापूस, वांगी, मिरची, बटाटा यांसारखी एकदल पिकं घ्यावीत. रायझोबियम हा जो जीवाणू आहे हा सुद्धा सहजीवी पद्धतीने कार्य करत असतो. हा जीवाणू द्विदल पिकांसाठी वापरायचा.
1: अच्छा.
0: द्विदल पिकांमध्ये मुळांवर गाठी तयार करून आपण पाहतो ते जी मुळांच्या ज्या गाठी असतात थोड्याशा त्याच्यात लेग हिमोग्लोबिन असल्यामुळे असे गुलाबी रंगाची दिसतात. जर का तुम्ही मुळं पाहिलीत तर त्यामध्ये झाडाचे अन्न जे आहे ते पिकांना उपलब्ध करून देत असतात. म्हणजे हवेतील नत्र हा त्या मुळांमध्ये गाठीमध्ये गोळा करून तो पिकांना उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर साधारण द्विदल पिकांसाठी हेक्टरी 50 ते 200 किलोग्राम नत्र हा जमिनीत स्थिर करू शकतो इतकी त्याच्यात ताकद आहे. त्यानंतर निरनिराळ्या द्विदल पिकांसाठी विविध प्रकारचे रायझोबियम गटाचे जीवाणू यामध्ये वापरले जातात. आता रायझोबियम मध्ये वेगवेगळे गट आहेत जसे चवळी गट, हरभरा गट, वाटाणा गट, घेवडा गट, अल्फा अल्फा किंवा बरसीम गट.
1: बरोबर.
0: हे असे वेगवेगळे गट आहेत त्यानुसार आपण ते पिकांसाठी रायझोबियमचा वापर करायचा. त्यानंतर येतो अझोस्पिरिलम. हे सुद्धा जीवाणू खत आहे. हे तृणधान्य व भाजीपाला पिकांच्या मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचं कार्य करत असतात. हे अझोटोबॅक्टर पेक्षा जास्त नत्र पिकांना पुरवतात आणि पीक वाढीस पोषक सेंद्रिय रसायने देखील तयार करतात त्यामुळे उत्पादनात वाढ होत असते. चौथं जे आहे ते बायझेरेन्किया जीवाणू खत. हे सहजीवी पद्धतीने कार्य करणारं जीवाणू खत आहे. ह्या जास्ती करून आम्लधर्मी जमिनी ज्या आहेत म्हणजे आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनींमध्ये याचा वापर जास्त करावा. हे जीवाणू शेंगा वर्गीय पिकांमध्ये वापरू नयेत तर एकदल आणि तृणधान्य ह्या पिकांसाठी वापरावेत.
1: अच्छा.
0: उदाहरणार्थ भात.
1: सर, आता भात पिकामध्ये सुद्धा प्रामुख्यानं अझोलाचा जो वापर केला जातो आणि तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तर याविषयी मग काय सांगाल?
0: छान प्रश्न विचारलात. अझोला ही एक वनस्पती आहे, पान वनस्पती आहे आणि ती डबक्यांमध्ये किंवा इतर सांडपाण्याच्या ठिकाणी वाढते. वनस्पती अनाबेना अझोली या शेवळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते आणि हवेतील नत्र जो आहे मुक्त नत्र आहे तो स्थिर करते आणि याचा उपयोग प्रामुख्याने भात पिकांमध्ये केला जातो. हे एक चांगलं हिरवळीचं खत होऊ शकते.
1: अच्छा.
0: तसेच या खतांच्या वापरामुळे हेक्टरी 100 ते 150 किलोग्राम नत्राचा पुरवठा भात पिकाला हा होत असतो.
1: अच्छा.
0: होऊ शकतो. मग हे तयार करण्यासाठी काय करणं अगदी सोपी पद्धत आहे. तर विटांचा एक बांध केला साधारण 2 मीटर बाय 1 मीटर आणि उंचीला 15 सेंटीमीटर, खूप खोल नाही, अशी एक छोटीशी टाकी करायची. ती विटांची तुम्ही तयार केली त्याच्यावरती तुम्ही प्लास्टिक टाका.
1: बरं.
0: प्लास्टिक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक 20 ते 25 किलो चाळलेली माती ही खाली पसरवा आणि त्याच्यावरती 10 किलो रॉक फॉस्फेट हे टाकणं गरजेचं आहे. त्यामध्ये 5 किलो शेण मिक्स करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर हे साधारण प्रति एकरी डोस आहे आणि त्यामध्ये पाण्याची जी उंची आहे ती साधारण 15 सेंटीमीटर ठेवायची आणि यामध्ये 500 ग्रॅम अझोला कल्चर सोडा.
1: अच्छा.
0: हा, फक्त 500 ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटर या हिशोबाने तुम्ही सोडा. तर एक साधारण 1 ते 2 आठवड्यामध्ये अझोला हा पूर्ण तलाव कव्हर करून टाकतो.
1: बरं.
0: त्यानंतर दररोज 1-2 किलो काढून तुम्ही पिकांना वापरू शकता आणि हे करत असताना एक आठवड्याला पुन्हा 2 किलो शेण टाकणं गरजेचं आहे. अझोला काढाल तसं तुम्हाला त्याच्यात वाढ होण्यासाठी थोडं शेण टाकण्याची गरज आहे आणि पाणी जे आहे ते 1/4 पाणी बदलणं सुद्धा गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: तर याप्रमाणे 2 आठवड्यातून ताजे पाणी देण्याची त्याच्यात आवश्यकता आहे जुने पाणी काढून आणि दर 6 महिन्यातून एकदा तरी पाण्याची टाकी ही रिकामी करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: ती रिकामी करून तुम्ही परत त्याच्यामध्ये नवीन पाणी हे फ्रेश पाणी भरणं गरजेचं आहे आणि यासाठी टेम्परेचर मेंटेन करण्याची इतकी गरज पडत नाही कारण की साधारण 25 ते 35 डिग्री सेल्सिअस ह्या वातावरणातच आपलं हे होत असतं आणि त्याचा सामू जो आहे तो साधारण आम्लधर्मी म्हणजे साधारण 5.5 ते 7 म्हणजे उदासीन पर्यंत हा असला पाहिजे. अशा रीतीने जर का अझोलाची वाढ केली तर आपल्या शेतीसाठी हे एक उत्तमरित्या चांगल्या रीतीने आपल्या हिरवळीचं खत हे उपलब्ध होऊ शकेल. अझोलाचा दुसरा फायदा असा आहे का हा आपण वैरण म्हणून गुरांना सुद्धा देऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे
1: दुहेरी फायदा
0: याचा होऊ शकेल.
1: म्हणजे भात पिकासाठी तर आहेच आणि जनावरांसाठी सुद्धा
0: होऊ शकतो.
1: बरोबर.
0: हे झाले आपण नत्र स्थिर करणारे जीवाणू. यानंतर जो आहे तो एक स्फुरद विरघळणारे जीवाणू खतांमार्फत जो फॉस्फरस जमिनीत टाकतो हा पिकांना लगेच उपलब्ध होत नसतो. तो जमिनीमध्ये स्थिर होतो आणि तो स्थिर झालेला खत आहे ते ह्या जीवाणूंमार्फत विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिला.
1: बरोबर.
0: तर यासाठी बॅसिलस मँगेथेरियम, बॅसिलस पॉलीमिक्सा किंवा सुडोमोनास क्लोरोसरेन्स, सुडोमोनास स्ट्राटा ही जे जीवाणू आहेत यांचा वापर केला जातो किंवा बुरशीजन्य सुद्धा आहे ज्याच्यामध्ये पेनिसिलियम आहे ह्या PSB म्हणजे फॉस्फरस विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर पिकांमध्ये आपण करू शकतो.
1: अच्छा. सर, आता तुम्ही हा उल्लेख केलात की या खतांचा आपण वापर करू शकतो पण

0: त्याची काही पद्धत म्हणजे कसा नेमका हा केला पाहिजे?
1: छान. जीवाणू खत वापरण्याच्या पद्धती. जीवाणू खत हे आपण बियाण्यांना अंतरक्षीकरण करून वापरू शकतो, तसेच रोपांच्या मुळांवरती अंतरक्षीकरण करूनही वापरू शकतो, आणि जीवाणू खतांचे मातीमध्ये अंतरक्षीकरण करून वापर करू शकतो. जे जीवाणू आपण बियाण्यावरती वापरायचे आहेत ते काय करायचं असतं की त्या जीवाणू खतांचं जे पाकिट असतं ते पाकिट तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं एक असं सोल्युशन तयार करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये जे बियाणं आहेत हे त्याच्यामध्ये टाकून त्यांना सगळ्या बाजूनी लागेल अशा रीतीने चोळायचंय, आणि ते चोळलेले जे बियाणे आहेत ते बियाणे एका स्वच्छ कागदावरती सुकवायचे आणि लगेच त्यांचा लागवडीसाठी वापर करायचा. दुसरा जो प्रकार आहे तो रोपांची वाढ झालेली असते आणि मग त्यांच्या ज्या मुळांमार्फत तुम्ही याचा वापर करू शकता. जसे जीवाणू खतांचं पाकिट एक पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं द्रावण तयार करायचं, आणि साधारण 10 लिटर पाण्यामध्ये एक पाकिट जर का टाकलं 250 ग्रामचं तर ते द्रावण तयार होईल. त्याच्यामध्ये रोपांची मुळं जी आहेत ती 5 मिनिटं बुडवून ठेवणे.
0: बरं.
1: आणि बुडवून ठेवल्यामुळे काय होईल, ते जे जीवाणू आहेत ते त्याच्या मुळांना चिकटतील आणि आपण लागवडी करताना ते त्याच्यासोबतच जातील.
0: बरोबर.
1: त्यामुळे या पद्धतीने आपण एक अंतरक्षीकरण करू शकतो. तसेच सेंद्रिय खत आहेत म्हणजे शेणखत, याच्या मार्फत जीवाणू खत ही मिक्स करून किंवा गांडूळ खत यांच्यामध्ये मिक्स करून आपण ते जमिनीमध्ये देण्याची पद्धत सुद्धा आहे. या रीतीने आपण जीवाणू खतांचा वापर हा करू शकतो.
0: नक्कीच.
1: यामध्ये जर का आपण जमिनीमध्ये जीवाणू खत जी आहेत स्प्रे पंपाद्वारे सुद्धा आपण जमिनीत देऊ शकतो, जेणेकरून रोप आहे त्यांच्या मुळांपाशी त्यांचं संख्या ही वाढण्यास मदत होऊ शकेल.
0: सर, एकंदरीत बघितलं आपण तर हिरवळीची खतं आणि जैविक खतं ही म्हणजे शेतीच्या दृष्टीने खरं तर महत्वपूर्ण अशी आहेत, आणि यांचा वापर आपण चांगल्या प्रकारे केला तर नक्कीच रासायनिक खतांच्या वापरावर आपण थोडस नियंत्रण आणू शकतो की जेणेकरून या खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढेल आणि नक्कीच शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगला निर्माण होईल. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय छान मार्गदर्शन आणि सगळी सविस्तर अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: भाऊ इकडे कसं काय बियाणं घ्यायला? यंदा तेल बियाणं लावायचंय. ऐकलंय की सोयाबीन भुईमुग सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलं आहे.
2: प्रमाणित बियाणंच घेणार ना?
1: ते काय
2: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.
1: बर,
2: पीक जास्त येण्यासाठी आणखीन तीन गोष्टी लक्षात ठेवा.
1: ते काय?
2: पेरणी अगोदर बियाणांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
1: हे काय फार कठीण दिसत नाही.
2: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निःशुल्क फोन करा.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझ शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. दुष्काळ जाहीर न झालेल्या 19 तालुक्यांमध्येही सर्वेक्षण होणार. रायगड जिल्ह्यात दिवेआगर इथं समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू. विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल घडवण्याची गरज असून निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नव्हे तर सार्वजनिक सेवेत येण्यामागची त्याची प्रेरणा जाणून घेणारी असावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते.
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा. हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो. इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है.
0: आपल्याला एखादी सेवा मिळेल यासाठी आजचा नागरिक दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही. नागरिकांच्या विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षा खूप मोठ्या असून परिवर्तनाची ही चिन्ह ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ सेवा वितरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सेवा या आजच्या त्वरित सेवा देणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळवून घेत आहेत का आणि तेवढ्याच वेगाने पुढे जाऊ शकतील का हा आहे असं ते यावेळी म्हणाले. प्रशासकीय फेररचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली. परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी गुणवत्तेशी तडजोड न करता परीक्षा प्रक्रिया जलद करण्यासाठी निश्चित कालमर्यादेचं तत्व स्वीकारावं आणि देशाच्या व्यापक सुधारणा प्रक्रियेशी वेगानं जुळवून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. दुष्काळग्रस्त भागात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर 1 मध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांनाही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत आणून न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करायचा तसंच शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यायचा आदेश सहकार विभागानं जारी केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांचं यंदाच्या खरीप हंगामातलं पीक कर्ज पुनर्गठित करावं, ही कार्यवाही 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करावी असे आदेश सहकार विभागानं दिले आहेत. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांशिवाय आणखी 19 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. नांदेडमधले मुदखेड, मुखेड, अर्धापूर, चंद्रपूरमधले जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, गोंदियातले आमगाव, देवरी, सालेक्सा आणि गोंदिया, नाशिकमधले त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, भंडाऱ्यातले मोहाडी आणि तुमसर, सांगलीतला शिराळा आणि वाळवा, याशिवाय वर्धा जिल्ह्यातला कारंजा आणि सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात हे सर्वेक्षण होणार आहे. या तालुक्यांमधल्या प्रमुख 5 पिकांचं 20% सर्वेक्षण ग्राउंड ट्रुथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत अशा सूचना मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातला 3,160 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारनं आज वितरित केला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 15,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगरच्या समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या सगळ्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातल्या आळंदी इथल्या एका खासगी शिकवणी वर्गाच्या 11वी आणि 12वीच्या एकंदर 42 विद्यार्थ्यांची सहल इथं आली होती. यातले काही विद्यार्थी पोहायला समुद्रावर गेले होते. त्यातले 8 जण बुडाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 180 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात करायचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्मित हे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी काढले. इस्रायल सरकार त्यांचा विशेष सन्मान करण्याच्या विचारात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांना हिरो असं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीतले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज वैमानिक स्मित मच्छार यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही वैमानिक स्मित मच्छार यांचं कौतुक केलं. स्वतः जखमी असतानाही त्यांनी इतरांचा जीव वाचवला असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात काढले. वैमानिक स्मित यांच्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यासारखा मोठा हल्ला टळला. 140 कोटी भारतीय त्यांना सलाम करत आहेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र वैमानिक स्मित यांचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आज वैमानिक स्मित यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गुजरात सरकार वैमानिक स्मित यांना पुरस्कारानं गौरवणार आहे. वैमानिक स्मित यांच्या मुंबईतल्या घराबाहेर हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या प्रशंसकांची मोठी गर्दी दिसून आली. आगामी दिवाळीच्या काळात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून याबाबत समतोल दृष्टिकोन स्वीकारला आहे. दिवाळीच्या सणाला विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांच्या वापराला परवानगी दिली जाईल, मात्र त्यासाठी वेळेचे निर्बंध घातले जातील असं न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं यावेळी सांगितलं. राजधानी दिल्ली आणि उत्तरेकडच्या इतर राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला. सणासुदीच्या काळात वाजवी दरात साखरेचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी सरकारने आज साखर विक्रेत्यांसाठी साठा ठेवण्याची कमाल मर्यादा 1,000 क्विंटलपर्यंत कमी केली. हा निर्णय 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू असेल.

0: विक्रेत्यांना फक्त 15 दिवसांचा साठा करण्याची परवानगी असेल. केंद्र सरकारनं पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सवलत प्राप्त फास्टॅगचा वैधता कालावधी 1 वर्षावरून 5 वर्षांपर्यंत वाढवला आहे. फास्टॅग जारी करणं आणि त्यांच्या नूतनीकरणाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्र सरकारनं सुधारणा केली आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार 70 ते 100% दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना 1 ऐवजी 5 वर्षांनी तर इतर दिव्यांगांना 3 वर्षांनी नूतनीकरण करावं लागेल. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवली. भारताच्या पदकांची एकंदर संख्या 64 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत 8व्या स्थानावर आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नाकाझातोकडून 0-4 असा पराभव झाल्यानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅश क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत पुरुष संघाला मलेशियानं तर महिला संघाला हाँगकाँगनं पराभूत केलं. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे.
0: यंदाच्या मोसमात हिमाचल प्रदेशात सफरचंदाच्या उत्पादनात 48% घट होण्याचा अंदाज आहे. वातावरण बदल, अवकाळी पाऊस, वादळी वारे, बर्फवृष्टी यामुळे पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत 2 कोटी 18 लाखांहून अधिक खोके बाजारात आले होते. यंदा हे प्रमाण 1 कोटी 15 लाख खोक्यांपेक्षा कमी असल्याचं राज्याचे फलोत्पादक संचालक सतीश कुमार यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. दुष्काळ जाहीर न झालेल्या 19 तालुक्यांमध्येही सर्वेक्षण होणार. रायगड जिल्ह्यात दिवेआगर इथं समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू. विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

माणिक गायकवाड आणि सहकारी यांनी गायलेलं बालशिक्षण गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 8:30 वाजतायत. सुगम संगीत भावधारा.

पुष्पा पागधरे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. अशोकजी परांजपे यांच्या गीताला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

जपान इथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी रात्रीचे 11:30 वाजलेले आणि 20 सेकंद झालेली आहेत. आमचं हे प्रसारण आता समाप्त होत आहे. श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणासाठी आपण भेटणार आहोत 5:50 प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे प्रसारण खंड सुरू राहील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

आम्ही बोलत आहोत ए आय आर मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. रात्रीचे 11:31 आणि 12 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमांतर्गत आता आपण ऐकूया समय चोळकर यांचं तबला वादन ताल रूपक ताल. त्यांना सारंगी लहरावर साथ केली आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांनी. ऐकूया समय चोळकर यांचं तबला वादन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण समय चोळकर यांचं तबलावादन ऐकलं. आपण ऐकलात ताल रूपक ताल. त्यांना सारंगी लहरावर साथ उस्ताद फारूक लतीफ खान यांची होती.

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
1: एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। मध्यरात्रीचे 12 वाजलेले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून।
2: गोष्ट सांगणं आणि गोष्ट ऐकणं या निसर्गदत्त गुणांमुळेच माणूस माणूस आहे। कथांतर

0: श्रोते हो नमस्कार. गेली काही वर्ष माणसाचं व्यक्तिगत आणि सामूहिक अस्तित्व कधी वेढून, कधी उजळून, कधी झाकवळून, तर कधी भोवंडून चक्रावून टाकणारी ही वर्ष. माध्यमं, तंत्रज्ञान, संधी, आव्हानं, आवाहनं, मूल्य, माणुसकी, परस्पर संबंध, शोषण, सामाजिक वास्तव सगळंच ढवळून काढणारी ही वर्ष. सोबतीला निसर्गाच्या सतत होणाऱ्या ऱ्हासाची गिरमिटयुक्त जाणीव, पण कुठेतरी आशेची एक न संपणारी लकीरही. ऐकूया संतोष शिंत्रे लिखित कथा गुलाबी सिर द पिंक हेडेड डक, सादरकर्त्या गौरी लागू.
1: परत येण्याची सांगितलेली तारीख उलटून जाऊन 8 दिवस झाले तेव्हा इंडियन नॅचरल हिस्ट्री इन्स्टिट्यूटमधल्या सॅम्युअल पिशवीकरच्या सहकार्यांना त्याची जरा जास्तच काळजी वाटायला लागली. तारीख उलटल्यावरचे पहिले 2-4 दिवस त्यांना विशेष काही वाटलं नव्हतं. सॅम्युअल गेला होता तो मुळात तसा दुर्गम अरुणाचल म्यानमार सीमेवरचा घनदाट जंगलानं वेढलेला टापू होता. सेलफोनची रेंज वगैरे नसणारच होती आणि मुळातच सॅम्युअल हा एककल्ली नादावलेला निसर्ग अभ्यासक असल्यामुळं त्याला त्याचं इप्सित सापडलं की तो निरोप परतीचं आरक्षण केव्हा आहे, लोक वाट पाहत असतील अशा गोष्टींकडे लक्ष देणाऱ्यातला नव्हता. कुटुंब, घरचे लोक वगैरे काही लचांड तो एकटाच असल्यानं त्याच्या मागेही नव्हतं, म्हणजे त्यानंच लावून घेतलं नव्हतं. पण 8 दिवस झाले, सॅम्युअलचा काहीच निरोप आला नाही. त्याच्या सहाय्यक संशोधक कमलेशनं दिवसभर फोन लावण्याचा प्रयत्न केला, तो लागला नाही. अरुणाचलमध्ये इन्स्टिट्यूटचं एक फील्ड स्टेशन होतं, तिथं विचारलं तेव्हा तिथल्या खानसाम्यानं 4-5 दिवस पुरेल इतका डाळ, तांदूळ वगैरे शिधा घेऊन तो म्यानमारच्या सीमेलगतच्या कामलेंग नॅशनल पार्कच्या आसपासच्या जंगलाच्या दिशेनं गेलाय अशी माहिती पुरवली. रेड पांडाची वीण झाल्याचं त्याला कळलं होतं आणि यावेळी आपला पक्षी हा विषय जरा बाजूला ठेवून त्यानं रेड पांडाला अभ्यासाचा विषय म्हणून निवडलं होतं आणि त्याच्या या आवडत्या भागात त्याला राहायला मिळणार होतं म्हणून तो खुशही होता.

0: इन्स्टिट्यूटचे बरेचसे विश्वस्त, विविध विभागांचे प्रमुख शास्त्रज्ञ असे आणायचे वार्षिक बैठकीसाठी एकत्र बसलेच होते. संचालक शशींद्रांना मध्ये चिठ्ठी पाठवून त्यांचा वेळ मागून घेऊन कमलेशनं ही सगळी हकीकत त्या सर्वांना सांगितली. हा सगळा प्रकार ऐकल्यावर शशींद्रांच्या चेहऱ्यावर काळजीपेक्षाही त्रासाचेच भाव उमटल्याचं कमलेशला जाणवलं. त्यांची निवृत्तीची वेळ जवळ येत असल्यानं उर्वरित वेळात काहीही खेकटी होऊ नये अशी त्यांची स्वाभाविक इच्छा सोसायटीतल्या सगळ्यांनाच वेळोवेळी जाणवायची. त्यामुळे सॅम्युअलचं बेपत्ता होणं, फोन न लागणं हे सगळं ऐकल्यावर त्यांच्या विशाल टक्कलकम कपाळावर काही आठ्या आणि बरेचसे घामाचे थेंब उमटले.
1: मला वाटतं आपण पोलिसांना कळवून टाकावं. सरळ
2: पिशवीकरांना किडनॅप वगैरे तर केलं नसेल ना कोणी?
0: तोवर शशींद्रांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं होतं. पूर्व भारतातल्या कासवांवर संशोधन करणारा मोहंती समोरच बसला होता. त्याच्याकडे त्यांनी नजर टाकली.
1: नो, वी शुड टेक इट सिरियसली. मोहंती, अरुणाचल मधलं आपलं फील्ड स्टेशन आहे, तिथले सगळे लोक बंगाली आसामी असे आहेत. मला वाटतं तू त्यांच्याशी बंगालीत वगैरे बोलून जरा आणखीन माहिती काढ. आणि कमलेश,
3: येस सर,
1: सॅम्युअलचा जवळचा मित्र प्रणव देवराय माहिती आहे तुला?
3: येस सर, इथे आले होते ते माग. अरुणाचल आसाम सीमेवर नामेरी अभयारण्यात त्यांचा एक इको रिझॉर्ट आहे, तेच ना?
1: हो तेच. सगळ्यांशी चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत त्याचे. फॉरेस्टवाले, पोलीस, उल्फा इतकंच नाही तर वाईल्ड लाईफ स्मगलर्स. मला असं वाटतं की त्याला हा प्रकार माहीत असलेला बरा. काय हे मॅटर वाढणार असेल तर त्याचे हे कॉन्टॅक्ट्स कुठे

0: ते कामाला येतील. मी असं करतो, मी पोलिसांना बोलावून घेतो. अरुणाचल पोलिसांनाही त्यांच्या थ्रू कळवून ठेवूया. तिकडच्या जंगल खात्यालाही कळवून त्यांचा जरा शोध घ्यायला सांगतो. ओके.
1: इतर ट्रस्टीजनी संमतीच्या माना हलवल्या. कमलेशला जरासं बरं वाटलं. नेहमीचा सुस्तपणा सोडून शशींद्रन कामाला लागलेलं पाहून त्याला थोडं आश्चर्यच वाटलं. पण त्याहूनही त्याला राहून राहून नवल वाटत होतं याचं की सॅम्युअल सर असे नक्की कुठे नाहीसे झाले असतील. देवनागरी लिपीचा वापर नसलेल्या प्रांतामध्ये सरकारी नियमानुसार नाईलाज म्हणून भयानक देवनागरी अक्षरांमध्ये पाट्या लावलेल्या असतात. कामलेंग राष्ट्रीय उद्यान आपका स्वागत करत आहे. ही पाटीही अशाच भयावह अक्षरांमध्ये असल्याचं सॅम्युअलला जाणवलं. पाठीवरची जाड जूट सॅक त्यानं उतरवली. तंबू, एक छोटा स्टोव, शिधा, असलं काय काय त्या सॅकनं आतापर्यंत त्याच्यासाठी वाहून आणलं होतं. अरुणाचलमधल्या फील्ड स्टेशनवरून निघून मधल्या जंगलांमध्ये येणाऱ्या आवाजांवरून लालसर किरमिजी रंगाचा भारतीय पांडा हेरत, त्याच्या विणीच्या हंगामातल्या वागणुकींची सवयीची निरीक्षणं घेत घेत तो इथपर्यंत आज पोचला होता. खरं तर सॅम्युअल भारतीय निसर्ग विज्ञानाच्या क्षेत्रात ओळखला जायचा तो त्याच्या पक्षीविषयक आणि त्यातही पाणबदकांच्या अभ्यासामुळं, संशोधनामुळं. या विषयात त्याचा शब्द जवळजवळ अंतिम मानला जायचा. उतरवलेली सॅक उशाशी घेऊन आणि थेट सूर्यप्रकाश टाळण्यासाठी डोळ्यांवर डोक्याची टोपी टाकून पिशवीकर जरा कलंडला. सॅकला रेलूनच तो थोडं पाणी प्याला आणि पुन्हा आडवा झाला. त्याची ठरलेली परतीची तारीख उलटून जाऊनही 5-6 दिवस झाले होते. पण आता कामलिंगमधली पांडाची वीण कव्हर करायची म्हणजे ती गाठली जाणार नव्हतीच, शक्यच नव्हतं. आसपास कुठल्या वस्तीत बूथ मिळाला की मुक्काम वाढल्याचं इन्स्टिट्यूटला कळवून टाकू. येता येता वाटेवर एक दोन दिवस प्रणबरोबरही काढता येतील. या सगळ्या विचारांच्या गलबल्यात त्याच्या डोळ्यावर अलगद झोप उतरली. आपण किती वेळ झोपलो ते सॅम्युअलला उमगलंच नाही, पण त्याला जाग आली ती मात्र कुठल्याशा अंतःप्रेरणेनं. झोपेतच अबोध मनात स्वतःच्या अगदी जवळ कुणाचा तरी वावर श्वास जाणवून त्यानं डोळे उघडले. त्याचे डोळे उघडले जाता क्षणीच एक थंड निर्विकार धातूच्या नळीचा स्पर्श त्याला कपाळाच्या बाजूला झाल्याचं जाणवलं. डोळ्यांपुढे दृश्य स्पष्ट होत गेलं तेव्हा तितक्याच थंड आणि निर्विकार चेहऱ्याचा एक माणूस त्याच्या कमरेशी आणखीन एक रिव्हॉल्वर रोखून गुडघ्यावर सावध बसलेला त्याला दिसला. कानाला एक रिव्हॉल्वर लागलंच होतं. सॅम्युअल पूर्ण जागाहून उठून बसला तेव्हा ते लावणारा मनुष्यही त्याला काहीसा सामोरा झाला. तिसराही एक स्थानिक ट्रायबल काही अंतरावर उभा होता, पण त्याच्या हातात फक्त कीर कमठा होता.

0: sorry, Mr. Samuel. Just overs. And we do not intend any harm.
1: Is it a hold-up? And what for?
0: मी सेरजू हा माझाच भाऊ नोबजू आणि हा इथे आहे हा लोपसंग.
2: आम्हाला मिळालेल्या ऑर्डर्स फक्त काहीही करून तुम्हाला घेऊन द्यायचे आहेत. तुम्हाला फोर्स वापरलेला आवडेल का गप्पा मारत मारत जायला?
3: नोबजून प्रश्न विचारला.
4: पण कशासाठी चाललंय हे सगळं?
0: ते सगळं सांगण्याची आम्हाला परवानगी नाही. बाय द वे, निघूया आपण, जरा लांबचा प्रवास आहे.
3: इन्स्टिट्यूटचा मार्क असणारी पाण्याची बाटली तिथंच राहिली.

0: Well, we better start combing the area. At least to get the body.
1: काय
0: संध्याकाळी तुम्हाला आमच्याकडून परत फोन येईल.
1: ऑल राईट, आम्ही वाट पाहतो तुमच्या फोनची.
2: शशींद्रनच्या केबिनमधल्या स्पीकर फोनवरचं अरुणाचलच्या पोलीस कमिशनरचं वाक्य ऐकून शशींद्रनच्या चेहऱ्यावरची काळजी आणखीन वाढली.
1: कमलेश, दिसताना काही गोष्टी फारशा बऱ्या दिसत नाहीयेत. जवळजवळ संपत आलेली पाण्याची बाटली काय ती सापडली आहे. त्याच्याकडच्या बाकी सामानाचा सॅकचा काहीही पत्ता नाहीये. मला समजत नाही इतकी विरळ लोकसंख्या आणि त्यातल्याही कुणाला सॅम्युअल दिसलेला नाही. आणि अगदी खोल दुर्गम दऱ्या क्रिवायसेस. आय डोंट नो
3: का कुणास ठाऊक. पिशवीकर सर सेफ आहेत असंच अजूनही मला वाटत. फक्त एक कमाल आहे, हे जर कुणी केलेलं अपहरणच असतं तर त्या लोकांच्या काहीतरी मागण्या त्या दोन तीन दिवसात समोर आल्या असत्या. पैशाची मागणी म्हणा, कुणाच्या सुटकेची म्हणा, तसं काहीच समोर आलेलं नाही.
1: प्रणव देवराय भेटले फोनवर, काय म्हणाले?
3: त्यांना धक्काच बसला. त्यांनाही काही अंदाज तसा येत नाहीये.
1: ठीक आहे, पण मला कळव ते काय म्हणतायत ते.
3: येस सर.
2: प्रणव देवराय कमलेशी टेलिफोनवर बोलत होता.
4: कामलेंगची हद्द संपते ती थेट म्यानमार बॉर्डरवर, आणि असाच उठून कोणी म्यानमारमध्ये प्रवेश करू शकत नाही. तशी चोरट्यांना वाटांची चॅनेल्स हवी तेवढी आहेत, पण त्याहून म्यानमारमध्ये जायचं झालं तर मनुष्य वर्षानुवर्ष तिथला मुरलेला स्थानिक पाहिजे, रेमॅडोक्या तरुण मंडळींची त्याला साथ पाहिजे. हे दोन्ही सॅमच्या बाबतीत शक्य वाटत नाही. आणि असा जर तो आपणून गेला असता तर आपल्या सगळ्यांना कळवून गेला असता, बरं कुठल्या पक्षाप्रमाणेमागे गेला असता, तर नीट सप्लाईज घेऊन तिकडच्या रूट फील्ड स्टेशनवर लिहून ठेवून बरोबर कुणाला घेऊन गेला असता.
2: प्रणव देवराय कमलेशी टेलिफोनवर बोलत होता.
3: फॉरेस्ट वाल्यांनी त्यांचा सर्च केला का पूर्ण?
4: कामलेंग तर त्यानं पिंजून काढलं. वेल, थोडेसे सभ्य जगाबाहेरचे कॉन्टॅक्ट आहेत, त्यांना सगळ्यांना मी विचारलं. देअर डझन सीम टू बी इन किडनॅप रिपोर्टेड इव्हन इंटरनली. त्यांना एकमेकात अशा गोष्टी माहिती असतात. बघू, उद्या मी स्वतःच जातो कामलेंगला. वेळ लागेल, रस्ता असा नाहीच आहे तिकडे, फक्त मळवटा आहेत. मी कळवतो उद्या संध्याकाळपर्यंत.
2: कमलेशनं फोन ठेवला. त्याच्यासाठी काळजीची न संपणारी आणखीन एक रात्र सुरू होत होती. पहिला दिवस चालण्यातच संपला. तीनही लोकांची धडपणे ओळख होण्याआधीच त्यातला निम्मा दिवस खर्ची पडला होता. कामलिंग मधूनच ते पुढे जात होते, त्यामुळे पांडाचा वावर आढळला की काहीशा हट्टानं सॅम्युअलनं आपलं लिखाण नोंदकाम चालू ठेवलं होतं. पण त्याच्या पालकांनी त्याला हरकत तर घेतली नाहीच, उलट लोमसंगनं त्याला न दिसलेल्या जागांवरचा पांडांचा वावर खुणेनं दाखवून दिला. लोहित हा अरुणाचलचा जिल्हा संपून म्यानमारची सीमा आली तेव्हा स्वतःच्या सॅकमधून त्यांच्यासारख्या कपड्यांचा एक सेट काढून सिरजूनं सॅम्युअलच्या पुढे धरला.
1: We are entering Myanmar now.
2: एका डोंगर उतारावर ते उभे होते. मध्ये खोल दरी, खाली नदी वाहत होती आणि सूर्य जेमतेम 4 वाजताच गाशा गुंडाळत होता. ही नदी आता कशी ओलांडणार असा प्रश्न उतार उतरेपर्यंत पिशवीकरला पडला होता. पण तो उतरता क्षणीच भक्कम बर्मी सागाची होडी नावाड्यासकट तयार असलेली त्याला दिसली.

0: जसं लवकर मावळलं तसं लवकर उजाडलं देखील. सकाळी 4-4:30 त्यांनी पुन्हा रात्रभरच्या झोपेनंतर चालायला सुरुवात केली. काही तासांनी जेवायला म्हणून ते थांबले. सॅम्युअल आसपास काही खुणा शोधतोय असं पाहिल्यावर नोबजून आपणहून माहिती पुरवली.
1: म्यानमार देशाच्या कचिंग डिस्ट्रिक्ट मध्ये आपण आहोत. माइलस्टोन, लँडमार्क, बोर्ड असं काहीही इथं मिळणार नाही. दिस इज नॉर्थ ऑफ म्यानमार.
2: थँक्स फॉर द इनपुट. पण मला सांगा, आता तरी मला कळेल का की हा काय प्रकार आहे? तुम्ही कोण आहात? कोण तुम्हाला ऑर्डर्स देत आहे?
3: नो सर, वी वॉन्ट यील्ड.
0: जेवून अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर पायपीट पुन्हा सुरू झाली.

टिकवून धरलेला धीर, उसनाळलेला अवसान आणि मनाचे विविध खेळ करून त्यातून आलेली किंवा मिळणारी स्पष्टीकरणं याला एक अंगभूत मर्यादा असते, ती म्हणजे काळाची. काही काळानंतर अपेक्षित घटना जर घडली नाही तर हे तकलादू आधार एक एक करत धडधडत खाली यायला सुरुवात होते आणि वाईटाच्या नको असणाऱ्या निष्कर्षाकडे मन झुकायला लागतं. कमलेश, प्रणब, शशींद्रन आणि सॅम्युअल पिशवीकरचे बाकी सहकारी अशाच अवस्थेतून जात होते. परतीची तारीख उलटून गेल्यानंतरचा हा 12वा दिवस होता, जो तो वरकरणी आपल्या कामात मग्न होण्याचा प्रयत्न करत होता, पण मनाच्या बॅकड्रॉपला घट्ट बसलेला पिशवीकर काही जात नव्हता. एक दिल्लीबारी करून मिनिस्ट्रीतर्फे सीबीआयला गुंतवावं असा विचार शशींद्रनच्या डोक्यात पक्का होत होता. आपल्या इको कॅम्पच्या बाहेरच्या शेडमध्ये आलेल्या टुरिस्टांचे सकाळचे नखरे उरकून प्रणब बांबूच्या शेडमध्ये बांबूच्याच आराम खुर्चीवर कलंडला होता. विचार करून त्याची मतीच गुंग झाली होती. सकाळचे 9 वाजत होते. शेजारच्या टेबलावरच्या इनकमिंग फॅक्सच्या आवाजानं त्याची तंद्री काहीशी भंगली. हात लांब करून पडल्या पडल्याच त्यानं आलेला फॅक्स स्वतःकडे घेतला. क्षणार्धात त्याची झोप, पेंग, आळस, कंटाळा सगळं हद्दपार होऊन त्याची जागा एका उन्मादी उत्साहानं घेतली. सॅम्युअलचं सुपरिचित अक्षर, त्याची वळणं स्केचपेननं लिहिल्यामुळे फॅक्सवर सुस्पष्ट दिसत होती. मजकूर मात्र फारच त्रोटक होता. आय एम ओके, विल रिटर्न सून, इन्फॉर्म अदर्स. आणि खाली पिशवीकरची सही, तारीख.

साडेतीन चार वाजताच सूर्य मावळला. तोवर चार पाच वाड्या वस्त्या मागे टाकून पिशवीकर आणि कंपनी पुन्हा एकदा म्यानमारच्या घनदाट जंगलात घुसले होते.

0: एक गोष्ट सॅम्युएलच्या लक्षात आली. मध्ये ज्या ज्या वाड्या वसत्या लागल्या त्यातल्या एकाही माणसानं हातातला उद्योग सोडून या लोकांकडे मान वर करून पाहण्याची तसदीही घेतली नव्हती. बहुधा ते आधीच पुरेसे पिचले गांजले असावेत किंवा खरोखरीच रस्त्यावरून कोण जात आहे चाललंय हे त्यांना महत्वाचंच वाटत नसावं. तिन्ही सांजेला अर्धा एक तास चालून झाल्यावर अंधार पडत चालला. नोबजूनं त्याच्या हातातल्या चिनी बनावटीचा एलईडी दिवा लावलाही. पुढच्या 5-10 मिनिटातच ते झाडाझाडोरा सपाट केलेल्या एका जागेला सामोरे आले. नोबजूनं दिवा समोर दाखवून सॅम्युएलला खूण केली. अत्याधुनिक पद्धतीचे 3-4 मोठे तंबू समोर साफ केलेल्या जागेवर उभे केलेले दिसत होते. सिरजू, नोबजू आणि लोपसंग थांबले. लोपसंगनं इतका वेळ वागवलेली त्याची सॅग सॅम्युएलनं परत घेतली. काहीशा अविश्वासानंच त्या तंबूकडे पाहत त्याने चालायला सुरुवात केली. मधल्या तंबूच्या दारापासून तो 8-10 फुटावर असतानाच त्याला शब्द ऐकू आले.
1: गुड इव्हनिंग मिस्टर सॅम्युएल, व्हेरी गुड इव्हनिंग. आय नो, सॉरी फॉर दॅट ऑल ट्रबल.
0: पुन्हा एकदा आणखीन एक एलईडीचा दिवा घेऊन तंबूतून कोणीतरी बाहेर येताना सॅम्युएलला दिसलं. 2 जण. एक मध्यम उंचीचा भारतीय वाटणारा मनुष्य, त्याच्याबरोबर उंच निंच बळकट चणीचा आणखीन एक जण. इतक्या कमी उजेडातही त्या दुसऱ्या चेहऱ्यावरचे अमेरिकन फीचर्स आणि त्याचबरोबर आपसूक येणारा अहंमन्य फाजील आत्मविश्वास हे सॅम्युएलच्या नजरेतून सुटलं नाही. भारतीय चणीच्या माणसानं प्रथम हात पुढे केला.
2: मी रोनित बरुआ. झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे. हे माझे मित्र जेराल्ड बॅक्स्टर.
1: हॅलो,
2: यू कॅन कॉल हिम जेरी.
0: कंटाळा आणि अनिच्छेनं पिशवीकरनं दोघांशी शेक हँड केला.
1: डू यू रिमेंबर अस? एट लीस्ट आवर नेम्स सॅम्युएल.
0: आता अमेरिकन बोलत होता. खरं तर नाव ऐकताक्षणी

0: सॅम्युअलला जुनं धूसर काहीतरी आठवतंय असं वाटत होतं, पण स्मरणशक्तीची ही कोडी सोडवायच्या परिस्थितीत त्याचं मन आणि शरीरही नव्हतं. त्यानं नकारार्थी मान हलवली. ताण सुटल्याची, प्रवास संपल्याची निदर्शक अशी एक सखोल जांभई त्याला आली.
1: Sam, we love and respect you as the world's greatest authority of endangered rare Indian birds, right? यात काही शंकाच नाही. 6 वर्षापूर्वी रोनित तुमच्या नॅचरल हिस्ट्री इन्स्टिट्यूटमध्ये येऊन गेला होता, तुमच्या प्रमुखांना भेटला होता, आमच्याच दोघांच्या मोहिमेचा तो एक भाग होता. आणि इफ यू कॅन रिमेंबर, आपण फोनवर पण बोललो होतो.
2: नाही, मला निदान आत्ता तरी काही आठवत नाही आहे. एनी हो, माझा आता संपूर्ण ताबाच तुमच्याकडे आहे, नाही का? खूप थकलोय मी. 2 दिवस तुमच्या क्रोनीज बरोबर मला चालण्याची शर्यत करावी लागली आहे. कॅन यू ग्रँट मी अ नाईट स्लीप ॲटलीस्ट, प्लीज?
3: ऑल राईट, नो हिकअप्स. मस्त झोपा सॅम्युअल सर. सकाळी अगदी भल्या पहाटे आपल्याला इथून काही अंतरावर जावं लागणार आहे. तुमच्या त्या उजव्या हाताच्या टेंटमध्ये तुमचा बिछाना तयार आहे, एव्हरेस्ट. आणि हो, काहीही लागलं तर सिरजू नोबजू तंबू बाहेरच आहेत. सॅम्युअल सर, तुम्ही कुठल्याही प्रकारची तसदी त्यांना द्याल असं मला वाटत नाही, पण बाहेर त्यांचा आराम पहारा आहे. सो छान झोपा. आणि हो, पळून बिळून जायचा प्रयत्न करू नका. अरे हो, तुमची खूप दमणूक झाली आहे, नाही का सॅम्युअल सर? चला आधी खाऊन घेऊया काहीतरी. बोलता काय, रात्री सकाळी केव्हा येईल? चला.
1: वेल सॅम, कॅन आय कॉल यू सॅम? एनफ ऑफ दिस सस्पेन्स, यू आर बिट रिलॅक्स नाव, राईट?
0: होकारार्थी मान हलवतानाच पिशवीकरनं आलेल्या दिशेला पाहिलं. आपापल्या हत्यारांनिशी त्याला घेऊन येणारे तिघही जण त्यांच्याकडे लक्ष देऊन सावधपणे 15-20 फुटांवर उभे असलेले त्याला दिसले. सॅम्युअल खरोखर थकला होताच, त्यामुळे पाठ टेकल्या टेकल्या त्याला एकदम गडद गहिरी झोप लागली. काही तासांनी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा कुठलीच रेंज नसणाऱ्या त्याच्या सेलफोनच्या घड्याळात 3:15 वाजले होते. तंबूचं दार बाहेरून बंद होतं, पण येरझाऱ्या घालणारी पावलं आपल्या लयबद्ध आवाजानं बाहेरचा पहारा जाणून देत होते. झोप झाल्यामुळं त्याचा मेंदू आता तल्लक झाला होता. काय सांगत होते ते आपल्याला?
2: 2005 माझ्यामध्ये कमलेश नुकताच जॉईन झाला होता. शशींद्रांनी मला बोलवलं होतं. बारुहा त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसला होता. काही फोटो सरांनी माझ्यासमोर टाकले, बऱ्यापैकी, म्हणजे 400-500 टेलिफोटो लेन्सचा वापर करून काढलेले होते. बदकांच्या पाणपक्ष्यांच्या काही जथ्यांचे होते फोटो. ते एका पक्षाभोवती मार्कर पेननं काढलेलं वर्तुळ होतं.
4: सो सॅम्युअल, हे रोनित बारुआ.
2: हॅलो.
4: आपल्या सहकार्याबरोबर नुकतीच एक मोठी धाडसी मोहीम पार पाडून आलेत. नाही, यांच्या म्हणण्यानुसार याने पिंक हेडेड डक, जे सुंदर बदक, नामशेष झालंय असं आपलं शास्त्रीय जग सांगतं ना, ते स्पॉट केलंय.
2: मी ते फोटो बारकाईनं न्याहाळले. हे लोक ज्याला पिंक हेडेड डक समजत होते ते खरंतर भारतीय उपखंडातलं आणखी एक सुंदर बदक, म्हणजे रेड क्रेस्टेड पोछार्ड वाटत होता. कुठल्या भागातले आहे तो हे फोटो? म्हणजे शास्त्रीय ओळख पटण्या इतके चांगले फोटो नव्हतेच ते.
3: सर, वी स्टार्टेड अवर जर्नी फ्रॉम साईखोवा घाट, आसाम, ऑन द बँक्स ऑफ ब्रह्मपुत्रा. तिथून निघून अरुणाचल, बांगलादेश आणि उत्तर म्यानमार मधले पिंक हेडेड डकचे सगळे संभाव्य स्पॉट आमच्या होडीनं पालथे घातले. उत्तर म्यानमारमध्ये अखेर आमची इच्छा पूर्ण झाली. वी स्पॉटेड द मोस्ट रेअर बर्ड, पिंक हेडेड डक.

आणि ह्या लोकांच्या ताब्यात आहोत आपण. बारुआ आणि त्याचा तो अमेरिकन भटक्या एक्सप्लोरर सहकारी यांचं असं म्हणणं होतं की नॅचरल हिस्ट्री इन्स्टिट्यूटनं आता एक मोहीम हाती घेऊन त्या जागेला भेट द्यावी, या लोकांचा क्लेम मान्य करावा आणि पिंक हेडेड डगचं अस्तित्व अधिकृतरित्या जगापुढे आणावं. अर्थात हे शक्यच नव्हतं. आजवर हौशी अतिउत्साही पक्षी निरीक्षकांचे काही कमी दावे इन्स्टिट्यूट समोर आले नव्हते. त्यातले बरेच

0: पाण्याचे बाष्कळ उरळून गेल्यामुळे अतिरंजित आणि फुगवून सांगितलेले असत. एक धोरण म्हणून अशा दाव्यांना शास्त्रीय मान्यता द्यायची नाही हे आता पक्क ठरलेलं होतं. त्यांची मागणी मान्य करता येत नसल्याबद्दल खेद व्यक्त करून सरांनी बारुआची बोळवण केलेली होती.
1: पण हे तेवढ्यावर थांबायचं नव्हतं. चौथ्या पाचव्या फोनला सॅम्युअल चांगलाच वैतागला होता.
0: मिस्टर बॅक्स्टर, मी तुम्हाला शेवटचं सांगतो. हे बघा, बर्मा मधला कामेंग शादूजू जो तुम्ही भाग सांगताय ना, हो शादूजू फ मला माहितीये, त्याच्या आसपासचा तोच. त्या भागात पिंक हेडेड डक साठी दोन अधिकृत एक्सपिडिशन्स आधीच झालेली आहेत. सगळा भाग पिंजून काढूनही तसा काहीही रिपोर्ट आलेला नाही. लोक लाल तुऱ्याचं पोचाड, व्हाईट विंग डक अशा बदकांना पिंक हेडेड डक समजतात, आता त्याला आम्ही काय करायचं? हे बघा, एक खूप धाडसी अवघड मोहीम तुम्ही पार पाडले, नो डाऊट, आय अप्रिशिएट, पण आता तुमचा आणि माझा वेळ प्लीज प्लीज प्लीज वाचवा आणि स्पेअर मी.
1: सॅम्युअल पिशवीकर पुन्हा एकदा वर्तमानात आला. म्हणजे बहुतेक यांनी त्याच भागात आपल्याला बळजबरीनं आणलंय. पण का? निव्वळ त्यांचा दावा खरा करण्यासाठी नक्कीच नसणार. स्थानिकांवरची त्यांची हुकूमत, त्यांच्याकडची अत्याधुनिक रिव्हॉल्वर्स, आपल्याशी बोलतानाचं त्यांचं छद्म आणि काहीशी अरेरावी, हे सगळं काही त्यांच्या चांगल्या प्रेरणा दाखवणारं नक्कीच नाहीये. त्यानं पुन्हा घड्याळ पाहिलं, 4:15. आपणहून उठून बाहेर जाण्याचं काही कारणच नाहीये. ते आले की बघू. गुलाबी मानेच्या त्या सुंदर बदकाची, पिंक हेडेड डकची सगळी कर्मकहाणी त्याच्या डोळ्यांसमोरून झर झर सरकून गेली.
0: पूर्व भारत, बांगलादेश आणि उत्तर म्यानमार, म्हणजे आत्ता आपण जिथे आहोत तो हे सुंदर बदक आढळणारा भाग. डोक्याचा आणि मानेचा झळाळता सुरेख गुलाबी रंग, बाकी अंगाच्या मातकट आणि तपकिरी रंगामुळे उठून दिसणारा, आणि त्यामुळेच की काय, त्याच्या दुर्दैवी शापित सौंदर्याला उठाव देणारा. मांसासाठी हे बदक फारसं पसंतीचं नव्हतंच, पण त्याच्या सौंदर्यामुळे ब्रिटिश इंडियातल्या अनेक दांभिक धनिकांचे दिवाणखाने सजवण्यासाठी त्याची बेसुमार कत्तल झाली. दलदलीच्या पाणथळ जागा, गवताळ पाणथळी ही त्याची वसतीस्थानं शेतीच्या जमीन विकासाच्या आक्रमणांपुढे 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच नाहीशी व्हायला लागली. आधीच संकोची लाजाळू म्हणून वावर असणाऱ्या या पक्ष्यांनी मग स्वतःचं जगणं आणखीनच आक्रसून घेतलं. तरी शिकाऱ्यांची हाव संपलीच नाही. त्यांनी आणखी आणखी अंतर्भागात घुसत त्याच्या हत्या चालूच ठेवल्या. अस्तित्वानं स्वतंत्र वन्य असं शेवटचं गुलाबी सीर हे त्याचं हिंदी बंगालीतलं प्रचलित लांब 1949 संपलं. फ्रान्स इंग्लंडमध्ये काही शौकीनांनी ते पाळलं. तिथे त्याची आयुर्मर्यादाही वाढलेली रिपोर्ट झाली, पण त्याची वीण मात्र बंदिस्त आयुष्यात एकदाही झाली नाही. पिंजऱ्यात पाळलेलंही शेवटचं पिंक हेडेड डक आधीच, म्हणजे 1944 सालीच मेलं होतं. 1949 पासून ते एखाद्या फोटो पुरतही आता अस्तित्वातच असणार नव्हतं. निसर्गाची एक अद्भुत निर्मिती, एक अख्खी प्रजाती माणसाच्या मूर्खपणामुळे नष्ट झाली. मूकपणे, असहाय्यपणे.

आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमांतर्गत आत्ताच आपण कथांवर आधारित मालिका ऐकली, कथांतर. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.

AR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया सत्यमेव जयते या चित्रपटातील गीत. राधिका त्यागराज खाडिलकर यांच्या स्वरात. गीत आहे डॉक्टर श्रीकांत नरुले यांचं आणि संगीत दिलं आहे राधाचंद्र यांनी.

सत्यमेव जयते या चित्रपटातील या गीतानंतर ऐकूया. एक फूल चार हाप या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर अलका याज्ञिक यांच्या स्वरात, गीतरचना विवेक आपटे यांची, संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी.

एक फूल चार हाफ या चित्रपटातील गीतातच आपण ऐकलं सुरेश वाडकर अलका याज्ञिक यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया आयत्या बिळावर नागोबा या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर रवींद्र साठे आणि सहकारी यांच्या स्वरात. गीत आहे जगदीश खेबडूकर यांचं आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

चवाटा या चित्रपटातील गीतात आपण ऐकलं शकुंतला जाधव यांच्या आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना होती रमाकांत म्हात्रे यांची, संगीत दिलं होतं यशवंत ठाकूर यांनी. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.

यार मराठी डीटीएच उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात श्रोते हो. मध्यरात्रीचा 1 वाजलेला आहे. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमांतर्गत आत्ता आपण ऐकूया अर्चना कान्हेरे यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया राग जोगकंस. त्यांना तबला साथ केली आहे गिरीश नलावडे यांनी. विलंबित बंदिश एकतालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत सुहर भरपायो. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत पीडपराई. ऐकूया अर्चना कान्हेरे यांचं शास्त्रीय गायन राग जोगकंस.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीतेच्या कार्यक्रमात आताच आपण अर्चना कानेरे यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग जोगकंस. त्यांना तबला साथ केली होती गिरीश नलावडे यांनी. हा कार्यक्रम ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचं 1:30 वाजून गेलेलं आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका.

0: यानंतर आपण ऐकू शकाल कामगार सभा. सुरुवातीला मालिका विषय.
1: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, सध्या आपण आख्यांपर लावणी कशी असते ते जाणून घेतोय. जागरण, गोंधळ, भारूड, कीर्तन या प्रकारच्या लोककला प्रकारामध्ये सादरीकरणाची एकच पद्धत असते. पूर्वरंगामध्ये उपास्य दैवतांचं गुणगान करायचं आणि उत्तररंगामध्ये एखादं आख्यान लावायचं. तरी पण प्रत्येकाचा रंग वेगळा, ढंग वेगळा, खेळ वेगळा. जागरणामध्ये झांज, तुणतुणं आणि दिमडीच्या साथीनं आख्यान रंगवलं जातं. कलाकारांची वेगळी अशी लक्षवेधक वेशभूषा नाही, रंगभूषा नाही, रंगमंच नाही, प्रकाश योजना देखील नाही, तरीही आख्यान रंगतं. गीत, संवाद, नाट्य, नृत्य, निवेदन आणि शब्दांची फेक, आवाजाचा चढ उतार यामुळं सगळं वातावरण अगदी भारून गेलेलं असतं. सुरुवातीला सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार होतो, गजर होतो आणि मग देवाचं महात्म्य सांगणारं गाणं म्हटलं जातं. प्रथम देव होते कैलासी संगे, पार्वती मुकुटामध्ये गंगा काशी, दैत्याने छळिले देवऋषी, कुठे दाद लागेना आले संभापाशी. सांगती वृत्तात मातला, मल्लासूर दैत्य पाहिला सर्वाचा अंत. स्वारी मग केली दैत्यावरी, घोळ कोटंबा गळ्यात भंडारी. नित्य देव नवरा मल्हारी, मार्तंड कडे पठार, जंबो देश महाद्वारी. अशी या वाघ्यांमध्ये संवादाला सुरुवात होते. बोलणं एका विशिष्ट लईमध्ये असतं. वाघ्या नंबर एक, वाघ्या नंबर दोन असे दोघंजण वाघे असतात आणि दोघांमध्ये मग संवाद सुरू होतो. पहिला वाघ्या म्हणतो, असा देव भक्ताला तारणारा आणि दुष्टाला मारणारा आहे. दुसरा वाघ्या म्हणतो, तुम्ही म्हणता ते खरं आहे, मणिमल्लांचा वध केला आणि देव निवांत झाला. पुन्हा वाघ्या विचारतो, बरं मग मग देवानं बानूशी लगीन करायचं ठरवलं, ते लगीन कसं झालं, कुठं झालं, द्या सांगू ना आम्हाला. यापुढं खंडोबा चंदननगरीत कसा जातो, बानूच्या घरी मेंढरं राखण्याचं काम कसं करतो आणि शेवटी बानूशी लग्न कसं करतो हे अतिशय मनोरंजक पद्धतीनं सांगितलं जातं. या आख्यांपर लावणीबद्दल आपण बोलूया आणखीन एका लावणीनंतर. सुशीला हंडोरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली एक लावणी आता आपण ऐकणार आहोत.

या जागरणाप्रमाणेच गोंधळातही आख्यान असतं. टाळ तुणतुण्याबरोबर संबळाच्या आवाजानं वातावरण घुमायला लागतं. डोक्याला कणगीदार पगडी, अंगात घोळदार झगा आणि पायात चाळ बांधून गोंधळातील नाईक आख्यानाला सुरुवात करतो. सहजपणे एके दिवशी पार्वती म्हणे शंकराला, माझ्यासारखी पतिव्रता कुठे आहे आता बोला. सदाशिव म्हणे, तुला सांगतो ऐकून घे गौरी, तुझे काय वर्णन सांगती उदंड आहेत सृष्टीवरी. सीता अहिल्या द्रौपदी जैसी ग मंदोदरी, ह्या केवळ गंगा जैशा भागीरथी नारी. दर्शन घेता सर्व पापता पहरती ग, असं आहे तर दावा म्हणे मला पार्वती ग. हे असतं चिलिया बाळाचं आख्यान. वेषांतर करून गोसावी होऊन शंकर चांगुणाच्या घरी येतात. तिच्याकडे भोजनासाठी चिलया बाळाची मागणी करतात. चांगुणानं गोसाव्याच्या रूपातील शंकराला ओळखलेलं नसतं. ती गोसाव्याची मागणी मान्य करते. चिलया बाळाला मारून ती गोसाव्याला भोजनासाठी देते. शेवटी शंकर प्रकट होतो आणि चिलया बाळाला जिवंत करतो. गोंधळी आपल्या रसाळ बाणीनं आणि सुखदुःखाच्या प्रसंगांची आवाज कमी जास्त करून, चढ उतार करून हे कथानक असं काही रंगवून सांगतो की ऐकणाऱ्याच्या अंतःकरणाला हे कथानक जाऊन भिडतं. चिलया बाळाला ठार करण्याचा प्रसंग अशा दर्दभरी आवाजात तो सादर करतो की पुढं बसलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळतं. अशी अनेक प्रकारची गोंधळी आख्यानं सांगत असतो. आता राधाबाई नाशिककर आणि सहकाऱ्यांनी गायलेली पठ्ठे बापूराव यांची रचना आपण ऐकूया.

श्रोते हो, सध्या आपण आख्यानपर लावणीबद्दल बोलत आहोत. जागरण गोंधळापेक्षा कीर्तनकाराचा ढंग वेगळाच असतो. जागरणामध्ये गोंधळात संवादासाठी साथीदार असतात, पण कीर्तनात एकटाच कीर्तनकार हा सगळीच पात्र वठवत असतो. रामायण महाभारतातील अनेक कथा कीर्तनकाराला मुखोद्गत असतात. आपल्या वाणीनं, अभिनयानं आणि गायनानं तो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकतो. श्रीकृष्णावरच्या जीवनावरची अनेक आख्यानं कीर्तनकारांमुळेच खेड्यापाड्यातल्या जनतेला परिचित झालेली आहेत. अशा लोककला प्रकारापासून शाहिरांनी प्रेरणा घेतली आणि आख्यानपर लावण्या लिहिल्या. त्यासाठी वेगवेगळे विषय निवडले. कडे ढोलकीच्या साथीनं लोकांसमोर आख्यान मांडलं. होनाजी बाळा यांनी तर आख्यानपर लावणीतून मल्हारी मार्तंडाचं जागरणच सुरू केलं. त्यांनी लिहिलेली आख्यानपर लावणी अशी आहे. त्रिशूळधारी श्रीमल्हारी उभा पर्वतावरी वामांगी म्हाळसा शोभती चार आयुधे करी. धर्मात्मजे सप्त ऋषी निभ्रांत त्या मनुचळ पर्वती सबळ दैत्य मणिमल्ल ते पद्योद्भवर दे त्या क्षितिनिर्जरासते आले ऋषी आश्रम प्रती. यज्ञकुंड विध्वंसन ऋषी प्रमदे लांगून ताडिती सहकुटुंबे ऋषी जाऊन राहिले आणिके सर्व निश्चिती हे संकट वर्तमान सांगून गेले इंद्राघरी. शेवटी सगळेजण शंकराकडे जातात. शंकर मल्हारीचा अवतार घेऊन मणिमल्ल दैत्याला ठार करतात आणि ऋषींना भयमुक्त करतात असा कथाभाग या आख्यानपर लावणीत आले.

आहे. जागरणामध्ये वाघ्यांनी सादर करावी अशीच ही कथा आहे. शाहीर होनाजी बाळांची सूर्यवंशी राजा दशरथावर आख्यानपर लावणी खूप प्रसिद्ध होती. त्यामध्ये श्रावण बाळाची जी कथा सांगितलेली आहे, एखाद्या गोंधळानं आख्यान सांगावं अशा प्रकारची ती लावणी आहे. कृष्ण रुक्मिणी स्वयंवराची आख्यानपर लावणी म्हणजे कीर्तनकाराच्या आख्यानाचा नमुना आहे. अशा अनेक प्रकारच्या पौराणिक आख्यानपर लावण्या शाहीर होनाजी बाळांनी लिहिलेल्या आहेत आणि यापासूनच लोककलांच्या आख्यानातून अनेकांनी प्रेरणा घेतलेली आहे हेच या आख्यानपर लावण्यातून स्पष्ट दिसतं. चला आता राधाबाई नाशिककर आणि सहकारिणी गायलेली आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

शाहीर होनाजी बाळा यांनी जशा अनेक आख्यानपर लावण्या लिहिलेल्या आहेत, तशाच शाहीर परशुराम यांनी देखील आख्यानपर लावण्या लिहिलेल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या आख्यानपर लावणीचं नाव आहे दुर्योधनाचे वर्म. या लावणीमध्ये दुर्योधन, भीम, द्रौपदी, श्रीकृष्ण ही पौराणिक पात्र आहेत. मात्र कथा महाभारतातली नाही आहे, तर ती एक प्रचलित लोककथा आहे. या लावणीत द्रौपदीबद्दल कुचेष्टेनं बोलणाऱ्या दुर्योधनाला त्याच्या वर्मी लागेल असं उत्तर भीमानं कसं दिलं याचं वर्णन सांगितलेलं आहे. ही लावणी अशी आहे. अटोकाट एकोत्तरशे कौरव करून बसले सभा, सभेशी येता भीम दुर्योधन उठून राहे उभा. सन्माने शेजारी बसवून म्हणे माझ्या दुर्लभा, खरे सांग आज द्रौपदी आहे कोणाची वल्लभा. शब्दशस्त्र शत्रुचे लागती जशा आईच्या जिभा, क्रोध आवरून भीम ना बोले ना चाले मन सुभा. द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी, पाच पतींबरोबर ती संसार करत होती, त्यामुळं दुर्योधन मुद्दामच भीमाला विचारतो, खरं सांग आज द्रौपदी कोणाची वल्लभा आहे. हे ऐकून अपमानित झालेल्या भीमाला काय करावं ते सुचत नाही. राग आवरून तो गप्प बसतो, पण तो अपमान भीमाच्या जिव्हारी लागलेला असतो. त्यामुळं सूक्ष्म झाले शरीर असून या प्रताप अंगी बळी, भीमाची अवस्था पाहून श्रीकृष्ण भीमाला विचारतो, निज दासाचा सखा हरी तो गुज भीमाला पुसे, सूक्ष्म झाले उतरला चंद्र तुझा का दिसे. तेव्हा भीमाने त्यास सांगितले, सभेशी येता दुष्ट दुरात्मा हृदयी बाण लावितसे, द्रौपदी सेनी पाळी कुणाची नित्य दुर्योधन पुसे. त्यावेळी श्रीकृष्णाने भीमाला सांगितले की पाळी कुणाची, असे दुर्योधनाने विचारले तर त्याला शेषाची पाळी असे उत्तर दे. सभेप्रमाणे दुर्योधनानं भीमाला चिडवलं. त्यावेळेला त्यानं श्रीकृष्णानं सांगितलेलं उत्तर दिलं. ते ऐकून दुर्योधन वरमला. त्यापुढं त्यानं भीमाला कधीही चिडवलं नाही. याचं कारण भीमानं श्रीकृष्णाला विचारलं तेव्हा जी कथा श्रीकृष्णानं त्याला सांगितली ती खूपच आगळी वेगळी अशी आहे. ती कथा काय आहे ते जाणून घेऊया एका ढंगदार लावणीनंतर. राधाबाई नाशिककर यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी.

0: या लावणीपूर्वी आपण ऐकलं की श्रीकृष्णानं भीमाला सांगितलं की शेषाची पाळी असं तू उत्तर दे, तेव्हा या पाठीमागची कथा श्रीकृष्णानं भीमाला सांगितली ती अशी होती, पतिव्रता सती भानुमती आहे दुर्योधनाची राणी, प्रीतपतीची बसावी कुडे कपट धरी मनी, दुर्वासापून तेल भारिले ठेविली निज भुवनी, लाव मस्तकी वशतो होईल हरुशील बहुमनी, तेल लाविता महिवर पडता अपाय होईल हनी, आम्ही केले ते न मोडी ब्रह्मा संकटी पडशील झणी, तेल लाविता भूवर पडले गेले पाताळ भुवनी, शेषाचे मस्तकी लागता भुलला तो तत्क्षणी, नित्य ठेवनी दुर्योधनाला बांधून पलंगा स्थळ, भानुमतीला भोगून जातो दुष्टमनी तरमळी। अशा प्रकारे भीमाला दुर्योधनाचं वर्म समजलं, त्यामुळे दुर्योधन निरुत्तर झाला, असं हे अद्भुत रसपूर्ण आख्यान लिहून शाहीर परशुरामानं समाजातलं वास्तवच लोकांसमोर मांडलेलं आहे। दुसऱ्याची कुचेष्टा करणारी दुर्योधनासारखी दुष्ट प्रवृत्तीची माणसं समाजात असतात, दुसऱ्याच्या वर्मावर घाव घालण्यात त्यांना एक प्रकारचा आसुरी आनंद मिळत असतो, पण त्यांनाही त्याच प्रकारे उत्तर मिळालं तर मात्र ते मान वर करत नाहीत, दिव्याखालीही अंधार असतो हे लक्षात घेऊनच माणसानं वागावं, अशी ही बोधपर आख्यानपर लावणी पूर्वीच्या काळी शाहीर परशुरामांनी लिहून ठेवलेली आहे। बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला। अभिराम सराफ आपला निरोप घेतोय, नमस्कार।
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ।

0: लावण्य रंग
1: लावण्य रंग हा कार्यक्रम आताच आपण ऐकला, मालिका विशेष या कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतर प्रसारित करीत आहोत कामगार वर्गासाठी कार्यक्रम कामगार सभा.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज कामगार सभा या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत सुनील झळके. मंडळी, आज सुनीलजींकडून आपण त्यांच्या विविध क्षेत्रातल्या कामाविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर निम्न आर्थिक लोकांचा स्तर उंचावण्यासाठी सुद्धा त्यांनी जे महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत त्याची माहितीही करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम कामगार सभेत आपलं मनपूर्वक स्वागत सुनीलजी.
1: धन्यवाद.
0: सुनीलजी, आता तुम्ही बऱ्याच क्षेत्रामध्ये काम केलंय आणि सामाजिक कार्याची तुमची सुरुवात कशी झाली यापासून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: बरं, माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात एका ठराविक किंवा विशिष्ट वेळेपासून सुरुवात झाली असं नाही सांगता येणार, परंतु ज्या सर्वसामान्यांमध्ये ज्या वेळेला फिरत होतो त्यावेळेला त्यांची दुःख अडचणी आणि माझ्या या जवळजवळ सारख्याच होत्या.
0: बर,
1: त्यामुळे त्या समस्या त्या अडचणी त्या त्यांच्याही होत्या आणि माझ्याही होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची किंवा सुरुवातीला तर मला असं वाटतंय की आपण आपल्यापासून सुरुवात करावी. त्याचं कारण असं की सगळेजण म्हणतात की माझ्या घरी डॉक्टर आंबेडकर साहेब किंवा शिवाजी महाराज हे जन्माला नको आहेत, कोणीतरी दुसऱ्याने सुरुवात करावी. त्यामुळे मला असं वाटलं की आपणच सुरुवात करावी, जेणेकरून या लोकांना मदत होईल आणि आपलाही उद्देश साध्य होईल. आपल्याला तो मानसिक समाधान, जो आत्मिक समाधान असतो लोकसेवेचा, तो आपल्याला त्यातून मिळेल. परंतु त्यामागे माझा कुठलाही स्वार्थ नव्हता आणि पुढेही नसणार आहे. शासकीय सेवेत असताना मी केवळ माझ्या पदाचा कार्यालयीन वापर न करता तो लोकांसाठी कसा वापर करता येईल लोकांच्या सेवेसाठी, त्याचं कारण असं की आपण ज्यावेळेला सरकारी नोकरीत असतो तेव्हा आपल्याला सरकारी प्रचलित शब्द आहे लोकसेवक, त्या लोकसेवकाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य निश्चित आहेत. त्यामुळे आपण लोकांच्या कामासाठी बसलोय, त्यांच्या अडचणीसाठी बसलोय ही भावना माझ्यामध्ये होती. आणि शासकीय सेवेमध्ये असताना सुद्धा माझा सर्वांशी संबंध माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदावर असताना आला. माहिती आणि जनसंपर्क अधिकारी हे पद ती संस्था आणि जनता किंवा नागरिक यामधला एक मोठा दुवा असतो.
0: बरोबर,
1: त्या दृष्टीने मला या मुळातच सामाजिक सेवेची आवड असल्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन माझी मानसिक भावना आणि मला प्रोत्साहन मिळालं आणि अशा माध्यमातून मला समाजसेवेचं कार्य करायला मिळतंय, ती संधी मिळते. आज आदिवासी समाज, सहकार क्षेत्र, पत्रकारिता आणि इतर विविध उपक्रमांमध्ये माझे काम सुरू आहे.
0: बरं,
1: माझ्यासाठी समाजसेवा ही प्रसिद्धी नाही, त्यामुळे प्रसिद्धी नाही, मी कुठेही प्रसिद्धी घेत नाही. आज योग आला आणि या कामगार सभेमध्ये आपल्या निमंत्रणाखातर मी आज इथे आलोय.
0: बरं, खरं तर सुनीलजी, म्हणजे तुम्ही काम करत असता त्यामागे कुठली निरपेक्ष बुद्धीने तुम्ही काम करताय आणि महापालिकेमध्ये कार्यरत असताना सुद्धा किंवा आता सुद्धा विविध माध्यमातून काम करताय आणि हे लोकांपर्यंत पोचलं तर प्रत्येकाला एक ती प्रेरणा मिळते आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कामगार सभेत अशा तुमच्यासारख्या व्यक्तींना आमंत्रित करत असतो की आपणही समाजाचा भाग आहोत, समाजाचं काही देणं आहे आणि त्या दृष्टीने आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. सुनीलजी, आता तुमचा अजून विशेष भर असायचा तो म्हणजे ज्यांचा निम्न

0: आर्थिक स्तर असलेले लोक आहेत, तर ते उंचावण्यासाठी तुम्ही पालिकेमार्फत भरपूर प्रयत्न केले, विविध उपक्रम राबवले, तर ते नेमके कशा प्रकारचे असायचे?
1: ते आता शासनाच्या ज्या ज्या विविध योजना आहेत
0: हो
1: त्या लोकांपर्यंत प्रभावीपणे आणि परिणामकारकतेने आपल्या पोचायला हवेत.
0: हां
1: त्यासाठी आम्ही बरेच म्हणजे आम्ही प्रयत्न केले. काही पल्स पोलिओ असतील किंवा रुबेला मिशन असेल, त्यामध्ये तर आम्ही भिवंडी महानगरपालिकेने एक पॅटर्न, भिवंडी महानगरपालिकेचा पॅटर्न म्हणून तो महाराष्ट्रात नंतर इतर महानगरपालिकेने राबवला.
0: बर
1: माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना मधला दुवा काम कसा करतोय त्याच्यावर त्या संस्थेची प्रतिमा निर्भर असते.
0: हो
1: त्यामुळे अशा लोकांनी, मध्यस्थांनी किंवा मग मधला दुवा असतो त्या लोकांनी जास्तीत जास्त अशा योजना शासनाच्या आहेत, महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट, 52 डिपार्टमेंटच्या
0: हाँ
1: लोकांपर्यंत पोचवणं ही ती जबाबदारी त्या PRO म्हणून ती निश्चित होत असल्यामुळे, आणि मी जर्नालिझमचा डिग्री होल्डर असल्यामुळे
0: बर
1: मला त्यात आवड तर होती समाजसेवेची, परंतु याही पद्धतीने आपल्याला समाजसेवा करता येईल तर ती मी संधी बरोबर उपयोगात आणली आणि तिचा वापर केला.
0: वाह
1: अशा पद्धतीने लोकांपर्यंत आमच्या महानगरपालिकेचं चित्र चांगलं करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहत होतो आणि राहिलो.
0: बरोबर. आणि हे सगळं करत असताना आदिवासी समाजाशी तुमचं एक विशेष नातं आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळाला आहे, तर त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारचं काम करता?
1: खरं तर आदिवासी समाजाचे माझं नातं जे आहे ते सामाजिक कार्यापुरता मर्यादित नाही.
0: बर
1: मुळातच मी आदिवासी समाजातील कोळी मानणाऱ्या जमातीचा आहे,
0: बर
1: त्यामुळे आदिवासी समाजाचे हे काही पूर्वीपासून चालत आलेल्या समस्या अडचणी ह्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. आता मला त्या आरक्षणाचा आदिवासी असल्याचा फायदा मिळाला, मी नोकरीला लागलो, परंतु ती जाणीव समाजाच्या प्रति मी विसरलेलो नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणं ही माझी सामाजिक बांधिलकी मानून मी या क्षेत्रामध्ये आलो आणि आदिवासींच्या समस्या मांडणं, काही त्यांचे हक्क आहेत, शिक्षण, रोजगार, आर्थिक विकास, वन हक्क, पेसा किंवा बोगस आदिवासींचा आता लढा सुरू आहे भरपूर, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडतायत चुकीच्या त्या ठिकाणी आम्ही नक्कीच पाठपुरावा करून त्या गोष्टी साध्य करतोय आणि त्या लोकांना न्याय मिळवून देतोय. काही सपोर्टेड पेपर असतील आणि काही गोष्टी असतात की पूर्वी आमचे पूर्वज शिकले नव्हते, अशिक्षित होते, जे गुरुजी सांगतील, सर सांगतील, त्याच नोंदी व्हायच्या,
0: बरं
1: तर त्याला सपोर्टेड डॉक्युमेंट जर कधी असतील तर तुम्ही ते नाकारणं योग्य नाही, ते अन्याय त्या माणसावर होतो, संपूर्ण कुटुंबावर.
0: त्यासाठी तुम्ही त्या समाजाचाच एक भाग असल्यामुळे त्यांची दुःख, त्यांच्या समस्या नेमकेपणाने तुम्हाला माहिती आहे आणि
1: बरोबर
0: त्या दृष्टीने तुम्ही काम करत असतात. आणि त्याचबरोबर कामगारांनी आपलं जीवनमान उंचावण्यासाठी काय करणं आवश्यक आहे असं तुमचं मत आहे?
1: सर्वप्रथम तर मी कामगारांना सांगेन की आपल्या कष्टाची किंमत ओळखा. मेहनत तर आहे ती
0: हो
1: महत्वाची आहे, पण त्याचबरोबर आपापल्या क्षेत्रामध्ये तुमचं शिक्षण आहे, मेहनत करणं आहेच, त्या कामामध्ये कौशल्य विकास करता येईल, बचत करता येईल तुम्हाला, कारण भावी पिढी किंवा तुमच्या कुटुंबाची मुलाबाळांची साठी ती बचत करणं योग्य ठरेल. आर्थिक नियोजन आणि खास करून कामगारांसाठी जे व्यसनाधीन झालेले कामगार आहेत तर त्यांना मी सांगेल की व्यसनमुक्त व्हा. उत्पन्न वाढवण्याच्या बरोबरच अनावश्यक खर्च टाळणं आपल्या कामगारांनी ते केलं पाहिजे
0: बरं
1: आणि नियमित बचत करणं, त्याचप्रमाणे आपापल्या मुलांना, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिक्षणामध्ये त्यांना प्रावीण्य द्या, काहीतरी कौशल्य विकास, जेणेकरून त्यांचा स्वतःचा विकास होईल, त्या कुटुंबाचा, त्या शहराचा आणि मग भारताचा.
0: कामगारांसाठी सरकारच्या सुद्धा विविध योजना
1: बरोबर,
0: असतात, त्याचा फायदा आपले कामगार बंधू घेऊ शकतात.
1: सरकारच्या बऱ्याच योजना आहेत, आता जिथे कायदे आहेत तिथे फायदे आहेत, परंतु याची माहिती कामगारांपर्यंत जातच नाही,
0: बरं
1: तर त्या त्या संबंधित आता कामगार आयुक्त आहेत, कामगार विभाग आहे, या मंडळींनी स्पेशल कॅम्प घेऊन, जसे शासनाचे काही गोष्टी होतात त्या पद्धतीने जर कधी एक एक एरिया किंवा जिल्हा स्तरीय तसे कार्यक्रम लावून त्या कामगारापर्यंत त्या योजना पोचवल्या, त्यांना सुखसुविधा काय आहेत, काय सुरक्षिततेसाठी त्यांच्या भविष्याच्या,

0: काय काय योजना आहेत, कुठले प्लॅन्स आहेत, किंवा जीवन विमा आहे का किंवा नाही, म्हणजे त्यांची सुरक्षा आर्थिक किंवा कौटुंबिक ती कशी वाढेल, या दृष्टीने जर कधी प्रयत्न केलं तर मला वाटते की कामगारांना ते कळेल असं माझं स्पष्ट मत आहे.
1: आणि सुनीलजी, तुम्ही सुद्धा महापालिकेत असताना वेगवेगळे उपक्रम राबवत होता, तर ते नेमके कशा प्रकारचे असायचे?
0: महानगरपालिकेमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडताना बरेच उपक्रम, म्हणजे महिला बाल कल्याण आहे, समाज विकास आहे किंवा आरोग्य सेवा आहे, स्वच्छता आहे, घंटागाड्या कशा असतील, कशा वेळा असतील, या सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्लॅनिंग असतात.
1: बर.
0: आणि त्या नियोजनानुसार सन्माननीय आयुक्त जेव्हा मीटिंग घेत असतात त्यावेळेला त्या अधिकारांच्या पुरती मर्यादित असतात, परंतु त्या लोकांपर्यंत कशा पोहोचाव्यात, तर त्याचा दुवा जो PRO आहे, प्रेस कॉन्फरन्स किंवा काही बाईट आयुक्तांच्या घेऊन समाज माध्यमातून प्रसारित करणं किंवा काही कार्यक्रमाचे खास नियोजन करून त्या कार्यक्रमाअंतर्गत माहिती देणं, त्यांचे कॅम्प्स घेणं विविध या पद्धतीने आम्ही एक PRO म्हणून अनेक शासनाचा अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त असताना की शिक्षण विभागामध्ये कोणकोणते शिक्षण उपक्रम आहेत, मुलांना त्याचा काय फायदा होईल. आता महानगरपालिकेत आमच्या शाळेत तर मोफतच शिक्षण आहे, परंतु तरी सुद्धा काही गोष्टी आहेत जे त्यांना शिष्यवृत्त्या मिळतात, त्यांच्या वडिलांच्या पालक सभा घेणं वगैरे, हे जर कधी निर्देश वारंवार आपण देत झालो, म्हणजे संबंधित, एक उदाहरण सांगितलं संबंधित विभागाचं, तर आपलं काम चालेल. आणि माझं एक सगळ्यांना विनंती असायची त्यावेळेला आणि आत्ता पण आहे की सरकारी विभागामध्ये काम करणारी चांगली लोक आहेत, नाही असं नाही. खरं तर सरकारी विभागामध्ये काम करताना शिव्या आणि ओव्या बरोबर आपल्या येत असतात, अर्धा पगार शिव्यांचा आणि तोच ओवी होऊन आपल्याला कामाचे प्रोत्साहन मिळतं.
1: बरं.
0: त्या दृष्टीने जर कधी आपण काम केलं ना एक निरपेक्ष बुद्धीने, जे आपल्याला घरी गेल्यानंतर रात्री सुखाची झोप लागेल, या पद्धतीने जर कधी आपल्या सर्व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलं, कुठलंही टार्गेट संध्याकाळी मला हे हवे तर हे टार्गेट ठेवून न येता जर कधी निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने काम केलं, तर मला वाटतं या सगळ्या सुविधा, ही सगळी माहिती आपल्या संबंधित नागरिकांना पोहोचेल आणि मला वाटतं ते या दृष्टीने शिक्षित होतील.
1: बरोबर. आणि त्याचा फायदा सुद्धा जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचेल, म्हणजे गरजू जनतेपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं.
0: मुळातच शासन किंवा सरकार आणि त्यांचे मधले दुवे आपल्यासारखे, जरी आम्ही सेवानिवृत्त झालो असू तरी आत्ता जे कार्यरत अधिकारी सर्व संस्थांमधले सर्व विभागामधले ते दुवे आहेत, त्यामुळे आपण हे सगळे बसलोय काम करण्यासाठी, हे कामगारांसाठी, हे नागरिकांसाठी आपल्या, त्यामुळे प्रथम प्राधान्य नागरिकांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी आपण जर कधी दिल्या तर मला वाटते आपलं कार्य, आपलं काम, आपलं ते पद आणि त्या पदावर राहून केलेलं काम हे नक्कीच यश मिळेल आणि समाधान मिळेल असं मला नक्की वाटतं.
1: बरोबर. आणि हा तुमचा प्रत्यक्ष स्वानुभव तुम्ही सांगत आहात.
0: बरोबर.
1: सुनीलजी, त्याचबरोबर तुम्हाला अभिनयाची सुद्धा विशेष आवड आहे आणि अनेक भूमिका तुम्ही केलेल्या आहेत, तर या तुमच्या कलागुणाविषयी आम्हाला सांगा.
0: मुळामध्ये अभिनय हे अशी गोष्ट आहे की,
1: म्हणजे हे सगळं आता तुमचं सामाजिक काम झालं म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तुमची ओळख ही खरं तर आता ह्या मुलाखतीमधून उलगडत गेलेली झाली आहे, कारण हा जो अभिनय म्हणजे पूर्णतः वेगळं क्षेत्र झालं, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगली मुसाफिरी केलेली आहे, तर त्याबद्दल सांगा.
0: कलेची आवड आम्हाला मुळापासून म्हणजे घरात होती, म्हणजे गाणी बोलणं किंवा आमच्या समाजामध्ये तारपा वगैरे नाचून वाजून नाच करणं, नवीन आता कोळी गीतं वगैरे आले, म्हणजे सर्वांनाच हे असतं, असं नाही की आदिवासी समाजच नाचतोय किंवा काय, सगळ्यांना कलेविषयी आदर आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे आणि आवड आहे, त्यामुळे पहिल्यापासूनच ती आम्हाला आवड होती. माझ्या बहिणी गायच्या, आम्ही पण गायचो, गणपतीमध्ये पण आम्ही एक रात्र लाईव्ह प्रोग्राम सर्व असतं. तर अभिनय एक असं क्षेत्र आहे की त्यामध्ये आपली आत्मवृद्धी आणि आपला विकास घडतो, एक आत्मविश्वास वाढतो की आपण हे काहीतरी करू शकतो, कारण जी कॅमेरा समोर जाताना किंवा स्टेजवर जाताना जी एक प्रकारची भीती असते ती गेल्यानंतरच तुम्ही सक्षमपणे त्याच्यामध्ये काम करू शकता. दोन्ही माध्यमांचे महत्व वेगवेगळे आहे, कारण इथे स्टेज आहे नाटकाला आणि तिथे कॅमेरा आहे, ते कसे फेस करायचे, स्टेजवरच्या जागा कशा घ्यायच्या, आणि मुख्य आपले रोल जे आहेत, ज्या रोलसाठी आपली निवड झालेली आहे, आपला रोल काय आहे, तर ती भूमिका पार पाडताना त्या भूमिकेला समरसून, म्हणजे ज्या पद्धतीने तुमची भूमिका आहे त्या भूमिकेसाठी तुमचं अभ्यास काय आहे, त्या भूमिकेसाठी त्या कलाकाराच्या भावना, त्याचे दुःख, हे सगळं आतमध्ये उतरल्यानंतर जे अभिनय येतं, मग नाटक असो आणि सिनेमा सिरियल असो, तर ते उत्तम साधलं जातं आणि त्याचं यश आपण सर्व मोठमोठ्या सेलिब्रिटीकडे पाहून बघतोय की अरे ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले, त्याचं कारण आहे. आणि अभिनय व्यक्तिविकास आणि संपूर्ण व्यक्तिमत्व खुलवतं, त्यामुळे अभिनय क्षेत्र हे चांगलं. माझे सिनेमा नाटक मी केलेले आहेत आणि नाटकं लिहिलेले आहेत. मला 1993 नाट्य दर्पण पुरस्कार सतीश दुभाषी जे होते त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ मिळालेला आहे. त्यावेळेला मध्ये आमच्याकडे श्रीकांत मोगे सर आलेले, बरीच चर्चा झाली नाटकं लिहिण्यावर. त्यांनी सांगितलं की नाटकं लिहिणारे हल्ली कमी झालेत, आता कलावंत जास्त झालेत, त्यामुळे तुम्ही नाटकं लिहा. आता माझं प्रयत्न सुरू आहे नाटकं लिहिण्याचं.
1: बरं,
0: एक कादंबरी मी लिहितोय भाग्यलक्ष्मी, जी आपल्या समाजामध्ये स्त्रीची भूमिका करताना तिला किती त्रास होतो आणि ती किती समर्पण करते आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, त्यावर एक मी कादंबरी लिहितोय.
1: बरं,
0: फायनल ड्राफ्ट सुरू आहे. आणि खर तर माझी आई सुंदराबाई धावजळके ही निरक्षर असताना मला तिने शिक्षित बनवलं आणि या सगळ्या गोष्टीसाठी मोकळं सोडलं. कारण जेव्हा मुंबईला यायचो तेव्हा फक्त एकच सांगायची ती की चांगलं कर. तिला बाकीचं समजत नव्हतं की मुंबईला गेला हा जाणार आहे किंवा काय करणार आहे, पण चांगलं कर. आणि त्याचा गैरफायदा आम्ही कधी घेतला नाही. मला प्रत्येक सामाजिक क्षेत्रात, लेखन क्षेत्रात तिचा सपोर्टरच राहिला. त्यामुळे ही माझी भाग्यलक्ष्मी ही कादंबरी ही मी माझ्या आईला समर्पित करणार आहे. अशा पद्धतीने लेखन, पत्रकारिता, अभिनय हे चालू आहे. मी शांता कुकडी म्हणून नाटक लिहिलेलं, एकांकिका. ती आता मोठे अभिनेता झाले, डायरेक्टर प्रसाद ओक पुण्याचे,
1: बरं,
0: आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी ही माझी एकांकिका केलेली आणि तिकडे फार त्यांनी स्पर्धांमध्ये गाजवली. कारण शन्ना नवरेंच्या कथावरून आधारित होती आणि नाट्य दर्पण सारख्या संस्थेने ती आयोजित केली होती आणि मला राज्यस्तरीय पुरस्कार त्या मिळालेला एकांकिकेला. त्यामुळे हे सगळे क्षेत्र प्रत्येक ठिकाणी मी माझी मुसाफिरी झालेली, परंतु समाधान आहे.
1: बरोबर. सुनीलजी, आता थोडक्यात तुम्हाला अनेक पुरस्कार सुद्धा जे मिळालेत तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा.
0: पुरस्कार प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक संस्था ज्या लक्ष केंद्रित असतं की वर्षभरात कोण चांगलं काम करतं, चांगली माणसंही या जगामध्ये आहेत, चांगल्या संस्था आहेत हे आपण पाहिले तुम्ही आम्ही.
1: बरोबर.
0: आणि मग आपल्या कार्यावर आपण किती निस्वार्थीपणे काम करतोय, कसं करतोय, यावर या सर्वांचं लक्ष केंद्रित असतं. आणि मग त्याची दखल घेऊन या सगळ्या संस्था आपल्याला दरवर्षी निमंत्रित देतात. त्यांच्या अटी शर्तीमध्ये आपण बसलो किंवा काही गोष्टी असतात प्रत्येक संस्थांच्या, तर ते नक्कीच आपलं ते दखल घेऊन सत्कार वगैरे करतात. आता मला लेखन, समाजसेवा, आदिवासी सेवा याबद्दल अनेक संस्थांनी पुरस्कार दिलेले आहेत. मध्येच आता पुण्याला शिवरत्न भूषण म्हणून मला पुरस्कार मिळाला. आत्ता नुकताच मी पापलेटवाली होशील का माझी नवरी, हे आमचे मित्र चिंतामणी शिवडीकर म्हणजे वरळीचे, त्यांचं दोन गाणी होती आत्ता, नारळी पौर्णिमेचं आणि गणपतीचं, तर त्या गाण्यांमध्ये पण मला त्यांनी बोलवलं आणि आम्ही त्यात काम केलंय. त्यामुळे आता सेवानिवृत्तीनंतर जिथे जिथे कामाची संधी मिळेल, जे चांगलं असेल ते मी अजिबात सोडत नाही. मग कला असो, शिक्षण असो, समाजसेवा असो किंवा आणखीन लेखन असो,
1: पत्रकारिता मध्ये सुद्धा तुमचं विशेष काम असतं. तर
0: पत्रकारितेचा मी मूळचा म्हणजे विद्यार्थी आहे, जर्नालिझम केलेला डिग्री, त्याच्यामुळे पत्रकारितेमध्ये मला आवड आहे. त्यानंतर वृत्तपत्र लेखक संघ जे 35 वर्षापूर्वी आमचं कल्याणला ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ, त्याचा आत्ता मी अध्यक्ष आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच सामाजिक कार्य करीत असतो. दिवाळी अंकाले दिवाळी अंक स्पर्धा, मग दिवाळी झाली का मग ते अंक काय करायचे, तर आम्ही मग कैद्यांना, जेलच्या कैद्यांना सुप्रिटेंडंटना बोलून त्यांना वाचण्यासाठी देतो, असे बरेच उपक्रम, बस स्थानक, रेल्वे स्थानक, स्वच्छता मोहीम वगैरे जे

0: जे आपल्या परीने जे जे करता येईल समाजासाठी लोकांसाठी ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मग ही संधी आता सोडत नाही, कारण आता सेवानिवृत्तीनंतर नुसतं घरी बसून पण बुद्धीला गंज लागण्यापेक्षा हे केलेलं बरं, मूड फ्रेश राहतो.
1: आणि तुमचं सामाजिक कार्यामध्ये तर तुम्हाला कायमच रस राहिलेला आहे, आणि त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. तर
0: बरोबर.
1: एवढा तुमचा जो अनुभव आहे तो कुठेतरी आता तुम्हाला समाजाचं म्हणजे उपयोगी पडण्यासाठी कामी येतो.
0: कामी येतो.
1: सुनील जी, आता शेवटी आमच्या जाता जाता कामगार बंधूंना काय सांगाल?
0: कामगार बंधू भगिनींना मी एकच सांगेन की आपल्या कष्टाचा अभिमान बाळगा पहिले तर मूळ, कारण आत्मभान किंवा स्वतःचं जर कधी तुम्ही इज्जत केली नाही, स्वतःच्या कामाची किंमत केली नाही, तर दुसरा कोणी करणार नाही, कारण करायचं ते आपल्यालाच. त्यामुळे तुम्ही तुमच्या कष्टाचा अभिमान बाळगा, पण भविष्याचं पण त्यासोबत नियोजन करा, कारण ते तुमच्या भावी पिढीसाठी कुटुंबासाठी फार आवश्यक आहे. आणि जे तुम्ही कष्ट करता ना, त्यातून केवळ संसार चालला पाहिजे असं नाही, तर उद्याचं भविष्य सुरक्षित झालं पाहिजे ही विचारसरणी तुमच्यामध्ये कायम ठेवा. नियमित बचत करा, शासनाच्या सुविधा किंवा योजनांचाही माहिती घ्या. खास करून कामगार बंधू जे आहेत ते लगेच बळी पडतात काही गोष्टींना, तर मी त्यामुळे सांगेन त्यांना की तुम्ही एकत्रित राहा, कारण एकीचं बळ फार मोठं असतं, त्यामुळे अन्याय जास्त होणार नाहीत, त्याला वाचा फुटेल. मुळामध्ये जर कधी एक असाल तुम्ही, तर तुम्हाला कोणी त्रासही देणार नाही, कारण ती एक अनाहूत भीती असते की बाबा यांच्या मागे संघटना आहे किंवा यांची एकी आहे, त्यामुळे तसे कोणी धजावत नाही. एकी असणं गरजेचं आहे, कुठेतरी एकवटलं पाहिजे तुमच्या सुरक्षित आयुष्यासाठी. त्याही नंतर मुलांचं भविष्य बघा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की हक्कांची जाणीव आहे तुमच्या, त्या बघा. आणि कामगार एकटा असताना त्याची ताकद अशी मर्यादित असते, परंतु संघटित असेल तर ती ताकद वाढते आणि कोणी आपल्यासमोर जास्त बोलत नाही आणि त्रास देत नाही, त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता. शेवटी एकच सांगेन की कष्टाला पर्याय नाही,
1: बरोबर.
0: कष्टही आपल्याला करावीच लागतात, पण कष्टाला दिशा दिली ना तर प्रगतीचा मार्ग एक चांगला तयार होतो आपल्यासमोर. स्वतः उभे राहा, कुटुंबाला उभे करा, त्यासोबत समाजाला उभे करा, आणि त्यानंतर भारताला सक्षमपणे उभे राहण्यास तुमची जर कधी मदत लाभली तर सोन्याहून पिवळे.
1: वा,
0: हा दुग्ध शर्करा योग जर कधी आपल्याकडे दिसला तर मी माझी या मुलाखतीची धन्यता नक्कीच वाटेल मला, आणि मनापासून समाधान वाटेल.
1: वा, अगदी म्हणजे योग्य शब्दात तुम्ही सांगितलं की खरंच म्हणजे कामगारांनी या सगळ्या दृष्टिकोनातून जर स्वतःचा विकास केला आणि स्वतःच्या म्हणजे तुम्ही जे म्हटलं नुसतं कष्ट न करता कौशल्याची सुद्धा त्याला जोड देऊन
0: बरोबर.
1: आणि भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे स्वतःला घडवणं खूप महत्वाचं आहे. सुनीलजी, छान गप्पांच्या माध्यमातून हे जे मार्गदर्शन केलं आणि यामध्ये तुमचा स्वानुभव खूप महत्वाचा मोलाचा ठरला आमच्या मार्गदर्शनासाठी. तर आणि वेळात वेळ काढून तुम्ही इथे येऊन जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
0: तुमचेही आभार, धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथे संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

कामगार सभा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतर प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 3 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार श्रोते हो, आठवणींच्या गंधकोशी कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी कांचन घाणेकर, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदींची कन्या. आज त्या आपल्या आवडत्या गीतांच्या बरोबर आठवणींची सफरही तुम्हाला घडवणार आहेत. आम्ही दोघीही सहभागी होत असलेला हा आमचा पहिलाच कार्यक्रम. ही संधी आम्हाला दिल्याबद्दल आकाशवाणीला मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, माझी आईबरोबर संवाद साधताना आहो सुलोचनाबाई किंवा सुलोचना दिदी असं तिला बोलावणं मला अवघड जाईल. म्हणून आपणा सर्वांच्या परवानगीने मी तिला ज्या नावाने बोलवते त्या नावाने, म्हणजे अत्ती म्हणून मी तिच्याशी बोलेन. अत्ती,
1: हां.
0: कुठल्याही व्रताची, समारंभाची किंवा शुभकार्याची सुरुवात गणेश वंदना करून होते. सुदैवाने एका चित्रपटात तुला तर अष्टविनायकांचं स्मरण करता आलं. आठवतो सिनेमा कुठला?
1: हो, अन्नपूर्णा. सदाशिवराव कवी यांचा तो चित्रपट. तो चित्रपट आधी हिंदीत निघणार होता आणि त्याच्यासाठी नरगिसना त्यांनी करार केला होता त्यांच्याशी, पण काही गोष्टी काहीतरी विचित्र अशा

0: घडल्यात. कुणी तर म्हणायला लागले सुनील दत्तची परिस्थिती बरी नाही म्हणून आता त्यांनी बायकोला काम करायला लावलं. अशा सगळ्या गोष्टी ऐकून त्या बाईंना ते बरं वाटलं नाही आणि म्हणजे नवऱ्याचा अपमान होतो असं वाटल्यामुळे की काय माहीत नाही त्यांनी सदाशिवरावना बोलवलं आणि सांगितलं की माफ करा, मी तुमचा हा चित्रपट करू शकत नाही, माझ्या काही अडचणी आहेत. त्याच्यानंतर त्यांना मोठा प्रश्न पडला सदाशिवरावना की आता काय करायचं. त्याचे प्रोड्युसर सदाशिवराव आणखीन एक त्यांचे पार्टनर होते. मग त्यांनी ठरवलं की हा चित्रपट हिंदीत करायचाच नाही, कारण त्यांना हिंदीत करताना नरगिसच पाहिजे होत्या. मग त्यांनी हा चित्रपट मराठीत करायचा ठरवला आणि मग त्या चित्रपटासाठी त्यांनी माझ्याशी करार केला. मी पण होकार दिला कारण कथानक छान होतं, सगळा चित्रपट माझ्यावर होता आणि याच्यात बरेच मोठे मोठे सगळे कलाकार होते, रमेश देव, सीमा, काशीनाथ घाणेकर, चंद्रकांत गोखले, चंद्रकला, त्याच्यानंतर चंद्रकांत मांढरे, त्याच्यानंतर ते दोस्तीमधले
1: सुधीर कुमार,
0: हां सुधीर कुमार, अशी चांगली कास्ट होती त्याच्यात. सचिन होता आणि त्याच्यानंतर ह्या चित्रपटाचं संगीत दिलं होतं स्नेहल भाटकर यांनी. त्यांनीच एक अष्टविनायकावर केलेलं गाणं आता तुम्ही ऐका. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला आणखीन एक सांगते, म्हणजे हा चित्रपट पहिल्यांदा मेट्रोला लागला. सुरुवातीला काहीतरी 4 आठवड्यासाठी त्यांनी थिएटर घेतलं होतं, पण तो चित्रपट इतका तिथे चालला की पुढे 10 आठवडे अन्नपूर्णा मेट्रोला चालू राहिला. अशा तऱ्हेने ह्या चित्रपटाची सुरुवात झाली आणि तो सगळीकडेच खूप चालला. यातलंच हे गाणं.

0: वाटते ईश्वरानंतर आता गुरूंचं स्मरण.
1: हो, माझे गुरु भालजी पेंढारकर. म्हणजे माझं अभिनयाचं शिक्षण तिथंच झालं, जयप्रभा स्टुडिओत मी नोकर म्हणून होते त्या काळी. 43 साली मी तिथं रुजू झाले आणि तिथं अशी शिस्त होती शाळेसारखी अक्षरशः. सकाळी 11 वाजता सगळी मंडळी, म्हणजे मालकापासून तो अगदी ऑफिसचा माणूस असेल त्याच्या सखट सगळे येऊन चौकात उभे राहायचे आणि प्रार्थना म्हणायची. त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा 6 वाजता सगळी मंडळी जमायची, प्रार्थना करायची आणि जो तो आपल्या आपल्या घरी जायचा. अशा तऱ्हेनं तिथं काम सुरू झालं. तिथं नुसतं आम्हाला अभिनयाचंच शिक्षण दिलं असं नाही आहे, तर बाबांना नुसतं बसलेलं सुद्धा कधी आवडायचं नाही. ते म्हणायचे काहीतरी वाचत चाला, वाचल्यानंतर पुष्कळसं कळतं. मोठी लायब्ररी होती तिथं, मग त्यातली पुस्तकं बघून आम्ही त्यांना सांगायचं हे वाचलं ते वाचलं. मी माझ्या सखट आणखीन तिघी जणी होत्या तिथे, लीला जोशी, अंजनी आणि कमल लोमटे म्हणून, आम्हाला सगळ्यांनाच ते सांगायचे. पण त्यांच्या लक्षात आलं की आम्ही काहीतरी खोटं बोलतो, वाचत नाही नीटसं, नुसती पुस्तकांची नावं सांगतो. मग त्यांनी सांगितलं आता तुम्ही जे वाचता त्यातला एखादा चित्रपट करायचं झालं एखाद्या पुस्तकावर, तर त्यात तर तुम्हाला कुठलं काम करायला आवडेल ते हे तुम्ही लिहून काढा आणि माझ्याकडे आणून द्या. त्यामुळं खरंच वाचायला लागायला लागलं आणि अशा तऱ्हेनं वाचण्याची सवय झाली. त्याच्यानंतर तिथे शूटिंग सुरू व्हायच्या आधी 2-2 महिने नाटकासारख्या तालमी व्हायच्या. माझा पहिला चित्रपट सासूरवास, त्याच्यातही तशी मी नवीन होते, सूर्यकांत होते, शांता जोग होते आणि शिवाय चिंतामंडा कोल्हटकर, आजा परांजपे, जयशंकर दानवे असे पूर्वीची मंडळी पण होती. अशा तऱ्हेने तो माझा पहिला चित्रपट झाला. आणि ह्या पहिल्या चित्रपटमध्ये मी अक्षरशः एक कॉलेज कुमारी दाखवलेली, कॉलेजमध्ये जाणारी एका मुलाच्या मागे लागलेली आणि त्यांनी मला तिथून पळवून नेलेली, अशा तऱ्हेची ती भूमिका होती. अशा तऱ्हेने माझं तिथं शिक्षण सुरू झालं. म्हणजे आम्हाला नुसतं ॲक्टिंगच करायला त्यांनी शिकवलं असं नाही, तर एखादे आई वडील जसं मुलांच्यावर संस्कार करतात ना, तसे ते करायचे. ते म्हणायचे तुम्हाला 10 रुपये मिळाले तर ज्याला खूप गरज आहे अशा माणसाला तुम्ही त्यातले 1 किंवा 2 रुपये द्यावं. आम्हाला मग त्यांच्या पत्नी लीलाबाई पेंढारकर त्यांच्याकडे पाठवायचे, एखाद दिवस तुम्ही जाऊन तिथे स्वयंपाक करायला शिका किंवा त्या काहीतरी विणकाम करतात ते करायला शिका. अशा तऱ्हेने आम्ही तिथं जायचे त्यांच्याकडे लीलाबाईचे, आणि त्या आई आम्हाला स्वतःच्या मुलीसारखे वागवायच्या आणि आम्हाला ते करायला लावायचं. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट मला आठवते, म्हणजे बाबा त्या काळी म्हणायचे की मुलींना करण्यासारखं एक काम म्हणजे एडिटिंग आहे. तेव्हा तुम्ही नुसत्या गप्पा मारत बसता त्यापेक्षा एडिटिंग रूममध्ये जाऊन शिका, त्याचा तुम्हाला उपयोग होईल. कारण बाकीचं कॅमेरा किंवा रेकॉर्डिंग ह्या गोष्टी तुम्हाला लाईटिंगचं वगैरे हे खूप वजनदार वस्तू असतात, ते उचलणं नेणं ह्या अवघड पडणार. एडिटिंग ही गोष्ट अशी आहे की मुलींना नक्कीच करण्यासारखी आहे. त्याप्रमाणे आम्ही जाऊन तिथं शिकत होतो. आणि आज मी ज्यावेळेला कितीतरी मुली एडिटर म्हणून त्यांची टायटल येते, तेव्हा मला बाबांनी त्यावेळेला सांगितलेली गोष्ट आठवते की
0: 50-60 वर्षापूर्वी,
1: हो 50-60 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की मुलींना करण्यासारखं हे काम आहे. अशा तऱ्हेने मी तिथे बरीच चित्रपट केली, ऐतिहासिक केली, त्याच्यानंतर ग्रामीण चित्रपट केली, मीठ भाकर, जय भवानी, महाराणी येसुबाई अशी बरीच चित्र केली. त्याच्यानंतर बाबा संघाचे अध्यक्ष होते. गांधींचा खून झाल्यानंतर सगळीकडे एकदम गोंधळ सुरू झाला आणि त्याच्यात आमचा स्टुडिओही लोकांनी जाळला. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की आपलं आता सगळं गेलं, काही राहिलं नाही आहे. म्हणजे मी स्वतः प्रत्यक्ष असं बघत होते स्टुडिओ जळताना आणि वाटत होतं की हे आपलं घर जळत आहे, इतकं त्रास होत होता. आम्ही सगळेजणी रडत होतो. अशा तऱ्हेने तो स्टुडिओ जळून झाला. बाबाही त्यावेळेला तुरुंगात होते. त्याच्यानंतर त्यांनी त्या पडलेल्या स्टुडिओतच सगळ्यांना 2-2 महिन्याचा पगार दिला आणि जवळजवळ 300-350 माणसं तिथं

0: नोकर होते, त्या सगळ्यांना पैसे देऊन सांगितलं की सध्या तर मी काही करणार नाही, मी बाहेर आल्यानंतर परत सुरू करेन आणि त्यावेळेला मी तुम्हाला बोलवेन, तुम्हाला कुठं काम करायचं असेल ते करा, असं त्यांच्या मॅनेजरनी सांगितलं. आणि अशा तऱ्हेनं माझ्या गुरूंचे ते मला आशीर्वाद आणि सगळं मिळालं. त्या याच्यावरच मी आज बाहेर आहे, काम करते, तुम्हाला माझ्या भूमिका आवडतात, याचं सगळं श्रेय त्यांचं आहे. त्यांनी मला शिकवलं म्हणून मी हे केलं.
1: बाबांच्या चित्रपटाचं बलस्थान असायचं त्यांचे संवाद, हे तर जगजाहीर आहे. पण त्याबरोबरच बाबा त्या चित्रपटाची गाणी लिहायची योगेश नावानी. आणि बाबांच्या काव्याचं विशेषता अशी होती की ती बोली भाषेत असायची. चित्रपट ग्रामीण भाषेत असला तर ती गाणी सुद्धा ग्रामीण भाषेतच असायची. नाहीतर बऱ्याचदा आपण असं बघतो की जे शेतकरी वगैरे दाखवतात आणि शुद्ध मराठीत वगैरे ते गाताना दिसतात. तर तुला बाबांचं असं कुठलं गाणं आठवतं का की जे ज्याच्यात असा बोली भाषेचा वापर केलाय?
0: मला आठवतं म्हणजे साधी माणसामधलं जयश्रीचं आणि माझं गाणं राजाच्या रंगमाली. आज जयश्री नाही आहे, त्याचं फार मोठं दुःख आहे. फार लवकर ती गेली असं वाटतं, पण तिचे चित्रपट बघितल्यानंतर असं वाटतं की ती आहे, कुठेतर आहे, असं ती गेली असं वाटतच नाही. आणि त्यातलं आमचं हे दोघींचं गाणं राजाच्या रंगमाली इतकं छान झालेलं आहे.

0: ती बाबांना सोडून म्हणजे ते गुरु म्हणून सर्वात आवडता दिग्दर्शक कोण आहे तुझा आतापर्यंत जितके तू ज्या दिग्दर्शकांच्याकडे कामं केली त्यांच्यापैकी?
1: असं सांगणं मोठं कठीण आहे कारण जवळजवळ सगळ्याच दिग्दर्शकांच्याबरोबर मी मराठीत काम केलेलं आहे. म्हणजे ते नवीन असताना सुद्धा मी कामं केलेत, काही जुनी मंडळी होती त्यांच्याबरोबरही मी कामं केलेत. राजा भाऊ परांजपे, दत्ता धर्माधिकारी, अनंतराव माने, रामभाऊ गबाले,
0: माधव शिंदे,
1: माधव शिंदे, दिनकर द पाटील, अशा बऱ्याच लोक

0: बरोबर मी काम केलं तेव्हा एकाचं नाव सांगणं म्हणजे कठीण आहे. आणि त्या काळी सगळ्यांचे वेगवेगळे विषय असून चित्रपट असायचे. मला तर आठवतं पुण्यात त्या एका वेळेला माझी 7 चित्रपट 7 थिएटरना लागली होती. त्यावेळेला ते पत्रकारांनी पण त्याच्याबद्दल खूप लिहिलं होतं. असे त्यावेळेला मराठी चित्रपट निघत होते. आणि आता यातनं दिग्दर्शकाचं नाव सांगायचं म्हणजे मला स्वतःला राजा ठाकूरांच्याबरोबर काम करायला फार आवडायचं. ते कधी अभिनय करून दाखवत नव्हते, पण ते जे काय सांगतात ते मला कळत असे आणि मला मी काय करते ते त्यांना बरोबर ते कळत असे. तेव्हा ते अभिनय न करून दाखवता सुद्धा ते इतकं छान समजावून सांगत होते की अभिनय करूनच दाखवायला पाहिजे असं काही नाही. इतकं ते चांगले दिग्दर्शक होते आणि मला नेहमीच त्यांच्यावर काम करायला आवडलं.
1: ते उत्तम एडिटर पण, म्हणजे आधी ते एडिटरच होते आणि मग दिग्दर्शक.
0: एडिटर होते आधी ते.
1: तर ती एक आठवते का गोष्ट तुला, मी बीए झाले त्यावर.
0: त्यावेळेला ते त्यांचा तो एकटी चित्रपट चालला होता, त्याच्यात मी, त्याच्यानंतर काशीनाथ घाणेकर होते, आपले शरद भाऊ तळवलकर होते,
1: इंदुमती पैंगणकर
0: होत्या, त्याच्यानंतर
1: सुरेखा
0: जे हिंदीमध्ये पूर्वी काम करायचे तिने मराठीत काम केलं होतं, आणि माझं एक गाणं चाललं. नाही, ही कांचनपूर त्यावेळेला माझ्याबरोबर आली आणि ती बे झाली, पास झाली म्हणून बाबांच्याकडे जाऊन नमस्कार केला वगैरे. मग त्या दिवशी बाबांनी पेढे आणून सगळ्यांना स्टुडिओत वाटले आणि बाबा म्हणाले आता आज आपण पन्हाळ्याला जाऊया सगळेजण मिळून,
1: हे मेजवानी
0: तिथे करू काय करायचं जाऊन. तर मी म्हणाले पण बाबा मला येता येणार नाही, माझं शूटिंग आहे. ठीक आहे म्हणाले, आम्ही आधी जातो, तुझं संपल्यावर तू ये. तर बरं म्हटलं मी, आता गाण्याचं सबंध शूटिंग म्हणजे काही वेळेला गाण्याला 2-2 दिवस लागतात. पण मी राजहंसाकडे गेले, ठाकूरांच्याकडे, आणि सांगितलं की असं असं झालं आहे, सगळे पन्हाळ्याला गेले आहेत आणि मलाही जायचं आहे आज कांचनसाठी. बाबांनी तिथं सगळ्यांना बोलवलं आहे, तर माझं संपणार किती वाजेपर्यंत. ते मला म्हणाले तुम्हाला किती वाजता जायचं आहे. मी म्हटलं कमीत कमी 5:30-6 तर मला जायला लागेल, तर मी पन्हाळ्याला पोचेन ना, अंधार झाला की मला मग जाणं कठीण होईल. ठीक आहे म्हणाले. आणि मग त्यांनी शूटिंग माझं सुरू केलं
1: 9
0: सकाळी 9 सुरू झालं आणि 5 त्यांनी माझं सगळं गाणं संपवलं. आणि त्यांनी मला सांगितलं बाई तुम्ही जा आता पन्हाळ्याला. असे ते राजा ठाकूर, म्हणजे इतकं त्यांचं सांगितलेलं बरोबर असायचं. काही गोष्टी त्यांनी कबूल केल्या की त्या वेळेत ते आर्टिस्टला सोडायचे, त्याप्रमाणे त्यांनी मला सोडलं आणि मी गेले. आणि त्याच्यानंतर ते गाणं तुम्ही जरूर ऐका, आवडेल.
1: चल सोडून देश
0: बाबूजींनी म्हटलेलं गाणं आहे, त्याच्यावर मी माझं सगळा अभिनय आहे. फार सुंदर गाणं झालं.

0: आते तुला साहित्यिकांची आणि साहित्याची नायिका म्हटलं जातं, कारण तुझे बरेचसे चित्रपट गाजलेल्या कादंबऱ्यांच्यावर किंवा गाजलेल्या कथांच्यावर तयार झालेले आहेत. इतक्या साहित्यिकांच्या बरोबर काम करण्याची क्वचितच लोकांना संधी मिळाली असेल. यात आहेत पु ल देशपांडे, गदिमा, शांताराम आठवले, नामदेव भटकर, व्यंकटेश माडगुळकर आणि अजूनही खूपच. तू म्हणतेस नेहमी मला भूमिकांनी मोठं केलं, तसं साने गुरुजींच्या कथेवर आधारित मोलकरीण हा चित्रपट हाही असाच खूप गाजला, रौप्य महोत्सवी ठरला, लोकांना तो आजही बघायला आवडतो. याचं संगीत वसंत देसाईंचं होतं आणि गाणी अण्णा माडगुळकरांची होती. मात्र खूप गाजलेलं जे गाणं आहे तुझं, देव जरी मज कधी भेटला, ते गाणं मात्र पी सावळारामांचं आहे.
1: हो बरोबर आहे, पण हा चित्रपट करताना जे काही घडलं ते तुम्हाला मी सांगते. मी या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोल्हापूरला गेले आणि मी कोल्हापूरला गेले की लीलाबाई पेंढारकर यांच्याकडे उतरत असे, म्हणजे आम्ही त्यांना माई म्हणायचे. गेल्या गेल्या मला त्या म्हणाल्या, ग तू लागलीच लाटेला जा. लाटेला म्हणजे माझं जन्मगाव, तिथे माझे भाऊ राहत होते. आणि तुला दादांनी बोलवले, म्हटलं माझी शूटिंग आहे माझं. नाही नाही, ते शूटिंगच्या प्रोड्युसरना सांगून आज तुझं शूटिंग नका ठेवू सांगितलेलं आहे आणि तू जा. आणि त्याप्रमाणे मी माझ्याबरोबर माझी मैत्रीण माणिक बेहरे होत्या, आम्ही लाटेला गेलो. तर तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की माझी वहिनी वारली होती, म्हणजे ते लोक सगळे माझी वाटच बघत होते आणि बाकी घरात स्त्री अशी कोणी नव्हती. आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर त्याचं मग सगळं तिला घेऊन जाण्याचं वगैरे सगळं केलं. त्यावेळेला तिची तीन मुलं होती, एक 10 वर्षाचा, एक 9-1 वर्षाचा असेल आणि दुसरा 5 वर्षाचा. ही लहान लहान तीन मुलं. बरं, तिथं कुणी नसल्यामुळं मला थांबायला तर लागलं. मग मी काय करायची, दिवसभर तिथं राहायची आणि रात्री कोल्हापूरला येऊन मोलकरणीचं शूटिंग करायचे.
0: रात्रभर शूटिंग करायचे,
1: रात्रभर शूटिंग करायचे आणि मी परत लाटेला यायची. कारण लाटेतसुद्धा सगळी माणसं इतकी प्रेमानं भेटायला यायची, चहा घेऊन यायची, कुणी जेवण घेऊन यायची, कुणी काय केळी घेऊन यायची, म्हणजे असं जेवणाचं तर अक्षरशः खच पडायचा. इतकं म्हणजे काय 8-10 दिवस काय स्वयंपाक वगैरे करण्याचा प्रश्नच नाही आला, इतकं लोक सगळं करत होते. त्यामुळं मला थांबायला लागलं. अशा तऱ्हेनं मोलकरणीचं सगळं शूटिंग मी केलं आणि पिक्चर

0: संपल्यानंतर त्या तिन्ही मुलांना घेऊन आम्ही मुंबईला आले. मोठ्याचं नाव दिलीप, दुसरा प्रदीप आणि सगळ्यात लहान होता तो अनु. तेव्हा ह्या तिन्ही मुलांना घेऊन मी मुंबईला आले. मुंबईत माझ्या त्या मावशी ज्यांनी मला आईसारखंच वाढवलं त्या होत्या. मग त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर मला काय प्रश्न नाही आला. पण त्यातली गाणी ही खूप गाजली.
1: या चित्रपटात आणखीन एक गाणंही गाजलेलं होतं, दैव जाणीले कुणी. हे गाणं मात्र अण्णा माडगूळकरांचं आणि ते गायलं होतं मात्र लता दिदींनी. एकाच चित्रपटात एक गाणं आशाताईंनी गायलं आहे आणि एक लता दिदींनी. ही हाही एक योगायोगच आहे.
0: हो खरं आहे अगदी. दोन्ही गाणी इतकी छान होती की आजही लोक ते अगदी मनापासून ऐकतात. आणि देव जरी माझं कधी भेटला हे गाणं तर मी कुठेही समारंभात गेले तरी सुद्धा ते गाणं लावतात आणि मला त्यावेळच्या सगळ्या आठवणी येतात. तुम्ही ते गाणं ऐका.

कार्यक्रमाचा पण ऐकला. ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर ह्या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

कल्याणी साळुंखे यांच्या स्वरातील बहिणाबाई चौधरी यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत दिलं होतं कल्याणी साळुंखे यांनी. यानंतर ऐकूया प्रसन्नजीत कोसंबी, मधुरा कुंभार, अभिजित खांडेकर, पूर्वी भावे आणि सहकारी यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे सुभाषचंद्र शांताराम यांची, संगीत कमलेश भडकमकर यांचं.

चाळ सामाजिक चळवळीचे आहे उगम, चाळ राष्ट्रीय तळमळीचे मोठाने गोदाम, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरले इथले तरुण, चाळ पारंपरिक कळकळीची विनंती आवाहन, संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे हे ऐतिहासिक स्थान, चाळ घोड्या कळींना कधी देते आव्हान, ही कुटुंब सखी आमुची गणपती बाप्पाची रंगारी पदक चाळ।

लोकमान्य टिळकांच्या गणपतीचे आगमन, सारंगांच्या श्रीचे सार्वजनिक पूजन, धर्मग्रंथातील आदर्श व्यवस्थेचे चित्रमय प्रबोधन, मनमोहक देखाव्याने महाराष्ट्रात वाजती पडघम, आरत्या नैवेद्यांची अफलातून धामधूम, आबालवृद्ध महिलांसाठी स्पर्धा परिसंवादाचे आयोजन, ही कुटुंब सखी आमुची गणपती बाप्पाची रंगारी बदक चाळ।

0: क्रिकेट खो खो कबड्डी लंगडी खेळतात मुले खुल्या डांबरी मैदानी रांगड्या गोविंदा गोपाळांचे अथक पथक मानवी मनोरे रचती सहज सुंदर मनमोहक ही कुटुंब सखी आमुची गणपती बाप्पाची रंगारी बदक चाळ इथे कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर
1: कोणी कलाकार कोणी आमदार
0: कोणी नगरसेवक कोणी समाजसेवक
1: कोणाचे छोटे कोणाचे मध्यम व्यापार
0: कोणी कामगार कोणी बेरोजगार
1: कोणी रखवालदार कोणी हवालदार
0: कोणी साता समुद्र पार
1: कोणी सांभाळतो इथले घरदार
0: पण मदतीसाठी चाळीचे उघडे सताड हरेक द्वार ही कुटुंब सखी आमुची गणपती बाप्पाची रंगारी बदक चाळ हिचे सोबती आहेत सीता सदन दिग्विजय मिल पत्राचाळ जय हिंद सिनेमा अभ्युदय नगर काळा चौकी रामनगर जुनी 52 चाळ कॉटन ग्रीन माझगाव भायखळा घोडपदेव पंगेरी चाळ आर्थर रोड नाम जोशी मार्ग लालबागचा राजा गणेश गल्लीचा राजा हिरामणी चिंचपोकळीचा चिंतामणी मुंबईचा राजा परळचे नरे पार्क लाल मैदान लक्ष्मी कॉटेज कृष्णनगर वरळी नायगावची बीडीडी लालबागची तेजू काया हाजी कासम चाळ ही कुटुंब सखी आमुची गणपती बाप्पाची रंगारी बदक चाळ

भरपूर दिले प्रेम चाळीने चाळकऱ्याला, खूप जीव लावला चाळीने प्रत्येक रहिवाशाला, आमचा जीवही चाळीच्या जीवात अडकला, पण गगनचुंबी इमारतींचा मोसम मुंबईत धडकला, चाळीने आमच्या डोक्याचे चुंबन घेऊन सतत धडधडणाऱ्या तिच्या जीवानं निरोप घेतला, ही कुटुंब सखी आमुची गणपती बाप्पाची रंगारी पदक चाळ, भाई मयेकर म्हणे जुने ते सोने, सर्व जुन्या चाळी जिवलग संस्कृती जुने सोनेरी नाणे, गणेशोत्सव ही चाळींनी आम्हा दिलेली देणगी मोठी आठवण, मुंबईकर जन हो चालवू हा धर्म वसा अनंतापर्यंत अशी शपथ घेऊ आम्ही सर्वजण, ही मुंबईची साक्षी कुटुंब सखी आमुची गणपती बाप्पाची रंगारी पदक चाळ, ही मुंबईची साक्षी कुटुंब सखी आमुची गणपती बाप्पाची रंगारी पदक चाळ।

प्रसन्नजित कोसंबी, मधुरा कुंभार, अभिजित खांडेकर, पूर्वी भावे आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीतानंतर मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीधर फडके यांच्या स्वरातील गीत. श्रीधर फडके आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरातील ही गीतरचना ऐकूया. गीत आहे नीती नाखवे यांचं, संगीत दिलंय श्रीधर फडके यांनी. चित्रपटाचं नाव आहे हृदयस्पर्शी.

श्रीधर फडके महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरातील गीतरचना आत्ताच आपण ऐकली. चित्रपट होता हृदयस्पर्शी. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. पहाटेचे 4 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया आदित्य आपटे यांचं सरोदवादन. ऐकूया राग भटियार. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. विलंबित गत 3 तालात निबद्ध आहे. मध्यलय गत 1 तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया आदित्य आपटे यांचं सरोदवादन राग भटियार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीतेच्या कार्यक्रमात आत्ताच आपण आदित्य आपटे यांचं सरोदवादन ऐकलं. आपण ऐकलात राग भटियार. त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाश

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
2: पहाटेचे 4:30 होत आहेत. आपण ऐकत आहात AR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकूया योगेश हंसवाडकर यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया राग नटभैरव. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. हार्मोनियमवर संगत सुधांशू घारपुरे यांची. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत चढिये मुलक सुलतान. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत देहू बिचारी सगुणा. ऐकूया योगेश हंसवाडकर यांचं शास्त्रीय गायन राग नटभैरव.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण योगेश हंसवाडकर यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग नटभैरव, त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी, हार्मोनियवर संगत होती सुधांशु घारपुरे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.

0: श्रोतेहो, हे प्रसन्न सूर आणि पाठोपाठ येणारे तरल ललित लेख पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत. होय, ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम पुन्हा सुरू झालाय. वेळ तीच, दररोज सकाळी 7 वाजता आपल्या अस्मिता वाहिनीवर आणि मोबाईल ऍप वर अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर.

यांची मुलाखत, तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी

यार मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी पहाटेचे 5 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

गीतबहार कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. आता भावधारा.